नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ शके 1948 आता 16 जून 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगल

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6 वाजतायत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे आणि आजच्या या सकाळच्या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्रा.

वसंत बापट यांनीही प्रार्थना लिहिली होती उंबरठा या सिनेमासाठी. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्ज, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AR या ॲप्सही.

0: आशा भोसले यांनी गायलेल्या या देशभक्ती गाण्याबरोबर श्रोते हो आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता संपला. आपण ट्यून केलेली आहे प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. सकारात्मक जगण्याची अनुभूती, अमर्याद अनुभूती, ती आपल्या जवळच असते. काय आहे ना श्रोते, को एखाद्या दिवशी कुठल्याच कामाला हात लागला नाही की आम्हा बायकांना गिल्ट येतो. घरी पोचायला उशीर झाला तरी गिल्ट येतो, सकाळी उठायला उशीर झाला, दुपारी जरा जास्तच गाढ झोप आली, चहाची वेळ टळली, झाडाला पाणी टाकायचं राहून गेलं, भाजी करपली ती घरातल्यांना आवडली नाही, झाडायचं राहून गेलं, फरशीही पुसून तितकी लख दिसत नाही आहे, आज पण कपड्यांना घड्या करायच्या राहून गेल्या, मुलं खरंच अभ्यास करत असतील का? आपण कितीही काम केलं तरी कमीच पडतो आहोत कायम. आपण चिडचिड जरा कमी करायला हवी. मी त्याला आवडत असेल का? माझंच चुकत असेल कदाचित. श्रोते हो, या अशा सगळ्या छोट्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हा बायकांना गिल्ट येत असतो, हो की नाही? खरं आहे ना, वाटत राहतं ना मनामध्ये असं. पण त्यावर उपाय म्हणून कोणीतरी दुसऱ्यांनी हे सगळं इतकं महत्त्वाचं नाही आहे ग जितके आपण स्वतः आहोत असं

सांगावं आणि ते सांगणारं आपलं माणूस असावं असं प्रत्येकीला वाटत असतं आणि त्याचा आनंद असं वाटून घेऊन त्या मनात घेत असतात. हाच तो आनंद असतो. दररोज तोच वैताग एकमेकींना ऐकवणाऱ्या बायका, कधीतरी या सगळ्यांवर उपाय म्हणून एकमेकींना सोबत करत प्रवासात कुठेतरी फिरायला जाण्यात तिथे रमतात आणि तिथेही त्या संवादात तोच गिल्ट आणतात. कुठेही जा, त्यांचं घर अख्खं घर त्या पर्समध्ये कोंबून आणतात. बायका चारजणीत बायका असतात, एकट्यातही तेच असतात, घरातही तेच आणि घराबाहेरही तेच. कसं आहे ना, काहीच म्हणजे क्वचित बायकांच्या स्त्रिया होतात, बाकी बायकांच्या काय की आया सासू सुना मुली होतात. मला वाटतं की बायकांनी स्त्रिया होणं जमवलं पाहिजे. आपलं किमान घराबाहेर तरी आतलं बाई पण सोडून स्वतःला माणूस समजून त्यातलं टिकवलं पाहिजे. वैयक्तिक जगण्यातला सुख आनंद घ्यायला पाहिजे, हो ना.

प्रसार भारतीच्या वेव्ह ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे आणि आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. आता आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमचे आजचे कार्यक्रम असे आहेत: सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात शेळी पालनात आहार व्यवस्थापन याविषयी माहिती. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके. सकाळी 6:50 परिसरमध्ये पावसाळ्यातील शहरी समस्या. सकाळी 7 ऐसी अक्षरे रसिकेमध्ये वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा धांडोळा घेणाऱ्या साहित्यवेदी या मालेत स्टॅनली गोन्साल्विस यांच्या अबोलीचे

0: या कथासंग्रहाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, सकाळी 7:40 विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम, सकाळी 7:45 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था, सकाळी 9 अज्ञात मुंबई या नितीन साळुंके लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 37. सकाळी 11:05 आपली आवड, दुपारी 12 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपुलकी या घराती कौटुंबिक श्रुतिका लेखिका स्मिता जोगळेकर आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत. दुपारी 1:40 परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रम, संध्याकाळी 6:30 अमृतकलशमध्ये ऋतूबदल आणि ज्येष्ठ मंडळींची काळजी याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहम पाठक यांच्याशी बातचीत, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 माझा वर माझा शिवार कार्यक्रमात भाजीपाला पिकातील एकात्मिक पीक संरक्षण उत्तम सहाणे यांचीही मुलाखत, रात्री 7:30 लोकसंगीत, रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, रात्री 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्लीहून आणि रात्री 10:30 नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली, भाग पहिला लेखक सुंदर कुमार पुरण. आणि आमच्या शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहेत, सकाळी 10:30 पंडित सतीश व्यास यांचं संधुरवादन राग तोडी, दुपारी 2:30 किरण कामत यांचं गायन राग गावती, संध्याकाळी 5:02 राजेंद्र भावे यांचं व्हायोलिन वादन राग श्री आणि रात्री 10:00 मीनल देशपांडे यांचं गायन राग दुर्गा. हे होते आमचे आजचे कार्यक्रम आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलं होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 35, सांताक्रूज इथं 30, किमान तापमान कुलाबा इथं 35, सांताक्रूज इथं 29 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 24 हवामानाचा अंदाज मुंबई शहर आणि उपनगरात, येत्या 24 आकाश अंशतः ढगाळलेलं राहील, काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 35 तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. मच्छीमार बांधवांसाठी कोणताही खास असा इशारा नाही, परंतु वारे ताशी 45-55 किलोमीटर वेगाने वाहतील आणि वादळात कदाचित त्यांचा वेग 65 किलोमीटर पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे रायगड पालघर इथेही आकाश ढगाळलेलं राहील आणि वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. हे होतं हवामान वृत्त. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आत्ता आपण ऐकली.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
0: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: सकाळचे 6:40 झालेली आहेत. कार्यक्रम कृषीवाणी.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, बंदिस्त शेळी व्यवसायातील 70% खर्च हा खाद्यावर होत असतो. आपल्या भागातील उपलब्ध असलेल्या खाद्य घटकाचा जास्तीत जास्त वापर करावा. शेळीपालन व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी आहाराबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. शेळी हा रवंथ करणारा प्राणी आहे. त्याच्या पोटामध्ये असलेल्या असंख्य जीवाणूंच्या सहाय्यानं शेळी निकृष्ट प्रतीच्या पदार्थांचा आहारामध्ये चांगला वापर करते. खाद्याची तंतुमय क्षमता गाई म्हशींसारख्या इतर रवंथ करणाऱ्या प्राण्यांपेक्षा जास्त आहे. शेळ्या प्रामुख्यानं मांस आणि दुधाकरता पाळल्या जातात. मटणासाठी पाळलेल्या शेळ्या त्यांच्या वजनाच्या 3-4% एवढा सुका भाग खाद्यातून खातात, तर दूध देणाऱ्या शेळ्या 5-7% सुका भाग खातात. शेळ्यांच्या खाद्यात शक्यतो हिरवा चारा ठेवला तर खुराकाचं प्रमाण कमी करता येतं. शेळीला एका दिवसाला 3-4 किलो हिरवा चारा आणि 1.5-2 किलो वाळलेली वैरण दिली तर त्यांची वाढ नीट होते. शेळीला तिच्या वजनाच्या प्रमाणात प्रत्येक दिवशी 6-7% कोरडे पदार्थ लागतात. शेळ्यांना लहान झाडाझुडपांची पानं खाण्यास आवडतं. झाडाची कोवळी पानं, कोवळ्या फांद्या आणि शेंगा आवडीनं खातात. खाद्यातील कडूपणा सहन करण्याची क्षमता गाईंपेक्षा शेळ्यांमध्ये जास्त असते आणि म्हणून त्यांच्या आहारात काही कडवट चवीच्या स्वस्त खाद्यघटकांचा समावेश करता येतो. शेळ्यांचं आणखी एक वैशिष्ट्य

0: कचरा सुद्धा उद्भवतात. शहरात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. प्लॅस्टिक कचरा जागोजागी जमा होऊन तो नालीत अडकतो, नाले तुंबतात. मुंबई पुणे सारख्या शहरामधून ही समस्या आपण अनेकदा अनुभवली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्या आपण लक्षात घेऊन त्यांच्यावर आत्ताच उपाययोजना केल्या तर येणारा पावसाळा आपणाला सुख आणि समृद्धी देऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे, तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.

परिसर कार्यक्रम आपण ऐकला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृतमधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रदेशे मोनाको देशस्य राज्यमन्त्रिणा क्रिस्टोफ मिरमैंड, विदेशकार्य सहकार मन्त्रिणा इजाबेल बेरो आमादेई, वित्त अर्थव्यवस्था मन्त्रिणा फेडरिक कोटालोर्डा इत्येतैः सह मेलनं कृतवान्। सामाजिकान्तर्जालीये पटले श्रीगोयलः अवदत् यत् द्वैपाक्षिकव्यापारं सुदृढं कर्तुं नूतनान् निवेशावसरान् अन्वेष्टुं भारतमोनाको देशयोः मध्ये उपवेशनम् आर्थिकसहकारं सुदृढं कर्तुं च केन्द्रितम् आसीत्। संघलोकसेवा आयोगेन UPSC इत्यनेन अस्य वर्षस्य लोकसेवा प्राथमिक परीक्षायाः परिणामाः घोषिताः। UPSC ह्यः सूचितवान् यत् अस्मिन् वर्षे 1,000+ रिक्तस्थानेषु लोकसेवा मुख्यपरीक्षायाः कृते आहत्य 13,000+ अभ्यर्थिनः चिताः सन्ति। परीक्षार्थिनः UPSC इत्यस्य आधिकारिक वेबफलके upsc.gov.in इत्यत्र प्राथमिक परीक्षाफलं द्रष्टुं शक्नुवन्ति। इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे। सकाळचे 7 वाजलेले आहेत। ऐसी अक्षरे रसिके।
2: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया टॅनली गोन्साल्विस यांच्या अबोलीचे बोल या कथासंग्रहाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध।
3: ग्रामीण आणि शहरी भागात जो बदल झपाट्याने होत आहे त्याचं संपूर्ण वास्तव चित्रण अस्वस्थ करणारं आहेच। होणारे बदल हे भौतिक स्वरूपाचे अथवा आधी भौतिक स्वरूपाचे आहेत, परंतु त्यात होणारा फायदा किती जणांचा आणि त्यातून होणारं नुकसान आणि होणारी ससेहोलपट किती जणांची हा विचार तुलनेत करताना अस्वस्थ व्हायला होतो। ही ससेहोलपट आणि अस्वस्थता व्यक्त करणारा एकच सशक्त करता म्हणता येईल, तो म्हणजे साहित्यिक किंवा कलावंत। या गटात एक नाव आवर्जून घेता येईल, ते म्हणजे स्टॅनली गोन्साल्विस यांचं। त्यासाठी त्यांचा आबोलीचे बोल हा कथासंग्रह संदर्भ म्हणून आपणास समोर ठेवता येईल। वसई विरारपट्टा हा मुंबईला लागून असलेला भाग, एकेकाळी हिरवागार सुपीक संपन्न असा हा प्रदेश मोठा वैभवशाली वाटत असायचा। आज ही प्रसन्न वाटणारी संपन्नता कुठल्या कुठे बिरकावली गेलेली आहे आणि जो भूमिपुत्र होता, जो या मातीशी आणि निसर्गाशी एकरूप झालेला होता, आज तो परका झालेला दिसत आहे। झालेलं विद्रुपीकरण आणि मनात असलेली शल्ये आपल्या साहित्यकृतीतून मांडणं हा एकमेव उपाय या मनामनातून दिसून येतो। स्टॅनली गोन्साल्विस यांनी त्यांच्या या कथासंग्रहात जे वास्तव मांडलेलं आहे ते याच पट्ट्यातील असून ते किती प्रत्ययकारी आहे आणि सुन्न करणारा आहे याचा प्रत्यय या कथा वाचताना येतो। आबोलीचे बोल या कथासंग्रहात एकूण 14 कथांचा समावेश आहे। या कथा वसई विरार परिसरात झालेल्या बदलाचा जसा वेध घेतात तसाच तिथं असलेल्या व्यक्तिरेखा यांचाही तितक्याच आलवारपणे वेध घेताना दिसतात। आजची पिढी आणि अगोदरची पिढी यांच्यात असलेलं अंतर व्यक्त करताना काही वेळेस थोडंसं पाठी जाऊन स्मरणरंजनामध्ये तो भाग घ्यावा लागलेला आहे तितकंच। त्यामुळे तो सगळाच काळ आपोआपच वास्तववादी स्वरूपात आपल्या नजरेसमोर उभा राहतो। व्यक्तिरेखा साकार करताना त्याच्या मानसिकतेचाही विचार करावा लागतो। त्याच्या विचारसरणीचा आणि भोवतालच्या परिणामकारक बदलाचा त्याच्याशी समन्वय साधावा लागतो, तो या कथांमधून साधलेला आहे। प्रत्येक कथेची मांडणी ही अतिशय सरळ साध्या स्वरूपात केलेली आहे, एखाद्या प्रवाही गतीप्रमाणे। यात खास कळगे जरूर आहेत, परंतु त्यातून जी मांडणी झालेली आहे ती शेवटपर्यंत अतिशय उत्कंठावर्धक अशीच आहे। बालमन, तरुण मन आणि वृद्ध मन यांच्या अवस्था स्वतंत्र असतात आणि त्या मनाशी प्रामाणिक असतात। हे प्रामाणिकपण टिकवून ठेवणं हे लेखकासाठी मोठं आव्हान, परंतु गोन्साल्विस यांनी अतिशय लिलया हे आव्हान समोर पेललेलं आहे। त्यांनी जसा परिसराचा आणि व्यक्तिरेखांचा अतिशय चपकलपणे परिचय करून दिलेला आहे, तसाच भाषा हा सुद्धा प्रकार त्यांनी अतिशय उत्तम रीतीने जपलेला आहे। या भागातील भाषा वाडवळी आहे आणि तिला स्वतःचा असा एक मातीचा गंध आहे. या गंधाला त्यांनी एखाद्या कुपीत जपून ठेवावं इतक्या हळूवारपणे जपलेलं दिसून येतं. त्याचप्रमाणे जरी गोन्साल्विस यांचा पिंड वेगळा असेल तरीसुद्धा ज्या मातीशी ते समृद्ध झालेले आहेत आणि ज्या भाषेच्या गोळव्यात ते मुरलेले आहेत तिच्याच अंगा खांद्यावर खेळत त्यांनी या कथा साकारलेल्या आहेत. ही गोष्ट खरी आहे की गोन्साल्विस यांचं घरातील वातावरण हे पारंपरिक असू शकतं, त्यामुळे व्यक्तिरेखांची नावे तेवढी त्यांच्या परंपरेशी जोडलेली आहेत इतकंच. मात्र संपूर्ण लेखन हे याच हिरव्यागार पट्ट्याला साक्षी ठेवून केलेलं आहे. या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. या प्रस्तावनेत त्यांनी गोन्साल्विस यांच्या प्रत्येक कथेविषयी स्वतंत्रपणे वैशिष्ट्ये दाखविली आहेत. या कथांमधून जे जे उदात्त आणि प्रत्येकाला भावणार आहे त्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे. स्वतः स्टॅनली गोन्साल्विस यांनी त्यांच्या मनोगतात आपली भूमिका अतिशय प्रामाणिकपणे मांडलेली आहे, त्यामुळे प्रास्ताविक आणि मनोगत ही या कथासंग्रहाची भूषणं मानायला हवीत.
2: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आत्ताच आपण ऐकला स्टॅनली गोन्साल्विस यांच्या अबोलीचे बोल या कथासंग्रहाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
4: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
5: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
4: सहज संवाद.
6: सहज संवाद.
1: आणि श्रोते हो, उद्याच्या सहज संवाद या कार्यक्रमात आपल्यासोबत असणार आहेत लेखक दिग्दर्शक अभिनेता सारंग साठे. विषय स्टँड अप कॉमेडी आणि झेन्सी. तेव्हा जरूर उद्या जोडले गेलेले रहा अस्मिता वाहिनीबरोबर 11 ते 12. या वेळेमध्ये स्टँड अप कॉमेडी आणि झेन्सी या विषयाच्या संदर्भात आपण संवाद साधणार आहोत लेखक दिग्दर्शक अभिनेता सारंग साठे यांच्याबरोबर. संवादिका सुलभा सौमित्र. आणि आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:15 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: तेजोमय नाद ब्रह्म हे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात 12:00 अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.
1: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधील एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एव्हियनमध्ये दाखल होत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान G7 सदस्य देशांचे नेते, जागतिक बँकांचे प्रतिनिधी तसंच विविध देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी काल पंतप्रधानांनी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथे स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोवाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये शांतता कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी होत असलेल्या या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीचे संकेत मिळाल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजासंदर्भात झालेल्या स्वतंत्र बैठकांमध्ये हा निर्णय करण्यात आला. 3 आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक या अधिवेशनात मांडलं जाणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या योजना, पायाभूत सुविधांचा विकास यामुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचं तसंच पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई बसेसना मंजुरी आदी निर्णयांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी विद्यार्थी व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या

0: भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. तर स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकंदर 202 चित्रपट दाखवण्यात येतील. यावर्षी या महोत्सवात मराठी चित्रपट आणि एकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन विभाग सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित करण्यात आली असून त्यात 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान देण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यातल्या इतर सर्व विभागातल्या शाळा काल पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं फुलून गेल्या. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ तसंच पेढे देऊन स्वागत करण्यात आलं. काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात तर काही ठिकाणी तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातल्या शाळा प्रवेशोत्सवाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा इथल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी प्रवेशोत्सवात भाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन जिज्ञासू वृत्ती जोपासावी, प्रश्न विचारावेत आणि शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार आणि कौशल्ये आत्मसात करावीत असं आवाहन राज्यपालांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या वहाळ इथल्या PM श्री प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. नव्यानं उभारण्यात आलेल्या आयडियल सेंटरचं उद्घाटन देखील फडणवीस यांनी केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या शाळेतल्या एका विद्यार्थिनीनं मुख्यमंत्र्यांची छोटी मुलाखत देखील घेतली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मोडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची. पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खासगी शाळेसारख्या किंवा कधी त्याही पेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलंय. संवैधानिक मूल्य या आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत, हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे, स्वच्छता पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे. एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे.
1: अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त अभ्यास करायचा असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या किसन नगर येथील पालिका शाळा क्रमांक 23 मध्ये आठवणी जागवल्या. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील PM श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातल्या तोरणमाळच्या दुर्गम भागातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तुळजापूरमध्ये नगर परिषदेच्या 2 क्रमांकांच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन त्यांचं औक्षण करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात ढोकरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं फेटे बांधून तसंच ओवाळून स्वागत करण्यात आलं. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात फुगे आणि फुलं लावून सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, सातारा, धाराशिव इथं देखील विविध मान्यवरांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह प्रशांत जाधव, पुणे.
0: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि

बारावी पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. दहावीची परीक्षा 16 जून ते 30 जून दरम्यान आणि 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीनं केलेली सामान्य बस सेवांवरची हंगामी 10% भाडेवाढ अजून 1 महिना म्हणजे 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे दरवाढीची मुदत वाढवल्याचं महामंडळानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भीमाशंकर मंदिर कालपासून दर्शनासाठी सुरू करण्यात आलं. दररोज 1000 भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. दर्शनासाठी पास आणि वैध ओळखपत्र अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर भाविकांना पास उपलब्ध होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करतो.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: घोषणा. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
0: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: आणि श्रोते हो, उद्याच्या कार्यक्रमात सकाळी 11 ते 12 या वेळेत आम्ही आमंत्रित केलं आहे लेखक दिग्दर्शक अभिनेता आणि स्टँड अप कॉमेडियन सारंग साठे यांना. विषय आहे स्टँड अप कॉमेडी आणि झेंजी. संवादिका सुलभा सौमित्र. तेव्हा जरूर ऐका उद्या सकाळी 11:05 ते दुपारी 12 सहज संवाद सारंग साठे यांच्याबरोबर.
3: मैं कैसे
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
4: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावे, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
0: सहज संवाद.
1: सहज संवाद.
0: उद्या दिनांक 17 जून आणि उद्याच्या सहज संवाद कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलं आहे लेखक दिग्दर्शक अभिनेता आणि स्टँड अप कॉमेडियन सारंग साठे यांना. विषय स्टँड अप कॉमेडी आणि झेंजी. संवादिका सुलभा सौमित्र. तेव्हा जरूर ऐका उद्या सकाळी 11:05 ते दुपारी 12 सहज संवाद. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण, हे कळलं पाहिजे मला. काय होतं, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण, ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे

0: मित्र आपले आहेत त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका, पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं महत्वाचं काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून धरलेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं की कापसावरची बोंडाळी, तर सुरुवातीचं लक्षण कधी आहे तर ते बोंडातली आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहेत ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही तर डोमकळी म्हणतो आपण, मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगाची लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षी म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरज पक्ष्यांनी, पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत, कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, मी फांद्यांना येत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून आशेमध्ये आपण जर लाकडी इट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग आणि मग ते किडी ओळखतो खातो तो आळ्या खातो तो आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषणही होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण पिकांचं संरक्षण हे पक्षथांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याची एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
1: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कळत नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी.
0: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहे. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतंच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्बल झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्याला गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावर पुन्हा उडून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नाही शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मजुरांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं त्याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं पण हे महत्त्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे, अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्त्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे, म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा, मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर

0: नंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा?
1: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळेला आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्त्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही मग. आणि इव्हन आपण असं बघतोय की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची, त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपलं पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे की पक्व झालेलं, नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आताची गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्ग स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे, म्हणजे स्वच्छ करणं प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत की ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला, तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे, तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसं या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
0: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो, तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कसा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल?
1: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च त्यांनी खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असं विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते, शेतीतील अनेक कामं महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम महिला करतात असं म्हणलं हरकत त्यामध्ये नाही आहे. तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का? आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाहीये, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटानी जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतला त्यामध्ये आहे, आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचे प्रोसेस सुरू झालेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर, आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल, आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्त्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे. म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही, तसं काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाही आहे. तसे मधले अंतर्मशागतीचे कामं असतील ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे, आणि अचूकता आणायची असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ह्यामधले अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण म्हणू आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या, मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे. म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारचं हे संकल्पना आहे, निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर यंत्रनिर्मिती होते का, ते उत्तर फार ठिकाणी नाही असं मिळतं. पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
0: तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोत्यांनो नमस्कार.
2: विक्रम, केसेस बघूयात आपल्या नेहमीप्रमाणे. आता तुझ्याकडे जे लोक येत असतात ते वेगवेगळ्या प्रोफेशन मधले असतात. इवन दो अगदी हेल्थ सेक्टर मधले सुद्धा लोक तुझ्याकडे येतात. हे सांगण्याचं कारण म्हणजे आजच्या फाईल वरती ज्यांचं नाव आहे ते आहेत डॉक्टर सांघवी. हे तुझे क्लायंट आहेत. हे 66 वर्षांचे आहेत. त्यांची उंची आहे 179 सेंटीमीटर आणि तुझ्याकडे ते जेव्हा आले तेव्हा त्यांचं वजन आहे 100 किलो. सो वजन जास्त झालं होतं. त्यांना प्रॉब्लेम म्हणजे लोअर बॅक पेन आणि सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस होता असं इथे लिहिलेलं आहे. काय केस होती सांघवी सरांची?
3: सांघवी सरांची केस सांगतो. आपल्याकडे आले तेव्हा वय 66, उंची छान होती. उंची 179 सेंटीमीटर होती पण उंचीनुसार वजन जास्तच होतं. म्हणजे 100 किलोला जाऊन वजन पोचलं होतं. त्यांचे मेन 2-3 इश्यूज म्हणजे त्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस होता खूप 10-15 वर्ष आधीपासून. दुसरी गोष्ट, त्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस बरोबर लोअर बॅक पेन होता आणि अजून एक मेजर एक इश्यू होता तो म्हणजे त्यांच्या कॉसिक्स मध्ये कायम पेन होत राहायचा. कॉसिक्स म्हणजे आपलं माकड हाड ज्याला आपण म्हणतो टेल बोन. कॉसिक्स मध्ये त्यांच्या मेजर दुखणं हे त्यांना होतं. इतकं की ते नुसते खुर्चीवरती बसू शकत नव्हते. ती पिलो घेतल्याशिवाय ते खुर्चीवरती सुद्धा भरपूर वेळ बसू शकत नव्हते अशी परिस्थिती झाली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा असा प्रश्न होता की ह्या परिस्थितीमध्ये माझं जे वजन वाढत चाललंय ते पहिली गोष्ट म्हणजे वाढायचं थांबेल का आणि दुसरी गोष्ट कमी होईल का, असे मेन त्यांचे 2 इश्यूज होते.
2: मग तुझ्याकडे आल्यानंतर रिझल्ट काय मिळाले, वजन किती कमी झालं हे सगळं ऐकूयात. त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135500 9011135500 90111. सो विक्रम, तू सांगतोस डॉक्टर सांघवी यांच्या केस बद्दल आणि त्यांचा जो मेजर प्रॉब्लेम होता त्याबद्दल.
3: राईट. आणि त्यांचा जो टेल, मी ब्रेकवरती जायच्या आधी जसं सांगितलं, टेलबोन मध्ये त्यांचा एक्सक्रुशिएटिंग पेन चालू व्हायचा आणि तो कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमुळे ट्रिगर व्हायचा आणि मग त्यानंतर त्यांचे 15-20 दिवस त्यांचा व्यायाम काय, इनफॅक्ट बेसिक मोबिलिटी सुद्धा त्यांची कम्प्लिटली बंद व्हायची. आणि त्यामुळे मग आता ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे, मला पण ह्या सगळ्या गोष्टींमधलं माहिती असल्यामुळे, आम्ही एक्सरसाइज प्लॅन मी आणि त्यांनी मिळून जो डिझाईन केला, त्यात कॉसिक्स वरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर येणार नाही किंवा जमिनीवरती झोपून जे व्यायाम असतात त्यात कुठेही कॉसिक्स जमिनीला टच होणार नाही, म्हणजे टेलबोन टच होणार नाही. ह्या सगळे प्रिकॉशन्स घेतले. व्हिटॅमिन B12 D3 ते व्यवस्थित त्यांचं ठेवतच होते. आणि लोअर बॅक पेन

0: कॉसिक्स पेन आणि सर्वायकल स्पॉन्डिलायटिस या तिन्ही गोष्टींना ऍड्रेस करून करायचे त्यांना व्यायाम. आम्ही व्यवस्थित डिझाईन करून मी त्यांना दिले. डाएट जे होतं ते नॉर्मल आपल्या घरच्याच खाण्याचं होतं, त्यामुळे डाएट हा प्रकार त्यांना अजिबात अवघड गेला नाही. आणि डाएट आणि एक्सरसाइजच्या जोडीला जसं मी लोक सगळ्यांना सांगतो की रात्रीची झोप ही व्यवस्थित पाहिजे, त्याचंही महत्व त्यांना समजावून सांगितलं. आणि मग त्यांनी आपला प्रोग्राम चालू केला करायला. पहिल्या महिन्यात त्यांचं 3 किलोनी वजन कमी झालं होतं. ते कमी झाल्यानंतर त्यांना बेसिकली हुरूप आला, कारण का ते इतके त्रस्त होते या टेलबोनच्या पेनमुळे आणि सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, त्याच्यात वाढतंय वजन, कळत नाही काय करायचं. तर त्यांना पहिल्या महिन्यामध्ये खूप रिलीफ त्याच्यामुळे वाटला. आणि ऑफकोर्स वजन कमी व्हायला लागल्यानंतर सगळ्या प्रकारचे त्रास हे कमी होतात, हे तर अगदी काळ्या दगडावरची रेग आहे. सो ते प्रोग्राम आपल्या पुढे करत गेले. आज आपण त्यांची प्रोग्रेस बघितली तर आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 6 महिने झालेत. या 6 महिन्यामध्ये आज त्यांचं 15.5 किलोनी वजन कमी झालंय. 84 किलो 500 ग्रॅम आता त्यांचं वेट आहे, आधी 100 किलो होतं. नंबर 1. नंबर 2, त्यांचा कॉसिक्सचा पेन ची जी फ्रिक्वेन्सी होती, म्हणजे तो अटॅक आल्यासारखा जो पेन सारखा यायचा त्याची फ्रिक्वेन्सी होती ती कमी झाली. पण कॉसिक्सच्या पेन वरती पूर्णपणे औषध मिळालं का तर नाही. आणि लोअर बॅक पेन आणि सर्वायकल स्पॉन्डिलायटिस हे एकदम छान कंट्रोलमध्ये आलेलं आहे, कारण का अगेन वजन कमी झाल्यानंतर हे सगळे त्रास बऱ्यापैकी प्रमाणात कमी होतात, कारण का पोश्चर सुधारतं माणसाचं. आणि ऑफकोर्स आता ते ह्याच पद्धतीने एक्सरसाइज पुढे करत राहणार आहेत आणि प्रोग्रेस त्यांची खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाली.
1: या केस बरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार.
1: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागे वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
5: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
1: ओके.
5: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
5: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79 91 1800 267 1979 1800 267 7991 आमची वेबसाईट www.anurupviwah.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
5: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा,
5: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 पेक्षा जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
5: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा,
5: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
5: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 1991 1800 267 1991 1800 267 7991 आमची वेबसाईट www.anurupviwah.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता कार्यक्रम भावधारा.

0: शांता शेळके यांचं हे गाणं होतं, उषा मंगेशकर यांनी गायलेलं. संगीत दिलं होतं मीना खडीकर यांनी.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
0: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: आणि श्रोते हो, उद्याच्या सहज संवाद या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर. विषय स्टँडअप कॉमेडी आणि झेंजी. संवादिका सुलभा सौमित्र. तेव्हा जरूर ऐका उद्या सकाळी 11:05 आणि सहज संवाद.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळं स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातल्या प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेला युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लियन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा हे सुद्धा उपस्थित आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत जागतिक असंतुलन कमी करणं, प्रमुख भूराजकीय संकटांचा सामना करणं, संघटित गुन्हेगारी तसंच बेकायदा आर्थिक व्यवहारांच्या विरोधातला लढा अधिक बळकट करणं या विषयांवर चर्चा होणार आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका हे या परिषदेचे सदस्य देश आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दाखल होत आहेत. आपल्या भेटीदरम्यान मोदी G7 सदस्य देशांचे नेते तसंच जागतिक बँक आणि आफ्रिकन विकास बँकेचे प्रतिनिधी यांची भेट घेतील. याच भेटीत पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने, इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख अहमद बिन झायद अल नाहयान यांची भेट घेतील. तसंच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकिया सरकार आणि जनतेचे आभार मानले. हा सन्मान म्हणजे भारताच्या 140 कोटी जनतेचा सन्मान असल्याचं आणि भारत आणि स्लोव्हाकियाच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमेरिका आणि इराण यांनी संघर्ष समाप्त करण्याची भूमिका जाहीर केल्यामुळं पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष समाप्त करत असल्याची घोषणा काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या संदर्भात इराणशी करार करण्यात आल्याचं ते म्हणाले. ट्रम्प यांनी या कराराबाबतचे तपशील अधिकृत स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील असं सांगितलं आहे. उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी करारावर डिजिटल स्वरूपात स्वाक्षऱ्या झाल्याचं स्पष्ट केलं आणि संघर्ष समाप्त करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं नमूद केलं. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनीही हा युद्ध संपवण्यासाठीचा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. करारातल्या महत्वाच्या तरतुदी अजून दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे या भागात शांतता आणि स्थिरता पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल अशी आशा त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणनं संघर्ष संपवण्याची घोषणा केली असली तरीही इस्रायली सैन्य सीमेपलीकडच्या आपल्या जागांवरून माघार घेणार नाही अशी भूमिका इस्रायलनं घेतली आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी, केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना लोकशाही प्रक्रियेतला तरुणांचा सहभाग, प्रशासन, संसदीय कामकाज यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विकसित भारत युवा संसद देशातल्या तरुणाईची ऊर्जा, कल्पना आणि आकांक्षांना राष्ट्रीय प्रवाहात आणणारी चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांमध्ये सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. या काळात मोदी सरकारनं गरीब, शेतकरी, महिला आणि युवक यांचं कल्याण आणि सबलीकरणाबाबत अनेक कार्यक्रम राबवले आहेत. दहशतवादाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतानं जगाला स्पष्ट संदेश दिला, भारताला युद्ध नको आहे पण दहशतवादही सहन केला जाणार नाही असा संदेश भारतानं दिला. या मोहिमेत पाकिस्तानातले 9 महत्वाचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या वर्षी 9 आणि 10 मे रोजी एकाच कारवाईत पाकिस्तानातल्या 11 विमानतळांवरही हल्ला करण्यात आला. या कारवाईसाठी जगभरातल्या नेत्यांनी भारताला पाठिंबा दिला. भारतानं 7 शेजारी देशांबरोबर असलेल्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकानं कालपासून तपासाला सुरुवात केली असून काल त्यांनी अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यासमवेत राम मंदिराची पाहणी केली. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातले प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत काल केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. या देशाच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. केप वर्ल्डच्या विझोना या 40 वर्षांच्या गोलरक्षकानं स्पेनचा झंझावात रोखून धरला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांचाही सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. आज संध्याकाळी 6:30 इराण आणि न्यूझीलंडमध्ये लॉस एंजेलिसमध्ये सामना होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि गोव्यासह मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाबमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील पेच निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेनबरोबरचा सामना बरोबरीत.

0: याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ARE ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:40 झालेली आहेत. आता भावधारा कार्यक्रम शोभा जोशी यांना सुरुवातीला ऐकूया.

गोविंद पोळे यांनी गायलेली ही रचना होती मंगेश पाडगावकर यांची. आणखी एक रचना मंगेश पाडगावकरांची संध्या राव यांनी गायलेली आहे.

0: गुणसागर गंभीर।
1: कैसे कैसे कैसे मैं कैसे कैसे
0: अवश्य ऐका। दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर। श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद,
3: सहज संवाद।
4: आणि श्रोतेहो, या सहज संवाद कार्यक्रमात उद्या दिनांक 17 जूनला सकाळी 11:05 आणि आपण संवाद साधणार आहोत लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँड अप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर। तेव्हा जरूर ऐका सहज संवाद। संवादिका सुलभा सौमित्रा।

आकाशवाणी गायक वृंदाने गायलेल्या या रचनेबरोबर श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईतल्या पहिल्या कापड गिरणीच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: इंग्लंडमधल्या प्लॅट ब्रदर्स कंपनीशी आवश्यक ते करार मदार केल्यानंतर सन 1851 मध्ये कावसजींनी आपल्या संभाव्य कापड गिरणीचं माहितीपत्रक वितरित केलं आणि ते गिरणीसाठी योग्य जागा शोधण्याच्या मोहिमेवर निघाले. खूप शोधानंतर त्यांनी आपल्या आणि मुंबईतल्याही पहिल्या वहिल्या गिरणीसाठी जागा निवडली, ती ताडदेवची.
2: कावसजींनी गिरणीसाठी ताडदेवची निवड फार विचारपूर्वक केली होती. एकतर ही जागा तेव्हा तशी बऱ्यापैकी मोकळी होती. याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं कारण होतं ते इथून जवळच असलेला कुलाब्याचा मोठा कापूस बाजार किंवा कॉटन एक्सचेंज. कुलाबा कॉजवेचं बांधकामही तेव्हा नुकतंच पूर्ण झालं होतं, त्यामुळे आत्ताच्या हॉर्निमन सर्कलच्या जागी असलेला कापसाचा बाजार कॉटन ग्रीन सन 1844 मध्ये कुलाब्याला हलवण्यात आला होता. गिरणीसाठी लागणाऱ्या कापसाचा मुबलक पुरवठा इथून सहज होण्याजोगा होता. गिरणीच्या बॉयलरसाठी लागणारा कोळसा इथून जवळच असलेल्या मुंबईच्या अनेक बंदरांवर उतरत होता, त्यामुळे तोही सहज मिळण्याजोगा होता.
1: शिवाय ताडदेवला लागूनच असलेल्या गिरगाव चौपाटीवर असलेल्या लकडी बंदरवर गिरणीसाठी लागणारं लाकूडही उपलब्ध होतं. ताडदेवपासून जवळ असलेल्या फोर्ट किंवा गिरगाव ते भायखळा पट्ट्यात गिरणीत काम करण्यासाठी लागणारं मनुष्यबळही उपलब्ध होतं. गिरणी चालवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक ताडदेवपासून जवळ होते. स्वतः कावसजींचं निवासस्थान ताडदेवला लागून असलेल्या कंबाला हिलवर होतं, त्यामुळे त्यांना गिरणीवर लक्ष ठेवणंही सोपं जाणार होतं.
2: अशा प्रकारे एकदा जागा नक्की झाल्यावर प्लॅट ब्रदर्सनी इंग्लंडहून एकूण 20,000 स्पिंडल्स म्हणजे टकळ्या किंवा चाती सामावून घेता येतील एवढ्या इमारतीचे आराखडे तयार केले. ते बरोबर घेऊन इंग्लंडातल्या लँकेशायर इथला पीटर रश्किन हा गिरणी उभारणीतला तज्ज्ञ मुंबईत आला. पीटर रश्किन हा मुंबईतला गिरणी उद्योग उभारण्यासाठी आलेला सर्वात पहिला ब्रिटिश माणूस.
1: सन 1852 मध्ये गिरणीचा पायाभरणी समारंभ संपन्न झाला आणि पीटर रश्किन याच्या देखरेखीखाली गिरणीची इमारत वर येऊ लागली. दरम्यानच्या काळात मुंबईच्या बंदरात गिरणीसाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री येऊ लागली होती. पुढच्या 1.5-2 वर्षांच्या काळात कावसजींची गिरणी कापड तयार करण्यासाठी सज्ज झाली.
2: 5 फेब्रुवारी 1854 कावसजींच्या आणि मुंबईतल्याही पहिल्या गिरणीचं द बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनीचं रीतसर उद्घाटन करण्यात आलं आणि सन 1856 मध्ये या गिरणीतून पहिलं उत्पादन बाहेर पडलं. यामुळे मुंबईतल्या गिरणी उद्योगाची पायाभरणी झाली. भविष्यात मुंबई औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला आलं त्याची ही सुरुवात होती.
1: मुंबईत गिरणी उभी करणं हे कावसजींचं धाडसच होतं. संपूर्ण तंत्रज्ञान ब्रिटिश युरोपियन लोकांकडून घेतलेलं होतं. गिरणीच्या उभारणीत लागलेल्या 5 लाख रुपयांच्या भांडवलाची उभारणीही मुंबईतल्या 50 धनाढ्य लोकांकडून केली होती. स्वतःला या धंद्यातल्या तंत्राची काहीच माहिती नाही, पैसे दुसऱ्यांचे लागलेले. हा नवीन उपद्व्याप उताणा पडला तर थेट रस्त्यावरच यायची पाळी अशी सर्व परिस्थिती. संपूर्णपणे दुसऱ्यांवर विसंबून अशा प्रकारचा कारखाना उभारणं हे धाडस नव्हे तर काय. कावसजी धाडसी तर होतेच, पण त्यांचा स्वतःवर विश्वास होता. स्वतःवर विश्वास असलेली धाडसी माणसंच प्रत्यक्ष कृती करून दाखवतात आणि इतिहास घडवतात.
2: कावसजींनी दाखवलेल्या धाडसाचं फळ त्यांना पुढच्या वर्षभरातच मिळालं. कावसजींची द बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही गिरणी कल्पनेपलीकडे यशस्वी झाली. लगेचच सन 1857 मध्ये त्यांनी ताडदेवलाच पहिल्या गिरणीच्या शेजारीच त्यांची दुसरी गिरण सुरू केली, द बॉम्बे थ्रॉसल मिल। कावसजींची ही दुसरी गिरणही यशस्वी झाली आणि मग मुंबईत धडाधड गिरण्या निघू लागली। नवीन गिरण्या सुरू होण्याचा हा वेग इतका जबरदस्त होता की सन 1860 पर्यंत मुंबई शहरात 8 कुर्ल्याला 1 अशा 9 गिरण्या सुरू झाल्या। पुढच्या 15 वर्षात ही संख्या वाढून 28 झाली आणि तीच संख्या सन 1900 अखेर 84 इतकी झाली। सन 1925 मध्ये मुंबई आणि कुर्ला मिळून 97 गिरण्या मुंबईत सुरू झाल्या।
1: याच काळात देशभरातही सुरू झालेल्या कापड गिरण्यांची एकूण संख्या 337 एवढी प्रचंड होती। सन 1925 अखेर तर दर 3 महिन्यांमागे एक गिरणी देशभरात कुठे ना कुठे सुरू होत होती। हे श्रेय अर्थातच सन 1854 साली मुंबईतली पहिली यशस्वी गिरणी काढणाऱ्या कावसजी नानाभॉय दावर यांचं।
2: 1873 साली कावसजींचं निधन झालं। कावसजींच्या मृत्यू पश्चात त्यांची गिरणी मोतीलाल पिट्टी यांना विकण्यात आली। पिट्टी यांच्या ताब्यात असतानाच दिनांक 6 मे 1887 या दिवशी गिरणीला आग लागली आणि गिरणी आगीत भस्मसात झाली। पिट्टी यांनी त्याच जागी तिची पुन्हा उभारणी केली आणि ही गिरणी 1953 पर्यंत यशस्वीरित्या चालवली। 1954 सुरुवातीला या गिरणीला पुन्हा आग लागली आणि गिरणी बंद झाली ती पुन्हा कधी सुरू न होण्यासाठी। बरोबर 100 वर्षांचं आयुष्य लाभलेली मुंबईची पहिली गिरणी इतिहास बनून राहिली। आज मात्र तिची पुसटशीही खूण शिल्लक नाही।
1: 1982 साली मुंबईत झालेल्या ऐतिहासिक गिरणी संपानंतर मात्र मुंबईचा गिरणी उद्योग हळूहळू मंदावत गेला आणि आता तर तोही एक इतिहास म्हणून शिल्लक राहिला आहे। आता शिल्लक नसलेल्या गिरण्यांमधला तो संप मात्र अजूनही मागे घेतला गेलेला नाही।
2: मुंबईत कावसजींनी सुरू केलेली द बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही मुंबईतली पहिली गिरणी असली तरी ती देशातली पहिली गिरणी नव्हे। मात्र कावसजींच्या या गिरणीच्या स्थापनेनंतरच मुंबई आणि देशात खऱ्या अर्थानं गिरणी उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगधंद्यांचं जाळं निर्माण झालं। म्हणूनच औद्योगिकरणाचे पितामह म्हणून कावसजींचं नाव गौरवानं आणि आदरानं घेतलं जातं।
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची।
0: श्रोतेहो, ही होती मुंबईतल्या पहिल्या कापड गिरणीची गोष्ट। उद्या ऐकणार आहोत भायखळ्याच्या खड्या पारशाची गोष्ट। अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत

अज्ञात मुंबई नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन श्रोते आता आपण ऐकत होतात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर. सकाळचे 9:10 झालेले आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: नशीबवान या सिनेमातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत होतं, सुधीर मोघे यांचं, आणि संगीत दिलं होतं आनंद मोडके.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.

0: अजिंठा या सिनेमातलं हमसिका अय्यर यांनी गायलेलं हे गाणं होतं, नांदो महानोर यांचं, आणि संगीत दिलं होतं कौशल इनामदार यांनी.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
0: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: आणि उद्याच्या कार्यक्रमात श्रोते हो, आम्ही आमंत्रित केलं आहे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे यांना. विषय स्टँडअप कॉमेडी आणि झेनजी. संवादिका सुलभा सौमित्र. तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद 17 जूनला सकाळी 11:05 प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.

सर्जा या सिनेमातलं हे गाणं होतं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, नादो मानोरांचं, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि याबरोबर श्रोते हो गीत बहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

विद्या करलगीकर यांनी गायलेलं हे गीत होतं शांता शेळके यांचं. आता ऐकूया वैदेही मेकडे यांनी गायलेलं हे गीत.

0: शांता शेळके यांचं हे गीत होतं वैदही मेकणे यांनी गायलेलं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: सहज संवाद कार्यक्रमात उद्या 17 जूनला सकाळी 11:05 आम्ही संवाद साधणार आहोत दिग्दर्शक अभिनेता लेखक आणि स्टँड अप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर. तेव्हा जरूर जोडले गेलेले रहा अस्मिता वाहिनीबरोबर, प्रसाद भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AR या ॲपसहित. आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आणि आपण ऐकता भावधारा कार्यक्रम.

0: अर्चना खासनीस यांनी गायलेलं राजा मिसार यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: श्रोते हो, आमच्या उद्याच्या सहज संवाद कार्यक्रमाविषयी, उद्या 17 जून सकाळी 11:05 सहज संवाद कार्यक्रमात लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद साधणार आहेत. सुलभा सौमित्र विषय आहे स्टँडअप कॉमेडी आणि जेनझी. अवश्य ऐका सहज संवाद उद्या 17 जूनला सकाळी 11:00. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.
4: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावे, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 10:00 आहेत. आता गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहो. या कार्यक्रमात सुरुवातीला संसार या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया हा खेळ सावल्यांचा. या चित्रपटातलं आशा भोसले आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर नॉट ओनली मिसेस राऊत या चित्रपटातलं देवकी पंडित यांनी गायलेलं गजेंद्र आहिर यांचं गीत, संगीत कौशल इनामधार यांचं.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सर्ज

0: या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: Hey!

गीतबहार कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया माझा पती करोडपती या चित्रपटातलं सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अरुण पौडवाल यांचं.

या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, 10:30 आहेत. आता नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सतीश व्यास यांचं संतूरवादन आपण ऐकणार आहोत. राग तोडी त्यांना तबल्याची साथ ओजस अंधिया यांची आहे. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित सतीश व्यास यांचं संतूरवादन ऐकलं. राग तोडी आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ ओजस अधियांची विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: सहज संवाद. श्रोते हो, उद्या 17 जून रोजी सकाळी 11:05 ते 12:00 सहज संवाद कार्यक्रमात लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, स्टँड अप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद साधतील सुलभा सौमित्र. अवश्य ऐका सहज संवाद उद्या 11:00 प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11:00 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

नमस्कार श्रोते हो, आपली आवड ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आई शपथ या चित्रपटातलं साधना सरगम यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत. संगीत अशोक पत्की यांचं आहे आणि या गीताची पसंती कळवलेली आहे. महादेव घाट अंबलेश्वर येथून डोमन, सुमन, मिथिलेश, तारणी, सूरज, सुजला, ज्योती ठाकूर आणि रेयांश ठाकूर यांनी, त्याचबरोबर सुधा रमेश पाटील जे मुक्काम पोस्ट जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर येथून. ऐकूया त्यांच्या पसंतीचं हे गीत.

मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता सुनीताबाई सानिका गजानन घायळ, त्याचबरोबर समाधान केतकी वैभव शिंदे खेडजया श्रोत्यांच्या पसंतीचं गीत आता ऐकूया. फटाकडी या चित्रपटातलं हे गीत आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकारी यांच्या स्वरातलं आहे. जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत बाळ पळसुले यांचं.

कार्यक्रमात यानंतर गणेश, कोमल, मनोहर, कल्याणच्या श्रोत्यांच्या पसंतीचं, त्याचबरोबर जिल्हा बीड शहर इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, प्रकाश दादा जैन या श्रोत्यांच्या पसंतीचं, अरुण दाते यांनी गायलेलं शंकर वैद्य यांचं गीत, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे.

आपली आवड कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर मलकापूर इथून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, सतीश सराफ, जगदीश तांबट, संजय चव्हाण, जमीनदास बैरागी या श्रोत्यांच्या पसंतीचं मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकूया. संगीत आनंद घन यांचं.

आता ऐकूया पांगारा शिंदे, तहसील वसमत, जिल्हा हिंगोली येथून रामचंद्र धोंडीबा इंगोले, टिकू इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, विलास शिंदे पाटील, सुनील जबडे, अशोकनगर वसमत हिंगोली येथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम, सोनू मोनू ठोके या आमच्या श्रोत्यांच्या पसंतीचं, जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीत देवदत्त साबळे यांचं.

आपली आवड कार्यक्रमात यानंतर सुवासिनी या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकरांचं गीत संगीत सुधीर फडके यांचं आहे. या गीताची पसंती कळवली आहे अमरावती येथून दिलीप लकडे, सुरेखा लकडे, डॉक्टर सारंग लकडे, धनश्री लकडे, शुभम लकडे आणि परिवार यांनी यांच्या पसंतीचं हे गीत.

आशा भोसले यांनी गायलेलं रमेश आणावकर यांचं गीत आता ऐकूया. संगीत वसंत प्रभू यांचं आहे आणि या गीताची पसंती तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साधवी जोशी परभणीहून गणेश हरगावकर यांची ही पसंती आहे. ऐकूया त्यांच्या पसंतीचं हे गीत.

सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं राजा बढे यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं, आणि या गीताची पसंती कळवली आहे. पाळधी खुर्द तालुका धरणगाव जिल्हा जळगाव इथून संजय पाटील, शैलाबाई पाटील, नरेंद्र पाटील, शेखर सुवर्णा आणि मनू पाटील यांनी. या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया.

आपली आवड कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकल्यात. 11:40 झाली आहे. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला मंजिरी गोखले यांनी गायलेलं वारा कांत यांचं गीत ऐकूया.

0: मंजिरी गोखले यांनी गायलेलं वारा कांत यांचं गीत आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकता आहात.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: भावधारा कार्यक्रमात यानंतर शरद जांभेकर यांनी गायलेलं विजया जहागीरदार यांचं गीत ऐकूया.

कळीचे फूल होताना कळीने काय मागावे, प्रणती म्हात्रे यांनी गायलेलं श्रीकृष्ण विचारे यांचं गीत आताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत.

0: आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्याहो, ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. तत्पूर्वी
1: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 12 वाजता आहेत आता वनिता मंडळाचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: अरे आंबा पुराण तर पार ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे.
1: हो तुझं ते काय तर म्हणे उशिरा येणार आहे ते दशहरा चौसा लंगडा वगैरे ऑगस्ट पर्यंत चालू असतं. मी तर बाबा फक्त हापूस आंबा खाणारा माणूस.
0: आणि मी तर फक्त आंबा खाणारी बाई माणूस आहे. मग तर कोणताही आंबा असो आंबा इज आंबा फळांचा राजा.
1: हो मी तुला आज का ओळखतोय. आपण नाही का कोकणात मामांकडे जायचो तेव्हा सुद्धा तू सकाळी लवकर उठून आधी वाडीत जायचीस
0: आणि टोपलाभर बिटके आंबे गोळा करून आणत असे. रोहित बाबू तुम क्या जानो बिटके आंबे का स्वाद.
1: हा वी आर क्लास अपार्ट ओनली अँड ओनली हापूस बस.
0: हाय कंबक तुने असली आंबा खाया ही नाही केवल हापूस को कवटाळ कर बैठे हो. रोहित तुला आठवते का सधू मामाने त्याच्या वाडीतला केशर आणि राजापुरी पाठवला होता.
1: हो तर त्या राजापुरीचे तू केवढे प्रकार बनवलेस आणि काही आंबे पिकत घालून रस सुद्धा काढला होतास.
0: हो पण तू त्याला हातही लावला नाहीस. जाऊ दे पण तू फार मोठ्या आनंदाला मुक्तोयस हे मात्र खरंय.
1: असू दे ग.
0: हे डायलॉग आपण गेली अनेक वर्ष असेच मारत आलो.
1: आणि त्या गावाकडच्या आंब्यांची नावं सुद्धा काय तर म्हणे खोबऱ्या आणि काय तर म्हणे शेंदऱ्या बोरशा बैंगनपल्ली.
0: नको जाऊस मोजायला आपल्याकडे आंब्याच्या 1300 जाती आहेत.
1: काय
0: हो म्हणजे व्यापारी दृष्ट्या असतील 30-1 जाती जास्त ओळखीच्या.
1: खरं सांगू का सुखदा तूच हल्ली म्हणजे मला ओरडत असतेस की वजन वाढलंय म्हणून. आता आंबा खायला घालून आणखी वजन कशाला वाढवतेस माझं.
0: अरे रे रे रे नका रे बदनाम करू बिचारा त्या फळांच्या राजाला. कोणतीही गोष्ट प्रमाणात आणि नियमानुसार खाल्ली तर काही बिघडत नाही.
1: हे तुझं काही पण हा अगं खाताना कसले नियम आणि अटी हे काय.
0: जाऊ दे आपण विक्रम आणि वेताळ आहोत कुणीच आपला हट्ट सोडणार.
1: हे बघ हे बघ हट्टीपणा तू करतेस मी करत नाहीये. मी कसं म्हणजे एकूण सर्व बाबतीत एकदम फ्लेक्सिबल.
0: बाहेरच्या कुणालाही सांग हे तुझं कौतुक म्हणे फ्लेक्झिबल. रोहित तुझ्या त्या फ्लेक्झिबल शब्दावरून आठवलं.
1: झालं मला माहिती आहे. आता तू ते मंगळागौरीचे खेळ आणि फ्लेक्झिबिलिटी वगैरे सांगायला घेणार काय ते गाठोड गोफ आणि काय बस फुगडी.
0: अरे काय हे नाही रे यातलं काहीच नाही. काल बातम्यांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिक दाखवत होते. अचाट अफाट आणि अद्भुत म्हणावं असं कौशल्य.
1: आमच्या शिवमची मुलगी ती तर थेट राष्ट्रीय पातळीवर खेळते बरं का मल्लखांब.
0: वा
1: आणि तो या खेळाचं एवढं कौतुक करत असतो की बस.
0: खरंय रे मुळात मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यासाठी म्हणून मल्लखांबाचा वापर सुरू केला. म्हणजेच कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून हा प्रकार प्रसिद्ध झाला.
1: हो ना कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार असं मल्लखांब खेळाचं वर्णन केलं जातं.
0: काल 15 तारखेला मला वाटतं आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस होता आणि म्हणूनच एका चॅनलवरती याची माहिती कुणी सांगत होतो. कुणी म्हणे रामायण काळापासून हा खेळ खेळला जातो.
1: हो आणि कोणी म्हणतं याची सुरुवात म्हणे महाराष्ट्रात झाली कोणी म्हणतं ओडिशामध्ये झाली. ते जे काही असेल पण हा खेळ किंवा व्यायाम प्रकार कमाल आहे. ट्राय करून बघायला पाहिजे एकदा.
0: पडला उजेड पडला
1: कशाला.
0: अरे रोज घरात सुद्धा व्यायाम करायला जे माणूस कचकुच करत असतो ते म्हणे मल्लखांब ट्राय करणार. वा रे वा वाजवा रे वाजवा टाळ्या वाजवा.
1: हे बघ सुखदा तुझ्याशिवाय कोण इथे टाळ्या वाजवायला. हा सांग बरं कशाला टाळ्या वाजवा.
0: बरे आणखी कोणी इथे तिसरं नाहीये. नाहीतर
1: काय काय काय सांग सांग नाहीतर काय झालं असतं.
0: अरे नाही तर तुझ्या या विनोदावर तिसरी व्यक्ती मनमुराद हसली असती.
1: अजिबात नाही. नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर हसायची टीका करायची तुम्हा बायको लोकांची सवयच असते. बाहेरचं कोणी अजिबात हसलं नसतं तुला सांगतो.
0: अच्छा
1: हो उलट माझ्या या जोशपूर्ण वक्तव्यावर माझं कौतुक केलं असतं.
0: नको रे नको एवढे विनोद एका पटपट एक नको करू.
1: विनोद नाही करत आहे.
0: यापेक्षा मला एका कामात थोडी मदत कर.
1: अरे बापरे नाही नाही आज मला म्हणजे संध्याकाळी काय माहिती
0: काहीही कारण सांगू नकोस. आज तुला कुठेही जायचं नाहीये.
1: अगं
0: आणि ऑनलाईन मीटिंग किंवा प्रत्यक्ष सुद्धा काहीही नाहीये.
1: अच्छा म्हणजे माझ्या शेड्यूलची पूर्ण माहिती गुप्तहेरांनी आधीच काढून ठेवलेली दिसते. अच्छा अच्छा अच्छा बरं आज्ञा करा बाई साहेब या दासाने काय करणे अपेक्षित आहे.
0: दासाने एकट्याने काहीही करायचं नाहीये तर आपण दोघांनी मिळून थोडीशी झाडलोट करायची आहे.
1: का तुझ्या माहेरचं कोणी येणार आहे की काय. हा दया मामी किंवा अविनाश आजोबा.
0: एक मिनिट ना माझ्या माहेरचं ना सासरचं कोणी येणार आहे. स्वच्छता काय फक्त कोणी येणार असेल तरच करतात का रे?
1: अगं तसं नाही गं, पण म्हणजे कोणी येणार म्हटल्यावर तुझ्या अचानक अंगामध्ये येतं हे घास ते धू हे झटक ते पटक सुरू होतं आणि मग काय मला बापड्याला यासाठी वेठीला धरतेस तू म्हणून म्हटलं.
0: अतिरेक करू नकोस रोहित, खर तर या रोज करायच्या गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा मी करत असते, पण कुणी येणार म्हटल्यावर घर कसं 100% टक्काटक दिसलं पाहिजे.
1: अगं मग तुझ्या त्या लाडक्या रेखाला घे की हाताशी आणि कर तुझी साफसफाई काय करायची ती.
0: वाटलंच मला, स्वतःवर आलेली चिमूटभर जबाबदारी सुद्धा सहजपणे झटकली जाणार आणि ती गेली.
1: सुखदा, मी तुला मदत करणार नाही असं अजिबात म्हटलेलं नाही.
0: हा हा हा, तुझ्या या वाक्यावर माझं ऑब्जेक्शन आहे.
1: का?
0: तू मला मदत कर असं मी म्हटलं नाहीये, तर आपल्या घरातलं काम आपण दोघं मिळून करूया असं म्हटलं मी.
1: अच्छा अच्छा, म्हणजे तुला मदत नकोय? तर
0: मला मदत नकोय, मला सहकार हवाय.
1: अच्छा,
0: माझं किंवा तुझं असं हे काम नसून घरातलं आपलं काम आहे इतकंच म्हणायचंय मला.
1: वा वा वा वा, वो खूब लड़ी मर्दानी थी वो झासी वाली राणी थी.
0: अरे हे काय मध्येच?
1: नाही, तुझा आवेश बघून ना मला झाशीची राणी लक्ष्मीबाई आठवली. फक्त ती शत्रूंविरुद्ध लढली आणि तू मात्र नवऱ्याविरुद्ध लढली.
0: अजिबात लढत वगैरे नाहीये, मी कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीच्या मनातली भावना मांडली इतकंच.
1: हो हो हो हो,
0: स्त्री पुरुष समानता वगैरे आपण बाहेर तावातावाने बोलतो, पण घरात मात्र.
1: पण सुखदा मला एक सांग, म्हणजे प्रामाणिकपणे सांग की मी तुला मदत करतच नाही का? सॉरी, म्हणजे आपण दोघे मिळून घरात काम करतच नाही का असं मला विचारायचं होतं.
0: करतोस रे, पण हे असं झाशीची राणी आठवली वगैरे म्हणून माझी थट्टा करतोय.
1: तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी.
0: अरे नाही, झाशीची राणी खूप ग्रेट.
1: काय माहिती का, समोर ते कॅलेंडर वरती मोठं कॅलेंडर आहे की नाही, तिथे लक्ष्मीबाई हे नाव मला दिसलं आणि तेवढ्यात तू जोश मध्ये काहीतरी बोललीस आणि म्हणून या दोन गोष्टी आपल्या एक झाल्या आपसुकपणे.
0: कॅलेंडर मध्ये काय? अच्छा,
1: अगं बघ ना, तू पण बघ.
0: रोहित, उद्याचा दिवस बघ किती भारी आहे.
1: काय?
0: उद्या 17 जूनला महाराणा प्रताप जयंती आहे आणि गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी.
1: जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ज्यावरून आपली मिनी चकमक झडली ती झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी सुद्धा आहे. म्हटलं
0: ही अशी सगळी नावं वाचली ना की मन झरकन त्या काळात फिरून येतं. ही माणसं नसती तर आपला देश आपलं राष्ट्र आपल्याला इतकं सुंदर मिळालं नसतं रे.
1: खरे ग, म्हणजे हे सगळे थोर लोक आपल्या देशासाठी देशातल्या लोकांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले आणि म्हणून आज आपण सुखाचे दिवस बघतोय, नाही का? या सगळ्या थोर व्यक्तिमत्वांमुळे आज आपण आहोत.
0: मला असं वाटतं की आपल्या देशाचा इतिहास मुळातून वाचावा. त्या त्या काळात ते काय म्हणतात ते टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका मारून यावं.
1: अच्छा, म्हणजे तू चाललीस की काय?
0: चालले, मी कुठे चाललोय?
1: अगं तूच म्हणालीस ना टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका वगैरे, म्हणून म्हटलं म्हणजे आजचा आपला भेद रद्द असणार.
0: कसला भेद आणि काय रद्द?
1: घ्या, स्वतःच म्हणायचं साफसफाई करायची आणि स्वतःच विसरून जायचं. कठीण आहे तुझं सुखदा.
0: ते ना, नाही नाही नाही छे छे, अजिबात रद्द वगैरे काही नाही. तर आज किचन आवरायचंय, उद्या हॉल आणि रविवारी दोन्ही बेडरूम. बाकी बाल्कनीज मी माझ्या करून घेईन.
1: चालतंय चालतंय, आपण मस्तपैकी दुपारसाठी छोले वगैरे मागवूया बाहेरून आणि संध्याकाळी काम आवरलं की मग मस्तपैकी डोसा खायला जाऊया.
0: देवा परमेश्वरा, सफाई मधलं काय कधी करायचं हे राहिलं बाजूला आणि या माणसाला छोलेपुरी आणि डोशाची स्वप्न पडायला सुरुवात झाली.
2: आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे.
1: अगं अगं शर्वरी शर्वरी, कोणी मागे लागले की काय तुझ्या? नाही, जमाना हे पीछे म्हणतेस म्हणून विचारलं.
2: अरे त्याचं काय झालं, रिक्षासाठी आम्ही 3 जण एकदम पुढे आलो पण मी बाजी मारली, ते राहिले मागे म्हणून म्हटलं आज मे आगे.
0: अगं ए बाई, असं ढकलाढकली करून वगैरे रिक्षेत घुसायला तू काय शाळेतली मुलगी आहेस का ग?
1: पण मला ऐकून मजा आली. करायचा का असा, म्हणजे चावटपणा अधून मधून करायचा, मी तुझ्या बाजूनी आहे.
2: वा वा वा. अगं पण सुखदा, म्हणजे मी अशी ढकलाढकली वगैरे अजिबात केली नाही बरं का.
1: हे बघ ते जाऊ दे, मला सांग शर्वरी तुला छोले पुरी चालेल की आणखी काय सांगायचंय?
2: अरे वा, छोले पुरी ही तर माझी फेवरेट. पण आमच्या बाबा

0: खरं तर जेवढ्याच तेवढा गूळ किंवा साखर घातलं तरी चालतं का, थोडी जास्त घेऊ? मुरंबा थोडा गोडच बरा वाटतो.
1: सुखदा, अगं जून महिना निम्मा संपला, अजून तुझा आंबा पुराण संपला नाही का?
0: जूनचं काय घेऊन बसलायस,

0: मुलांना छोले आवडत नाही म्हणून आमच्याकडे कधी होतच नाहीत. मला चालतील छोले.
1: उंदराला मांजर साक्ष. विषय काय चाललाय हे सगळं जाणून घेण्याऐवजी डायरेक्ट हो मला छोले चालतील असं म्हणते मुलगी.
0: रोहित दादाने विचारलं, मी माझा चॉईस सांगितला एवढंच. काय रे रोहित दादा, बरोबर आहे ना?
2: 100% बरोबर आहे. आणि संध्याकाळी डोसा खायला जायचंय, त्याच्याबद्दल काय म्हणतेस? व्हाट्स आहे
0: क्या बात, आजचे दोन्ही बेत एकदम माझ्यासाठीच केल्यासारखे वाटतंय.
1: एक एक मिनिट, या दोन्ही बेतांच्या मधला बेत सुद्धा ऐका, त्याप्रमाणे काम करा आणि मग छोले खा डोसे खा.
0: आई शपथ, याच्यामध्ये आणखीन तिसरा वेद. वा वा वा, काही चाट आयटम वगैरे वाटतं.
2: हो हो शर्वरी, आता मात्र फटके मिळणार बरं का. जरा शांत बस जरा आता.
1: बस बीस काही नाही, कामाला लागायचंय. किचन ट्रॉलीज बाहेर काढून साफ करायचे आहेत. आणि रोहित तू ओट्यावर चढून.
2: अगं सुखदा, तुला माहिती आहे ना मला उंचीचा फोबिया आहे, तेव्हा ते काम तेवढं तू मला सांगू नकोस. तू आपलं त्या सर्व्हिसेसवाल्यांना बोलावून घे सरळ.
1: तुला उंचीचा नाही तर कामाचा फोबिया आहे रोहित.
2: अगं असं नाही ग.
1: बरं, आज काम टाळण्यासाठी दुसरी काही सबबही नाहीये तुझ्याकडे.
0: अगं पण सुखदा, खरंच त्या सर्व्हिसवाल्यांना बोलव, मस्त काम करून देतात. तू म्हणशील ते साफ करून देतात.
1: उद्या साबण लावायला, आंघोळ घालायला सुद्धा येतील माणसं. काय एक एक नवीन नवीन फॅड काढतील ना.
2: पण मला सांग सुखदा, काय हरकत आहे अशी? म्हणजे छोटी मोठी कामं असतात ती, अशी प्रोफेशनल लोकांकडून करून घ्यायला काय हरकत आहे? आयुष्यभर आपण करतच होतो की हजार कामं.
0: खरंच सुखदा, अधून मधून करून घ्यावीत कामं त्यांच्याकडून. फार तर आपण त्यांच्या आसपास थांबून काय हवंय काय नकोय ते सांगावं. आणि खरं सांगू का, त्याची सुद्धा गरज भासत नाही.
2: आणि शारीरिक आरामापेक्षा ना मानसिक शांतता महत्वाची असते, हो की नाही? होतं काय की मदत करायला मी तयार असतो, पण या सगळ्या गोष्टी तू डोक्यात घेऊन बसतेस.
1: अरे रोहित,
0: मग सगळं प्लॅनिंग तूच करणार, साफसफाई तूच करणार, रोजची कामं, स्वयंपाक सगळं तूच करणार.
2: आणि हे सगळं होता होता दमून जाणार, मग चिडचिड होणार, मूड खराब होणार.
1: एवढं काही नाही, पण संध्याकाळपर्यंत थोडीशी चिडचिड होते खरी इतकं काम झाल्यावर.
0: एकदा फक्त एकदा ट्रायल म्हणून बोलावून बघ त्यांना. सगळं घर नको करून घेऊस, फक्त सोफे खुर्च्या टेबल पंखे एवढं साफ करून घे.
1: ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर बघेन एकदा बोलावून.
2: तूच म्हणतेस ना की कुठल्याही गोष्टी टोक नको, करेनच किंवा करणार नाहीच असंही नको.
0: सुखदाचं आवडतं वाक्य, कुठल्याही गोष्टीत च नको. मग इथे सुद्धा तुझा च बाजूला ठेव. आणि
1: अगं हो, मी म्हटलं ना की बोलावते एकदा.
2: एकदा नाही, आजच फोन करूया. टुमारो नेव्हर कम्स, तुझ्या बाबांचं वाक्य.
0: हा दादा, हा घे नंबर, ठरवूनच टाकाच. सुखदा, सतत खूप काम करून आपण काही सिद्ध करत नाही, फक्त स्वतःला त्रास करून घेतो.
2: हो ना, आणि प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने माझ्या नियमांनुसार व्हायला हवी. हा हट्ट सुद्धा थोडा बाजूला ठेवला ना की बघ कशी मजा येते.
1: अरे हट्ट म्हणून नाही, पण स्वच्छता शिस्त नीटनेटकेपणा असं काही असतं ना.
2: तुला सांगतो शर्वरी, मध्ये पाट दुखत होती हा, तेव्हा उषा वहिनींच्या ओळखीनं एक मावशी स्वयंपाकासाठी ठरवल्या.
0: माहितीये ना सविता मावशी ना, छान स्वयंपाक करतात त्या.
2: अरे पण आमच्याकडे उलटच व्हायचं.
0: म्हणजे
2: त्या येणाऱ्याचं सुखदाला कोण टेन्शन. मग ही भाज्या धुवून चिरून ठेवणार, कुकरची तयारी करून ठेवणार आणि काय काय.
0: अरे पण स्वयंपाक मावशी करतात की सगळं.
2: अगं काय तुला सांगायचं.
1: पण काय रे रोहित, तू म्हणतोयस खरं, पण त्यांच्या भाज्या आमट्या रोज एकाच चवीच्या असतात असं तुलाच लक्षात आलं होतं नाही का?
0: पण मी काय म्हणते, आपण आपल्या पद्धतीचं त्यांना करायला सांगायचं किंवा वेगवेगळे मसाले वापरायला सांगायचं झालं.
2: छे छे छे, हे तर भलतच बोलतेस तू शर्वरी. अगं सुखदाचं म्हणणं असतं, आलेल्या बायकांना शिकवत बसायला मी काय इथं ट्रेनिंग स्कूल उघडलेलं नाहीये.
0: पण सुखदा मी काय म्हणते, बदलत्या काळाबरोबर आणि वाढत्या वयाबरोबर आपण थोडं बदलायला हवं की नको.
1: कळलं कळलं मला, पण थोडा अवधी द्या हे सगळं पचवण्यासाठी.
2: पचवण्यासाठी तू ना सुखदा फ्रूट सॉल्ट घेऊन टाक एकदा हे सगळं पचवायला.
0: हो ना, आणि छोले पुरी पचवायला सुद्धा थोडा सोडा लागेलच मला, लेमन फ्रेश. हा
1: पुरे झाला तुमचा दोघांचा पांचटपणा, कधीतरी सिरियसली घ्या रे. मी काय म्हणते ते
2: घेऊ ग घेऊ ग, पण आज तू आम्हाला सिरियसली. बरं मला सांग, घरात सोडा आहे का?
1: सोडा हा आहे, आहे थोडासा.
2: ठीक आहे, थोडा तर थोडा. आपण मस्त सोडा पिऊया, थोडा थोडा. सगळ्यांसाठी झक्कासवाला मोहितो बनवतो मी.
1: मोहितो की मोजितो, जाऊ दे जाऊ दे काय असेल ते. हा हे घे, सरबतासाठीचं सगळं साहित्य टेबलवरती ठेवलं होतं. साखर, पुदिना, लिंबाच्या फोडी 3 ग्लासांमध्ये घालून रवीने जरासे रगडलेत.
2: हा मी घातला बर्फ. ये बात. आणि हा होतला शुद्ध सोडा. आहा, आणि ही पुदिन्याची पानं ही पण घालूया.
0: वा वा वा, मी काहीच बोलू शकत नाहीये, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, भन्नाट झालंय हे प्रकरण. बाबो
1: प्या आणि गारे गार व्हा.
3: श्रोतेव, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी, आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो नमस्कार. लहानपणी आपल्याला सूर्यनमस्कार घालायला सांगितले जात असत. 12 नमस्कार त्या वयात पटापट घालून होत. मुलगे आणि मुली सर्वांसाठीच हा व्यायाम असायचा. त्याचप्रमाणे खेळसुद्धा लंगडी, डॉजबॉल, बॅडमिंटन, दोरीच्या उड्या, आट्यापाट्या असे सगळे खेळ असायचे. घरातली मोठी माणसं म्हणजे स्त्री पुरुषसुद्धा काही प्रमाणात का होईना शारीरिक श्रमाची कामं करत असत. परंतु आता अभ्यास, जेवण, ऑफिसचं काम सगळंच खुर्ची टेबलवर आलंय. यामुळे शारीरिक कष्ट कमी झालेत. तसंच आपल्या आहारातसुद्धा बदल झाले आहेत. आपल्याला दीर्घकाळ कार्यरत राहायचं असेल तर योगमार्ग तर सर्वात उत्तम. याशिवाय कुणी जिम लावतं, कुणी एखाद्या खेळाचं प्रशिक्षण घेतं, त्याचा सराव करत असतं. एकूण काय तर आपला आहार आणि विहार याचा विचार व्हायला हवा. यापैकी विहार हा मुद्दा लक्षात घेऊन कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार आज आपण करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केलंय योग शिक्षिका, योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित यांना. गेली 10 वर्ष त्या योग मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः योगशास्त्राचं 4 वर्षांचं औपचारिक शिक्षण पूर्ण केलंय आणि सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात, अगदी 9 वर्षापासून ते 70-72 वर्षापर्यंत. 2015 पासून ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष योगवर्ग आणि योग थेरपिस्ट म्हणून सुद्धा त्यांना अनुभव आहे. योग विद्या निकेतनतर्फे आयोजित योग प्रशिक्षकांच्या वर्गामध्ये त्यांनी योग शिक्षण विषयक जो डिप्लोमा केला त्यात शुद्धिक्रिया विषयात उत्कृष्ट कामगिरी, डिप्लोमामध्ये 2 क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आणि योगशास्त्रामध्ये सर्वाधिक गुण तसंच शरीर रचना आणि शरीर क्रियाशास्त्रामध्ये सुद्धा सर्वाधिक गुण त्यांना मिळालेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यशाळा आणि कार्यसत्र ही योगविषयक घेत असतात, त्याबद्दलचं मार्गदर्शन करत असतात. वर्षाते नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाते, कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्य रक्षणासाठी योग कसा उपयुक्त आहे?
1: कुटुंबाच्या सगळ्यांचं स्वास्थ्य, आरोग्य रक्षण हा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यासाठी की आहार, विहार, आचार आणि विचार हे 4 मुद्दे येतात जेव्हा आपण कुटुंबाच्या स्वास्थ्याचा विचार करतो. पण आता योगशास्त्रामध्ये या 4 मुद्द्यांवर काय दिलंय ते आपण पाहू. त्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणता तसं विहार या मुद्द्यावर काय आहे हा मुद्दा लक्षात घेऊन योगशास्त्रात काय काय सांगितलंय आपण त्याचा विचार करू. तर विहार हा शब्द सर्वात पहिल्यांदा आप मनात काय येतं, तर जैन मुनी आणि बुद्ध धर्माचे गुरु हे जेव्हा विहार म्हणजे जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जातात, स्थलांतर करतात, तेव्हा तिथे विहार हा शब्द वापरला जातो.
0: बरोबर.
1: ते हे स्थलांतर का करतात की एका जागी राहून त्यांच्या साधनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, कारण त्या जागेत त्यांचं मन गुंतू शकतं. मन गुंतलं की क्लेश आले, क्लेश आले की साधनेत अडथळे आले,
0: म्हणून आसक्ती सोडायची.
1: आसक्ती सोडायची. तर ह्यासाठी ही जी धर्म गुरु आहेत हे स्थलांतर करीत असतात, तर याला आपण विहार म्हणतो ऍक्च्युली. आता आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये हा विहार म्हणजे काय आहे, तर इथे फिरणं होऊ शकतं, दिनचर्या होऊ शकते. आणि अजून एक खूप महत्वाचा मुद्दा जो कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी शिकण्यासारखा या धर्मगुरूंच्या कडून, की कुटुंबाचा चेहरा मोहरा हा जसा काळ पुढे जाईल तसा बदलत जातो. आपलं वय वाढतं, रंगरूप बदलतं, तसं कुटुंबाचा पण चेहरा बदलत असतो.
0: बरं.
1: मग तेव्हा आपल्या ड्युटीज बदलत असतात, आपली कर्तव्य बदलत असतात, आपली आपल्या कुटुंबियांबरोबरचे जे संबंध आहेत त्या

0: आताही फरक पडत असतो. आणि आपण ज्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू हौसे मोजेने घेऊन ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आपलं मन अडकलेलं असतं, तर अशा वेळेला हे जे बदल घडत असतात ह्या बदलांना अतिशय आनंदाने स्वीकारणं आणि हे जे वस्तू आपण जमा करून ठेवल्यात त्याच्यामध्ये न अडकता आपला उपभोग घेऊन झाल्यावर इतरांनीही त्याचा उपभोग घ्यावा म्हणून त्या वस्तू सोडता आल्या पाहिजेत. हे आपण या धर्मगुरूंकडनं शिकण्यासारखं आहे की जे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाताना काहीही न घेता पुढे जातात. तर ही जर वृत्ती आपल्यामध्ये आली तर हा पुढे यमनियम आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यात हा मुद्दा येणारच आहे. पण हे आपण जर प्रत्येक कुटुंबातला सदस्य शिकला तर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान राहील आणि तेच आरोग्याची मुख्य गुरुकिल्ली असं मला वाटतं.
1: अरे वा, हा किती विशाल दृष्टिकोन आहे भारतीय संस्कृतीने दिलेला असं म्हणायला हवं नाही का. मुळात योग ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला दिसतो आपल्याला.
0: यामध्ये अजून काही गोष्टी अशा आपल्याला सांगता येतील विहार या मुद्द्या अंतर्गत की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये शतपावलीचा उल्लेख केलाय की ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की तुम्ही जेवण झाल्यावर 100 पावलं संथ गतीने चाला म्हणजे तुमचं पचन चांगलं होईल. पचन चांगलं असेल तर आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी तशाच दूर होतात. तर ही एक साधी गोष्ट आहे जी आपण आपल्या कौटुंबिक जीवनात सामावून घेतली तर सगळ्यांचं पचन चांगलं होऊ शकतं घरामध्ये
1: आणि
0: सहज करण्यासारखं आहे. आता कोरोना नंतर आपण बरेच जण वर्क फ्रॉम होम बरीच मुलं करतायत, मोठी माणसंही करतायत,
1: बरेच
0: वेळा बैठी जीवनशैली आहे आणि बरेच वेळा असं दिसतं की बाजूला डबा ठेवला चमच्यानी खातो इकडे काम चालू आहे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. तर मग अशा वेळेला आपल्याला ही गोष्ट कटाक्षानी केली पाहिजे की अर्धा तास जो आपल्याला ऑफिसमध्ये जेवणासाठी दिलेला आहे त्यातला 15 मिनिटं जेवण आणि 15 मिनिटं फेरफटका मारून या. तशी जागा नसेल तर जिन्यामध्ये चढ उतार करा सावकाश. याच्यामध्ये तुमच्या जे चलनवलन होईल त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होईल. म्हणजे दिवसा काम करताना सुद्धा हे आपण सामावून घेऊ शकतो. ही एक छोटीशी गोष्ट. मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे. करुणा म्हणजे आपल्यापेक्षा जे दुःखात आहेत जास्त कष्ट करणारे लोक आहेत आपल्या आजूबाजूला त्यांच्याबद्दल आपल्याला करुणा वाटली पाहिजे, ती भावना आपण जोपासली पाहिजे. त्यानंतर मैत्री करुणा मुदितोपेक्षाणा. मुदिता म्हणजे काय तर आपल्यापेक्षा जेव्हा सक्सेसफुल लोक आपल्याबरोबर असतात तेव्हा त्यांच्याकडनं शिकण्याची आपली भावना असली पाहिजे. पुढे येतं उपेक्षा म्हणजे अतिशय मनाला त्रास देणारा प्रसंग समजा आपण पाहिला तर एक तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणं हा एक मार्ग असतो किंवा तिथे तो जो काही प्रसंग आहे तिथनं मार्ग काढणे हे आपण करू शकतो. तर हा मार्ग जेव्हा आपण काढतो तेव्हा भावना त्याच्यात गुंतवायच्या नाहीत, मार्ग काढून पुढे जायचं, भावनेने गुंतायचं नाही. तर हे महर्षी पतंजलीने आपल्याला सांगितलंय समाजात वावरताना.
1: हे खूप छान सांगितलं म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये छोटासा बदल केला तरी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
0: त्यानंतर दिनचर्या म्हटलं की आजकाल असं दिसतं की सकाळी बरेच आपल्या घरात पण असा एखाद दुसरा मेंबर असतो जो 9 ऑफिस असेल तर 8 उठणार, घाईघाईनी तयार होणार आणि 9 ऑफिसमध्ये पोहोचणार सुद्धा, वेळेवर पोहोचेल. पण 8 ते 9 मध्ये सगळे सकाळचे सोपस्कार पूर्ण करून सकाळचा ब्रेकफास्ट जो आपला खूप महत्वाचा असतो कारण आपण 8-10 तासांनी खात असतो, तर तेव्हा आपण तरुण मुलं पण बघत असू की कॉफीचे मग घेऊन गाडीत बसतात, मुली हातामध्ये सँडविच घेऊन खात खात ट्रेन पकडतात, ऍपल खात ट्रेन पकडतात. तर आपण हे सगळं बघतो तेव्हा लक्षात येतं की ही मुलं सकाळची सुरुवातच किती ताणात करतायत आणि हा सुद्धा अनावश्यक ताण. म्हणजे इथेच थोडस घरातल्या मोठ्यांनी लक्ष देऊन की जी काही वेळ आहे थोडा अर्धा तास अजून आधी उठलं तर हेच सगळं सकाळचं आवरणं खाणं हे जर वेळेवर झालं तर सकाळची सुरुवात चांगली होईल आणि हा जो अनावश्यक ताण आहे हा आपल्याला टाळता येईल. कारण ताणामुळे सुद्धा अनेक आरोग्याच्या तक्रारी सध्या आपल्याला दिसत आहेत.
1: खरे. आणि हे आपलं निसर्ग चक्राच्या विरुद्ध वर्तन होत आहे की रात्रीची जागरण खूप जास्त आणि त्यामुळे सकाळी उठायला उशीर हा जीवनाचा भाग झालेला आहे, विशेषतः नव्या पिढीचा असं म्हणता येईल. त्यात हा बदल करता
0: येऊ शकतो. अजून एक तुम्हाला दोन छान उदाहरणं सांगते. एक अनुभवी योग शिक्षक आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की त्यांच्या योग वर्गामध्ये एक व्यावसायिक गृहस्थ

0: त्यांचा व्यवसाय आहे असे गृहस्थ नियमितपणे आसन आणि प्राणायामाच्या प्रॅक्टिसला यायचे. तीन चार महिने ते आले आणि नियमित यायचे. तीन चार महिन्यांनी त्यांनी योग शिक्षकांना सांगितलं की मला छान वाटतं आसनं प्राणायाम करून, पण माझी बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे ती काही दूर होत नाहीये.
1: बरं,
0: मग मार्गदर्शक त्यांना बसवतात आणि त्यांच्याशी बोलतात, पूर्ण त्यांची दिनचर्या जाणून घेतात, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतात आणि नंतर त्यांना एक सल्ला देतात की तुम्ही रोज अर्धा तास आपल्या कुटुंबियांसमवेत पत्ते खेळा.
1: अच्छा,
0: अर्धा तास वेळ काढा तुमच्या सगळ्या बिझी दिनक्रमातून आणि अर्धा तास तुम्ही पत्ते खेळा. आता कसं असतं, योग वर्गात येणाऱ्या साधारण मंडळींचा आपल्या शिक्षकावर विश्वास असतो, तेव्हाच ते एवढे येऊ शकतात. त्यामुळे त्यांनी ऐकलं आणि ते त्यांनी ते केलं की ते अर्धा तास आपले कधी पत्नी बरोबर कधी घरातल्या मुलांबरोबर ते पत्ते खेळायला लागले. आणि दोन महिन्यांनी त्यांनी मार्गदर्शकांना सांगितलं की माझी बद्धकोष्ठतेची समस्या संपली, आता मला नाहीये त्रास.
1: काय संबंध या
0: तर आसन आणि प्राणायाम करून उपयोग झाला नाही, पण ह्यानी का उपयोग झाला, कारण की त्यांना पत्ते खेळायची आवड आहे हे मार्गदर्शकांना कळलं.
1: बर,
0: तर आपल्या दिनचर्येमध्ये आपला असा अर्धा तासाचा तरी वेळ असावा, काही मिनिटांचा, की जो फक्त स्वतःसाठी असेल.
1: अरे वा,
0: की ज्याची आपल्याला आवड आहे ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण बाकीच्या सगळ्या समस्या विसरून जातो आणि मग आपल्या मनावरचा ताण निघून जातो. आता योगशास्त्रामध्ये काय सांगितलंय की शरीरातल्या व्याधी या सर्वप्रथम तुमच्या मनातल्या ज्या चिंता असतात, समस्या असतात, जे नकारात्मक विचार असतात, तेच शरीरावर प्रतिबिंबित होतं आणि मग आजार होतात. तर मग आता तिथेच पहिल्यांदा आपल्याला दुरुस्ती करायची. मग त्या माणसाला तशी सवय लागली की आपण आपल्यासाठी अर्धा तास काढायचा आणि एवढ्या छोट्या बदलांनी त्याचा मोठा प्रॉब्लेम जो तो त्याला त्रास होत होता तो सुटला,
1: दूर होऊ शकला.
0: आणि बद्धकोष्ठता ह्या एका गोष्टीमुळे किती आजार होतात ते साधारण आता आपल्याला माहितीये.
1: बरोबर,
0: तर हे असं उदाहरण आहे की ज्याच्यावरनं लक्षात येतं की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अनेक लेबल लागलेली असतात, कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, वकील आहेत. तर ह्या लेबलांबरोबर आपल्याला अहंकार असतो. जसे आपण घरी येतो तसे आपण ही लेबल काढून ठेवली पाहिजेत, म्हणजे त्याच्याबरोबर आपला अहंकार आपोआप कमी होतो. आणि एक वेळ असा पाहिजे की जिथे लहान मुलांबरोबर घरातल्या व्यक्तींबरोबर आपण एक फक्त कुटुंबातला सदस्य बनून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा. तुमचा काय छंद आहे तो जोपासा, कुटुंबियांबरोबर कुठल्याही प्रकारचा छोटासा खेळ खेळा, जेणेकरून तुमचं मन फक्त तुमचंच नाही घरातलं सगळंच वातावरण निवळेल आणि एक छान हलका वेळ जाईल तुमचा, आनंदी वेळ जाईल आणि सगळ्यांचा ताण कमी होईल.
1: म्हणजे असं म्हणतात तसं की ऑफिसमधला कोट आहे तर ऑफिसमध्ये तिथे उतरवून मग गेटच्या बाहेर पडा.
0: अगदी बरोबर,
1: तुम्ही कुटुंबात आल्यानंतर घरात आल्यानंतर तुम्ही त्या घरातले एक आहात, तर हे जमलं पाहिजे,
0: हे जमलं पाहिजे. किंवा ह्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक जण घरातलं हे करेल. त्यानंतर अजून एक छान उपाय असा आहे की योग वर्गामध्ये जर तुम्ही जात असाल किंवा गेला असाल किंवा माहिती असेल की सुरुवात ही ओंकारानी आणि प्रार्थनेनी होते. तर ही जी प्रार्थना आहे ही सामूहिक प्रार्थना असते जी सगळ्यांच्या कल्याणासाठी दिलेली असते, पण सामूहिक प्रार्थना केली जाती योगामध्ये, योगाच्या वर्गामध्ये. तर तशीच सामूहिक प्रार्थना समजा आपण घरी केली, जेव्हा संध्याकाळी सगळे सदस्य घरी येतात तेव्हा एक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये सगळ्यांनी बसून डोळे मिटून ओंकाराचा उच्चार आणि प्रार्थना केली तर त्याची एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातल्या वातावरणात निर्माण होते आणि त्याचाही आपल्या शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो.
1: म्हणजे सगळं कुटुंब टीव्हीच्या समोर जसं एकत्रितरित्या बसतं,
0: हो,
1: तर त्याऐवजी बाकीच्या आपल्या दिनक्रमात सुद्धा आपण एकमेकांना साथ देणं हे खूप गरजेचं आहे. जसं की जेवायला सुद्धा एकत्र सगळे बसले तर दोन घास अधिक जाऊ शकतात आणि टीव्ही बंद असेल त्यावेळेला तर तुम्ही पूर्णपणे जेवणामध्ये त्याचा आनंद घेऊन घेऊ शकतात. अष्टांग योगामध्ये आसन प्राणायाम याच्याबरोबरच यम नियम सांगितलेले आहेत, तर हा भाग जरा स्पष्ट करून सांगाल का मला?
0: असं आहे की महर्षी पतंजलींनी अष्टांग योग जो सांगितलाय तो आपल्या गृहस्थांसाठी, जे कुटुंबात राहतात त्यांच्यासाठी सांगितलाय. आता आसन प्राणायाम हे आपण दिवसातील किती वेळ करू, जास्तीत जास्त एक किंवा दीड तास, आणि मग उरलेले 22 तास जर आपण कसेही वागत असू, आपल्या वागण्यामध्ये अनुशासन नसेल आणि परत बाहेरच्या जगात वेगवेगळे अनुभव येतात त्याच्यामुळे आपलं मन दूषित होत असतं, नकारात्मक गोष्टी मनात येत असतात, मग या एक तासाच्या आसन प्राणायामाचा आपल्याला उपयोग खूप कमी होतो. कारण उरलेले 22 तास वेगळ्याच विषयांचा भडीमार आपल्या मनावर होत असतो. म्हणून अशा वेळेला स्वतःला कसं वाचवायचं किंवा ह्या गोष्टींना सामोरं कसं जायचं, 22 तास जगाला सामोरं कसं जायचं, याच्यासाठी त्यांनी यमनियम दिलेत.
1: अच्छा.
0: तर यमनियमांचं पालन केलं की आपलं कौटुंबिक स्वास्थ्यही चांगलं राहणार, आपली प्रगती पण होणार, वैयक्तिक प्रगती पण होणार, आणि ओव्हरऑल आपल्या घरातलं वातावरण सुख शांती समाधानात राहीलच, पण समाजातही ते वातावरण निर्माण होईल. म्हणून त्यांनी यमनियम दिलेले आहेत. तर हे यम काय आहेत, तर 5 यम सांगितलेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे 5 यमांचं पालन करून आपण समाजात कसं वागायचं ते शिकतो. आणि 5 नियम दिलेत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रेरण. हे 5 नियम हे आपलं समाजात राहून वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांनी दिले. तर ह्याचं पालन केलं की सगळ्या समाजाचं कल्याण, त्याबरोबर आपलं स्वतःचंही कल्याण.
1: मला वाटतं पहिला भाग अहिंसा ना, तर अहिंसा म्हणजे कशा प्रकारची?
0: तर अहिंसा हा पहिला यम आहे. तर त्याचं पालन कसं करायचं, तर अहिंसा 3 प्रकारची होऊ शकते, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. आता आपण कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी शारीरिक हिंसा करण्याची शक्यता फार कमी, एकमेकांना मारणं वगैरे, पण मानसिक आणि वाचिक हिंसा आपल्याकडनं होऊ शकते.
1: म्हणजे एखादा अपशब्द बोलणं,
0: अपशब्द बोलणं,
1: कसं
0: वाचिक हिंसा म्हणजे रागवणं. पालक मुलांना रागवतात, काही वेळेला पटकन ओरडतात. तर कसं आहे की शारीरिक ज्या जखमा होतात त्या बऱ्या होतात, पण मानसिक हिंसा जी होते, म्हणजे आपण काहीतरी कोणाला वाईट शब्द बोललो घरात की तो लक्षात राहतो, ते विसरणं फार कठीण आहे. त्याचबरोबर मानसिक हिंसा म्हणजे कसं की वाईट विचार मनात येणं. बरे आपण बोलणार नाही, घरातले काही सदस्य असतात, आदराने आपण त्यांच्या, म्हणजे आपण वाईट शब्द काढणार नाही, पण मनात काही वाईट विचार समजा आला तर कसं असतं. पतंजलींनी सांगितलंय की तुम्ही मनामध्ये काय विचार करता ते जास्त पॉवरफुल आहेत. तर ते जेव्हा त्या विचारांची स्पंदनं ही वातावरणात निर्माण झाली की मी भले तुमच्याशी आत्ता खूप छान गोड बोलते, पण माझ्या मनात जर तुमच्याबद्दल वाईट विचार आहेत की ह्या, म्हणजे जे काही वाईट विचार असतील तेच तसेच विचार मी अट्रॅक्ट करते.
1: बरं.
0: म्हणजे समोरची व्यक्ती पण तसेच वाईट विचार मनात आपल्यासाठी तिच्या मनात पण
1: द्यावं तसं घ्यावं,
0: द्यावं तसं घ्यावं. त्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि वाचिक सर्व प्रकारची हिंसा टाळायची आहे, जेणेकरून आपण जी काही प्रयत्न करतोय चांगलं काहीतरी आयुष्यात घडवायचं त्याच्यात कमीत कमी अडथळे निर्माण व्हावे.
1: बरोबर.
0: अशा तऱ्हेने त्यांनी अहिंसेचं पालन करायला जायचं. दुसरा यम दिला त्यांनी सत्य. सत्य म्हणजे काय, एक संस्कृत म्हण आहे, त्याचा मराठीत अर्थ आहे की सत्य आणि प्रिय आहे ते लगेच बोला, पण सत्य आणि ऐकायला अप्रिय आहे ते बोलू नका. तिथे शक्यतो मौन पाळा. आणि दरवेळेला काही मौन पाळून आपण पुढे नाही जाऊ शकत, मग मार्ग शोधा, पण भावनिकरित्या गुंतायचं नाही त्याच्यात. अशा तऱ्हेने तुम्ही सत्याचं पालन करा. तर हे 2 यम झाले अहिंसा, सत्य. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग, म्हणजे चोरी न करणे. आता ऍक्च्युअल फिजिकल चोरी घरात तर होऊ नाही शकत, पण कुणी काही चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट त्याला लगेच द्यायचं, ह्याला अस्तेय म्हणतात.
1: ज्याचं श्रेय त्याला द्या,
0: ज्याचं श्रेय त्याला, आणि ते ताबडतोब द्या. तेव्हा आपण तो मोठेपणा दाखवून घरातल्या सदस्यांनी ताबडतोब त्याला ते श्रेय दिलं पाहिजे.
1: व्यक्त होत नाही,
0: व्यक्त होत नाही काही वेळेला, मुद्दामून पालक व्यक्त होत नाहीत की नाही थांब त्याला अजून करू देत चांगलं काहीतरी. तर हे महर्षीने सांगितलंय की तुम्ही अस्तेयाचं पालन करा, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण बरेच वेळा पाहतो की ऑफिसेसमध्ये असं खूप होतं की एक जण काम करतो, श्रेय दुसरा घेऊन जातो. तर हे जर नाही झालं तर जास्त चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं ऑफिसमध्ये सुद्धा. साधी गोष्ट म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतेय, मी काहीतरी विवेकानंदांच्या पुस्तकातलं काहीतरी वाचलंय योगाबद्दल, तर मी जेव्हा त्याचं उदाहरण तुम्हाला देईन, सांगेन, तेव्हा मी विवेकानंद असं म्हणतात असं म्हटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर हे अशा तऱ्हेने आपण अस्तेयाचं पालन केलं पाहिजे. तर हा 3रा यम झाला अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य म्हणजे काय, की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करायचा नाही. आता आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे वेगवेगळी ऍप्स आहेत, तर आपण वाटेल तेव्हा वाटेल ते मागून खाऊ शकतो.
1: म्हणजे
0: पण मग
1: अगदी खरं, अलीकडे एक उदाहरण पाहिलं होतं की रात्रीच्या वेळेला विशेषतः 1:30-2 वाजता पोटॅटो चिप्स, बटाट्याचे वेफर्स वगैरे मागवले जातात, आणि याच्यामध्ये तरुण मुली अधिक दिसतात.
0: हो खरंय. तर ह्या सगळ्या अतिरेकामुळे काय होणारे तब्येतीवर फार वाईट परिणाम ह्याचे होतात आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो. तर हेच महर्षींनी सांगितले की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करू नका. तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर त्या त्या वेळेला खा.
1: बरोबर.
0: योग आपल्याला अनुशासन शिकवतो, म्हणजे एक वेळा ठरवा जेवणाच्या खाण्याच्या आणि तेव्हा तुम्हाला काय हवंय ते कधीतरी मागवून खाल्लं तर

0: ठीक आहे.
1: बरोबर.
0: पण जो हा सध्या अतिरेक दिसतोय तो आपल्याला टाळायला
1: त्याची सवय नाही होता,
0: सवय होता कमाने.
1: बरोबर.
0: त्याचबरोबर ब्रह्मचर्याचा असाही अर्थ होतो की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये ब्रह्माचा अंश आहे ह्याची जाणीव जर आपण ठेवली तर आपण त्या माणसाला जास्त चांगल्या रीतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू.
1: वा.
0: आणि मग घरामधलं वातावरण जास्त चांगलं राहील.
1: म्हणजे प्रत्येकामध्ये ईश्वराचा अंश
0: आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे वागताना बोलताना.
1: वा.
0: तर हा एक ब्रह्मचर्याचा अर्थ आपण कुटुंबाशी संबंधित घेऊ
1: शकतो.
0: आणि त्याच्यानंतरचा यम आहे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह हा खूप महत्वाचा विषय आहे. जसं की आपल्याकडे खूप साड्या असतात कपाटात, जेवढ्या रिक्वायर्ड आहेत त्याच्यापेक्षा थोड्या जास्तच असतात, पण तरी सुद्धा आपण काही सण आला, काही एक्झिबिशन्स आली की आपण अजून दोन घेऊन येतो आणि घरात साठवून ठेवतो. तर ह्याच्यामुळे आपल्या घरात खूप संग्रह झालेला असतो. तो संग्रह झाला की तिथे आपलं मन अडकतं, मग आपण आपला स्वतःचा व्यक्तिविकास बाजूला राहतो आणि घरातल्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. महर्षी सांगतात की हे करू नका. अपरिग्रह म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं जवळ ठेवा, तरच तुमचं लक्ष पुढे कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये लागेल. तर असे त्यांनी पाच यम आपल्याला सांगितलेत.
1: म्हणजे आजकाल मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल म्हणतात, तिथपर्यंत पोहोचणं तर कठीण आहे, पण निदान आपल्या गरजा काही प्रमाणात आपण कमी करू शकतो तरी उपयोग होऊ शकतो. खरंच आहे. हा, हे झाले यम,
0: हे पाच यम झाले. अशा तऱ्हेने जर आपण हे यम पालन केलं, ऍटलीस्ट जाणीव ठेवली की हे असं असं आपल्याला वागायला हवं, तरी सुद्धा आपल्या वागण्यात बराच फरक पडेल, घरातल्या सगळ्यांच्या वागण्यात फरक पडेल आणि घरातलं वातावरण चांगलं राहील. आता याच्याच बरोबर आपला स्वतःचा व्यक्तिशः विकास होण्यासाठी पण महर्षींनी काही गोष्टी सांगितल्या, त्याला नियम म्हणतात. असे पाच नियम दिलेत. त्यात पहिला नियम आहे शौच. शौच म्हणजे स्वच्छता. शारीरिक स्वच्छता तर आपण करतोच, आंघोळ करतो, साबण लावतो. आंतरिक स्वच्छतेसाठी काही क्रिया दिलेल्या आहेत, त्या क्रिया केल्यामुळे आपलं शरीर आतूनही आपण स्वच्छ करू शकतो. त्या क्रिया योगामध्ये शिकवलेल्या आहेत
1: आणि त्या मार्गदर्शकांकडून
0: आपण शिकू शकतो. इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन शिकू शकतो, योगाच्या इन्स्टिट्यूट्समध्ये. तर त्याच्यामुळे शरीराची आंतरिक स्वच्छता होईल. हे झालं शरीराच्या स्वच्छतेबद्दल. मनाच्या स्वच्छतेबद्दल त्याच्यासाठी जागरूक राहणं जास्त गरजेचं आहे, कारण आपण काय बघतो काय ऐकतो दिवसभर त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे ते पण त्या बाबतीत पण सजग राहायला पाहिजे की आपण आपली मुलं काय ऐकतायत काय बघतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय, तर हे शौचामध्ये येतं. दुसरं झालं संतोष. संतोष म्हणजे कसं की आपण सगळेच जण काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं, त्यासाठी कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो. ते केल्यानंतर जेव्हा आपल्याला फळ मिळतं तर ते फळ जे काही असतं त्याचा आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे. हे आपल्याला शिकायला प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं संतोष.
1: बरोबर. म्हणजे कधी अपेक्षे इतकं यश मिळेल, कधी त्यापेक्षा कमी मिळेल, तरी त्याचा सुद्धा स्वीकार करता येईल.
0: स्वीकार करता येईल. तर तो स्वीकार केल्यानंतरच आपला अडथळा दूर होईल. मनामध्ये जे द्वंद्व सुरू होतं की अरे असं का झालं, त्यातनं बाहेर पडण्यासाठी संतोषाचं पालन करणं जरुरी, तरच आपण पुढे अजून प्रयत्न करू शकतो. तर हे झालं शौच संतोष. त्याच्या पुढे तप. तप हा नियम दिलाय महर्षींनी. तप म्हणजे काय की खूप थंडी आणि खूप उष्णता दोन्ही आपल्याला सहन करता आलं पाहिजे. तर सध्या आपण मुंबईत पाहतोय किती उष्णता आहे, तर ह्या अशा भयंकर उष्णतेमध्ये सुद्धा आपली सगळी कार्य कर्तव्य आपण शांतपणे करू शकतो का. तर इथे हे तपाचं पालन करायला आपल्याला सांगितलं. त्याबरोबर अति सुख आणि अति दुःख ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याला पेलता आल्या पाहिजेत. तेव्हाच आपला भावनिक समतोल ढळणार नाही. तोही कुटुंब स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो. हे तप झालं. त्याचबरोबर असं म्हणतात ना की रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर. तर ते न होण्यासाठी आपल्याला हे मनुष्य जीवन जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण काही ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते साध्य होईपर्यंत, यालाही आपण तप म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे त्यांनी तपामध्ये सांगितलंय. तर शौच संतोष तप, त्यानंतर येतं स्वाध्याय. हे पण कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचं. कसं, दिवसभर तुम्ही काम करून आलात, जेवण झालं, आता तुम्ही झोपायला गेलात, तर तिथे गादीवर बसून डोळे मिटून तुम्ही सगळ्या घडामोडी आठवाला सकाळपासून
1: दिवसभरात
0: चांगल्या घटना घडल्या तेव्हा तुम्ही असं अनालिसिस करू शकता की याहून चांगलं होण्यासाठी मी काय करू शकलो असतो आणि वाईट घटना

0: सामोरं जाऊ तेव्हा इथे माझं काय चुकलं की काय केलं असतं तर ही घटना टाळता आली पाहिजे याचा आपण विचार करू शकतो. हा स्वाध्याय झाला. त्याचबरोबर एखादा चांगला ग्रंथ
1: आत्मपरीक्षण
0: करणं बरोबर. त्यानंतर एखादा चांगला ग्रंथ जसं भगवद्गीता घ्या, आपलं ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, अशा ग्रंथांचं एक दोन पानं का होईना वाचन करा. त्याच्यामुळे तुमच्या मनावर सतत चांगले संस्कार होत राहतील, ज्याच्यामुळे आपल्याला वाईट काय चांगलं काय बरेच वेळा आपण असं द्विधा मनस्थितीत असतो की हे करू की हे करू नको. तर ह्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला या स्वाध्यायाचा उपयोग होईल. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान अजून एक नियम दिलाय तो असा की आपण ईश्वराचं अस्तित्व मानून आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडत आहेत त्या ईश्वराच्या इच्छेने घडत आहेत असं जर आपण मनात भावना ठेवली तर दुःख येतं त्याचीही तीव्रता कमी होईल आणि सुख येतं तेव्हा आपला अहंकार वाढणार नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला ईश्वर प्रणिधान मी जे काही करतोय ते ईश्वर चरणी अर्पण करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे.
1: श्रीकृष्णार्पणमस्तू
0: बरोबर. कारण की काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे फार मोठे कठीण असे पेपर आपल्याला आयुष्याने दिले तर ते जेव्हा आपण संतुलित ठेवू तेव्हा आपली प्रगती होईल हे आपल्याला योगशास्त्र सांगतं.
1: कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करताना यम नियम असं आधी वाटायचं की हे फार कठीण काहीतरी आहे पण तुम्ही आत्ता ते खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की अगदी छोटे छोटे बदल हे निश्चितच घरातलं वातावरण बदलण्यासाठी आणि व्यक्तीचा विकास करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. योगशास्त्रामध्ये अर्थातच सातत्य ह्याला खूप महत्त्व आहे आणि तुम्ही म्हणालात तसं शिस्तबद्ध जीवन जगणं. तर आजकाल तर एकूण सगळी दिनचर्या जी आहे ती खूप बिघडलेली आहे की बरेच जण परदेशातल्या काही वेळा त्यानुसार आपल्या वेळा आपल्याला ॲडजस्ट करायला लागतात नोकरी व्यवसायाच्या विशेषतः तरुणांच्या बाबतीत. तर त्यांना सुद्धा सांभाळून घेणं ही घरातल्या इतरांची जबाबदारी असते तर हे स्वास्थ्य अधिक राखणं सोयीचं होईल का.
0: खरं आहे बरोबर आहे. आता हे जे बदल घडत आहेत म्हणजे कालानुरूप बदल घडत आहेत तर हे आपल्याला आनंदाने स्वीकार करून त्यांच्याप्रमाणे थोडीशी आपल्या आयुष्यात बदल घडवून त्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचंय. पूर्ण रात्रभर काम करणारी माझी मुलगी आहे ती सकाळी झोपणारच आहे तिथे आपण काही करू शकत नाही. मग ती माझी मुलगी संध्याकाळी योग करू शकेल धावणं चालणं करू शकेल तिच्या आरोग्यासाठी
1: कुठच्याही पद्धतीचा व्यायाम
0: कुठच्याही पद्धतीने
1: म्हणजे आजकाल मुलं जिममध्येही
0: जाऊ शकतात. तर ते आता हा अपरिहार्य बदल आहे ह्याच्यात आपण काही करू शकत नाही. तेव्हा घरातल्या कुटुंबियांना ते सगळं सामावून घेतलंच पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना
1: बरोबर. आणि अर्थातच त्या अशा दिनक्रमामुळे मानसिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम होत असतो ते सुद्धा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं फार गरजेचं ठरतं नाही का.
0: इथे योगाचा खूप चांगला उपयोग होतो तो म्हणजे मानसिक आरोग्य. तुम्ही जे म्हणालात की मुली खूप अवेळी काम करतात किंवा सगळेच जण तर तेव्हा हार्मोन्स असंतुलन होतं आणि त्याच्यामुळे खूप शरीरामध्ये फेरफार होत असतात. तर इथे आपल्याला योगाची आसनं आणि प्राणायाम खूप मदत करतात.
1: बरं
0: की तुमचं असं म्हटलंय की पहाटेच्या वेळेला तुम्ही आसनं प्राणायामाचा सराव करा पण आता ते शक्य नाहीये तर 4 तास पोट रिकामं ठेवून करा. तर संध्याकाळच्या वेळेला जरी अशा वेळेला जे अशा रुटीनमधनं जात आहेत रात्री काम पहाटेपर्यंत काम त्यांनी जेवण झाल्यानंतर 4 तासांनी जर सराव केला तरी सुद्धा हार्मोन्सचं संतुलन राहील त्यांच्या शरीरात आणि आरोग्य चांगलं ठेवायला त्यांना मदत होईल. तर इथे योगाचा खूप मोठा भाग आहे.
1: आजकाल मधुमेह ब्लड प्रेशर असे विकारही खूप वाढलेले दिसतात जे जीवनशैलीशी निगडीत आहेत. ताणतणावाचा भाग तर निश्चितच आहे त्यामागचं एक कारण परंतु त्यावरचा उपाय म्हणून चालण्यावरती खूप भर दिला जातो. तर असं खूप मैलोनमैल चालत राहणं किंवा धावणं पळणं हे आणि योगमार्ग याची सांगड काही घालता येऊ शकते का.
0: चालणं धावणं याचे एक योगाचे वेगळे फायदे आहेत जिमचे वेगळे फायदे आहेत हे सगळं एकमेकाला पूरकच आहे. तुम्ही चालता धावता तेव्हा काय होतं मेंदूचा एक भाग हायपोथॅलमस तिथून एन्डॉर्फिन्स नावाचे हार्मोन्स रिलीज होतात चालण्याने धावण्याने आणि एन्डॉर्फिन हे नॅचरल वेदनाशामक आहे नैसर्गिक वेदनाशामक.
1: अच्छा
0: त्यामुळे चालण्या धावण्याचा हा एक मोठा फायदा आहे की आपल्याला आनंदी वाटायला लागतं ते केल्यानंतर. तर फक्त एवढंच नाही हृदय फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचं कार्यक्षमता सुधारण्यासाठी चालणं धावणं खूप चांगलंच ते तर करायलाच हवं. त्याबरोबर जिममध्ये जाणाऱ्या मंडळींचं स्नायूंची मजबूती, हाडांची बळकटी हे फायदे आहेत. आणि तुम्ही योग जेव्हा करता तेव्हा तुम्हाला स्थिरता, आत्मविश्वास, अनुशासन, शिथिलता ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतो. त्यामुळे हे सगळं एकमेकाला पूरक आहे, कुठेही काही ओव्हरलॅप होत नाहीये.
1: बरं,
0: फक्त असं आहे की तुम्ही चालत असाल तर तुम्ही सकाळी चाला आणि योगाचा सराव संध्याकाळी करा. तुम्हाला फक्त सकाळीच वेळ आहे तर तुम्ही सकाळी धावून आल्यानंतर 30 मिनिटं थांबा, अर्धा तास कमीत कमी, आणि मग योगासनं करायला लागा. अशा तऱ्हेने तुम्ही सगळे प्रकार करू शकता.
1: शेड्यूल बसवावं लागेल. आपल्या अवतीभोवती खरं तर खूप प्रदूषण आहे किंवा इतरही वेगवेगळे आजार ऐकायला येत आहेत, त्या आजारांवर उपचार उपायही आहेत आणि त्यामुळे एकूणच माणसाचं आयुर्मान हे खूप वाढलेलं आहे. तर हे आजार येऊ नयेत आणि आपला फिटनेस दीर्घकाळ चांगला राहावा याच्यासाठी कोणत्या वयात आणि कसे प्रयत्न सुरू करायला हवेत? कारण आता साधारण 90 पर्यंत आयुष्य हे सर्रास झालेलं आहे.
0: जसं आपण आता म्हणालो की आयुर्मान वाढलंय, तर मग ह्याचा आयुर्मान वाढलंय म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा घरातली वरिष्ठ मंडळी डोळ्यासमोर येतात आणि एक साधारण समज असतो की एका ठराविक वयानंतर व्यायाम नको, आता सांभाळून राहायला पाहिजे, आता मी पडलो तर काय होईल, माझं हाड मोडेल, हातपाय दुखायला लागतील, अशी भीती वाटत असते. अशांसाठी योगशास्त्रामध्ये सूक्ष्म व्यायाम दिलेले आहेत. तर हे सूक्ष्म व्यायाम जेव्हा नियमितपणे सराव करतील वरिष्ठ मंडळी घरातली, तेव्हा त्यांचे सांध्यांचं आरोग्य चांगलं टिकवणं अगदी सहज शक्य आहे. तर सांध्यांचं आरोग्य नीट राहिलं की तुमचे हातपाय दुखत नाहीत, स्नायूंवर ताण येत नाही आणि त्यामुळे आपलं चालणं फिरणं
1: हिंडत फिरतं राहू शकतं
0: माणूस, आणि त्यामुळे तो माणूस आनंदी राहू शकतो. नाही तर मुख्य कारण हेच होतं की माझे गुडघे दुखत आहेत, मी आता कुठे जात नाही, मग एका जागी बसणं सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जीवनातला आनंद हळूहळू कमी व्हायला लागतो. साठीच्या अलीकडचे लोक असे जे मध्यमवयीन असतात त्यांनी जरूर सूक्ष्म व्यायाम शिकून घ्यावेत. सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, काही आसनं, काही प्राणायाम, असा सगळा सराव करावा. साठीपर्यंत अगदी सगळ्या योगमार्गामध्ये तुम्हाला जे काही शिकवलंय, जेवढी काही तुम्ही तंत्र शिकलात, सगळ्यांचा सराव तुम्ही करू शकता. आणि लहान मुलं आहेत त्यांनी सूर्यनमस्कार करावे, ज्यामुळे त्यांची एनर्जी वापरली जाईल आणि मग अभ्यासात लक्ष लागेल.
1: घरामधल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मंडळींसाठी म्हणजे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठीच्या ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स आत्ता तुम्ही आम्हाला दिल्या.
0: तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की माझ्या क्लासमध्ये एक मुलगा येत होता, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. तो आसनं प्राणायाम छान करायचा. मी त्याला 2-3 दिवस ऑब्झर्व केलं आणि मग त्याला विचारलं की तू क्लासमध्ये आलायस, त्याच्या मागे तुझी काही विशेष अपेक्षा आहे का, की का तू योग शिकायला आलायस? तर तो म्हणाला माझा अभ्यासात लक्ष लागत नाही.
1: बरं,
0: मी 15-20 मिनिटं अभ्यास करू शकतो, नंतर माझं लक्ष विचलित होतं. हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. तर मला डॉक्टर म्हणाले की तू योगासनाच्या क्लासला जा, कारण बाकी सगळं तो खूप छान करायचा, सूर्यनमस्कार छान घालायचा, त्याचं शरीर लवचिक होतं. मग आम्ही त्याला त्राटक करायला बसवलं. तर त्राटक ही एक क्रिया योगशास्त्रात दिलेली आहे की जिथे तुम्ही एका ज्योतीकडे जास्तीत जास्त वेळ लक्ष केंद्रित करून पाहता. ते टेक्निक आहे आणि ती पद्धती आम्ही त्याच्याकडनं करून घेऊ लागलो. अर्धा तास त्याला त्राटक करायला आम्ही बसवू लागलो आणि त्याला त्या त्राटकाचा इतका चांगला फायदा झाला की परीक्षेच्या दिवशी पण तो सकाळी आधी क्लासला आला होता. नाहीतर अगदी शाळेतली मुलं घ्या, कॉलेजमधली मुलं घ्या, परीक्षा असली की 10-15 दिवस ते येत नाहीत. आता परीक्षा आहे, आता परीक्षा झाल्यावर आम्ही येणार. पण हा मुलगा परीक्षेच्या दिवशी पण सकाळी त्राटक करून गेला,
1: कारण त्याला त्याचा चांगला परिणाम,
0: इतका चांगला फायदा त्याला झाला होता की फक्त कॉन्सन्ट्रेशन नाही तर आत्मविश्वास पण वाढतो. तर अशाही काही अनेक पद्धती योगामध्ये दिल्यात जिथे आपला आत्मविश्वास वाढू शकतो त्या पद्धती केल्यामुळे, सराव केल्यामुळे.
1: वर्षा, ते तुम्ही स्वतः या योगमार्गाकडे कशा वळला?
0: ऍक्च्युली माझी बॅकग्राऊंड, मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग केलेलं आहे.
1: बरं,
0: तर मी डिझायनर होते, पीसीबी डिझायनिंग करायचे मी.
1: अच्छा.
0: तासन तास बसून कॉम्प्युटरवर डिझायनिंगचं काम करायचे, अनेक तास म्हणजे. त्यामुळे मला पाठदुखीचं दुखणं सुरू झालं. आणि पाठ भयंकर दुखायचे. तर डॉक्टर तात्पुरतं पेनकिलर द्यायचे आणि मग सांगितलं की आता तू स्कूटर चालवू नकोस, पाठीला पट्टा लावून तू किचनच्या प्लॅटफॉर्मवरच्या तिथे थांब आणि स्वयंपाक कर वगैरे अशी लिमिटेशन्स यायला लागली. तेव्हा माझ्या परिचितांपैकी एकाने मला सांगितलं की तू योगासनाच्या वर्गाला जाऊन बघ. तर अशा रीतीने मी योगासनाला

आणि तिथे एका वर्षात माझी पाठदुखी पूर्ण बरी झाली. त्याच्यापुढे मी 10 वर्ष स्कूटरही चालवली आणि सर्व तऱ्हेचे आसनं मी करत होते. आणि जे पूर्वी प्रॉब्लेम बारीक बारीक जे माझ्या शरीरात होते, मला मायग्रेनचा त्रास व्हायचा कॉम्प्युटरवर सतत काम करून, तोही असाच म्हणजे माझ्या नकळत निघून गेला. तेव्हा मी ठरवलं की आता हे शास्त्र जास्त नीट शिकायचं आणि मग मी त्याच्या थिअरीकडे वळले आणि मग पूर्ण खोलात जाऊन तो

0: पण अर्थातच तुम्ही स्वतः जे शारीरिक कष्ट शारीरिक त्रास सहन केला त्यातून तुम्ही या मार्गाकडे वळलात आणि इतरांचेही त्रास कमी व्हावे या प्रकारचे यासाठी तुम्ही योगविषयक मार्गदर्शन करत असता. वर्षा दीक्षित आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते, धन्यवाद.
1: श्रोत्या, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी मधुलिका दीप्ती आणि सुहिता यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयत्रे जयतिया चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

अंगार या चित्रपटातलं गीत ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत दीपक पाटेकर यांचं.

सामना या चित्रपटातलं गीत आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत भास्कर चंदावरकर यांचं.

0: सामना या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आता 1:30 आहे. मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकणार आहात आणि 1:40 परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान करण्यात आला आहे. स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराबद्दल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष, सरकार आणि तिथल्या जनतेचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांच्या प्रति असलेल्या आदराचं आणि भारत स्लोवाकिया यांच्यातल्या मैत्रीच्या बंधाचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. स्लोवाकियाचा दौरा पूर्ण करून प्रधानमंत्री फ्रान्सच्या दिशेनं रवाना झाले आहेत. फ्रान्समध्ये ते G7 देशांच्या बैठकीत भाग घेणार आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची आता थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी NEET UG 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ॲपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानंही काही जणांना अटक केली आहे. विविध टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे

1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. तसंच विविध तपास संस्थांना या अशा प्रकारच्या संदेशांची चौकशी करण्याची विनंतीही केली आहे. आगामी NEET UG परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. केंद्र सरकारनं डिझेलच्या आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. डिझेलवरचं हे शुल्क प्रतिलिटर 50 पैशांनी वाढून 14 रुपये प्रतिलिटर तर विमान इंधनावरचं शुल्क प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढून 12.5 रुपये प्रतिलिटर झालं आहे. देशांतर्गत वापराच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत मात्र सरकारनं काहीही बदल केलेला नाही. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप अनेक दिवसांपासून केले जात होते. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी 7 दिवसात प्राथमिक अहवाल आणि 15 दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश पथकाला देण्यात आले आहेत. दरम्यान तपास पथकाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल असं राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय विशेष न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका CBI ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009 अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनीवर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. शिकागो येथील भारतीय दूतावासाच्या प्रांगणात आज स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याचं अनावरण करताना भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा म्हणाले की स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक बंधुत्वाचा आणि सेवेचा संदेश आजही मनामनात असून त्यांनी जगभरात वेद आणि योगाचा प्रसार केला. ओमानच्या किनारी भागात हल्ल्यात सापडलेल्या MT सेटबेल्लो जहाजातले 21 भारतीय खलाशी सुखरूप मायदेशी परतले आहेत. ओमानच्या किनारी भागात या जहाजावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यात 3 खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. हल्ला होताच ओमान सागरी सुरक्षा केंद्राला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. यातल्या 21 खलाशांना वाचवण्यात यश आलं. हे सर्व खलाशी आता भारतात परतले आहेत. भारतात परतण्यापूर्वी ओमानमधल्या भारतीय दूतावासानं या खलाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं. अफगाणिस्तान सरकारनं महिलांवरील कारवाई मागे घ्यावी तसंच देशातल्या विविध उपद्रवी गटांचा बंदोबस्त करावा असा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधल्या हेरत इथं वेशभूषेचे नियम मोडल्याप्रकरणी सरकारनं 30 महिलांना अटक केली. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गोलनं पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लाल रेमसियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईने 1 गोल केला.
भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत

0: अग्रस्थानी आहे. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनीबरोबर होणार आहे. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर ज्योतीनं मंगळवारी FIH महिला स्पर्धेत जपानविरुद्ध आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियानं याप्रसंगी तिचं अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीनं 2019 मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत केप वर्दे या लहानशा देशानं अतुलनीय खेळाचं प्रदर्शन करत स्पेनसारख्या बलाढ्य संघाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांना या सामन्यात एकही गोल करता आला नाही. केप वर्देचा 40 वर्षीय गोलकीपर वोझिम्पा यांना स्पेनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. इराण आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना देखील 2-2 असा बरोबरीत सुटला. बेल्जियम आणि इजिप्त यांच्यातला सामनासुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यातला सामनासुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM Band 101.7 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 1:40 आणि 10 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
3: परभणी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल विभागातले जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध. विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तिरंगी लढत आणि हिंगोली जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
3: नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी परभणी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल विभागातील सन 1961 पासूनचे जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याअंतर्गत 7-12 उतारे, फेरफार नोंदी, शेतपुस्तके, पाहणी पत्रके तसंच इतर महत्वपूर्ण महसुली दस्तऐवजांचं स्कॅनिंग, डिजिटायझेशन आणि संगणकीकरण करण्यात आलं असून हे अभिलेख आता डिजिटल 7-12 पोर्टलवरील ई रेकॉर्ड सुविधेद्वारे नागरिकांना उपलब्ध झाले आहेत. मागील वर्षी पाथरी उपविभागात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसंच आगामी मान्सून कालावधीत संभाव्य आपत्ती परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं पाथरी उपविभागातील नदीपात्र परिसरात शोध आणि बचाव कार्याची रंगीत तालीम घेण्यात आली. आपत्तीच्या काळात आवश्यक असणाऱ्या तात्काळ प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता यावेळी तपासण्यात आली. पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं युवा जलदिंडी 2026 अभियान राबवण्यात आलं. जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमांतर्गत युवकांच्या माध्यमातून भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. जागतिक सायकल दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परभणी शहरामध्ये केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली. केंद्र सरकारच्या फिट इंडियाच्या संडे ऑन सायकल या संकल्पनेवर आधारित आणि पर्यावरण संतुलन तसंच जागतिक इंधन संकटावर मात करण्यासाठी जिल्हा क्रीडा विभाग, परभणी पोलीस विभाग आणि परभणी सायकल प्रेमींच्या वतीनेही शहरात सायकल रॅली काढण्यात आली. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली. परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारत परिसरात प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश RM सादराणी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला. विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. महायुती पक्षातील 3 बंडखोर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर, विजय जामकर आणि

0: भाजपचे नगरसेवक विश्वजीत बुधवंत यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यानं आता महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ विवेक नावंदर यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात जनजागृतीपर स्वाक्षरी मोहीम आणि बालकामगार शोध अभियान राबवण्यात आलं. या मोहिमेनंतर शहरातील हॉटेल, वर्कशॉप, दुकानं तसंच इतर व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून बालकामगारांचा शोध घेण्यात आला. हिंगोलीत जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. झाडे लावा, झाडे जगवा हा मंत्र जनमानसानं अंगी रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन निसर्गप्रेमी मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं. तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा वकील संघ यांच्या वतीनं पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं, तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातही पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात कृषी पीक कर्ज, कृषी पूरक आणि जोड व्यवसाय कर्ज, शासकीय योजनेअंतर्गत उद्योग कर्ज यांचं चालू वर्षाचं उद्दिष्ट 4,313 कोटी रुपयांचं आहे. बँकांनी कर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती 100% करावी असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. या संदर्भातल्या बैठकीत जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यासाठीच्या वार्षिक ऋण योजना उद्दिष्ट अहवाल 2026-27 प्रकाशन करण्यात आलं. पाण्याचा बेसुमार वापर टाळून त्याचं योग्य नियोजन करण्यासाठी आता राज्य शासनाच्या वतीनं पाण्याचा 7/12 दिला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत आणि पाणलोट क्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा आणि शिल्लक पाणीसाठा यांचा हिशोब ठेवण्यात येणार आहे. या दस्तऐवजाच्या माध्यमातून गावाला निसर्गाकडून किती पाणी मिळतं, गावातील विविध स्त्रोतांमध्ये किती पाणी साठलं आणि प्रत्यक्षात किती शिल्लक राहिलं याचं अचूक चित्र समोर येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात 1,14,201 शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढलेला नाही, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरील शेतकऱ्यांना विविध योजनांपासून वंचित राहावं लागेल असं चित्र आहे. आतापर्यंत 1,82,888 लाभार्थ्यांनी अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी ही नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 झाली आहेत. भावधारा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत.

आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं कुसुम अग्रजांचं गीत आत्ताच आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो कार्यक्रम

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया टॅनली गोन्साल्विस यांच्या अबोलीचे बोल या कथासंग्रहाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: ग्रामीण आणि शहरी भागात जो बदल झपाट्याने होत आहे त्याचं संपूर्ण वास्तव चित्रण अस्वस्थ करणारा आहेच. होणारे बदल हे भौतिक स्वरूपाचे अथवा आधी भौतिक स्वरूपाचे आहेत, परंतु त्यात होणारा फायदा किती जणांचा आणि त्यातून होणारं नुकसान आणि होणारी ससेहोलपट किती जणांची हा विचार तुलनेत करताना अस्वस्थ व्हायला होतो. ही ससेहोलपट आणि अस्वस्थता व्यक्त करणारा एकच सशक्तकर्ता म्हणता येईल, तो म्हणजे साहित्यिक किंवा कलावंत. या गटात एक नाव आवर्जून घेता येईल, ते म्हणजे स्टॅनली गोन्साल्विस यांचं. त्यासाठी त्यांचा अबोलीचे बोल हा कथासंग्रह संदर्भ म्हणून आपणास समोर ठेवता येईल. वसई विरारपट्टा हा मुंबईला लागून असलेला भाग, एकेकाळी हिरवागार सुपीक संपन्न असा हा प्रदेश मोठा वैभवशाली वाटत असायचा. आज ही प्रसन्न वाटणारी संपन्नता कुठल्या कुठे बिरकावली गेलेली आहे. आणि जो भूमिपुत्र होता, जो या मातीशी आणि निसर्गाशी एकरूप झालेला होता, आज तो परका झालेला दिसत आहे. झालेलं विद्रुपीकरण आणि मनात असलेली शल्ये आपल्या साहित्यकृतीतून मांडणं हा एकमेव उपाय या मनामनातून दिसून येतो. स्टॅनली गोन्साल्विस यांनी त्यांच्या या कथासंग्रहात जे वास्तव मांडलेलं आहे ते याच पट्ट्यातील असून ते किती प्रत्ययकारी आहे आणि सुन्न करणारा आहे याचा प्रत्यय या कथा वाचताना येतो. अबोलीचे बोल या कथासंग्रहात एकूण 14 कथांचा समावेश आहे. या कथा वसई विरार परिसरात झालेल्या बदलाचा जसा वेध घेतात, तसाच तिथं असलेल्या व्यक्तिरेखा यांचाही तितक्याच आलवारपणे वेध घेताना दिसतात. आजची पिढी आणि अगोदरची पिढी यांच्यात असलेलं अंतर व्यक्त करताना काही वेळेस थोडंसं पाठी जाऊन स्मरणरंजनामध्ये तो भाग घ्यावा लागलेला आहे तितकंच. त्यामुळे तो सगळाच काळ आपोआपच वास्तववादी स्वरूपात आपल्या नजरेसमोर उभा राहतो. व्यक्तिरेखा साकार करताना त्याच्या मानसिकतेचाही विचार करावा लागतो. त्याच्या विचारसरणीचा आणि

भोवतालच्या परिणामकारक बदलाचा त्याच्याशी समन्वय साधावा लागतो तो या कथांमधून साधलेला आहे. प्रत्येक कथेची मांडणी ही अतिशय सरळ साध्या स्वरूपात केलेली आहे, एखाद्या प्रवाही गतीप्रमाणे. यात खास कळगे जरूर आहेत, परंतु त्यातून जी मांडणी झालेली आहे ती शेवटपर्यंत अतिशय उत्कंठावर्धक अशीच आहे. बालमन, तरुण मन आणि वृद्ध मन यांच्या

0: आव्हान समोर पेललं आहे. त्यांनी जसा परिसराचा आणि व्यक्तिरेखांचा अतिशय चपकलपणे परिचय करून दिलेला आहे, तसाच भाषा हा सुद्धा प्रकार त्यांनी अतिशय उत्तम रीतीने जपलेला आहे. या भागातील भाषा वाढवळी आहे आणि तिला स्वतःचा असा एक मातीचा गंध आहे. या गंधाला त्यांनी एखाद्या कुपीत जपून ठेवावं इतक्या हळुवारपणे जपलेलं दिसून येतं. त्याचप्रमाणे जरी गोन्साल्विस यांचा पिंड वेगळा असेल, तरीसुद्धा ज्या मातीशी ते समृद्ध झालेले आहेत आणि ज्या भाषेच्या गोळव्यात ते मुरलेले आहेत, तिच्याच अंगा खांद्यावर खेळत त्यांनी या कथा साकारलेल्या आहेत. ही गोष्ट खरी आहे की गोन्साल्विस यांचं घरातील वातावरण हे पारंपरिक असू शकतं, त्यामुळे व्यक्तिरेखांची नावे तेवढी त्यांच्या परंपरेशी जोडलेली आहेत इतकंच. मात्र संपूर्ण लेखन हे याच हिरव्यागार पट्ट्याला साक्षी ठेवून केलेलं आहे. या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. या प्रस्तावनेत त्यांनी गोन्साल्विस यांच्या प्रत्येक कथेविषयी स्वतंत्रपणे वैशिष्ट्ये दाखविली आहेत. या कथांमधून जे जे उदात्त आणि प्रत्येकाला भावणार आहे त्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात शेळी पालनात आहार व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, बंदिस्त शेळी व्यवसायातील 70% खर्च हा खाद्यावर होत असतो. आपल्या भागातील उपलब्ध असलेल्या खाद्य घटकाचा जास्तीत जास्त वापर करावा. शेळीपालन व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी आहाराबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. शेळी हा रवंथ करणारा प्राणी आहे. त्याच्या पोटामध्ये असलेल्या असंख्य जीवाणूंच्या सहाय्यानं शेळी निकृष्ट प्रतीच्या पदार्थांचा आहारामध्ये चांगला वापर करते. खाद्याची तंतुमय क्षमता गाई म्हशींसारख्या इतर रवंथ करणाऱ्या प्राण्यांपेक्षा जास्त आहे. शेळ्या प्रामुख्यानं मांस आणि दुधाकरता पाळल्या जातात. मटणासाठी पाळलेल्या शेळ्या त्यांच्या वजनाच्या 3-4% एवढा सुका भाग खाद्यातून खातात, तर दूध देणाऱ्या शेळ्या 5-7% सुका भाग खातात. शेळ्यांच्या खाद्यात शक्यतो हिरवा चारा ठेवला तर खुराकाचं प्रमाण कमी करता येतं. शेळीला एका दिवसाला 3-4 किलो हिरवा चारा आणि 1.5-2 किलो वाळलेली वैरण दिली तर त्यांची वाढ नीट होते. शेळीला तिच्या वजनाच्या प्रमाणात प्रत्येक दिवशी 6-7% कोरडे पदार्थ लागतात. शेळ्यांना लहान झाडाझुडपांची पानं खाण्यास आवडतं. झाडाची कोवळी पानं, कोवळ्या फांद्या आणि शेंगा आवडीनं खातात. खाद्यातील कडूपणा सहन करण्याची क्षमता गायींपेक्षा शेळ्यांमध्ये जास्त असते आणि म्हणून त्यांच्या आहारात काही कडवट चवीच्या स्वस्त खाद्यघटकांचा समावेश करता येतो. शेळ्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवसातून त्या कितीही वेळा खाद्य खाऊ शकतात. शेळीच्या कोठीपोटाचा आकार लहान असल्यानं दिवसातून 3-4 वेळा त्यांना खाद्य द्यावं. लुसन, बरसीम, चवळी इत्यादी गवत त्यांना आवडतं. जंगलात वाढलेलं आणि वाळलेलं गवत शक्यतो त्या खात नाहीत. शेळीच्या जीवनात पोषणाच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या अवस्था असतात. या काळात शेळ्यांची अन्नघटकांची गरज वाढते, म्हणून पौष्टिक आणि समतोल आहार देणं आवश्यक आहे. म्हणजेच शेळ्यांच्या माजावर येण्याचा आणि गर्भधारणेचा काळ गाभण शेळ्यांच्या बाबतीत विण्यापूर्वीचा 6-7 आठवड्यांचा काळ महत्त्वाचा असतो, कारण या काळात गर्भाची वाढ झपाट्यानं होत असते. व्यायल्यानंतर शेळीचा सुरुवातीचा 2 महिन्यांचा दुग्धोत्पादनाचा काळ, तसंच नवीन जन्माला आलेल्या करडांचा सुरुवातीचा 4 महिन्यांचा काळ हा पोषणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो. शेळीच्या आहाराचे 2 भाग असतात, ते म्हणजे वैरण आणि आंबोण. आंबोण म्हणजे प्रथिनं, ऊर्जा आणि खनिज यांचा भरपूर पुरवठा करणारं खाद्य, यालाच खुराक किंवा दाणा म्हणतात. यात वेगवेगळी धान्य म्हणजेच कोंडा, गव्हाचा कोंडा इत्यादींचा समावेश होतो. तसंच प्रथिनं पुरवण्याकरता वेगवेगळ्या तेलबियांच्या पेंडीचा म्हणजे शेंगदाणा, तीळ, सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, करडई या पेंडींचा समावेश करता येतो. याशिवाय डाळ तयार झाल्यावर उपलब्ध होणारी चुणी म्हणजेच तूर, उडीद, चणा इत्यादीसुद्धा प्रथिनांच्या दृष्टीनं उपयुक्त आहेत.

0: कर्ण जन्मल्यावर त्यांना लवकरात लवकर शेळीचा चीक पाजावा आणि तो 3 दिवस द्यावा. शेळी आणि कर्ण 1 आठवड्यापर्यंत एकत्र असू द्यावी. त्यानंतर त्यांच्या वैरणीत एकदल आणि द्विदल प्रकारच्या हिरव्या ओल्या आणि सुक्या गवताचा तसंच झाडाझुडपांच्या पाल्याचा समावेश करावा. गाभण काळात चांगला संतुलित आहार मिळणं आवश्यक आहे. या काळातील शेवटच्या 6 ते 8 आठवड्यात चांगल्या वैरणीबरोबर 400 ते 500 ग्रॅम आंबोण द्यावं. याशिवाय खनिज मिश्रणाच्या विटा चाटण्यास ठेवल्यास फायदा होतो. विण्यापूर्वी 4 ते 5 दिवस अगोदर 50% आंबोण मिश्रण कमी करून त्याऐवजी गव्हाचा कोंडा तितकाच टाकावा. दूध देणाऱ्या शेळीचा जो आहार आहे तो व्यायल्यानंतर सुरुवातीला 3 ते 8 दिवस गव्हाचा कोंडा आंबोण म्हणून द्यावा आणि चांगल्या प्रतीची वैरण द्यावी. वैरण चांगली नसेल किंवा वैरणीशिवाय शेळीला तिच्या शरीर पोषणाकरता 150 ग्रॅम आंबोण मिश्रण आणि याशिवाय दुग्धोत्पादनाकरता तयार झालेल्या प्रत्येक 1 लिटर दुधाकरता 400 ग्रॅम आंबोण मिश्रण देणं आवश्यक आहे.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण शेती पालनात आहार व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकली. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हो. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला आणि आता पुनःप्रसारित करीत आहो कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण एका महत्वाच्या स्त्रियांच्या आजारावर बोलणार आहोत, ते म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगामध्ये जवळजवळ 6 ते 6.5 लाख महिला प्रत्येक वर्षी या आजारानं बाधित होतात आणि आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण हे जवळजवळ 1,20,000 प्रत्येक वर्षी नवीन रुग्ण याच्यामध्ये तयार होतात. तर या गर्भाशयाच्या मुखालाच गर्भाशय ग्रीवा असं म्हणतात. गर्भाशय व गर्भाशय मुख याची संरचना किंवा त्यांच्या पेशी वेगवेगळ्या असतात, त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पेक्षा वेगळा असतो. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा जो विषाणू असतो त्याच्या संक्रमणामुळे होतो. या व्हायरसचे किंवा या विषाणूचे 11 प्रकार जे आहेत ते या कॅन्सरसाठी कारणीभूत असू शकतात असं सिद्ध झालेलं आहे. याची कारणं काय आहेत? लैंगिक संबंधामुळे होणारा हा आजार आहे, त्यामुळे एखाद्या पुरुषाला जर विषाणू संक्रमण झालं असेल तर शारीरिक संबंधाच्या माध्यमातून स्त्रियांना या विषाणूचं संक्रमण होऊ शकतं. दुसरं कारण, कमीत कमी वयामध्ये लग्न जर झालं आणि लैंगिक संबंध जर लवकर सुरू झाले त्या महिलेचे तर त्यांच्यामध्ये हे कॉमन आहे. त्यानंतर अधिक अपत्यांना जन्म देणं, धूम्रपान, विवाहबाह्य संबंध असणं, काही कारणामुळं महिलेची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असेल तरी हा रोग होऊ शकतो. त्याच्यानंतर दीर्घकाळ 5 वर्षापेक्षा जास्त गर्भनिरोधक गोळ्या जर वापरलेल्या असतील तर त्याचाही एक परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणून हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कुटुंबामध्ये जर कोणाचा इतिहास असेल तर हा जो आहे तर तो कुटुंबाचा इतिहास आपल्याला तो बघावा लागतो, किंवा त्या रुग्णाला इतर लैंगिक संक्रमणाचे रोग आहेत का त्याच्यामध्ये सुद्धा हा आपल्याला आढळून येतो. गर्भाशयाच्या मुखाची कॅन्सर आहे त्याची लक्षणं काय आहेत? हा एक असा कॅन्सर आहे महिलांमधील की जो दुर्दैवाने कर्करोगपूर्व अवस्था किंवा कर्करोगाची झिरो अवस्था या अवस्थेमध्ये महिलांना कोणतीच लक्षणे नसतात. ज्यांना कर्करोग प्रगत अवस्थेत म्हणजे स्टेज 1 अवस्थेनंतर असतो त्याच्यामध्ये त्यांना लक्षणे आढळून येतात. लैंगिक संबंधानंतर योनीतून रक्ताचा डाग किंवा रक्तस्त्राव होणं, 2 पाशिक पाळीमध्ये रक्तस्त्राव होणं, त्यानंतर रक्तमिश्रित व दुर्गंधीयुक्त योनी रक्तस्त्राव होणं, संभोगादरम्यान ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणं, रजोनिवृत्तीनंतर पुन्हा 1 वर्षानंतर योनीतून रक्तस्राव होणं असं जर लक्षणं असतील तर खात्री करून घेणं महत्वाचं आहे. निदान कसं करायचं याच्यामध्ये तर डॉक्टर सहसा योनीमार्ग व गर्भाशय मुखाची प्रत्यक्ष पाहणी करतात. दुसरी तपासणी ती आहे पॅप स्मिअर तपासणी. याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखावरून एक निर्जंतुक छोटी

0: काकडी चमच्याच्या आकाराची असते, त्याला स्पॅचुला म्हणतात. ती मुखावरून अशी फिरून घेतली जाते आणि त्या मुखावरच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी त्या एका काचेच्या कुपीवर घेतात व ही कुपी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. त्यात कर्करोग पूर्व पेशी किंवा कर्करोग पेशी दिसून येतात. जर पॅप चाचणीचा रिपोर्ट नॉर्मल नाही आला तर HPV विषाणू संक्रमण त्या महिलेला झाला आहे का याच्या निदानासाठी HPV DNA टेस्ट जी रक्ताची असते ती पण आपल्याला करून घ्यावी लागते. जर पॅप स्मेअर रिपोर्ट असामान्य आला तर मात्र मग आपल्याला एक कल्पोस्कोपी नावाची तपासणी स्थिती करावी लागते. ते एक विशेष भिंग उपकरण आहे जे गर्भाशयाच्या मुखाला डॉक्टरला विस्तारून दाखवतं, त्यामुळे त्यातील कल्पोस्कोपीच्या दिग्दर्शनानुसार जो भाग अबनॉर्मल दिसतो डॉक्टरना त्याच ठिकाणावरून एक छोटासा तुकडा काढतात आणि मग ती बायोप्सी करून तो तुकडा प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवतात. इतर बायोप्सी सुद्धा करतात ज्याला पंच बायोप्सी किंवा मुखाच्या आतील भागातून क्युरेट द्वारे काही पेशी घेतात व पडताळणीसाठी पाठवतात. आपणा सर्वांचं आभार.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपणा सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. पुन्हा प्रसारित करीत आहो कार्यक्रम परिसर. परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो. नगरे रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे, या ओळीमधून संत रामदास स्वामी आपणाला विकासाचा आराखडाच सांगतात. भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी भारतात 1990 दशकानंतर मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. खेड्यापाड्यातून रोजगार, उद्योग, व्यवसाय करण्यासाठी तरुण वर्ग शहराकडे धाव घेत आहे. सन 2011 जनगणनेनुसार देशात 31% लोक शहरात राहतात, तर महाराष्ट्रात 45.2% लोक शहरात राहतात. येणाऱ्या 2030 पर्यंत देशात हे प्रमाण 45% जाईल, तर महाराष्ट्रात ते 58% जाईल. त्यामुळे वाढत्या या शहरीकरणामुळे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत, जसे की झोपडपट्टीची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शिक्षण, आरोग्य, निवास, ट्रॅफिक जाम, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण यासारख्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच यामुळे अनेक पायाभूत गरजा माणसाला करणे आवश्यक आहे. विशेष करून पावसाळ्यात ज्या समस्या निर्माण होतात त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पावसाळ्यात एकीकडे निसर्ग आपल्या रंगांची उधळण करत असतो. नदी, नाले, डोंगर, दऱ्या, शेत, शिवार सर्व हे पावसाळ्यात सजले जातात. ते माणसाला आकर्षित करतात. पण शहरात हाच पावसाळा काही माणसांच्या नाकी नऊ आणतो. शहरामध्ये पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची समस्या निर्माण होते. रस्ते, चौक, नाली आदी ठिकाणी पाणी साचले की ट्रॅफिक जाम होते, वाहतूक मंदावते आणि जनजीवन विस्कळीत होते. रस्त्यावर खड्डे पडतात. पडलेल्या खड्ड्यांना चुकवण्यासाठी वाहन चालक चुकीच्या दिशेने वाहन घेऊन जातात, तेव्हा अपघात होतो, जीवित आणि वित्तहानी होते. पावसाळ्यात निसरड्या रस्त्यावर वाहन स्लिप होऊन सर्रास अपघात होतात. यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शहरात वादळ वाढल्यामुळे विजेच्या तारा खांब पडून वीज पुरवठा खंडित होतो. तसेच वादळ वाळ्यामुळे झाडे उन्मळून पडतात, त्यामुळे सुद्धा टेलिफोन,

दुपारचे 2:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात किरण कामत यांचं गायन, त्यांनी गायलेला राग गावती. तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची, सारंगीची संगती उस्ताद फारूक लतीफ खान यांची आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली आहे. विलंबित रचना एकतालात बोल आहेत गुमान ना कर रे मन मूरख. द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे, बोल आहे तेरो कौन गुण गाये रखवाले. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया किरण कामत यांचं गायन राग गावती.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण किरण कामत यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग गावती आपण ऐकला. तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांची, सारंगीची संगती उस्ताद फारूक लतीफ खान.

0: यांची आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी

प्रसार भारतीच्या वेव्ज OTG प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचं विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच सराहू जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. बचत गटांना उपलब्ध करून दिलेल्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नात शासनाचा कोणताही वाटा नसेल. संपूर्ण उत्पन्न महिला बचत गटांनाच मिळणार आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उत्पादक वापर व्हावा आणि त्यावरचं अतिक्रमण रोखलं जावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं ग्रामीण पेयजल धोरण जाहीर केलं आहे. त्याअंतर्गत ग्रामीण भागातल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं नियोजन आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हे धोरण जाहीर झालं. यात पाणी पुरवठ्याच्या विविध योजना एकत्र करून स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवण्यात येणार आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. 5 जुलैपर्यंत राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील असं आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे असं उईके म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा

आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समर्थ काझी यांची नवी मुंबईत कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009 अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सभापतींच्या कार्यालयाकडून तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना काल बोलावणं आलं होतं. मात्र त्याचवेळी बॅनर्जी यांची ईडी चौकशी सुरू होती, त्यामुळे त्यांना चौकशीला बॅनर्जी यांना बोलावल्याची माहिती सभापतींच्या कार्यालयाने तृणमूलचे खासदार कीर्ती आझाद यांना दिली तेव्हा बॅनर्जी ईडीच्या चौकशीला सामोरं जात असल्याने येऊ शकत नसल्याचं आझाद यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट UG 2026 फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ॲपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं काही जणांना अटक केली आहे. टेलिग्राम चॅनलच्या विविध माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे NTA टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. नागपुरात वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तरुणांच्या प्रश्नावर काँग्रेस जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराची आवाराची पाहणी केली. कोल्हापूर अन्न औषध प्रशासनानं गेल्या महिनाभरात जिल्ह्यात 17 ठिकाणी कारवाई करत 22 लाख रुपयांचे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत पामतेल किंवा इतर वनस्पती तेल, स्टार्च, सोया प्रोटीन यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेलं पनीरही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले आणि उपाध्यक्षपदावर धनाजी यमकर आणि आनंद शिंदे यांची निवड करण्यात आली. मुख्य कार्यवाह पदावर अभिनेता सुशांत शेलार याची निवड झाली आहे. खजिनदारपदी सुनील महाजन यांची निवड झाली आहे, तर सहखजिनदारपदाची जबाबदारी शरद चव्हाण यांच्याकडे आली आहे. बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बळीराजा ट्रॅक्टर गर्जना मोर्चा काढण्यात आला. कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या अशी घोषणा यावेळी देण्यात आली. वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी डहाणू तालुक्यातल्या बावडा गावातून कालपासून जमिनीचा ताबा घेण्याला सुरुवात झाली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कारवाई सुरू झाली आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं कारवाईला तीव्र विरोध केला, त्यावेळी पोलिसांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा टेटे आणि लालरेम सियामीनं प्रत्येकी 1 गोल केला. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनी बरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा

0: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचे विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया हवामान वृत्त. आज सकाळी 8:30 वाजता नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय झालेला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा इथं उष्णता आणि आर्द्रतेचं प्रमाण जास्त होतं. काल तरीसुद्धा काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं होतं. तापमानात फारसा बदल झाला नाही, ते सरासरीपेक्षा थोडं जास्त होतं. वर्धा इथं सर्वात जास्त म्हणजे 41.5°C तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 48 तासातही दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि गोव्यात तसंच मध्य महाराष्ट्रात पुढील 2-3 ते 4 दिवस उष्णतेची लाट असेल. हवेत आर्द्रतेचं प्रमाणही जास्त असेल. 16 जून ते 20 जून दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यांचा वेग 40 ते 50 प्रति किलोमीटर असेल. मुंबई आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं असेल. आर्द्रतेचं प्रमाण वाढेल आणि पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तापमान 35 ते 30° सेल्सिअसच्या आसपास असेल. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस होईल. तापमान 1 ते 2° वाढण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकला. तर आपण ऐकता आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता प्रसारित करीत आहो कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. वनिता मंडळाच्या आपल्या आजच्या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, लेखन केले स्मिता गानू जोगळेकर यांनी.

0: खरं तर जेवढ्याच तेवढा गूळ किंवा साखर घातलं तरी चालतं का? थोडी जास्त घेऊ. मुरंबा थोडा गोडच बरा वाटतो.
1: सुखदा, अगं जून महिना निम्मा संपला, अजून तुझा आंबा पुराण संपला नाही का?
0: जूनचं काय घेऊन बसलाय?

0: अरे आंबा पुराण तर पार ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे.
1: हो, तुझं ते काय तर म्हणे उशिरा येणार आहे ते दशहरा चौसा लंगडा वगैरे ऑगस्ट पर्यंत चालू असतं. मी तर बाबा फक्त हापूस आंबा खाणारा माणूस.
0: आणि मी तर फक्त आंबा खाणारी बाई माणूस आहे. मग तर कोणताही आंबा असो, आंबा इज आंबा, फळांचा राजा.
1: हो, मी तुला आज का ओळखतोय. आपण नाही का कोकणात मामांकडे जायचो तेव्हा सुद्धा तू सकाळी लवकर उठून आधी वाडीत जायचीस.
0: आणि टोपलाभर बिटके आंबे गोळा करून आणत असे. रोहित बाबू तुम क्या जानो बिटके आंबे का स्वाद.
1: हा, वी आर क्लास अपार्ट. ओनली अँड ओनली हापूस बस.
0: हाय कंबक, तुने असली आंबा खाया ही नाही, केवल हापूस को कवटाळ कर बैठे हो. रोहित तुला आठवते का सधू मामाने त्याच्या वाडीतला केशर आणि राजापुरी पाठवला होता.
1: हो तर, त्या राजापुरीचे तू केवढे प्रकार बनवलेस आणि काही आंबे पिकत घालून रस सुद्धा काढला होतास.
0: हो, पंटू त्याला हातही लावला नाहीस. जाऊ दे, पंटू फार मोठ्या आनंदाला मुकतोय हे मात्र खरंय.
1: असू दे ग.
0: हे डायलॉग आपण गेली अनेक वर्ष असेच मारत आलो.
1: आणि त्या गावाकडच्या आंब्यांची नावं सुद्धा काय तर म्हणे खोबऱ्या आणि काय तर म्हणे शेंदऱ्या, बोरशा, बैंगनपल्ली.
0: नको जाऊस मोजायला, आपल्याकडे आंब्याच्या 1300 जाती आहेत.
1: काय?
0: हो, म्हणजे व्यापारी दृष्ट्या असतील 30-1 जाती जास्त ओळखीच्या.
1: खरं सांगू का सुखदा, तूच हल्ली म्हणजे मला ओरडत असतेस की वजन वाढलंय वजन वाढलंय म्हणून. आता आंबा खायला घालून आणखी वजन कशाला वाढवतेस माझं.
0: अरे रे रे रे, नका रे बदनाम करू बिचारा त्या फळांच्या राजाला. कोणतीही गोष्ट प्रमाणात आणि नियमानुसार खाल्ली तर काही बिघडत नाही.
1: हे तुझं काही पण हा, अगं खाताना कसले नियम आणि अटी हे काय.
0: जाऊ दे, आपण विक्रम आणि वेताळ आहोत, कुणीच आपला हट्ट सोडणार.
1: हे बघ हे बघ, हट्टीपणा तू करतेस, मी करत नाहीये. मी कसं म्हणजे एकूण सर्व बाबतीत एकदम फ्लेक्सिबल.
0: बाहेरच्या कुणालाही सांग हे तुझं कौतुक म्हणे फ्लेक्झिबल. रोहित, तुझ्या त्या फ्लेक्झिबल शब्दावरून आठवलं.
1: झालं, मला माहिती आहे. आता तू ते मंगळागौरीचे खेळ आणि फ्लेक्झिबिलिटी वगैरे सांगायला घेणार. काय ते गाठोड गोफ आणि काय बस फुगडी.
0: अरे काय हे, नाही रे यातलं काहीच नाही. काल बातम्यांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिक दाखवत होते. अचाट, अफाट आणि अद्भुत म्हणावं असं कौशल्य.
1: आमच्या शिवमची मुलगी ती तर थेट राष्ट्रीय पातळीवर खेळते बरं का मल्लखांब.
0: वा,
1: आणि तो या खेळाचं एवढं कौतुक करत असतो की बस.
0: खरंय रे, मुळात मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यासाठी म्हणून मल्लखांबाचा वापर सुरू केला. म्हणजेच कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून हा प्रकार प्रसिद्ध झाला.
1: हो ना, कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार असं मल्लखांब खेळाचं वर्णन केलं जातं.
0: काल 15 तारखेला मला वाटतं आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस होता आणि म्हणूनच एका चॅनलवरती याची माहिती कुणी सांगत होतं. कुणी म्हणे रामायण काळापासून हा खेळ खेळला जातो.
1: हो, आणि कोणी म्हणतं याची सुरुवात म्हणे महाराष्ट्रात झाली, कोणी म्हणतं ओडिशामध्ये झाली. ते जे काही असेल पण हा खेळ किंवा व्यायाम प्रकार कमाल आहे. ट्राय करून बघायला पाहिजे एकदा.
0: पडला उजेड पडला
1: कशाला.
0: अरे रोज घरात सुद्धा व्यायाम करायला जे माणूस कचकच करत असतो ते म्हणे मल्लखांब ट्राय करणार. वा रे वा, वाजवा रे वाजवा, टाळ्या वाजवा.
1: हे बघ सुखदा, तुझ्याशिवाय कोण इथे टाळ्या वाजवायला. हा सांग बरं, कशाला टाळ्या वाजवा.
0: बरे, आणखी कोणी इथे तिसरं नाहीये. नाहीतर
1: काय काय काय सांग सांग, नाहीतर काय झालं असतं.
0: अरे नाही तर तुझ्या या विनोदावर तिसरी व्यक्ती मनमुराद हसली असती.
1: अजिबात नाही, नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर हसायची, टीका करायची तुम्हा बायको लोकांची सवयच असते. बाहेरचं कोणी अजिबात हसलं नसतं तुला सांगतो.
0: अच्छा.
1: हो, उलट माझ्या या जोशपूर्ण वक्तव्यावर माझं कौतुक केलं असतं.
0: नको रे नको, एवढे विनोद एका पटपट एक नको करू.
1: विनोद नाही करत आहे.
0: यापेक्षा मला एका कामात थोडी मदत कर.
1: अरे बापरे, नाही नाही, आज मला म्हणजे संध्याकाळी काय माहिती.
0: काहीही कारण सांगू नकोस, आज तुला कुठेही जायचं नाहीये.
1: अगं,
0: आणि ऑनलाईन मीटिंग किंवा प्रत्यक्ष सुद्धा काहीही नाहीये.
1: अच्छा, म्हणजे माझ्या शेड्यूलची पूर्ण माहिती गुप्तहेरांनी आधीच काढून ठेवलेली दिसते. अच्छा अच्छा अच्छा, बरं. आज्ञा करा बाई साहेब, या दासाने काय करणे अपेक्षित आहे.
0: दासाने एकट्याने काहीही करायचं नाहीये, तर आपण दोघांनी मिळून थोडीशी झाडलोट करायची आहे.
1: का, तुझ्या माहेरचं कोणी येणार आहे की काय. हा, दया मामी किंवा अविनाश आजोबा.
0: एक मिनिट, ना माझ्या माहेरचं ना सासरचं कोणी येणार आहे. स्वच्छता काय फक्त

0: येणार असेल तरच करतात का रे?
1: अगं तसं नाही ग, पण म्हणजे कोणी येणार म्हटल्यावर तुझ्या अचानक अंगामध्ये येतं हे घास ते धू हे झटक ते पटक सुरू होतं आणि मग काय मला बापड्याला यासाठी वेठीला धरतेस तू म्हणून म्हटलं.
0: अतिरेक करू नकोस रोहित, खर तर या रोज करायच्या गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा मी करत असते, पण कुणी येणार म्हटल्यावर घर कसं 100% टक्काटक दिसलं पाहिजे.
1: अगं मग तुझ्या त्या लाडक्या रेखाला घे की हाताशी आणि कर तुझी साफसफाई काय करायची ती.
0: वाटलंच मला स्वतःवर आलेली चिमूटभर जबाबदारी सुद्धा सहजपणे झटकली जाणार आणि ती गेली.
1: सुखदा, मी तुला मदत करणार नाही असं अजिबात म्हटलेलं नाही.
0: हा हा हा, तुझ्या या वाक्यावर माझं ऑब्जेक्शन आहे.
1: का?
0: तू मला मदत कर असं मी म्हटलं नाहीये, तर आपल्या घरातलं काम आपण दोघं मिळून करूया असं म्हटलं मी.
1: अच्छा अच्छा, म्हणजे तुला मदत नकोय? तर
0: मला मदत नकोय, मला सहकार हवाय.
1: अच्छा,
0: माझं किंवा तुझं असं हे काम नसून घरातलं आपलं काम आहे इतकंच म्हणायचंय मला.
1: वा वा वा वा, वो खूब लड़ी मर्दानी थी वो झासी वाली राणी थी.
0: अरे हे काय मध्येच?
1: नाही, तुझा आवेश बघून ना मला झाशीची राणी लक्ष्मीबाई आठवली. फक्त ती शत्रूंविरुद्ध लढली आणि तू मात्र नवऱ्याविरुद्ध लढली.
0: मी अजिबात लढत वगैरे नाहीये, मी कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीच्या मनातली भावना मांडली इतकंच.
1: हो हो हो हो,
0: स्त्री पुरुष समानता वगैरे आपण बाहेर तावातावाने बोलतो, पण घरात मात्र.
1: पण सुखदा मला एक सांग, म्हणजे प्रामाणिकपणे सांग की मी तुला मदत करतच नाही का? सॉरी, म्हणजे आपण दोघे मिळून घरात काम करतच नाही का असं मला विचारायचं होतं.
0: करतोस रे, पण हे असं झाशीची राणी आठवली वगैरे म्हणून माझी थट्टा करतोय.
1: तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी.
0: अरे नाही, झाशीची राणी खूप ग्रेट.
1: काय माहिती का, समोर ते कॅलेंडर वरती मोठं कॅलेंडर आहे की नाही, तिथे लक्ष्मीबाई हे नाव मला दिसलं आणि तेवढ्यात तू जोश मध्ये काहीतरी बोललीस आणि म्हणून या दोन गोष्टी आपल्या एक झाल्या आपसुकपणे.
0: कॅलेंडर मध्ये काय? अच्छा,
1: अगं बघ ना, तू पण बघ.
0: रोहित, उद्याचा दिवस बघ किती भारी आहे.
1: काय?
0: उद्या 17 जूनला महाराणा प्रताप जयंती आहे आणि गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी.
1: जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ज्यावरून आपली मिनी चकमक झडली ती झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी सुद्धा आहे. म्हटलं
0: ही अशी सगळी नावं वाचली ना की मन झरकन त्या काळात फिरून येतं. ही माणसं नसती तर आपला देश आपलं राष्ट्र आपल्याला इतकं सुंदर मिळालं नसतं रे.
1: खरे ग, म्हणजे हे सगळे थोर लोक आपल्या देशासाठी देशातल्या लोकांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले आणि म्हणून आज आपण सुखाचे दिवस बघतोय, नाही का? या सगळ्या थोर व्यक्तिमत्वांमुळे आज आपण आहोत.
0: मला असं वाटतं की आपल्या देशाचा इतिहास मुळातून वाचावा. त्या त्या काळात ते काय म्हणतात ते टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका मारून यावं.
1: अच्छा, म्हणजे तू चाललीस की काय?
0: चालले? मी कुठे चाललोय?
1: अगं तूच म्हणालीस ना टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका वगैरे, म्हणून म्हटलं म्हणजे आजचा आपला भेद रद्द असणार.
0: कसला भेद आणि काय रद्द?
1: घ्या, स्वतःच म्हणायचं साफसफाई करायची आणि स्वतःच विसरून जायचं. कठीण आहे तुझं सुखदा.
0: ते ना, नाही नाही नाही छे छे, अजिबात रद्द वगैरे काही नाही. तर आज किचन आवरायचंय, उद्या हॉल आणि रविवारी दोन्ही बेडरूम. बाकी बाल्कनीज मी माझ्या माझ्या करून घेईन.
1: चालतंय चालतंय, आपण मस्तपैकी दुपारसाठी छोले वगैरे मागवूया बाहेरून आणि संध्याकाळी काम आवरलं की मग मस्तपैकी डोसा खायला जाऊया.
0: देवा परमेश्वरा, सफाई मधलं काय कधी करायचं हे राहिलं बाजूला आणि या माणसाला छोलेपुरी आणि डोशाची स्वप्न पडायला सुरुवात झाली.
2: आज मैं ऊपर आसमानीचे, आज मैं आगे जमाना है पीछे.
1: अग शर्वरी शर्वरी, कोणी मागे लागले की काय तुझ्या? नाही, जमाना हे पीछे म्हणतेस म्हणून विचारलं.
2: अरे त्याचं काय झालं, रिक्षासाठी आम्ही 3 जण एकदम पुढे आलो पण मी बाजी मारली, ते राहिले मागे म्हणून म्हटलं आज मे आगे.
0: अगं ए बाई, असं ढकला ढकली करून वगैरे रिक्षेत घुसायला, तू काय शाळेतली मुलगी आहेस का ग?
1: पण मला ऐकून मजा आली. करायचा ग असा, म्हणजे चावटपणा अधून मधून करायचा. मी तुझ्या बाजूनी आहे.
2: वा वा वा. अगं पण सुखदा, म्हणजे मी अशी ढकला ढकली वगैरे अजिबात केली नाही बरं का.
1: हे बघ, ते जाऊ दे. मला सांग शर्वरी, तुला छोलेपुरी चालेल की आणखी काय सांगायचंय?
2: अरे वा, छोलेपुरी ही तर माझी फेवरेट. पण आमच्या

0: बाबांना छोले आवडत नाही म्हणून आमच्याकडे कधी होतच नाहीत. मला चालतील छोले.
1: उंदराला मांजर साक्ष. विषय काय चाललाय हे सगळं जाणून घेण्याऐवजी डायरेक्ट हो मला छोले चालतील असं म्हणते मुलगी.
0: रोहित दादाने विचारलं, मी माझा चॉईस सांगितला एवढंच. काय रे रोहित दादा, बरोबर आहे ना?
2: 100% बरोबर आहे. आणि संध्याकाळी डोसा खायला जायचंय, त्याच्याबद्दल काय म्हणतेस? व्हाट्स आहे
0: क्या बात, आजचे दोन्ही बेत एकदम माझ्यासाठीच केल्यासारखे वाटतंय.
1: एक एक मिनिट, या दोन्ही बेतांच्या मधला बेत सुद्धा ऐका, त्याप्रमाणे काम करा आणि मग छोले खा डोसे खा.
0: आई शपथ, याच्यामध्ये आणखीन तिसरा वेद. वा वा वा, काही चाट आयटम वगैरे वाटतं.
2: हो हो शर्वरी, आता मात्र फटके मिळणार बरं का. जरा शांत बस जरा आता.
1: बस बीस काही नाही, कामाला लागायचंय. किचन ट्रॉलीज बाहेर काढून साफ करायचे आहेत. आणि रोहित तू ओट्यावर चढून.
2: अगं सुखदा, तुला माहिती आहे ना मला उंचीचा फोबिया आहे, तेव्हा ते काम तेवढं तू मला सांगू नकोस. तू आपलं त्या सर्व्हिसेसवाल्यांना बोलावून घे सरळ.
1: तुला उंचीचा नाही तर कामाचा फोबिया आहे रोहित.
2: अगं असं नाही ग.
1: बरं, आज काम टाळण्यासाठी दुसरी काही सबबही नाहीये तुझ्याकडे.
0: अगं पण सुखदा, खरंच त्या सर्व्हिसवाल्यांना बोलव, मस्त काम करून देतात. तू म्हणशील ते साफ करून देतात.
1: उद्या साबण लावायला, आंघोळ घालायला सुद्धा येतील माणसं. काय एक एक नवीन नवीन फॅड काढतील ना.
2: पण मला सांग सुखदा, काय हरकत आहे अशी? म्हणजे छोटी मोठी कामं असतात, ती अशी प्रोफेशनल लोकांकडून करून घ्यायला काय हरकत आहे? आयुष्यभर आपण करतच होतो की हजार कामं.
0: खरंच सुखदा, अधून मधून करून घ्यावीत कामं त्यांच्याकडून. फार तर आपण त्यांच्या आसपास थांबून काय हवंय काय नकोय ते सांगावं. आणि खरं सांगू का, त्याची सुद्धा गरज भासत नाही.
2: आणि शारीरिक आरामापेक्षा ना मानसिक शांतता महत्वाची असते, हो की नाही? होतं काय की मदत करायला मी तयार असतो, पण या सगळ्या गोष्टी तू डोक्यात घेऊन बसतेस.
1: अरे रोहित,
0: मग सगळं प्लॅनिंग तूच करणार, साफसफाई तूच करणार, रोजची कामं, स्वयंपाक सगळं तूच करणार.
2: आणि हे सगळं होता होता दमून जाणार, मग चिडचिड होणार, मूड खराब होणार.
1: एवढं काही नाही पण संध्याकाळपर्यंत थोडीशी चिडचिड होते खरी इतकं काम झाल्यावर.
0: एकदा हा फक्त एकदा ट्रायल म्हणून बोलावून बघ त्यांना. सगळं घर नको करून घेऊस, फक्त सोफे खुर्च्या टेबल पंखे एवढं साफ करून घे.
1: ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर बघेन एकदा बोलावून.
2: तूच म्हणतेस ना की कुठल्याही गोष्टी टोक नको, करेनच किंवा करणार नाहीच असंही नको.
0: सुखदाचं आवडतं वाक्य, कुठल्याही गोष्टीत च नको. मग इथे सुद्धा तुझा च बाजूला ठेव. आणि
1: अगं हो, मी म्हटलं ना की बोलावते एकदा.
2: एकदा नाही, आजच फोन करूया. टुमारो नेव्हर कम्स, तुझ्या बाबांचं वाक्य.
0: हा दादा, हा घे नंबर, ठरवूनच टाकाच. सुखदा, सतत खूप काम करून आपण काही सिद्ध करत नाही, फक्त स्वतःला त्रास करून घेतो.
2: हो ना, आणि प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने माझ्या नियमांनुसार व्हायला हवी. हा हट्ट सुद्धा थोडा बाजूला ठेवला ना की बघ कशी मजा येते.
1: अरे हट्ट म्हणून नाही, पण स्वच्छता शिस्त नीटनेटकेपणा असं काही असतं ना.
2: तुला सांगतो शर्वरी, मध्ये पाठ दुखत होती हा, तेव्हा उषा वहिनींच्या ओळखीनं एक मावशी स्वयंपाकासाठी ठरवल्या.
0: माहितीये ना सविता मावशी ना, छान स्वयंपाक करतात त्या.
2: अरे पण आमच्याकडे उलटच व्हायचं.
0: म्हणजे
2: त्या येणार याचं सुखदाला कोण टेन्शन. मग ही भाज्या धुवून चिरून ठेवणार, कुकरची तयारी करून ठेवणार आणि काय काय.
0: अरे पण स्वयंपाक मावशी करतात की सगळं.
2: अगं काय तुला सांगायचं.
1: पण काय रे रोहित, तू म्हणतोयस खरं, पण त्यांच्या भाज्या आमट्या रोज एकाच चवीच्या असतात असं तुलाच लक्षात आलं होतं नाही का.
0: पण मी काय म्हणते, आपण आपल्या पद्धतीचं त्यांना करायला सांगायचं किंवा वेगवेगळे मसाले वापरायला सांगायचं झालं.
2: छे छे छे, हे तर भलतच बोलतीयस तू शर्वरी. अगं सुखदाचं म्हणणं असतं, आलेल्या बायकांना शिकवत बसायला मी काय इथं ट्रेनिंग स्कूल उघडलेलं नाहीये.
0: पण सुखदा मी काय म्हणते, बदलत्या काळाबरोबर आणि वाढत्या वयाबरोबर आपण थोडं बदलायला हवं की नको.
1: कळलं कळलं मला, पण थोडा अवधी द्या हे सगळं पचवण्यासाठी.
2: पचवण्यासाठी तू ना सुखदा फ्रूट सॉल्ट घेऊन टाक एकदा हे सगळं पचवायला.
0: हो ना, आणि छोले पुरी पचवायला सुद्धा थोडा सोडा लागेलच मला, लेमन फ्रेश. हा
1: पुरे झाला तुमचा दोघांचा पांचटपणा, कधीतरी सिरियसली घ्या रे. मी काय म्हणते ते
2: घेऊ ग घेऊ ग, पण आज तू आम्हाला सिरियसली. बरं मला सांग, घरात सोडा आहे का?
1: सोडा हा आहे, आहे थोडासा.
2: ठीक आहे, थोडा तर थोडा. आपण मस्त सोडा पिऊया, थोडा थोडा. सगळ्यांसाठी झक्कासवाला मोहितो बनवतो मी.
1: मोहितो की मोजितो, जाऊ दे जाऊ दे, काय असेल ते. हा हे घे, सरबतासाठीचं सगळं साहित्य टेबलवरती ठेवलं होतं. साखर, पुदिना, लिंबाच्या फोडी 3 ग्लासांमध्ये घालून रवीने जरासे रगडलेत.
2: हा मी घातला बर्फ, ये बात. आणि हा होतला शुद्ध सोडा. आणि ही पुदिन्याची पानं ही पण घालूया.
0: वा वा वा, मी काहीच बोलू शकत नाहीये, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, भन्नाट झालंय हे प्रकरण. बाबो
1: प्या आणि गारे गार व्हा.
3: आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आत्ताच आपण ऐकलीत. लेखन केलं होतं स्मिता गानू जोगळेकर यांनी, सहभागी झाले होते नेहा खरे, दिनेश अडावतकर आणि मधुलिका नेरूरकर. याबरोबरच मैत्रिणींनो, आजचा वनिता मंडळाचा कार्यक्रम इथं समाप्त होईल. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम भावधारा. आशा भोसले यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आशा भोसले यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम साहित्य सौरभ.

0: श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत साहित्य क्षेत्रात आपली लेखिका म्हणून विशेष ओळख निर्माण करणाऱ्या वृषाली श्रीकांत यांच्यासोबत. आकाशवाणीमध्ये निवेदिका म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. ते करत असताना साहित्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा वेळ त्या स्वतःसाठी देऊ लागल्या. वाचन ही तर आवड होतीच. हळूहळू लिखाणाला सुरुवात झाली. नाधो महानोर यांच्या तिची कहाणी या काव्यसंग्रहावर समीक्षा, श्रीकृष्णाच्या आयुष्याला व्यापून राहिलेली राधा, स्त्रियांच्या आयुष्याला महत्व देत जावे तिच्या वंशा या पुस्तकाची निर्मिती झाली. ललित लेखन हा सुद्धा त्यांच्या आवडीचा भाग. त्यांचा सृजन सोहळे हा लेखसंग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे. स्त्रियांच्या प्रश्नांना समोर ठेवून कार्यक्रमाची निर्मिती करायची असा त्यांचा निवेदिका असताना सतत प्रयत्न असायचा. आपण आकाशवाणीची 90 वर्ष पूर्ती साजरी करत असताना एक आकाशवाणीमध्ये कार्यरत असलेली निवेदिका ते साहित्यिक हा प्रवास कसा पूर्ण करते त्याबद्दल उत्सुकता आपल्याला नक्कीच आहे. चला जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाविषयी. वृषाली श्रीकांत, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुमच्या साहित्याच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली?
1: खरं सांगायचं तर माझ्या मुख्य साहित्य प्रवासाची सुरुवात इथूनच झाली, म्हणजे आकाशवाणीतूनच झाली. मला लिखाणाची पेक्षा सुद्धा आधी वाचनाची खूप आवड होती. मृत्युंजय, शहेनशहा सगळी पुस्तकं माझी दहावीच्या आत वाचून झालेली. आणि कॉलेजमध्ये असतानाही मी लिहायची वाचायची. पण समृद्ध वाचन किंवा समृद्ध लेखन ज्याला म्हणतात त्या प्रवासाची सुरुवात माझी आकाशवाणीमधूनच झाली. त्याचं झालं असं की मी इथे आकाशवाणीमध्ये बकुळगंध नावाचे कार्यक्रम करायचे. 17-18 कार्यक्रम मी त्यावेळेला केलेले दिग्गज लोकांचे. माझे जे सिनियर होते ते मला म्हणाले की मॅडम तुम्ही समीक्षणात्मक लिहू शकता, व्यक्तिचित्रण तुम्ही खूप छान लिहिता तर तुम्ही समीक्षणात्मक लिहा. म्हटलं सर मी आजपर्यंत लिहिलेलं नाहीये. पण त्यांनी ते मला लिहायला सांगितलं. त्यावेळेला मी महानोरांचं अजिंठा वाचत होते. मग मी अजिंठावरच लिहिलं आणि सरांनी ते वाचून मला दासू वैद्यांकडे द्यायला सांगितलं. दासू वैद्यांनी पण ते वाचलं आणि त्यांनी मला ते महानोरांकडे पाठवा, तुम्ही खूप छान लिहिलंय असं सांगितलं. महानोरांकडे जेव्हा मी पाठवलं त्यावेळेला महानोरांचा मला फोन आला की तुम्ही हे खूप छान लिहिलेलं आहे. मला आवर्जून उल्लेख असा करावासा वाटतो की त्यावेळेला त्यांचं अजिंठा चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. तर त्यांनी मला हे पण विचारलं की मी यातला काही भाग तिकडे देऊ शकतो का. तर त्यात पण त्यांनी तो माझं जे लिखाण आहे ते त्यांनी तिकडे पाठवलेलं होतं. त्यानंतर महानोरांनी मला असं सांगितलं की माझा तिची कहाणी हा काव्यसंग्रह जो प्रकाशित झालेला आहे तर त्यामध्ये अजिंठा नावाची कविता आहे, तर त्या कवितेवर तुम्ही सेपरेट समीक्षण करून तिची कहाणीवर लिहू शकाल का. मग तुम्ही लिहावं अशी माझी इच्छा आहे. मग मला माझे सर पण म्हणाले की मॅडम तुम्ही पुस्तकच लिहा यावर. मग मी त्यांच्या तिची कहाणी या काव्यसंग्रहावर प्रत्येक कवितेवर मी समीक्षण केलेलं आहे. ते माझं पहिलं पुस्तक, मला ते पुस्तक आकाशवाणीने त्या पुस्तकाला जन्म दिलाय असं मी आवर्जून सांगते.
0: आपलं बालपणीचं जीवन कसं होतं?
1: खूप छान. माझं बालपण मुळात खेड्यात गेलेलं आहे. त्यावेळेसचं खेडं अत्यंत समृद्ध होतं. मला वाचनाची सवय माझ्या वडिलांनी लावली. म्हणजे अगदी लहान असताना मला चांदोबा तर दर महिन्याला ते आणूनच द्यायचे, पण त्यासोबत तेव्हा मिळायची बघा ठकास महाठक, गुलबकावली, एसापनीती, त्यानंतर बिरबल आणि बादशहा, क्रमवेताळ. माझे वडील हे पुस्तकं मला आवर्जून वाचायला घेऊन यायचे आणि मी ती पुस्तकं वाचायची. ही आवड नंतर खूप डेव्हलप होत गेली. त्यावेळेला एवढं समृद्ध वातावरण होतं माझ्या गावी, धार्मिक वातावरण होतं, आध्यात्मिक वातावरण होतं. म्हणजे घरा

0: मध्ये तर ते होतच होतं, पण गावात होतं. गावात होणारी लळित, त्याच्यानंतर एकनाथ महाराजांचे भारुड, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव माझ्यावर लहानपणापासून खूप पडला आणि ते माझ्या पुस्तकामध्ये पण उतरलेलं आहे. तर अशा या समृद्ध वातावरणात मी वाढल्यामुळे तो जो एक प्रभाव माझ्यावर पडलेला आहे ना बालपणीचा, तो अजूनपर्यंत तो टिकून आहे.
1: तुम्ही प्रथम कविता लिहिली असेल तर त्यावेळची काही आठवण?
0: म्हणजे कविता मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच करते, पण आता म्हणजे मागे वळून पाहताना आता मला त्या कविता म्हणजे खूपच प्राथमिक स्वरूपाच्या वाटतात. म्हणजे आपण अनुभवाने समृद्ध होत जातो, आपली सामाजिक दृष्टी विस्तारते, आपली दृश्य टिपण्याची दृष्टी विस्तारते. तर पक्ष्यांचं प्रचंड वेड आहे मला. माझी पहिली कविता निसर्गाचीच होती.
1: प्रथम जेव्हा तुम्ही लिहिलीत तेव्हा तुम्हाला काय अनुभव किंवा काहीतरी तुमची आठवण असेल?
0: हा, तर पार्श्वभूमी अशी आहे की माझ्या घराच्या अंगणामध्ये एक झाड होतं मोठं सोनचाफ्याचं. त्या झाडामध्ये एका सुगरणीनी घरटं तयार केलं होतं तीन पानांचं. तर ते त्यांचं ते चिमणा नाट्य मी अगदी पहिलेपासून शेवटपर्यंत पाहिलेलं आहे. 21 दिवसांचा त्यांचा तो प्रवास होता. तर त्या प्रवासामध्ये आपल्या पिलांना अंडी घालण्यापासून त्या पिलांचं संवर्धन आणि ते पक्षी उडून गेल्यानंतर उडून जाईपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तर तो मी टिपलेला आहे आणि त्यावर ही कविता आहे. की घर सुबक चिमणीचे कसे झाडात झुले, घर सुबक चिमणीचे कसे झाडात झुले, पाती तृणांची वेचून जीव ओतून विणले, घरट्याचे स्वप्न ते चिमणीने साकारिले, घरट्याचे स्वप्न ते चिमणीने साकारिले, दाल नाचे हे त्रिकोण कसे अचूक मापले, दिव्य कला ही चिमणीची श्रम एकतेचा बाणा, दिव्य कला चिमणीची श्रम एकतेचा बाणा, मन ओतल्या कलेचा हा आविष्कार देखना, हा आविष्कार देखना.
1: तुम्ही कविता लिहिता एखादा विशिष्ट प्रसंग त्यासाठी कारणीभूत सुद्धा असतो, तर ते शब्दात रूपांतर करायचं तर कसं जमतं तुम्हाला?
0: आत्ता तुम्हाला जे मी सांगितलं की मी बकुळगंध नावाचे कार्यक्रम करत होते, तर मला त्यासाठी एक कविता करायची होती. म्हणजे तुम्ही आत्ता जो म्हणालात की अमुक तुम्हाला प्रसंग किंवा एखादं,
1: तुम्ही जी मला कविता सांगितलं घरट्याची, तर तो प्रसंग तुम्हाला सगळं शब्दबद्ध करणं,
0: तर तसं मला मी जो बकुळगंध कार्यक्रम करत होते त्याच्यावर मी कविता केली की मला त्यात काय करायचंय. मला त्यामध्ये जे लोक हे जग सोडून गेलेले आहेत पण ते त्यांच्या नाट्यरूपानी, चित्रपट रूपानी, गाण्याच्या रूपानी, शब्दांच्या रूपानी, म्हणजे लेखक, लेखिका, चित्रपटात काम करणारे, नायिका, नायक, गाणारे, असे हे जे दिग्गज लोक आहेत त्यांच्यावर मी कार्यक्रम करणार होते. तर आता ह्यांच्यासाठी आपण काय लिहू शकतो हा विचार करून मी ही कविता केलेली आहे. कविता अशी होती की कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत. या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, आणि यातूनच मग दरवळतो आठवणींचा बकुळगंध, आठवणींचा बकुळगंध. यामध्ये मी शांता शेळके, पु ल देशपांडे, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे असे अनेक दिग्गजांचे मी प्रोग्राम केलेले आहेत. कारण एखादा प्रसंग जर आपल्याला, एखादा कार्यक्रम करायचा असेल किंवा एखादी घटना घडली असेल किंवा त्याचं जर शब्दात रूपांतर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला त्यावर विचार करावा लागतो की आपल्याला नेमकं काय करायचंय. मग त्यावर तो आपण ते शब्द निर्मिती होते आपली, थोडं चिंतन तर करायलाच लागतं.
1: नक्कीच. तुम्ही विविध प्रकारचं लेखन करता, ललित, समीक्षा, पण जास्त आवडणारा प्रकार कोणता सांगता येईल?
0: असं नाही सांगता येणार, कारण
1: दोन्ही तेवढंच आवडतं.
0: असं दोन्ही तेवढंच आवडतं मला, पण जास्त ललित आवडतं लिहायला. ललित मध्ये कसं असतं की आपण विविध प्रकार त्यात व्यक्त करू शकतो. समीक्षणात्मक लिहायचं म्हणजे समीक्षा सुद्धा अनेक प्रकारच्या समीक्षा आहेत. म्हणजे मी मानोरांच्या पुस्तकावर समीक्षा केली, ती आस्वादक होती. समीक्षा लिहिताना आपल्याला एक विशिष्ट गोष्ट समोर ठेवून लिहावी लागते. ललितचं तसं नसतं. ललित तुम्हाला जे तुम्ही टिपता, दृश्य टिपता, ते तुमच्या हृदयावर ठसतं, मग त्यातून तुमचं चिंतन मंथन सुरू होतं. म्हणजे तुला एक गोष्ट सांगते मी की माझा गुलमोहर नावाचं एक ललित आहे. तर ते ललित जेव्हा पेपरमध्ये आलं म्हणजे माझं जे सृजन सोहळे पुस्तक आहे हे पुस्तकातले प्रत्येक लेख वर्तमानपत्रात आलेले आहेत, तर त्यातलं गुलमोहर जो आला तर तेव्हा लँडलाईन असायचा, मोबाईल नव्हते, तर दिवसभर फोन माझा खणखणत होता. वाचक मला असे म्हणाले की गुलमोहर इतका सुंदर असतो हे मला प्रथम कळलं, म्हणजे तुमच्या त्या लेखातून तुम्ही त्या गुलमोहराला
1: सौंदर्य वाढवलं,
0: हा इतकं सौंदर्य वाढवलंय त्याचं की हा इतका सुंदर. मग मी थपकून बघतो आता की खरंच गुलमोहर एवढा सुंदर असतो का. तर हे तुमच्या ललित लेखनाचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल की तुम्हाला एखाद्या गोष्टीला कसं स्वरूप देता येईल हे त्या गोष्टीचा एक खास ठसा असतो त्याचा. तर ते लेखन मला जास्त आवडतं.
1: तुम्ही लिहिताना एखादी कविता अपूर्ण राहू शकते
0: हो
1: असा कधी अनुभव आलाय? आणि अशा वेळेला मग तुम्ही काय करता? तुम्ही ललितही लेखन करत असाल तर एखाद्या वेळेला काहीतरी अर्धवट राहू शकतं, काही कारणाने आपल्याला उठून जावं लागतं, अशा वेळेला मग तुम्ही
0: हे हा फार छान प्रश्न विचारलात तुम्ही. कसं असतं सांगू का? मी समजा एखादी गोष्ट लिहितीये, आता सध्या माझं कालायत अस्माय नम म्हणून, म्हणजे काळ बदलतोय ना त्यानुसार सगळ्या गोष्टी बदलतायत, त्याच्यावर माझं लेखन सुरू आहे. तर एक एक टॉपिक मी जेव्हा घेते ना तर म्हणजे मला आज जे सुचलेलं असतं तेच उद्या मी लिहिलं असं होत नाही, कारण प्रत्येक घटना आपले विचार बदलत जातात. मग माझं काय आहे, माझी स्वतःची लेखनशैली असं आहे की मी स्वयंपाकघरात बेडरूममध्ये माझ्या हॉलमध्ये सगळीकडे मी पेपर आणि पेन ठेवलेले आहेत की मला हा पॉइंट सुचला की मी तो तिथे लिहून ठेवते, नाही तर ते डोक्यातनं निघून जातं असं होतं. तर त्यामुळे अपूर्ण जेव्हा एखादं लेखन राहतं ना तर ते पुढे तसंच होईल याची गॅरंटी नसते तुम्हाला. दुसरं काहीतरी लिहितो आपण, पण कधी कधी असं होतं की ते जे विचार केलेलं असतं ते खूप प्रभावी असतं आणि मग नंतर खूप हुरहुर लागून जाते की अरे ते आपलं लिहायचं राहिलं असंही होतं. तर त्यामुळे त्यासाठी मी स्वतःला हा बदल करून घेतलेला आहे की मला सुचलं की मी लगेच ते टिपून ठेवते, म्हणजे नुसता पॉइंट जरी लक्षात राहिला तरी त्याच्यावर मग मला लिहिता येतं. पण हा भाग आहेच की जे काल विचार करताना अपूर्ण राहिलेला आहे ते दुसऱ्या दिवशी होईलच असं सांगता
1: येत नाही, बदलू शकतो,
0: बदलून जात, अगदी जातच, बदलूनच जातं.
1: तुमच्या लेखनावर कोणत्या ज्येष्ठ लेखक किंवा कवी यांचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं?
0: हो हे अनेक जाणकारांनी किंवा समीक्षकांनी मला सांगितलेलं आहे की आणि आहे, म्हणजे आता मी माझ्यात कसं असतं, कुठलाही लेखक किंवा कुठलाही कवी जेव्हा तो लेखनाला प्रारंभ करतो ना तेव्हा आपण जे वाचलेलं असतं ना जे आपल्याला खूप आवडतात. आता मला अरुणा ढेरेंचं प्रचंड, मी त्यांची फॅन आहे अरुणा ढेरेंची, त्यांच्या साहित्याचा माझ्यावर प्रभाव आहे असं सगळे म्हणतात आणि मला पण ते मान्य आहे. कारण कसं असतं की आपण जेव्हा त्यांचं साहित्य वाचतो तर त्यावेळेला आपण त्या वाचनाच्या आतल्या गाभ्यामध्ये आपण प्रवेश करतो, म्हणजे परकाया प्रवेश झाला असं म्हणतात ना. त्यांच्या कविता असू देत किंवा त्यांचं प्रचंड लेखन आहे तर ते जवळपास मी वाचलेलं आहे, सगळं वाचलंय असा मी दावा करत नाही, पण जे त्यांनी लिहिलं त्याचा खूप प्रभाव माझ्यावर पडला आणि माझ्या लेखनात तो उतरलेला आहे. विशेषतः राधा लिहिताना तर खूप उतरलेला आहे, कारण मी त्यांचं पुराण साहित्य खूप वाचलेलं आहे आणि त्यांचं कृष्णावरचं साहित्य पण खूप वाचलेलं आहे. मग ते लिहिताना बरोबर तशा पद्धतीचं माझ्याकडनं लेखन झालेलं आहे. अनुराधा पाटलांचं सुद्धा मला खूप आवडतं, अनुराधा पाटलांच्या कवितांची मी प्रचंड फॅन आहे, सध्या त्यांच्या कवितांचा पण अभ्यास माझा सुरू आहे. ग्रामीण आणि नागरी दोन्ही भागातील स्त्रियांवर त्यांचं विशेष लेखन आहे आणि म्हणजे स्त्रियांना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे लेखन त्यांचं जास्त तुमच्या मनाला भिडतं, त्यामुळे तो अभ्यास आता सध्या सुरू आहे माझा.
1: तर मग आता तुम्ही बोलता बोलता राधाचा उल्लेख केलात, राधा हे तुमचं
0: दुसरं
1: अपत्य म्हणायला हरकत नाही, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: राधा म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या वातावरणात मी आध्यात्मिक वातावरणात माझं बालपण गेलं त्याचा प्रभाव माझ्यावर अजूनही आहे. जशी मी लेखनाच्या प्रांतात जेव्हा मी प्रवेश केला त्यावेळेला मग संत साहित्य मी वाचत गेले, मुख्यतः संत साहित्यामधून मला राधा जास्त उलगडत गेली. झालं त्याचं कारण असं की आकाशवाणीमध्ये काम करत असल्यामुळे मी अनेक ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून जायची, तर साल आता मला नक्की आठवत नाही पण मी त्यावेळेला एक चित्रपट आलेला होता, आता मला नाव आठवत नाही आहे त्या चित्रपटाचं. त्या चित्रपटात एक राधावर गाणं होतं, त्याचं इतकं विकृतपणे ते लेखन होतं त्या गाण्याचं, आणि त्याच्यावर इतक्या मुली, सातवीतल्या, आठवीतल्या, नववीतल्या, दहावीतल्या मुली त्याच्यावर ग्रुपने डान्स करायच्या आणि पालक टाळ्या वाजवायचे. चार वेळेला मी हे जे पाहिलं त्यावेळेला, म्हणजे आपण पुढच्या पिढीला काय देत आहोत, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत राधाकृष्ण हे परमेश्वराचं प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलेलं आहे. इतकं म्हणजे त्यामध्ये ते बागेतून कृष्ण राधेच्या मागे पळतोय वगैरे असे त्यांनी सीन क्रिएट केले,
1: म्हणजे अगदीच
0: म्हणजे विकृत हा पिक्चरच. म्हणजे आता ते काय होतं, मग पुढच्या पिढी तसाच विचार करते ना की बाबा हे राधा आणि कृष्ण हे असेच असतील.
1: बरोबर.
0: म्हणजे त्यांचं ते मला, मी खूप अस्वस्थ झाले ते सगळं पाहून. म्हणजे ही पुढची पिढी म्हटलं काय ऐकणारे, त्यांच्यावर आपण काय संस्कार करतोय, त्यांना हे कधी कळणार की हे असं नाहीये. मग त्यानंतर मी राधावर लिहायला सुरुवात केली. तर राधावर माझं पुस्तक हे आध्यात्मिक नाहीये, पण कृष्णाने जेव्हा राधा आणि कृष्णाचं प्रेम, विरही प्रेम आहे, त्यामध्ये शृंगार कुठेच
1: नाहीये,
0: कुठेही शृंगार नाहीये. त्यामुळे कृष्ण 11व्या वर्षी गोकुळ सोडून गेलेला आहे आणि त्याच्या विरहात, त्याच्या विरहात आणि त्याच्या भक्तीत रममान होऊन राधेनं आपलं संपूर्ण आयुष्य काढलेलं आहे. ते गुंफणं आणि ते पुढच्या पिढीला देणं, त्या प्रकारचं लेखन मला करायचं होतं. मग मी ते केलं. मला खूप जणांनी हे केलं की तुम्ही पीडीएफ पाठवा, तुम्ही राधाची पीडीएफ पाठवा, आम्हाला वाचायचंय, आम्हाला वाचायचंय. कारण पुस्तकांच्या प्रती सगळ्या संपल्या होत्या. मग मी माझ्याकडे ज्या काही एक दोन प्रती होत्या त्याच्यातलं मी 10 मिनिटाचं रेकॉर्डिंग करून रोज पाठवायची. अनेक लोकांनी ते युट्यूबवर अमुक तिमुक, त्यांना त्यांना जसं वाटेल तसं तसं त्यांनी ते हायलाईट केलं. आणि मला सांगायला खूप हा आनंद होतो की तरुण मुलांनी खूप वाचलं ते पुस्तक.
1: अच्छा.
0: आणि मला त्यांच्या
1: प्रतिक्रिया,
0: माझा हेतू साध्य झाला. तरुण मुलांनी ते पुस्तक वाचलं आणि मला अनेक फोन आले की म्हणजे आमचा दृष्टिकोन तुम्ही बदलला,
1: राधा म्हणजे खरी राधा आम्हाला कळाली.
0: हा, खरी राधा आम्हाला कळाली की कृष्णाच्या आधी राधेचं नाव का घेतलं जातं. 16 सहस्र स्त्रियांचा हा पती, अष्टनायिकांचा हा पती, पट्टराणा त्याच्या, इतकं असताना सुद्धा कृष्णाच्या आधी राधेचं नाव का घेतलं जातं हे पण मी त्यात हायलाईट केलेलं होतं. तर मग ते उत्सुकता आणि आताच्या सोशल मीडियामुळे ते सगळं सगळीकडे पोहोचलं आणि माझा हेतू साध्य झाला असं मला वाटलं आणि मला त्यातून खरंच खूप समाधान मिळालं.
1: तुमची जावे तिच्या वंशा हे तिसरं पुस्तक आहे, तर या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर काय सांगायचंय नेमकं तुम्हाला?
0: खूपच सुंदर प्रश्न विचारलात तुम्ही आणि हा प्रश्न मला अनेक लोकांनी विचारलेला आहे. जावे तिच्या वंशा हे पुस्तक जे आहे हे स्त्रियांच्या ऋतुप्राप्तीपासून ते त्यांच्या वृद्धत्वापर्यंत स्त्रियांनी आपल्याला स्वतःला प्रत्येक टप्प्यावर कसं डेव्हलप करावं, आपल्या आनंदाच्या वाटा आपणच शोधायच्या. आपला आनंद दुसरा कोणीच देऊ शकत नाही, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत. कारण स्त्रियांचं आयुष्य बदलत बदलत बदलत बदलत वृद्धत्वाच्या टप्प्यावर येतं. म्हणजे आधी लहान असतो, मग मोठे होतो, यौवनात पाऊल पडतं, त्यावेळेची त्यांची मनस्थिती भावस्थिती वेगळी असते. मग लग्न होतं, लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलतात. माहेरचं सगळं सोडून आपण सासरी जातो, सासरी जाणं, रुळणं, प्रत्येकाच्या भावना समजून घेणं, ती त्या घरामध्ये रुजणं, हे सगळं करत असताना आई होण्याची प्रक्रिया सुरू होते. आई झाल्यानंतर गर्भावस्थेमध्ये मधले 9 महिने आणि बाळ झाल्यानंतर आईचं विश्व बाळाभोवती फिरतं. हे सगळं फिरत असताना, हे सगळं होत असताना त्याची शाळा, डबा, कॉलेज, फिरणं, अभ्यास, ट्युशन, क्लासेस, त्यांच्या परीक्षा, कितीतरी गोष्टी बाई यामध्ये संपूर्ण गुरफटलेली असते. हे सगळं करत करत ती 40वीच्या टप्प्यावर येते
1: आणि
0: 40वीच्या टप्प्यावर आल्यानंतर मुलं मोठी होतात, मुलांचं विश्व विस्तारलं
1: आणि ती एकटी होते मग थोडीशी,
0: आणि मग ती एकटी पडते. तर या काळामध्ये तिला मेनोपॉजचा त्रास सुरू होतो इथून पुढे. त्यानंतर तिला मग अत्यंत हळवं व्हायला होतं, त्यानंतर ती एकटी पडते, कधी रडायला येतं. या सगळ्यामध्ये आपण काय करावं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर येते वृद्धत्वाची वेळ, प्रौढ होतो आपण. पण या 40वीच्या टप्प्यानंतरच आपण पुढच्या आयुष्याचं नियोजन करू शकतो. हे नियोजन खूप महत्वाचं आहे. तर बाईचा हा बदलणारा पूर्ण प्रवास या मुखपृष्ठामध्ये आहे. म्हणजे तुम्ही पाहाल तर या मुखपृष्ठामध्ये बाई आहे, ती एका एक दोनच पान असलेल्या झाडाखाली बसलेली आहे. म्हणजे तिचं आयुष्य त्याच्यातून अधोरेखित झालेलं आहे आणि तिच्या पोटामध्ये गर्भ दाखवलेला आहे आणि त्या गर्भाला कोंब फुटलेला आहे. म्हणजे त्या गर्भावस्थेपासून बाई मुलाला जे वाढवते घडवते संपूर्ण त्याचं आयुष्य ती असते, तर ते सगळं त्या मुखपृष्ठामध्ये आपण घेतलेलं आहे. आणि हे मुखपृष्ठ इतकं सगळ्यांना आवडलेलं आहे की या मुखपृष्ठावर एक लेख कोणीतरी लिहिलेला आहे,
1: प्रकाशित झाला आहे.
0: अनिल जोशींनी ते मुखपृष्ठ केलेलं आहे, फार सुंदर. त्या मुखपृष्ठामध्येच तो पूर्ण विषय माझा हायलाइट होतो.
1: हा, की काय तुम्हाला लिहायचं आहे ते तुमच्या टायटलवरूनच कळतंय.
0: अगदी अगदी.
1: तुम्ही समीक्षा सुद्धा करता.
0: हो,
1: तर खरं तर तुमचं सुरुवातच समीक्षेपासून झालेली आहे असं तुम्ही मला आता सांगितलं. तर समीक्षा करताना तुम्ही कोणत्या घटकांचा विचार करता?
0: आता आपण समीक्षा मी मुख्य जी केलेली आहे, म्हणजे तसं छोटं मोठं लिखाण तर मी खूप केलेलं आहे, पण मेन आपण याच्यावर बोलूया की मी महानोरांचं पुस्तक म्हणजे तिची कहाणी. तिची कहाणी ही ग्रामीण भागातील स्त्रियांचं जगणं, त्यांची होरपळ आणि आता 21व्या शतकाकडे झालेली वाटचाल, पण स्त्रिया अजूनही
1: तिथेच
0: आहेत. त्यांच्यावर होणारा अत्याचार, त्यामध्ये होणारी त्यांची घुसमट आणि तिच्याकडे दुय्यमत्व जे आहे, म्हणजे ग्रामीण भागातल्या स्त्रियांना तर आपण दुय्यम आहोत हे सुद्धा माहिती नाही.
1: हे महत्वाचं आहे सगळ्यात.
0: आपण आता मी या संदर्भात हे सांगू इच्छिते की 8 मार्च आपण खूप जोरात साजरा करतो. मी माझा स्वतःचा एक अनुभव तुला सांगते की माझ्याकडे एक आजी यायच्या, रोज टोपल्यामध्ये दही आणि एखादी भाजी घेऊन यायच्या. त्यांच्याबरोबर त्यांची सून पण यायची आणि त्यांची मुलगी पण यायची, तिघी जणी यायच्या त्या. 8 मार्चचा कार्यक्रमाला मी निघाले होते व्याख्यान द्यायला आणि त्या आल्या. म्हणजे मी तर त्यामुळे कुठे चाललात बाई तुम्ही, तर मी म्हटलं मी असं असं ह्याला चालले. म्हटलं काय आज 8 मार्चचं काय केलं तुम्ही? म्हणे कशाचा 8 मार्च, आम्हाला काहीच माहिती नाही. म्हणजे त्यांच्या ते गावी पण नाहीये की 8 मार्च हा
1: वेगळ्या
0: उत्कर्षासाठी एक विशिष्ट दिवस आहे आणि यासाठी स्त्रियांना खास काहीतरी वेगळं असं द्यावं लागतं, बोलावं लागतं. त्यांची काहीही कल्पना नाही, म्हणजे ग्रामीण भागापर्यंत ही गोष्ट पोहोचलेलीच
1: नाहीये.
0: तर अशा या स्त्रियांच्या संदर्भात, म्हणजे मी याविषयी मी तुम्हाला आताच म्हटलं की अनुराधा पाटलांचं सुद्धा जे वाचन सुरू आहे किंवा लेखन, त्यांनी सुद्धा यावर खूप भरभरून लिहिलेलं आहे. तर असं वाचन करत असताना तुम्ही जेव्हा समीक्षा करता, तर महानोरांच्या ह्याच्यामध्ये ग्रामीण बायकांची होरपळ, त्यांचं जगणं, त्यांची असहाय्यता, हे सगळं आहे. हे सगळं नजरेसमोर ठेवून महानोरांनी, म्हणजे महानोर एक पुरुष आहेत आणि आपल्याकडे आजपर्यंत ज्या कितीतरी कवयित्री होऊन गेलेल्या आहेत, त्यांचं लेखन स्त्रियांविषयीचं आणि महानोरांचं लेखन स्त्रियांविषयीचं यातलं नेमकं वेगळेपण काय आहे हे मी त्यात हायलाइट केलेलं आहे. म्हणजे समीक्षा करताना तुम्हाला ही गोष्ट आवर्जून बघावी लागते की ज्या गोष्टीची आपण समीक्षा करत आहोत ती गोष्ट किती विस्तारलेली आहे किंवा तिच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, या सगळ्या गोष्टी समीक्षा करताना तुम्हाला बारकाईने त्याचं निरीक्षण करावं लागतं, टिपावं लागतं आणि ते तुम्हाला व्यक्त करावं लागतं.
1: नक्कीच. सध्या तुमचं नवीन लेखन कार्य सुरू आहे का काही?
0: हो, सध्या मी कालाय तस्माय नम असं एक पुस्तक लिहिती आहे की आपली संस्कृती, आपलं साहित्य, आपलं गाणं, आपलं नाटक, आपले चित्रपट, आपलं लग्न कार्य, आपले व्रतवैकल्य, ह्या सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आणि अनुराधा पाटलांच्या कवितांचा पण अभ्यास सुरू आहे. तर ते इतक्यात होईल असं मला वाटत नाही, कारण ते प्रचंड मोठं काम आहे ते पण. आणि त्यानंतर मला अरुणा ढेरेंवर पण काम करायचं आहे. विचार पुष्कळ आहे, किती कृती तो उतरतं हे बघणं गरजेचं आहे.
1: तुमच्या पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा देत तुम्ही इथे आलात आणि तुमच्या साहित्य प्रवासाविषयी आम्हाला जे काही छान संवादात्मक पद्धतीने सांगितलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: आणि मलाही तुम्ही इथे बोलवलं, मनमोकळेपणाने सगळ्या गोष्टी सगळ्या भावना व्यक्त करू दिल्यात, त्याबद्दल मी तुमचे आणि आकाशवाणीचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: साहित्य सौरभ या कार्यक्रमात वृषाली श्रीकांत यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. ही आकाश

वरून प्रसारित करण्यात आला. 4 वाजता आहेत. आता गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अपराध या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत, संगीत एन दत्ता यांचं.

कार्यक्रमात यानंतर उषा मंगेशकर आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत एन दत्ता यांचं, चित्रपट प्रीत तुझी माझी.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत ऐकूया. सुधीर मोघे यांचं गीत, संगीत अरुण पौडवाल यांचं, चित्रपट माझं घर माझा संसार.

0: तुझ्या जाणार नाही।
1: चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून। कार्यक्रमात त्यानंतर नाथा पुरे आता या चित्रपटातलं अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं मंदार भाटे यांचं गीत, संगीत शशांक पवार यांचं।

गीतबहार कार्यक्रमात यानंतर संसार या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, गीता बहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया मोलकरीण या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत पी सावळाराम आणि संगीतकार आहेत वसंत देसाई.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 4:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मालिका विशेष वय

0: मित्रांनो, प्रेम, तारुण्य, करिअर अशा विविध दिशांनी आयुष्य वाढत असतं आणि तारुण्यात येत असताना आपल्याला अनेक प्रश्नही पडत असतात. याच बहरात जर का योग्य दिशा मिळाली नाही तर ते भरकटूही शकतं. याच बाबींचा विचार करून आम्ही आपल्यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन देणारा वय वादळ विजांचं हा कार्यक्रम सुरू केलाय. या भागात आपण जिद्दीचं सौंदर्य या विषयावर प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी विठ्ठल चोरमले आणि चैताली कांबळे यांच्याशी मारलेल्या गप्पा ऐकणार आहोत. चला तर ऐकूया वय वादळ विजांचं.
1: सुस्वागतम दोस्तांनो, वेलकम. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात वय वादळ विजांचं. आणि पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत आपल्या सर्वांचे आवडते लेखक प्राध्यापक प्रवीण दवणे. तर सर, मला आज असं विचारा असं वाटतं की आपण नावं ऐकलीच असतील, सुनीता विल्यम किंवा लता दीदी वगैरे, अशा भरपूर व्यक्ती आपल्या जिद्दीने आपल्या कष्टाने पुढे गेल्यात. पण सर, आम्हाला सुद्धा असं वाटतं की मला सुद्धा या क्षेत्रात जायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे. पण कधी कधी ना आम्ही मनाला तेवढं समजावू शकत नाही की आम्ही एवढं कष्ट करू शकू की नाही. मग याबद्दल मला तुमचं मत हवंय.
2: आता मला असं वाटतं की वय वादळ विजांची जी आपली मैफल आहे ती आणखी रंग भरायला लागली आहे. तुम्ही सगळ्या मुलांचं मला, म्हणजे तुम्हा दोघांचा आणि ऐकणाऱ्या सगळ्या आपल्या लक्षावधी तरुण श्रोत्यांचं वय हे एकीकडे तरुण आहातच, पण खरं सांगू तुम्हाला अधिक मॅच्युअर्ड होत चाललात, अधिक परिपक्व तुम्ही होत चाललात हा प्रवास मी पाहतोय. आता तिने जो प्रश्न विचारलाय विठ्ठल, हे मला कळतच नाही. आज मला चैताली जरा जास्त गंभीर वाटते. गेल्या वेळेला तुझा मूड जो होता तो जरा पावसाळी होता.
1: आता मी त्याचे कांद्याचे भजी खाल्लेत ना.
2: अच्छा अच्छा अच्छा, बरोबर आहे. त्यामुळे गेल्याला पावसाळी मूड होता, तिचा मूड जरा वेगळा आहे. कारण तो सगळा पाऊस ओसरून गेल्यावर हिरवगार जे उगवतं आणि त्यानंतर शांत अशा तऱ्हेची शेती जी दिसायला लागते, तसं तिच्या मनात काहीतरी उगवायला लागलेलं आहे. पण तू गंभीर झालीस ही गोष्ट सांगली आहे. गंभीर याचा अर्थ उदास नव्हे, गंभीर याचा अर्थ तू जीवनाबद्दल विचार करायला लागलीस. तिने उदाहरणं दिली, अशी कितीतरी उदाहरणं आहेत, केवढी तरी आपल्याला दिले. म्हणजे मी म्हणतो की कुठलंही नाव तुम्ही टाका, कुठलंही या क्षेत्रातलं, कलेच्या, कुठल्याही राजकारणातल्या, कुठल्याही प्रकारच्या विज्ञानातल्या, कुठल्याही क्षेत्राचं यशस्वी नाव तुम्ही काढलं की तुमच्या लक्षात येईल जिद्दी शिवाय नाहीच नाहीच. पंडित रविशंकरजींचं मी चरित्र वाचलं, सतारवादक, आणि मला इतकं ते भारावून टाकणार वाटलं. त्यांनी म्हटलं की गुरुंकडे जेव्हा मी शिक्षण घेत होतो त्यावेळेला आमची परीक्षा कशी व्हायची. आता त्यांचं वाद्य तुम्हाला माहितीये सतार, जगप्रसिद्ध सतारवादक की ज्यांनी सतारीला प्रतिष्ठा दिली, असं नाव. विठ्ठल, चैताली, तू अक्षरशः ठरारून जाशील की गुरु परीक्षा कसे घ्यायचे. गुरु गुरूंकडेच राहत असत तेव्हा. ही जी मुलं होती लहानपणी गुरूंकडेच राहायची, गुरूंची सेवा करायची, गुरूंचे कपडे धुवायचे, डोकं दुखलं गुरूंचं डोकं चेपायचे, ही सेवा. आज हा सेवाभाव पण जात चाललाय. म्हणजे मी आरोप करतोय असं समजू नका. तुम्ही जेव्हा तुम्ही म्हणजे तुम्ही दोघेच नव्हे, तुमच्यासारखी मुलं जेव्हा शिक्षकांच्या बद्दल अरेतुरेने बोलतात किंवा नुसती नावाने हाक मारतात किंवा थोडंसं काही वेळेला नको, ते मला फार वाईट वाटत. याचं कारण त्यात त्या गुरुचा अपमान नाही, तो गुरुच आहे, त्याचा अपमान नाहीये, आपण कमी होतो. जो आपल्याला शिकवतोय, जो आपल्याला पुढे नेतोय, त्याच्याविषयी जर आपल्या मनात आदर नसेल तर आपल्यात प्रगती जरा कमी होण्याची चिन्ह असतात. असो, आपण केव्हा तरी या विषयावर नक्कीच बोलूया दीर्घ केव्हा तरी. पण आज जे तू विचारते जिद्दीबद्दल, तर रविशंकरजींबद्दल मी सांगतोय. एकदा काय केलं की एक विशिष्ट तऱ्हेची सरगम त्यांना शिकवून झाली गुरूंनी, खूप त्याचा रियाज करून घेतला. आता हे ज्ञान पक्क झालंय की नाही, हे पक्क झाले की नाही बघण्यासाठी त्याने काय केलं, गाढ झोपलेल्या छोट्या रवीला, छोट्या रविशंकरना अचानक मध्यरात्री त्यांच्या डोक्यावर एक पाण्याची कळशी टाकली, गार पाण्याची, आणि त्याच्या हातात सतार दिली आणि सांगितलं अमुक स्वर वाजव, आणि झोपेत पण तो स्वर त्या तारेवर त्या ठिकाणीच पडायला हवा. आणि मग ती परीक्षा यशस्वी झाला. जर ते नाही जमलं तर पुन्हा दुसऱ्या दिवसापासून पहिला धडा पहिल्यापासून रियाज सुरू. पंडितजींनी असं लिहिलंय की रात्रंदिवस रियाज करून माझी बोट सुजायची, अनेकदा माझ्या बोटांचं रक्त त्या सतारीच्या तारावर झिरपायचं. लक्षात ठेवा, ही प्रचंड जिद्द आहे. आणि म्हणून पंडितजी रविशंकर एक ध्रुव तारा झाले, कर्तृत्वाचे. हे नुसतं ऐकून एक रंजक कथा म्हणून किंवा दवडे सरांचं व्याख्यान प्रवचन छान चाललंय असं म्हणून कृपया सोडून देऊ नका. मला जे सांगायचं ना चैताली, त्याच्यातून जे मला जे सांगायचंय ते हे आहे की जिद्दीला पर्याय नाही. म्हणून तू जे म्हणालीस की आमच्यासारख्या मुलांना जरा वाटतं आम्ही करू शकू का, हे होऊ शकेल का, होऊ शकेल का आणि करू शकू का तर प्रश्नच नाही, होणारच, हे तुम्हाला जमणारच. करू शकू का ही शंका आली की तुमच्यातली शक्ती संपण. मी करणारच म्हटलं की तुम्हाला निसर्ग सुद्धा बळ देतो, हे लक्षात ठेवा.
3: सर, आता आम्ही सगळे आता तरुण आहोत, म्हणजे सळसळणारं रक्त, एक वेगळाच उत्साह, नवनिर्मितीचा उत्साह, तर मग जिद्द म्हणजे हे सळसळणारं रक्तच का?
2: जिद्द म्हणजे सळसळणारं रक्त असं नाही म्हणता येणार आपल्याला. जिद्द ही जिद्दच असते, पण सळसळणाऱ्या रक्ताला जेव्हा उद्दिष्ट सापडतं आणि ध्येयाकडे जेव्हा तो निघतो तेव्हा ती जिद्द असते.
1: सर, आम्ही आता 12वी झाल्यानंतर ना मोठ्या मोठ्या कोर्सेसची नावं ऐकतो, डॉक्टरीचे असतील किंवा इंजिनिअरिंगचे असतील, भरपूर मोठ्या मोठ्या कोर्सेसची नावं आणि अगदी कानाला आवडतील अशी. पण जेव्हा आम्हाला कळतं की या कोर्सेसमध्ये बाबा एवढा एवढा अभ्यास करावा लागतो, एवढी एवढी मेहनत घ्यावी लागते, तेव्हा असं मग नंतर वाटतं की जाऊ देत बाबा, कोण करणार हे, साधं सोप्पं जे माझ्या डोक्याला जमेल ते मी करेन. मग सर, याबद्दल तुम्हाला काय म्हणावं असं वाटतं?
2: मी एवढंच म्हणेन की जितके तुमचे कष्ट तेवढं तुमचं वैभव. समर्थ रामदास स्वामींची प्रसिद्ध ओळ आहे, त्यांनी असं म्हटलंय, जितुका व्याप तितुके वैभव. सोपी ओळ आहे, ओळ ऐकू आली का तुम्हाला? कळली का काय ओळ आहे? जितुका व्याप तितुके वैभव. जितकी तुमची मेहनत, जितके तुमचे प्रयत्न, तेवढंच तुमचं वैभव आणि तेवढंच तुमचं यश. वैभव याचा अर्थ नुसतंच काही पैसा, महाल, गाडी, माडी, झुंबर, अत्तर, खाणं पिणं फाईव्ह स्टार नाही. वैभव याचा अर्थ समाधान. शेवटी काय असतं की काही काही जण म्हणतात आम्ही पुष्कळ केलं पण नशिबाने साथ नाही दिली. एक टक्का असेल, एक टक्का असेल, पण 99% काय असतं सांगा? आळस. आळस, तरुण वयातली व्यसनं, नको ते मित्र, नको ती संगत. आणि दुसरी वृत्ती कुठली माहितीये का चैताली?
1: कोणती सर?
2: विठ्ठल. कुठली? उद्या करू, परवा पाहू, आज नको, अंग दुखल्यासारखं वाटतंय, पाय ठणकतायत, सर्दी आली. अरे रे, कळते तुम्हाला? सारखी कारण आपण पुढे न जाण्यासाठी जो कारण देतो तो मागेच राहत. एक लक्षात घ्या, प्रेमाने सांगतोय की अपयशी माणसांचे पुतळे होत नसतात. याचा अर्थ काय की शेवटी तुम्ही किती प्रतिकूलतेत असलात तर त्या प्रतिकूलतेवर मात करून तुम्ही पुढे कसे जाता याची लोकांना उत्सुकता आहे. जेव्हा आपण सांगतो की सर काय हो, प्रचंड गाडीला भयानक गर्दी होती आणि त्यानंतर 3 तास गाडी नव्हती, एवढी भयानक गर्दी, एवढी भयानक गर्दी, पण मी घुसलो गाडीत आणि शिरलो मी आणि इथपर्यंत आलो. आता हे सगळं तुमचं ऐकण्यासारखं झालं, कारण ती 3 तासांनी आलेली आणि पुढे 3 तास जी गाडी नाही तीच गाडी तुम्ही इतक्या गर्दीने खचाकच भरलेली गाडी पकडलीत, त्याची कथा झाली. आडवे तिडवे उभे होतात, लोक चिरडत,

0: होते,
1: बापरे
0: सगळीकडे अडचणी होत्या, तहान लागली होती. ह्या सगळ्याच्या आठवणी केव्हा झाल्या? जेव्हा तुम्ही वेळेवर योग्य ठिकाणी पोहोचल्यात
1: पोचले
0: तेव्हा.
1: हो
0: पण तुम्हाला ती गाडी नाही पकडता आली, तुमची संधी गेली. तर नंतर हे ऐकायला आम्हाला वेळ आहे का?
1: नाही
0: नाही. तसंच आयुष्याचं आहे, तसंच आयुष्याचं. त्यामुळे तू काय म्हटलंस की कुठपर्यंत कष्ट? खरं म्हणजे क्षितिजासारखं आहे. क्षितिज कधी हातात सापडतं का?
1: नाही.
0: आपल्याला जे दुरून क्षितिज दिसतं आपण तिथपर्यंत जातो, इकडे क्षितिज आहे. आणि तिकडे गेल्यावर काय असतं? ते क्षितिज अजून पुढे
1: पुढे
0: जात.
1: असत.
0: प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके, त्यांनी त्यांच्या एका कवितेत तरुणांसाठी लिहिले, तरुणांच्या वृत्तीबद्दल लिहिले. त्या काय म्हणतात सांगू?
1: सांगा ना सर.
0: खरा तरुण कोण? जायचे पुढे. आणि पुढे काय म्हणतात त्या? अह, त्या पुढे. असं जो मानतो तो तरुण, म्हणजे जायचं पुढे पण तिथे थांबायचं नाही, त्याही पुढे जायचं. असं जो मानतो तो तरुणच. आणि हे सगळं आत्ताच करायचं असतं. आणि मी तुम्हाला प्रेमाने सांगतो, एकदा का या तारुण्यात तुम्हाला जिद्दीची, नंतर अशा प्रकारे प्रत्येक क्षण जगण्याची तुम्हाला एकदा सवय लागली, एकदा का तुम्हाला ती लागली की पुढे मग आयुष्यभर ती वृत्ती कायमची होत. आणि आत्ताच जर तुमच्यातली ती वृत्ती हरवली, उद्या करू परवा पाहू ही आली वृत्ती, की तुम्ही कायमच आळसाचे गोळे होणार, ज्याच्यातून काही निर्माण होणार नाही. एवढंच सांगेन
2: सर, आमच्यापैकी खूप जणांचा असा गैरसमज असतो की तुम्हाला जर कुठे इंटरव्ह्यूला जायचं असेल, नोकरीसाठी जायचं असेल, तर तुमची पर्सनॅलिटी चांगली असली पाहिजे, म्हणजे बाह्य सौंदर्य. म्हणजे थोडक्यात तर काय, तिथं बाह्य सौंदर्याला महत्व देतात, मग इथं जिद्दीच्या सौंदर्याला, त्या मुलाकडे जर जिद्द असेल मग त्याला काहीच महत्व नाही का?
0: नाहीये. आता काय माहितीये का, इथे थोडी गल्लत तू करतोयस. पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व ही गोष्टच मुळात जिद्दीने तयार होते. मला सांगे, एखादा देखणा तरुण आहे पण त्याच्यात जिद्दच नाहीये, तो कुरूप दिसायला लागतो. मी कितीतरी अशा तऱ्हेची मठ्ठ स्त्री पुरुष पाहिलेत. एखादी स्त्री दिसायला गोरी गुलाबी आहे पण तिचा आळशी आहे. तुझ्या लक्षात येईल काय जीवन आहे बाबतीत. एखादा पुरुष, एखादा तरुण उंचापुरा आहे पण मरगळल्यासारखा बसलाय कोपऱ्यामध्ये, एखादी केरसुंडी ठेवावं तसा सुंदर दिसेल का?
1: नाही.
0: पण एखादा अगदी साध्या व्यक्तिमत्वाचा आहे, साधा रंग आहे, दिसणं साध आहे, पण जेव्हा त्याची बॉडी लँग्वेज, त्याची देहबोली काय म्हणते, काय जिद्दी आहे
1: हा,
0: काय. खरं सांगतो चैताली, विठ्ठलचं भाषण जेव्हा मी ऐकलं, आमच्या कॉलेजमध्ये स्पर्धेला तो आला होता, आणि जेव्हा आता दिसायला किती साधा मुलगा येतो, असं काय त्याला काय तो ऋतिक रोशन सारखा सुंदर आहे असं नाही, पण मला तो ऋतिक रोशन पेक्षा सुंदर वाटला त्या दिवशी. याचं कारण काय माहितीये का विठ्ठल, जेव्हा तू त्या स्पर्धेत पहिला आला होतास, बरोबर आहे ना, आणि मी त्या ठिकाणी ऐकायला आलो होतो ती स्पर्धा, तेव्हा तू मला का छान दिसलास? तर या स्पर्धेत मला यशस्वी व्हायचंच आहे, ही जिद्द तुला सुंदर करणारी होती. म्हणून कुठल्याही मुलाखतीला कुठेही तुम्ही गेलात तर तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास तुमच्यात दिसला पाहिजे. हा आत्मविश्वास अभिनयाने येत नाही, खोटा खोटा नाही, त्याची तुम्हाला तयारी पाहिजे. आज मी तुमच्याशी गप्पा मारतोय, कुठलेही कागद समोर आहेत का? नाही. मुद्दा म्हणून काहीतरी लिहिलंय, पाठ करून बोलतोय का? नाही. पण हे जे मी बोलतोय आणि तरी पण तुम्हाला आवडतंय, याचं कारण काय आहे? 30-35 वर्षापूर्वीची आधीची मेहनत आहे, काम आहे, धडपड आहे, रात्रंदिवस लायब्ररीमध्ये मी स्वतःला गाडून घेतलं हे आहे. आणि आजही 14-14, 15-15 तास मी लिहितो आजही. हे सगळं जर माझ्या मागे असेल तर मला तुम्ही सांगा, आपोआपच आपलं ऐकणं बोलणं सुंदर होतं की नाही? त्यासाठी मी देखणं असावं लागत नाही. मला जे पोहोचायचंय ते माझं ठिकाण निश्चित पाहिजे. आपोआप तुम्ही छान दिसायला लागता, त्यामुळे तुझ्यासारख्या मुला मुलींच्या मध्ये समज असेल. आता आणखीन एक गंमत आहे त्याच्यात, जिद्द पण आहे आणि नैसर्गिक पण सुंदर आहे. अशा वेळेला मदत होते, अशा वेळेला नक्की मदत होतेच. पण शेवटी मला तुम्ही सांगा, आपल्या कातडीचा रंग, आपल्या नाकाचं सरळपण किंवा वाकडेपण, आपला डोळा बारीक का जास्त, हे आपल्या हातात आहे का? नाही. निसर्गाने जे दिलंय ते दिलंय. मला जर कोणी म्हणालं की तुम्ही धर्मेंद्र सारखे सुंदर नाही आहात, मला जर कोणी म्हंटल आता कोण तुमच्या आमिर खान, शाहरुख खान, दौडे सर तसे तुम्ही दिसत नाही आहात, तर मला वाईट वाटेल का? नाही. मी सांगेन की मी आमिर खान सारखा देखणार नसेन, पण आमिर खानला माझ्यासारख्या कविता करता येतात का? नाही. म्हणजे प्रत्येकाची क्षमता आहे आणि ती क्षमताच आपल्याला सुंदर करते. बोल चैताली.
1: सर, जिद्दीला किंवा यशाला कोणत्या गोष्टी कारणीभूत असू शकतात का?
0: हा कारणीभूत होऊ शकतात की तुमच्यावर एक अवेअरनेस पाहिजे, म्हणजे जागेपण, जिद्द निर्माण व्हायला. आता तुम्ही दोघे जण समोर आहात, पण तुम्ही प्रतिनिधी आहात लाखो श्रोत्यांचे, हे तर मान्य आहे की नाही? मग घराघरामध्ये आता रेडिओ जवळ बसलेले जे आपले श्रोते आहेत, कितीतरी घरांच्या मधली स्थिती सामान्य असते. आई वडील कष्ट करत असतात, कुणाचे वडील हमाल आहेत, कुणाची आई भाजी विकते. आता हे सगळं पाहून एखाद्या मुलाच्या मनात जिद्द नाही जागी झाली तर दुर्दैव आहे ना. हो की नाही? आपली आई जगते कशी, वडिलांचे कष्ट किती आहेत, बहिणीचं लग्न पैशाअभावी खोळंबलंय, हे जर एखाद्या तरुण मुलाला कळलं नाही आणि तो खाटेवर बसला नुसतं टीव्ही बघत, तर मला वाटतं की दुर्दैव आहे. त्यामुळे ह्या गोष्टी कारणीभूत होतात की आपल्या भोवतीच्या परिस्थितीचं आपल्याला भान पाहिजे. वाचन ही गोष्ट खूप महत्वाची आहे. वाचन, तुम्ही चरित्र ग्रंथ वाचले, तुम्ही पुस्तकं वाचलेत, तर त्यामुळे पण तुम्हाला एक जागेपण होऊ शकतो. आणि मुळात तुम्हाला ऐन तारुण्यातच कळलं पाहिजे काय, तर माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही. याच जन्मात येऊन तुम्हाला जे काय करायचंय ते करायचं असतं. त्यामुळे 100 रुपयाची नोट हरवली तर ती शोधता येईल, नाही मिळाली तर तुम्हाला पैसे कमावता येतील. पण तारुण्यामधलं एक वर्ष वाया गेलं, एक दिवस वाया गेला, तो पुन्हा मिळणार नाही. म्हणून आपला हा कार्यक्रम जे ऐकतायत, आपल्या गप्पा ऐकतायत ती मुलं आणि तुम्ही दोघे आणि मी स्वतः सुद्धा, आपण लक्षात ठेवलं पाहिजे हा केवळ टाइमपास नाही, हे केवळ मनोरंजन नाही, याच्यातून काही ना काहीतरी ज्योत तेवावी अशी माझी मनापासून इच्छा आहे.
2: सर, जर आपल्याकडे जिद्द असेल, अशी काही मुलं असतात की जिद्द असते पण अनावधानाने जर अपयश आलं तर ती अपयश पचवण्याची जी ताकद असते ती त्यांच्याकडे नसते. म्हणजे जिद्द असून सुद्धा अपयश आलं तर मग अशा मुलांना तुम्ही काय सांगाल?
0: त्या मुलांना मी तेच सांगेन, जिद्द आहे आणि अपयश आलं तर शेवटी प्रवास थांबलाय कुठे? प्रवास थांबलेलाच नाहीये. पुन्हा नवीन काम, पुन्हा नवीन परीक्षा, पुन्हा नवीन चालणं. एक गप्पच सांग, माझ्या घरातली, आता माझा मुलगा 10वीला आहे, आदित्य त्याचं नाव, बास्केटबॉल तो खेळतो. एकदा काय झालं, संध्याकाळी तो आला आणि त्याचा चेहरा होता एकदम उतरलेला, पडलेला. मी म्हटलं, आदित्य तुझा चेहरा का पडला, उतरलेला का, काय झालं? तो म्हणाला, बाबा आजची सुद्धा मॅच हरलो. म्हणजे याच्या आधी पण अनेक मॅच हरलेले होते आणि आजची सुद्धा मॅच हरलो. त्या 10वीच्या 15 वर्षाच्या मुलाचा तो कोहळा उतरलेला चेहरा पाहून मला हसू आलं. मी म्हंटल, अरे हरकत काय, हरलास तर पुढच्या वेळेला जिंकशील. तर काय बोललो तो माहितीये?
1: काय?
0: तुमच्या प्रश्नासारखाच प्रश्न होता, बाबा अजून किती हरायचं. बाबा अजून मी किती हरायचं. मी त्याला म्हंटल, ते तुम्हाला सांगतोय, म्हणत जिंकेपर्यंत हरायचं. अर्थ कळला असेल? जिंकेपर्यंत. याचा अर्थ जिंकणं सोडायचंच नाही, पण जिंकणं केव्हा ते असणारच आहे. त्याच्या आधीचं हरणं, त्याच्या आधीचं अपयश, त्याच्या आधीचे पराभव, त्याच्या आधीचे अपमान, हे सगळे लाईफ आयुष्यामधलाच भाग आहेत.
1: हो
2: सर,
0: तुम्हाला काय वाटतं की यशस्वी जी माणसं आहेत त्या माणसांचा कधी अपमान झालेला नव्हता? काय वाटतं तुम्हाला? आज भारतामधला आणि जगामधला एक श्रेष्ठ नट, ज्याचं नाव अमिताभ बच्चन. काय अमिताभ जेव्हा प्रत्यक्ष जेव्हा काम करायला आले इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा शरीराने किडकिडीत बारीक, त्यांना काय म्हणायचे तेव्हा निर्माते माहितीये
1: काय?
0: अरे अमिताभ, तुझ्या इंडस्ट्रीमध्ये नट म्हणून येण्यापेक्षा कुठल्या तरी सिगारेट कंपनीचा मॉडेल म्हणून काम कर जाहिरातीचा. आता मला तुम्ही सांगा, आज हे विधान आपल्याला कहाणी कथा वाट, पण त्या वयात त्याला किती अपमान झाला असेल?
2: नक्कीच.
0: म्हणजे स्वरसम्राज्ञी लता दीदीचं उदाहरण मी अनेकदा देतो. जेव्हा लता मंगेशकर वय वर्ष 13-14 किंवा त्याच्यापेक्षा कमी जेव्हा त्या गायला आल्या, छोटी मुलगी, मास्टर दीनानाथांची एक कन्या, दीनानाथ निघून गेलेले जगातून, 4 भावंड आणि छोटी मुलगी, ही जेव्हा हिंदी गाणं गायला आली त्यावेळेला त्यावेळेचे लोक काय म्हणाले?
1: काय सर,
0: ये मराठी लडकी उर्दू क्या गायेगी, हिंदी क्या गायेगी, या मराठी मुलीला हिंदी आणि उर्दू जमणारच नाही. पण त्या मराठी मुलीनी हे वाक्य सकारात्मक घेतलं, पॉझिटिव्ह घेतलं. ती रडत रडत घरी गेली का?
2: नाही.
0: मला सगळे म्हणतात हिंदी क्या गायेगी, मैं नहीं गाऊंगी, असं गेली का?
2: नाही.
0: त्या उर्दू शिकल्या, हिंदी शिकल्या आणि त्या मराठी मुलीनं गेले 60-65 वर्ष सुरांचं साम्राज्य निर्माण केलेलं आहे, जे अजूनही आहे. आता मला तुम्ही सांगा की याच्यातून काही शिकण्यासारखं आहे की नाही. म्हणूनच केव्हा ना केव्हा तरी कुठल्या ना कुठल्या प्रकारे तरी अपयश येतच, पण त्या अपयशावर मात करणं, जिद्दीने पुढे जाणं, याच्यासाठी जी हिंमत लागते ती तुमच्या तरुणांकडे आहेच. काय म्हटलं मी? आहेच. ती जागवणं आहे आणि त्यासाठी तरी आपल्या गप्पा. म्हणूनच या वादळ विजांच्या वयात वादळ विजांची ऊर्जा घ्यायची आणि तुमचे गरुडाचे पंख पसरायचे आणि यशाचं आकाश काबीज करायचं. हीच तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार.
1: धन्यवाद. मित्रांनो, आपण ऐकत होता वय वादळ विजांचा हा कार्यक्रम आणि यात सहभागी झाले होते प्राध्यापक प्रवीण दवणे, विठ्ठल चोरमले आणि चैताली कांबळे. बरं तर याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम इथेच संपला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुनीता गावडे हिनं आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, आताच आपण मालिका विशेष हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आपण थोड्याच वेळात ऐकू शकाल.
3: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.
4: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से. बॉलीवुड टॉकीज अन्नू कपूर के साथ
5: ए दिल दीवाने गाता जा धुन में
4: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज. वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां,
6: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां.
7: इसे प्यार हो गया
6: अभी देखना न भूलें सिर्फ DD नेशनल पर बॉलीवुड टॉकीज विद अनु कपूर.
4: प्रतिदिन दोपहर 1 बजे DD नेशनल पर.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. या सभेत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकूया ठळक बातम्या काही क्षणातच.

कौस्तुभ पटाईत, ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास केला जाणार असून विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे.

0: लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट UG 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 544 अंकांची वाढ झाली आणि तो 76,808 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 135 अंकांची वाढ नोंदवत 23,989 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राजेंद्र भावे यांचं व्हायोलिन वादन, त्यांनी वाजवलेला राग श्री. त्यांना तबला साथ आहे गिरीश नलावडे यांची. विलंबित गत झुमरा तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत एक तालात निबद्ध आहे. ऐकूया राजेंद्र भावे यांचं व्हायोलिन वादन राग श्री.

श्रोतेहो, आत्ताच आपण राजेंद्र भावे यांचं व्हायोलिन वादन ऐकलं, तर राग होता श्री, त्यांना तबला साथ होती गिरीश नलावडे यांची. हा कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्राची, आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

मंडळी आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत इंटरनेट स्लँग्स, आपल्या पिढीची भाषा या विषयावर. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण ज्या वेगाने जगतोय त्या वेगानेच आपली भाषा देखील बदलते. एकेकाळी संवादासाठी पत्र, नंतर दूरध्वनी आणि त्यानंतर मोबाईलचा वापर झाला. पण गेल्या 2 दशकांमध्ये इंटरनेटनं आपल्या संवादाच्या पद्धतीत अशी क्रांती घडवून आणली आहे की आजच्या तरुण पिढीची एक स्वतंत्र भाषा निर्माण झाली आहे. या भाषेला आपण इंटरनेट स्लँग किंवा डिजिटल स्लँग म्हणतो. ही केवळ काही शब्दांची यादी नाहीये, तर ती एका संपूर्ण पिढीची अभिव्यक्ती, विचार करण्याची पद्धत आणि जगाशी जोडून घेण्याचे माध्यम बनली आहे. म्हणजे आज जर एखाद्या तरुणानं LOL, OMG, BRB, BTW, IDK, GOAT, FOMO, YOLO असे शब्द वापरले तर त्यामागे केवळ संक्षिप्त रूप नसतं, तर त्या शब्दांमध्ये संपूर्ण भावना दडलेली असते. काय आहे ना, इंटरनेट स्लँग म्हणजे कमी शब्दांमध्ये जास्त अर्थ व्यक्त करण्याची कला. ही भाषा जलद, प्रभावी आणि डिजिटल जगाच्या गतीशी सुसंगत आहे.

मित्रांनो, इंटरनेट स्लँगचा जन्म हा इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात झाला, जेव्हा चॅट रूम्स, मेसेज बोर्ड्स आणि SMS यांचा वापर वाढू लागला, तेव्हा अक्षरांची मर्यादा आणि टायपिंगसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी लोकांनी शब्दांचं संक्षिप्त रूप वापरण्यास सुरुवात केली, म्हणजेच लाफिंग आउट लाऊडचं LOL, ओ माय गॉडचं OMG आणि बी राईट बॅकचं BRB अशा स्वरूपातील शब्द सर्वप्रथम लोकप्रिय झाले. त्यानंतर सोशल मीडिया, मीम संस्कृती आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे या भाषेचा वेगाने विस्तार झाला. विशेष म्हणजे इंटरनेट स्लँग्स केवळ इंग्रजी शब्दांपुरता मर्यादित राहिली नाही, भारतातही तरुणांनी हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि इतर अनेक भाषांमध्ये डिजिटल स्लँग तयार केली. झकास, भारी, सॉलिड, वाईब, फील यासारखे शब्द आजच्या ऑनलाईन संवादाचा भाग बनलेत. अनेकदा इंग्रजी आणि स्थानिक भाषेचं मिश्रण करून तयार होणारी ही भाषा आपल्या सांस्कृतिक बदलांचंही प्रतिबिंब दाखवते. बऱ्याचदा इंटरनेट स्लँगकडे भाषेचा ऱ्हास म्हणून पाहिलं जातं. संक्षिप्त शब्दांमुळे व्याकरण मागे पडले की काय असं वाटू लागतं, परंतु भाषाशास्त्रज्ञ मात्र याबद्दल वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते भाषा ही सतत बदलणारी आणि विकसित होणारी गोष्ट आहे. प्रत्येक पिढी ही आपल्या स्वतःची शब्दसंपत्ती तयार करते. जसं पूर्वीच्या काळात विविध बोलीभाषा विकसित झाल्या, तसंच आजच्या डिजिटल युगात इंटरनेट स्लँग विकसित होत आहेत. इंटरनेट स्लँगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असतं की ते लोकांना एकमेकांशी जोडतं. एखादा तरुण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी काही विशिष्ट स्लँगचा अर्थ त्याला लगेच समजू शकतो, त्यामुळे जागतिक पातळीवर संवाद हा अधिक सुलभ होतो. ही भाषा डिजिटल समुदायाची ओळख बनते आणि लोकांना एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याची जाणीव करून देते. मात्र याचा अर्थ असा नाहीये की पारंपरिक भाषेचं महत्व कमी झालंय. इंटरनेट स्लँग आणि औपचारिक भाषा या दोन्हींचं आपलं आपलं असं स्थान आहे. मित्रांशी गप्पा मारताना किंवा सोशल मीडियावर पोस्ट करताना स्लँग उपयोगी पडते, परंतु नोकरीसाठी अर्ज करताना, अधिकृत ईमेल लिहिताना किंवा शैक्षणिक लेखन करताना प्रमाण भाषेचा वापर हा आवश्यक असतो. त्यामुळे खरं कौशल्य म्हणजे कोणत्या प्रसंगी कोणती भाषा वापर

0: हॅपनिंग बेबी?
1: आज अनेक तरुण इंटरनेट स्लँगचा वापर करून सर्जनशीलतेची नवीन उदाहरणं निर्माण करतायत. डिजिटल कॉन्टेंटच्या माध्यमातून ते आपल्या कल्पना जगापर्यंत पोहोचवतायत. इंटरनेट स्लँग ही केवळ संवादाची पद्धत नसून ती आधुनिक सर्जनशीलतेचं साधन बनली आहे. या भाषेच्या माध्यमातून विनोद, भावना, अनुभव आणि सामाजिक निरीक्षणं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त

केली जातात. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की इंटरनेट स्लँगचा वापर करताना जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची असते. एखादा शब्द विनोद म्हणून वापरला गेला तरी दुसऱ्याला दुखावू शकतो. त्यामुळे ऑनलाईन संवाद करताना संवेदनशीलता, आदर आणि सकारात्मकता जपणं हे आवश्यक आहे. तंत्रज्ञान जितकं शक्तिशाली आहे तितकंच त्याच्या वापराची जबाबदारीही मोठी आहे. आजची पिढी इतिहासातील पहिली अशी पिढी आहे जी पूर्णपणे डिजिटल वातावरणात वाढते. त्यामुळे इंटरनेट स्लँग ही त्यांची नैसर्गिक भाषा बनली आहे. ही भाषा त्यांची ओळख, त्यांची संस्कृती आणि त्यांचा काळ प्रतिबिंबित करते. उद्या कदाचित नवीन तंत्रज्ञान येईल, नवे प्लॅटफॉर्म्स तयार होतील आणि नवीन स्लँग शब्दही जन्माला येतील. पण संवाद अधिक वेगवान, अधिक सर्जनशील आणि अधिक जागतिक बनविण्यात इंटरनेट स्लँगचं योगदान कायम स्मरणात राहील. मित्रांनो, भाषा बदलते, समाज बदलतो आणि तंत्रज्ञानही बदलतं. परंतु प्रत्येक बदलामध्ये शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी दडलेली असते. इंटरनेट स्लँगकडे केवळ नवीन शब्दांच्या संग्रहाप्रमाणे न पाहता एका संपूर्ण पिढीच्या अभिव्यक्तीच्या माध्यमाप्रमाणे पाहिलं पाहिजे. कारण ही केवळ इंटरनेटची भाषा नाहीये, तर ती आपल्या काळाची, आपल्या अनुभवांची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिढीची भाषा आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावे, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.
0: श्रोतेहो, दिनांक 17 जून रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 12 सहज संवाद लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँड अप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद. विषय आहे स्टँड अप कॉमेडी आणि जेनझी. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. अवश्य ऐका सहज संवाद 17 जून रोजी सकाळी 11:05 प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से. बॉलीवुड टॉकीज अन्नू कपूर के साथ
3: ए दिल दीवाने गाता जा धुन में
2: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज. वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां,
4: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां.
5: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रेमाची गोष्ट या चित्रपटातून बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत विश्वजित जोशी आणि संगीतकार आहेत अविनाश विश्वजित.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीता बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, जून महिना हा दोन ऋतूंना जोडणारा असा महिना असतो, कारण या महिन्यात उन्हाळा संपायला आलेला असतो आणि पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झालेली असते. तर अशा या ऋतुसंधी काळात आपल्या ज्येष्ठ मंडळींना आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं. असं होऊ नये, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी, आणि विषय आहे ऋतुबदल आणि ज्येष्ठांची काळजी. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आत्ताच मी म्हटलं तसं हा ऋतुसंधी काल आहे, उन्हाळा संपत आलेला आहे आणि पावसाळ्याची सुरुवात आहे, तर अशा वेळी वातावरणामध्ये खूप बदल होत असतात, तर हा ऋतुसंधिकाल म्हणजे नेमकं काय आणि शरीरावर याचा कसा परिणाम होतो?
1: आयुर्वेद जे काय शास्त्र आहे ते जीवनाविषयी ज्ञान देणारं शास्त्र आहे, त्याच्यामुळे आयुर्वेदात केवळ औषधच असं नाही आहे तर दिनचर्या, ऋतुचर्या अशा वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आयुर्वेदामध्ये एकूण 6 ऋतूंचं वर्णन केलं आहे आणि पर्टिक्युलरली ऋतुसंधी म्हणून एक विशेष भाग वर्णन केलेला आहे, म्हणजे जो ऋतू संपत आहे त्याचा शेवटचा आठवडा आणि जो ऋतू सुरुवात होणार आहे त्याचा पहिला आठवडा. तर यात काय होतं नेमकं, पहिला ऋतू आपली लक्षणं सोडत असतो आणि नवीन ऋतूची लक्षणं दिसायला लागतात, त्याच्यामुळं शरीरामध्ये जे वात पित्त कफ जे दोष असतात त्यांच्यामध्ये बराच बदल होतो आणि साधारणतः आपल्याला याच ऋतूमध्ये वेगवेगळे त्या दोषांमुळे होणारे विकार होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे त्याला ऋतुसंधी असं म्हणतात. त्याच्यासाठी वेगळं वागणूक, वेगळी चर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे.
0: आता हा जो ऋतू बदल होतो आहे त्याच्यामध्ये कुठले आजार उद्भवतात सामान्यपणे या ज्येष्ठ मंडळींना?
1: ज्येष्ठांचं आरोग्य हा खरंच महत्वाचा विषय आहे, कारण आयुर्वेदानुसार ज्येष्ठांचं जे वात प्रकोपचा काळ असं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये, वयानुसार दोषांचे प्रादुर्भाव असं सांगितलेले आहे. साधारण लहान मुलांना कफाचा प्रादुर्भाव असतो, तरुण व्यक्तीमध्ये पित्त प्राधान्य असतं आणि जसं वृद्धत्व यायला लागतं तसं वाताचं प्राधान्य असतं. त्याच्यामुळं काय होतं नेमकं, आत्ता हा ग्रीष्म ऋतू संपतोय, ग्रीष्म ऋतू हा कोरडा उष्ण अशा पद्धतीनं असतो, त्याच्यामध्ये काय होतं वाताचा चय होतो, म्हणजे एखादा दोष वाढण्याची प्रक्रिया जी असते ती सुरुवात होते, आणि नेमकं वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा आपण म्हणू त्याच्यामध्ये वाताचा प्रकोपाचा काळ असतो. नेमकं वृद्धांमध्ये वातप्रकोप स्वतःच वयानुसार असतो आणि हा वाताचा काळ, त्याच्यामुळं जास्तीत जास्त वाताचे विकार म्हणजे संधिवात आहे, संधी दुखणं, नंतर सर्दी खोकला, त्याच्यासोबत असलेला कफ, कफ पातळ होणं, कफ घट्ट होणं, शरीर दौर्बल्य, वेगवेगळे वाताचे विकार या ऋतूत होण्याची शक्यता असते, त्यामुळं वर्षा ऋतूमध्ये विशेषतः वाताच्या दृष्टीनं आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं.
0: सर, या आजारांबद्दल तुम्ही सांगितलं की संधिवात लवकर होतो किंवा बळावतो ज्यांना असेल त्यांना या वातावरणामुळे, पण या व्यतिरिक्त जर कुणाला मधुमेह, रक्तदाब आणि यासारखे विकार असतील किंवा हृदय विकार असतील तर त्यांनी काय करायला हवं आणि कशी काळजी घ्यायला हवी?
1: आता बघतोय आपण साधारण ज्येष्ठांना अगदी खूपच मधुमेह असणं आणि हृदय विकार असणं हे कॉमन झालेलं आहे सध्याच्या लाईफस्टाईल आणि याच्यामुळं. तर यात काय होतं, मेनली आपण बघतो की हा वाताच्या प्रकोपाचा काळ आहे, त्याच्यामुळं हृदय गती असणं, रक्तवाहिन्यांची गती असणं, रक्तदाब याच्यामध्ये खूप चेंजेस किंवा बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, म्हणजे आपल्या यकृताचा आणि अग्नी म्हणजे पचनशक्तीचा संबंध आहे, आणि वर्षा ऋतूत नेमकं अग्निमांद्य होतं म्हणजे पचन संस्था स्लो होऊन जाते, आणि त्यात काय होतं की चमचमीत खावंसं वाटणं, ऋतूनुसार काहीच्या काही पदार्थांच्या बाबतीत आपली खाण्याची इच्छा होते आणि नेमकं तिथं सगळी गडबड सुरू होते आणि त्याच्यामुळं अग्निमांद्य होतं, आणि एकदा मेटाबॉलिझम बिघडला की मधुमेहाला वाढायला काही वेळ लागत नाही. आणि साधारण मधुमेह, हृदय विकार, वृक्काचे म्हणजेच किडनींचे विकार, फुफ्फुसाचे विकार, हे सगळे एकमेकाचे भाऊ असल्यासारखं, एक आला की तो दुसरा त्याच्यासोबत यायला तयार असतो. त्यामुळे विशेष करून या काळामध्ये आपण खाण्यापिण्याच्या सवयी आणि आपला अग्नि कसा आहे म्हणजेच पचनक्षमता कशी आहे कडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. अग्निमांद्याचा सीझन असल्यामुळं आपण थोडंसं कमी खाणं, पथ्यकर खाणं हे खूप आवश्यक आहे, तसं झालं तर मग फार आरोग्याच्या तक्रारी निर्माण नाही होणार.
0: सर, तापमानात जे बदल होतात या दिवसांमध्ये त्यासाठी विशेष अशी काळजी या ज्येष्ठांनी काय घ्यायला हवी, कारण काय होतं की उन्हाळ्यामध्ये कूलर एसी इतके सुरू असतात आणि अचानक वातावरणामध्ये गारवा यायला लागतो.
1: आपण हा विशेष ठेवलाय ऋतुसंधी काळ हा खूप महत्वाचा आहे, म्हणजे पहिल्या ऋतूच्या सवयी ज्या आहेत किंवा जी ऋतुचर्या आहे आपली वागणूक आहे ती हळूहळू सोडायची आणि नवीन ऋतूला ॲक्सेप्ट करायचं. पण दुर्दैवाने काय होतं, आपल्याला सवय होऊन जाते कूलरची म्हणा एसीची म्हणा थंड खाण्याची, तर या सगळ्या ह्याच्यात ऋतू बदलला तरी बऱ्याच वेळा या गोष्टी स्वीकारल्या जात नाहीत आणि त्याच वातावरणात आपण राहायचा प्रयत्न करतो. तो मोह टाळणं खूप आवश्यक आहे. ऋतू बदलला आहे, टेम्परेचर कमी झालं आहे, वातावरणातलं तापमान कमी झालं आहे, तर ते आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि शांतपणे याच्या सगळ्या सवयीत हळूहळू हळूहळू त्याच्यातून बाहेर पडणं आणि येणाऱ्या ऋतूच्या दृष्टीनं काळजी घेणं आवश्यक आहे. असं जर आप ह्या 15 दिवसात जर नीट काळजी घेतली तर शक्यता आहे की या ऋतूच्या बदलामुळे होणारे आजार आपल्याला होणारच नाहीत, पण आपण तो

0: मोह सोडणं आवश्यक असतं.
1: या लोकांची तशीही वाढत्या वयामुळे रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी झालेली असते, क्षमता कमी झालेली असते. तर या काळामध्ये विशेष अशी काळजी त्यांनी काय घ्यायला हवी, खानपानामध्ये किंवा विहारामध्ये आहारामध्ये?
0: याच्यामध्ये काय होतं की प्रतिकार क्षमता कमी असणं हे साहजिक आहे. वयानुसार हाडांची झीज होणं, ज्याला आपण म्हणतो इम्युन सिस्टीम आहे, ती वीक होते. त्याच्यामुळं छोटे छोटे इन्फेक्शन पटकन होतात, जसं काही वातावरणातल्या बदलामुळं असेल. आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला तर अनेक जसे फंगल इन्फेक्शन्स म्हणा किंवा बॅक्टेरिया व्हायरसेस यांचा प्रादुर्भाव होतो, साथीचे रोग असतात. मग अशा वेळेस नेमकं स्वतःहून वयानुसार थोडीशी प्रतिकार शक्ती कमी असणं आणि दुर्दैवानं आहारामधल्या विहारामधल्या चुकांमुळं मग तसे आजार पटकन होतात. त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या प्रतिकार शक्तीनुसार आहार विहार ठेवणं आवश्यक आहे. आणि प्रतिकार शक्ती काही एका दिवसात तयार होत नाही, त्याच्यामुळं साधारणतः सुरुवातीपासूनच आपण आपला प्रतिकारशक्ती चांगली कशी राहील याचा प्रयत्न केला पाहिजे. थोडंसं आहाराच्या बाबतीत स्वच्छता, नंतर शांत झोप असणं आवश्यक आहे, खाण्यामधली काळजी, आपल्या ज्या मानसिक भावनांमधली काळजी, असं जर केलं ना तर नक्की प्रतिकारशक्ती चांगली राहते. आणि कॉमनली जे काय आपण त्याला विक्टीम म्हणतो, आपण जसं एपिडेमिकचं विक्टीम म्हणतो, ज्याला आपण सार्वजनिक विकारांच्या किंवा जे काय संसर्गजन्य विकाराला विक्टीम कोण असतं असं, तर लहान मुलं आणि वृद्ध लोकं. तर नक्कीच जर अशा पद्धतीची काळजी घेतली तर ज्येष्ठांना हे त्रास नाही होणार, त्यांनी आपल्या प्रकृतीनुसार खावं. सणवार ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जरा सांभाळून खाल्लं, प्रकृतीनुसार खाल्लं, पचनक्षमतेनुसार खाल्लं तर नक्की हे त्रास नाही होत.
1: म्हणजे एकूणच काय तर स्वतःची आपली तब्येत लक्षात घेऊन, प्रकृती लक्षात घेऊन तुम्ही राहायचं आहे सगळ्यांनी. सर, या ऋतुसंधी कालामध्ये सगळ्यात बळावणारे आजार म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप.
0: बरोबर.
1: तर यापासून संरक्षण करायचं असेल तर कसं राहील?
0: अगदी. म्हणजे आता समजा आपण त्या काळात एपिडेमिक म्हणतात, व्हायरल फीवर म्हणतात, आमच्या आयुर्वेदामध्ये त्याला वातजीज्वर म्हणतात, म्हणजे वर्षा ऋतूत येणारा कॉमन आजार असतो. मग अशा वेळेस काय होतं की साहजिकच आहे आपण काय काळजी घेणं आवश्यक आहे, तर सगळे रोगा सर्वेपी मंदाग्नो, म्हणजे मंद अग्नीमुळेच सगळे रोग होतात असं सांगितलं. तर सर्वात चांगली पचनक्षमता ठेवणं आवश्यक आहे. जो काय थोडासा मोह असतो आहाराचा तोच सांभाळणं आवश्यक आहे, एक भाग. दुसरा काय होतं की आता सर्दीचा विकार आहे, समजा सर्दी खोकला आहे, तर तसं वातावरण आहे, पावसाळी वातावरण आहे, थोडंसं सगळीकडे ह्युमिड आहे, मग अशा वेळेस आपण कफ तयार होऊ नये, सर्दी होऊ नये म्हणून छोटे छोटे घरगुती उपाय आहेत. म्हणजे वेलची आणि लवंग जर आपण जाळून त्याची राख केली आणि त्याचं चाटण घेतलं समजा, तर ते व्हॅझोडायलेशनचं काम करतं, म्हणजे ठसक्याचा खोकला नाही येणार. सर्दीच्यासाठी साधारणतः दालचिनी, लवंग, वेलची, धणे, काळे मिरे दोन याचा जर काढा घेतला तर त्याने काय होतं की कफाची प्रवृत्ती थोडीशी कमी होते. तसंच जर सांधे दुखत असतील म्हणा किंवा थंडीचा खूप संसर्ग झालेला असेल तर तेव्हा स्वतःचं शरीर शेकणं, पाण्यामध्ये खडे मीठ टाकून ते पाय शेकणं, अगदी छोटे छोटे रोज अभ्यंग करणं हा सर्वात म्हणजे महत्त्वाचा उपयोग. अभ्यंग तर इतका छान आहे संधिवातासाठीचा, तो एक फायद्याचा आहे. ठसका लागून खोकला असेल तर तिळाच्या तेलात थोडंसं मीठ टाकून छातीला गरम गरम चोळणं, याने पुन्हा फुफ्फुसाचं विस्फारण होतं आणि ठसका लागून खोकला येत नाही. हे असे घरगुती उपाय अगदी करू शकतात. आणि थंड हवेत जाताना स्वेटर, मफलर, बाकी जे आवरणं सांगितलेली आहेत ते घालणं आवश्यक आहे, शक्यतो न जाणं थंड वातावरणात. या काळजी स्वतःहून घेतल्या तर हे संसर्ग काही होणार नाही.
1: डॉक्टर, आपण आपला संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत, पण कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
0: मला ऋणू झुणू रे भ्रमरा हे गाणं ऐकायला आवडेल.
1: नक्कीच ऐकूया.

0: ऋतूबदल आणि ज्येष्ठांची काळजी या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत. सर, मघाशी तुम्ही सांगितलं की व्यवस्थित आहार आणि विहार तुम्ही ठेवला, तर आहारामध्ये नेमकं काय घ्यायला पाहिजे या काळामध्ये या लोकांनी, आणि एकूणच आहाराची त्यांची दिनचर्या कशी असायला हवी?
1: पहिल्यांदा आहार हा दोन गोष्टीवर अवलंबून असतो. एक असतं की ऋतूनुसार आहार काय आहे तो, आणि वयानुसार, म्हणजेच आपल्या त्या जे काय वयाची अवस्था आहे त्याच्यानुसार अवस्था. तरुणांचा आहार वेगळा असू शकतो, लहान मुलांचा आहार वेगळा असू शकतो, आणि ज्येष्ठ लोकांचा आहार वेगळा असू शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, वर्षा ऋतू हा अग्निमांद्याचा काळ असतो, त्याच्यामुळं पहिल्यांदा आपला अग्नि कसा आहे ह्याचं परीक्षण करणं आवश्यक आहे. आपल्याला आहार घेतलेला पचतो का हे पाहणं आवश्यक आहे. आणि तसं असेल तर जसं आता हिवाळ्यामध्ये सकाळी लवकर भूक लागते, पण वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यात सकाळी लवकर भूक लागत नाही, मग नेहमीची सवय आहे मला गोळ्या घ्यायच्यात म्हणून नाश्ता करायचा आहे किंवा काहीतरी नाश्ता केलाय म्हणून खायचं आहे, अशापेक्षा खरोखरच आपल्याला भूक आहे का, किती प्रमाणात भूक आहे हे बघणं आहे. आणि जर अशी अवस्था असेलच, अगदी काही गोळ्यांसाठी म्हणा नाश्ता करायचा असेल, तर तो थोडासा हलका घ्यावा. हलका घेणं म्हणजे ते एखादं फळ खाऊ शकतो आपण, किंवा उपम्यासारखं भाजलेल्या गोष्टीचा काही विषय असू शकतो, कणकेचा उपमा वगैरे अशा पद्धतीने, की जे पचायला थोडंसं हलकं आहे. पण जर त्यात आंबवलेलं अन्न किंवा तळलेलं अन्न जर नाश्त्यात घेतलं तर ते नक्कीच पचणार नाही. दुपारच्या जेवणातसुद्धा आपण साधारणतः वर्षा ऋतूमध्ये मी सांगितलं की वाताचा काळ आहे, वातासाठी कोणते जे रस महत्त्वाचे असतात, मधुर, आम्ल आणि लवण, तर थोडंसं जेवणामध्ये या आहाराचा विषय आपण ठेवावा. हलका आहार असावा, भरजित अन्न खावं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुनं धान्य खावं. इथं अडचण काय होती की आजकाल नवीन धान्य लगेच बाजारात येतं आणि थोडंसं आर्थिकरित्यासुद्धा ते परवडणारं असतं, म्हणूनसुद्धा आणि दुकानदारसुद्धा त्याच्यावर भरपूर सूट लावलेली असते, त्यामुळं कदाचित आपल्याला मोह होतो की ते नवीन धान्य घेतलं जातं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की नवधान्य हे आयुर्वेदाने वर्ज्य सांगितलं आहे, क्लेदकारक म्हणजे शरीरामध्ये दोषांचं वाढवणारं आहे आणि अग्निमांद्य करणारं आहे. त्यामुळे या वर्षा ऋतूमध्ये नवीन आहार खाऊ नये. जून आहार म्हणजेच जुना, एक वर्ष जुन्या काळी आपल्याकडे कसं धान्य घेऊन 6 महिने 8 महिने ठेवलं जायचं आणि
0: साठवण
1: केली जायची, तर तो प्रकार महत्त्वाचा आहे. तो त्या अन्नामधला जो क्लेद असतो, जो जडपणा असतो, तो कमी होतो. त्याच्यामुळे जून आहार वापरला पाहिजे. कच्च्या भाज्या शक्यतो खाऊ नये त्याच्यावेळेस. बऱ्याच वेळा काय होतं की काही डाएटच्या गोष्टीसाठी म्हणा किंवा सवय म्हणा, क्रेज म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की ते कच्चा आहार खाल्ला जातो. यावेळेस कसं असतं, या ऋतूमध्ये कच्चा आहार वर्ज्य असतो. सृष्टीमध्ये आम तयार असतो, आम म्हणजे अपाचित अवस्था असते, आम्लता असते, त्यामुळे कच्च्या भाज्या, कच्चा आहार खाऊ नये. शक्यतो उकडलेलं, शिजवलेलं व्यवस्थित आहार खावा, हलका खावा, खूप पाणी टाकलेला आहार, पाणीदार आहार खाऊ नये. पचायला हलका असेल असा आपण आहार जर घेतला तर नक्कीच हे त्रास कमी होतात.
0: सर, आपण आहाराविषयी इतक्या वेळ बोललो, पण व्यायाम आणि झोप तेवढीच महत्त्वाची आहे या मंडळींसाठी, तर ती कशा पद्धतीने, व्यायाम कशा पद्धतीने केला पाहिजे? 21 जून योग दिन आहे, त्याही संबंधित थोडंसं तुम्ही सांगा, आणि झोप किती महत्त्वाची आणि कशी घेतली पाहिजे?
1: 21 जून आहे, योग दिन आहे. खरंच योग ही भारताची सगळ्या जगाला दिलेली खूप मोठी देण आहे. योग हा कर्मसुकौशल्यम असा विषय आहे, आणि पुन्हा चित्तवृत्ती निरोध हा योग हा, म्हणजे दोन, एक मानसिकतेच्या संदर्भात योग मदत करतो आणि आपलं जे काय कर्म आहे त्याच्यात जे कौशल्य निर्माण करण्याचं कामसुद्धा योग करतो. त्याच्यामुळं योगाची एक स्टेज आहे की आसन, त्यामुळं जरूर योगाचा वापर सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी करावा. असं काही अपेक्षित नाही आहे की खूप एक्झर्शन, इतक्या वेळात एवढा व्यायाम करणं असं आहे, कारण हा व्यायाम हा वातप्रकोपक असतो. म्हणजे असं सांगितलेलं आहे की अर्धशक्त्यानिशय वस्तू बलभी स्निग्ध भोजीबी, म्हणजे आपल्या शक्तीपेक्षा अर्धाच व्यायाम करावा आणि स्निग्ध आहार ठेवून व्यायाम करावा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं व्यायाम करताना अतिशय सांभाळून आपल्या क्षमता, म्हणजे कोणीतरी 5 किलोमीटरची रेस पळाला, कोणी 50 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला, किंवा एवढी 108 सूर्यनमस्कार घातली या वयातसुद्धा, असल्या काही आपण भानगडीत पडू नये. आपल्या ज्या क्षमता आहेत, आपली प्रकृती आहे, त्याच्यानुसार करावा. आणि प्रत्येक व्यायामामध्ये शांतता आणि स्थिरता असणं अपेक्षित आहे. आसनं जे करताना सुद्धा खूप त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी म्हणू आपण, किंवा ते आसनसिद्धीसाठी खूप धडपडून प्रयत्न करणं असं अपेक्षित नाही आहे. थोडंसं शांतता अपेक्षित आहे आणि प्राणायाम, ध्यान, योग निद्रा याचा डेफिनेटली वापर त्याच्यात जास्त असावा.
0: सर, झोपेविषयी काय सांगा?

0: नक्की आयुर्वेदात तर झोपेला खूप भूधात्री म्हणून सांगितलेले आहे, म्हणजे आपली आई जशी महत्वाची तशी आपली धात्री दुसरी धात्री निद्रा असं सांगितलंय. आणि आयुर्वेदामध्ये झोपेचे डेफिनेशन सांगताना सांगितलेले, यदा तू मनसी क्लांते कर्मात्मन क्लमणविता विषयोभ्यो निवर्तनते तदा स्वपती मानवा. म्हणजे काय, मनसी क्लांते मन जेव्हा क्लांत होतं थकतं, विषयोभ्यो निवर्तनते म्हणजे विषयापासून परावृत्त होतं, कर्मात्मन क्लमणविता सगळे शारीरिक जे इंद्रिय आहेत वगैरे ते निवृत्त होतात, तदा स्वपती मानवा. म्हणजे याच्यामध्ये फक्त शरीर थकून झोप घेणं अपेक्षित नाही आहे. आपण कंटिन्यू रात्री झोपताना टी व्ही पाहणं, स्क्रोलिंग करणं, मोबाईल, सोशल मीडिया म्हणा किंवा काय या विषयात आपण इन्व्हॉल्व असतो, त्यामुळे ते मन क्लांत होत नाही, थकत नाही तिथे, तो आपण सारखं त्या विषयामध्ये इन्व्हॉल्व होत राहतं. मग आपल्याला असं अपेक्षित आहे की झोपेच्या पूर्वी अर्धा पाऊण तास या सगळ्या गोष्टी बंद करणं, ईश्वराचं चिंतन करणं, जप करणं अशी अपेक्षा आहे, किंवा काही सकारात्मक विचार मनात आणणं आणि शांतपणे झोपणं. वृद्धापकाळामध्ये झोप थोडीशी कमी असते, 5 तासाच्या आसपास साधारणतः झोप होते पूर्ण, पण शांत 5 तास झोप लागली तरी चांगले. बऱ्याच वेळा काय होतं की झोपतात म्हणतो 7 तास 8 तास, पण त्यातले 2-3 तास सगळी अस्वस्थता असते. शांत झोप 5 ते 6 तास किंवा 7 तास मिळाली तर खूप छान आहे. त्याच्यासाठी जर या छोट्या छोट्या काळजी घेतल्या तर नक्की शांत झोप होते. आणि आपल्या आई जशी काळजी घेते आपली, तशी निद्रा आपली काळजी घेत असते, त्यामुळे ती खूप आवश्यक आहे. निद्रा येत्तम सुखम दुःखम पुष्टिकारश बलाबलम, म्हणजे निद्रेवरच सुख अवलंबून आहे असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. आणि निद्रेवरच दुःख अवलंबून आहे, म्हणजे नीट झोपलं नाही तर दुःख आहे आणि नीट झोपलं तर सुख आहे, किंवा पुष्टी शरीर चांगलं बलवान होणं, इम्युनिटी चांगली होणं हे निद्रेवर अवलंबून आहे. पुष्टिकारश, कारश म्हणजे आजारपण बारीकपणा, हे पण निद्रेवरच अवलंबून, म्हणजे एक झोप ही तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचा रोल प्ले करते. त्यामुळे झोप शांत आणि चांगली असणं हे खूप आवश्यक आहे. याच्यात
1: म्हणजे शांत झोप आणि यथाशक्ती व्यायाम हे दोन्ही खूप पूरक आहेत त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी. सर, आतापर्यंत आपण शारीरिक आरोग्याचा विचार केला, पण या मंडळींचं मानसिक आरोग्यही तितकंच महत्वाचं असतं, आणि या ऋतुसंधी कालामध्ये ते कसं सांभाळलं पाहिजे.
0: अगदी बरोबर आहे. आता सर्वात महत्त्वाचं काय होतं आहे आजकाल, न्यूक्लिअर फॅमिलीमुळं या सगळ्या कंडिशनमुळं थोडंसं ज्येष्ठांच्यासाठी एकलकोंडेपणा हा वाढलेला आहे. नेमकं ऋतुसंधीच्या काळामध्ये पावसाळी वातावरण वगैरे याच्यामुळं बाहेर जाता येत नाही, जे काय त्यांचा ग्रुप असेल हे असेल यांना भेटायला थोडी अडचण येऊ शकते, त्यामुळं एकलकोंडेपणामुळं, आजारपणामुळं, शारीरिक क्षमता कमी थोडी झाल्यामुळं थोडीशी चिडचिड होणं, वैतागणं अगदी साहजिक आहे. पण ही परिस्थिती आहे कारण यांना एवढ्या चांगल्या गोष्टींचा अनुभव आहे ज्येष्ठांना, त्यामुळे ही परिस्थिती बदलत असते हे त्यांनी डोक्यात ठेवावं. जास्त चिडचिड करणे म्हणा किंवा वैतागणे किंवा त्याला आपण एकदम नाराज होणे या गोष्टी टाळाव्यात, कारण या शरीराच्या दृष्टीनं त्रासदायक आहेत आणि मनाच्या दृष्टीने पण त्रासदायक. आणि शरीर आणि मन कसं राहतं, दोघं एक सोबत आहेत. जेव्हा मानसिक त्रास होतो तेव्हा इनडायरेक्टली शारीरिक त्रास होतो, आणि शारीरिक त्रास होतो तेव्हा मानसिक त्रास होतो. त्यामुळं आपण मन सांभाळणं खूप आवश्यक आहे. आणि एवढा अनुभव संपन्न ज्येष्ठांचं आयुष्य असतं तर छान ग्रंथांचं वाचन आहे, ज्याचे आपले छंद आहेत आवडीनिवडी याच्यात जर मन रमवलं, आणि जे काय तरुण आहेत त्यांच्यापेक्षा लहान आहेत त्यांना मार्गदर्शक आपला मानसिकता कशी राहील याचा जर विचार केला तर या थोड्याशा भोगवाताच्या त्रासांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्यातून शांतता त्यांना नक्कीच मिळू शकते.
1: हे लोक लवकर हताश होतात, निराश होतात, त्यासाठी काय करायला?
0: हां, तो फार महत्त्वाचा विषय आहे. कारण दोन गोष्टी आहेत, म्हणजे सायकोलॉजीच्या नुसार एन्व्हायरमेंट टीचर्स म्हणतात, म्हणजे आपलं जे वातावरण असतं ते आपल्याला शिकवत असतं. बऱ्याच वेळा काय होतं की आत्ता जे काय घरातले जे तरुण आहेत किंवा मध्यमवर्गीय आहेत ते कामात असतात खूप, आणि लहान मुलं त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात असतात, त्यामुळे थोडंसं असं वाटायला लागतं की माझा काही उपयोग आहे की नाही या पद्धतीचं होतं. पण एक जे आपला एक्सपिरियन्स आहे, अनुभव संपन्नता आहे, तिचा वापर खूप छान होऊ शकतो. मोस्ट रिस्पेक्टेबल पर्सन असं आपण म्हणू, म्हणजे आपण ज्याला सिनियर म्हणू ना आपण, त्याला एक तर स्मार्ट आहेत, एक्सपिरियन्स्ड पर्सन आहेत, नंतर नोबल आहे त्यांच्या ह्याच्यात, नंतर इंथुझियास्टिक आहेत, ऑप्टिमिस्टिक आहेत म्हणजे आशावादी आहेत, आणि रिस्पेक्टेड पर्सन म्हणजे त्या सिनियरमध्येच एवढे गुण आहेत. तर त्यांनी कदाचित घरामध्ये त्यांना वेळ नसेल किंवा घरच्यांना वेळ नसेल त्यांच्या भावना जाणायला, पण नक्कीच त्यांनी स्वतःचा ग्रुप, स्वतःचा अनुभव शेअर करण्यासाठी सामाजिक गोष्टीत इन्वॉल्व्ह व्हावं. आणि ती हताश एक अवस्था आहे, प्रत्येकाची क्षमता आहे. वृद्धापकाळामध्ये किंवा ज्येष्ठांमध्ये अनुभव संपन्नता हा सर्वात मोठा हिरा त्यांच्याकडे असतो, त्यामुळे त्याचा वापर करून नक्कीच नवीन लोकांना मार्गदर्शन करावं. आणि आपण आज समाजात अशी उदाहरणं पाहतो की मला तरी वाटतं असं की या कामामध्ये तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकच जास्त मार्गदर्शक आहेत आणि त्यांचीच कामं आपण माननीय पंतप्रधानांपासून बघतोय की खरा कामाचा उत्साह तर उलट ज्येष्ठ नागरिकांमध्येच जास्त आहे.
1: अनुभवाचा फायदा त्यांना मिळत असतो, वयाचा आणि अनुभवाचा दोन्ही. सर, जाता जाता आपल्या ज्येष्ठांना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: मी सल्ला देणं ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे थोडासा वेगळा विषय ठरतो, पण मी नक्कीच एक सांगू शकतो की ही तुमच्या आयुष्याची सुवर्ण संध्याकाळ आहे. आपल्याला दुपारच्या उन्हाचा चटका बसतो, सकाळचं ऊन फक्त कोवळंच असतं, पण संध्याकाळचं जे ऊन असतं ना ते अतिशय शांत, नदीच्या कुठंतरी किनारी बसून, त्याला सोनेरी संध्याकाळ म्हणतात. म्हणजे तेव्हा भावनांची एक थोडी शांतता झालेली असते, एक पूर्ण दिवसभराचा अनुभव आपल्या गाठीशी असतो. तसं तुमचं आयुष्य एक सोनेरी संध्याकाळ आहे, त्या सोनेरी संध्याकाळमध्ये भरपूर रमा. बाकी कुठलाही विचार करू नका, त्या ज्या काय ज्येष्ठत्वाचा परिपूर्ण आनंद घ्यावा एवढंच महत्त्वाचं आहे.
1: सर, इतक्या महत्त्वाच्या विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि आपल्या ज्येष्ठांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: ऋतूबदल आणि ज्येष्ठांची काळजी या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
2: मैं कैसे श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. कैसे दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: श्रोते हो, दिनांक 17 जून रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 12 सहज संवाद लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद. विषय आहे स्टँडअप कॉमेडी आणि जेन्झी. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. अवश्य ऐका सहज संवाद 17 जून सकाळी 11:05 प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर

0: 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम्या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवलेत तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
5: TLI है ना.
6: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा, और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर.
7: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
8: कैसे कैसे मैं कैसे कैसे.
7: अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.
9: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से बॉलीवुड टॉकीज अन्नू कपूर के साथ.
10: ऐ दिल दीवाने गाता जा धुन में
9: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज, वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां,
11: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां. देखना न भूलें सिर्फ DD नेशनल पर बॉलीवुड टॉकीज विद अन्नू कपूर
9: प्रतिदिन दोपहर 1 बजे DD नेशनल पर.
12: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावे, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई राजेश शर्मा ते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्विकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक तसंच दर्जेदार पाणीपुरवठा व्हावा यासाठी तसंच योजना चांगल्या रीतीनं राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन यानिमित्तानं

केलं जाणार आहे. जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागात किमान 150 रुपये आणि कमाल 400 रुपये पाणीपट्टी सरकारनं निर्धारित केली आहे. विकसित भारत जी राम जी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात केले जाणार आहेत. या तरतुदी तसंच अध्यादेश जारी करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आले

मंजुरी दिली. यासोबतच ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणालाही आजच्या बैठकीत मान्यता मिळाली. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला एक हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराव जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णाच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने यासारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल. कॉक्रोच जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळे यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्विकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्विकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कायद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्विकी सावरकर म्हणाले. राजगुरू बटुकेश्वर दत्त, अशफाउल्ला खान यांनी अशा प्रकारचा दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देणार असल्याचं मुंबईतल्या विशेष CBI न्यायालयानं आज स्पष्ट केलं. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना 2009 अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सहआरोपी आहेत. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
तर जापानसाठी हिरामित्सू आईनं एकमेव गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत

0: तर अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. सागरी परिसंस्थेत महत्वाचा घटक असलेल्या समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांच्या संवर्धनाविषयीची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अंतिम अहवाल प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्यपाल विष्णू देव वर्मा यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटलं आहे की न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल राज्य शासनाला मिळालेल्या 4 वर्ष उलटून गेली तरी अद्याप तो प्रसिद्ध केलेला नाही. हा पूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, तसंच अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी विलंब झाल्याची कारणंही जाहीर करावीत अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल स्लोवाकिया या युरोपीय देशाला भेट दिली. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा देणारा ठरला आहे. याच अनुषंगानं या दौऱ्याशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोत्यो, स्लोवाकिया हा मध्य युरोपमधला एक छोटासा देश, पण बदलती जागतिक समीकरणं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगानं युरोपीय महासंघाचा एक महत्वाचा सदस्य असलेला हा देश धोरणात्मकदृष्ट्या भारतासाठी महत्वाचा आहे. विशेषतः संरक्षण, वाहन उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये स्लोवाकियाची क्षमता मोठी असून भारताला युरोपीय बाजारपेठेत आपलं स्थान अधिक मजबूत करण्यासाठी या देशाचं सहकार्य मोलाचं ठरणार आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघासारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या भूमिकेला आणि विविध मुद्द्यांना सकारात्मक पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीनंही स्लोवाकिया महत्वाचा असणार आहे. म्हणूनच तर स्लोवाकियासोबत राजनैतिक चौकटीच्या पलीकडे जात दोन्ही देशांमध्ये दृढ आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्लोवाकियाला भेट दिली. या भेटीतून देशाच्या सर्वसमावेशक परराष्ट्र धोरणाचीच प्रचिती येते. याच अनुषंगानं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं भारतासाठी स्लोवाकियाचं महत्व समजावून सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
1: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मध्य युरोपातल्या स्लोवाकिया या देशाचा सुद्धा दौरा केला. G7 साठी ते फ्रान्सला जात असतानाच त्यांनी स्लोवाकियाचा सुद्धा दौरा केला. स्लोवाकियाबद्दल एक गोष्ट म्हणायची म्हणजे 1993 मध्ये स्लोवाकिया हा देश स्वतंत्र झाला, म्हणजेच शीतयुद्धानंतर हा देश स्वतंत्र झाला. पण तेव्हापासून आज तागायत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली नव्हती. आणि हे एक महत्त्वाचं कारण आपल्याला बघता येतं किंवा हे या दौऱ्याचं हायलाईट म्हणता येतं की पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली आहे. आता या भेटीचं महत्त्व काय, तर ही फक्त सिम्बॉलिक भेट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, तर यात काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. एक म्हणजे मध्य युरोपात भारताची उपस्थिती फारशी आपल्याला दिसत नाही, कारण भारत आणि युरोप यांचे जर आपण संबंध पाहिले तर हे मुख्यत्वे करून इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स असे पारंपरिक मित्रांसोबत आहेत. पण आता भारताला पूर्व युरोप असेल किंवा मध्य युरोप असेल यांच्याशी सुद्धा आपले संबंध घनिष्ठ करणं महत्त्वाचं वाटू लागले आणि त्याचसाठी स्लोवाकियासारखे लहान देशसुद्धा या भारताच्या प्रयत्नांमध्ये असले पाहिजे किंवा ते दिसले पाहिजे हा भारत सरकारचा प्रयत्न राहिला आहे. या दौऱ्यादरम्यान आपल्या दोन्ही देशांनी एकमेकांचे संबंध हे कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप म्हणजेच सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा देऊन वृद्धिंगत केलेत. याचा अर्थ असा की आता हे संबंध फक्त राजनैतिक संबंध नसतील तर व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण, एनर्जी म्हणजेच ऊर्जा किंवा आजकाल AI सारखी टेक्नॉलॉजी आहे यासारख्या विषयांमध्ये सुद्धा दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील अशा दृष्टीने हे संबंध वृद्धिंगत केलेले आहेत. या दौऱ्याचा पुढचा भाग किंवा या भेटीतला एक पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने म्हणजेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रचंड ताकदवान देश आहे. खास करून आपण वाहन उद्योगाचा विचार केला तर स्लोवाकियाकडनं बऱ्याच प्रमाणात तंत्रज्ञान विकत घेणं, भारतात आणणं, वाहन निर्मिती उद्योगाला चालना देणं हे भारत करू शकतो. आणि सध्या जर आपण पाहिलं की आपल्याकडे स्टार्टअप्सला सरकार ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहे किंवा रेल्वे सारख्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देऊ शकतं, या पलीकडे जाऊन भारत आणि स्लोवाकिया यापुढे संरक्षण क्षेत्रात सुद्धा भागीदारी करणार आहेत असा निर्णय घेण्यात आलाय. यात नुसतं संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण नाही तर तंत्रज्ञानाचं हस्तांतरण म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा अँटी टेररिझम स्ट्रक्चर असेल, दहशतवाद विरोधी सहकार्य असेल, या सगळ्यांवर सुद्धा भर दिला जाणार आहे. AI वगैरेचे मुद्दे आहेच, पण अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा जसा युरोपीय महासंघाचा एक सदस्य देश आहे, त्याचप्रमाणे तो संयुक्त राष्ट्रांचा सुद्धा एक सदस्य देश आहे. आणि स्लोवाकियाने भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल म्हणजेच संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषदेच्या भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला पाठिंबा दिलाय. आणि भारत गेल्या अनेक वर्षांपासून या 5 परमनंट मेंबरच्या व्यतिरिक्त 6वा परमनंट मेंबर होण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्यामुळे स्लोवाकियाकडनं मिळालेला पाठिंबा सुद्धा फार महत्वाचा आहे. स्लोवाकियाच्या माध्यमातूनच भारताला मध्य युरोप असेल किंवा पूर्वीकडचा युरोप असेल यामध्ये जाण्याचा एक प्रकारचा रस्ता तयार करण्याचं काम या पंतप्रधानांच्या भेटीने केलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि यातला सगळ्यात शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण भारताचं परराष्ट्र धोरण गेल्या काही काळात पाहिलं तर ते मल्टी अलाइनमेंट म्हणजेच बहुध्रुवीय धोरण झालेलं आपल्याला दिसतं किंवा बहुआयामी परराष्ट्र धोरण आपण कुठेतरी स्वीकारल्याचं दिसतं. यात एखादा देश फक्त मोठा आहे का किंवा तो फक्त श्रीमंत आहे का या सगळ्याचा विचार न करता श्रीमंत गरीब जागतिक उत्तरेतले देश जागतिक दक्षिणेतले देश आकाराने मोठे आकाराने लहान देश अशा सर्व देशांशी भारताचे संबंध प्रस्थापित करून विविध पातळींवर आणि विविध विषयांवर या देशांसोबत सहकार्य वाढवून भारताचा कुठेतरी जागतिक प्रभाव वाढवण्याचं किंवा भारताचा जागतिक राजकारणावर असलेला ठसा वाढवण्याचे प्रयत्न हे भारत सरकारतर्फे होताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणूनच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्लोवाकियाचा हा केलेला दौरा फार महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
0: श्रोते हो, या दौऱ्याचं सर्वात मोठं ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे स्लोवाकिया या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच प्रधानमंत्री ठरले आहेत. या भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यात

0: अत्यंत सविस्तर आणि सकारात्मक द्विपक्षीय चर्चा पार पडली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या शिष्टमंडळासह विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला. या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी लोकशाही मूल्ये, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाची तत्वही अधोरेखित केली. या ऐतिहासिक दौऱ्यातली फलनिष्पत्ती केवळ द्विपक्षीय चर्चेपुरती मर्यादित नव्हती. या दौऱ्यात दोन्ही देशांमधले झालेले विविध करार हे आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक भागीदारीला गती देणारे ठरले आहेत. या दौऱ्यात भारत आणि स्लोवाकिया दरम्यान प्रामुख्यानं व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन, सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या करारांवर शिक्कामोर्तब झालं. हे सर्व करार दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा देणारे असून भारताला जागतिक पुरवठा साखळीत आणि आर्थिक क्षेत्रात बळकटी देणारे ठरतील. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्यात झालेले विविध करार आणि त्याचा दोन्ही देशांमधील संबंधांना होणाऱ्या लाभांविषयी अधिक सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
1: या संपूर्ण दौऱ्यादरम्यान भारत आणि स्लोवाकिया यांच्यात काही करार झाले ज्याची खरं तर आपण माहिती घेणं गरजेचं आहे. आपण जसं पाहिलं की पहिला सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांचे राजनैतिक संबंध हे आता कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप या दर्जाचे झाले. याच्यामुळे यापुढे संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन या क्षेत्रांमध्ये सुद्धा स्लोवाकिया आणि भारत यांच्यात दीर्घकालीन सहकार्य यापुढे शक्य होणार आहे. यानंतरचा एक महत्त्वाचा करार ज्यावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या तो म्हणजे लेटर ऑफ इंटेंट ऑन डिफेन्स कोऑपरेशन, म्हणजेच संरक्षण सहकार्याबाबत एका उद्दिष्टपत्रावर दोन्ही नेत्यांनी सह्या केल्या. आता हा करार मुळात काय आहे तर संरक्षण उद्योगात दोन्ही देशांनी एकमेकांचं सहकार्य करावं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संरक्षण सामग्रीचं संयुक्त उत्पादन करावं. शिवाय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन किंवा विकास या क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असं या करारातनं अपेक्षित आहे. यानंतरचा जो महत्त्वाचा करार झाला तो डिजिटल तंत्रज्ञान सहकार्यातला करार झाला. या अन्वये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ई गव्हर्नन्स असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा येणारी नवीन नवीन डिजिटल तंत्रज्ञान असेल यामध्ये भारत आणि स्लोवाकिया यांची भागीदारी वाढत जावी असा दोन्ही देशांचा उद्देश आहे. यानंतरचा एक करार झाला तो म्हणजे कामगार स्थलांतर आणि कामगारांची गतिशीलता किंवा लेबर मायग्रेशन अँड मोबिलिटी ज्याला असं म्हटलं जातं. भारत हा कुशल कामगार निर्माण करणारा देश आहे आणि भारतात जे काही विविध कोर्सेस करून कामगारांची निर्मिती होते किंवा जे कामगार उदयाला येत आहेत यांना परदेशात आणि खास करून आता स्लोवाकियात आणि मध्य युरोपात विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हा करार झालेला आपल्याला दिसतो. कुशल कामगार हे एका देशातनं दुसऱ्या देशात जावे त्याचप्रमाणे दोन्ही देशातल्या व्यावसायिकांना यातनं संधी प्राप्त व्हावी, म्हणजे चांगले कामगारही मिळावे, चांगलं तंत्रज्ञानही मिळावं या अनुषंगाने आणि रोजगाराच्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हे करार झाले. या पुढचा जो करार होता तो म्हणजे उच्च शिक्षण आणि रिसर्च म्हणजे संशोधन सहकार्य करार. भारतातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी आणि स्लोवाकियातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी यांचे स्टुडंट एक्सचेंज असतील किंवा अगदी प्राध्यापकांचे सुद्धा एक्सचेंज देवाणघेवाण असेल किंवा दोन्ही देशातील रिसर्चर्सनी संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करावं, विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करावं आणि याला प्रोत्साहन दिलं जावं यासंबंधीचा हा करार होता. त्याचप्रमाणे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि स्लोवाक अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यात सुद्धा सहकार्याचा एक करार झाला ज्या अन्वये संयुक्त संशोधन असेल, वैज्ञानिकांची देवाणघेवाण असेल यासारख्या बाबींवर यापुढे काम केलं जाईल अशा पद्धतीचा तो करार आहे. आजकाल आपण ए आयचा जमाना म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा असं ज्याला मराठीत म्हटलं जातं, त्या ए आय क्षेत्रातल्या सुद्धा सहकार्यावर करार झाला. स्लोवाकियातली टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ कोशित्से इथे इंडिया चेअर ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्थापन करण्याची दोन्ही देशांतर्फे संयुक्त घोषणा करण्यात आली. यातून

0: AI संशोधन असेल, ज्ञान देवाणघेवाण असेल, किंवा तंत्रज्ञानाला मिळणाऱ्या चालना असतील, किंवा तंत्र या क्षेत्रातल्या नवीन कल्पना असतील, याविषयीचं सहकार्य वाढीस लागण्याची यत्न शक्यता आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक बाबतीत सुद्धा अनेक करार झाले. आपण जर पाहिलं तर भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन नवीन लोकेशन्सची गरज भासत असते. स्लोवाकिया हा जसा देश तंत्रज्ञान किंवा इतर बाबतीत फार महत्त्वाचा आहे, तसाच नैसर्गिक सौंदर्य लाभलेला सुद्धा देश आहे. त्यामुळे चित्रपट निर्मिती असेल, सांस्कृतिक देवाणघेवाण असेल, अशा पातळींवर सुद्धा दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढीस लागावं या अनुषंगाने हा करार करण्यात आला. दहशतवाद विरोधी एक संयुक्त कार्यगटाची स्थापना सुद्धा करण्याचा निर्णय घेतलाय, ज्याला इंग्रजीमध्ये जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर टेररिझम असं म्हटलं जातं. त्यामुळे इंटेलिजन्सची देवाणघेवाण असेल, सुरक्षा सहकार्य असेल, किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद विरोधी समन्वय साधण्याचं काम असेल, हे यात अन्वय केलं जाणार आहे. आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी सुद्धा सहकार्य करण्याचं दोन्ही देशाने यापुढे निश्चित केलंय. ऊर्जा, डिजिटल नेटवर्क्स आणि राष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील. आणि हा दौरा भारताच्या मल्टी अलाइनमेंट फॉरेन पॉलिसीशी कुठेतरी मेळ खाणारा दौरा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि 1993 नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी स्लोवाकियाला दिलेली ही भेट ही केवळ सिम्बॉलिक नसून याचं महत्त्व येत्या काळात अजूनच अधोरेखित होईल असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोतेहो, भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच स्लोवाकिया दौरा भारताला आत्मनिर्भरतेनं जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्त्वाचा ठरेल हे निश्चित. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचीकर, आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 16 जून 2026. सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी आज तुरळक पावसाची शक्यता आहे. श्रोतेहो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भाजीपाला पिकातील एकात्मिक पीक संरक्षण याविषयी माहिती उत्तम सहाणे यांच्याकडून.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. कोणतंही पीक घेताना शेतकऱ्यांसमोर सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे कीड नियंत्रण करणे. आणि भाजीपाला पिकामध्ये जैविक पद्धतीने कीड नियंत्रण कसं करायचं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आणि याबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगणार आहेत डॉक्टर उत्तम सहाणे, सर कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथे पीक संरक्षण शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: भाजीपाला जी पिकं आहेत जसं की मिरची, वांगी, टोमॅटो किंवा वेलवर्गीय पिकं आहेत, त्यामध्ये महत्व

0: महत्त्वाच्या किडी कोणकोणत्या आहेत?
1: ये पिकं लावल्यानंतर सुरुवातीच्या वेळेला रसशोषक किडी येत असतात, जसं मावा, तुडतुडे, थ्रिप्स असते, पांढरी माशी. जसे भाजीपाला वाढत जातं त्यानंतर मग आळीवर्गीय किडींचा सुरुवात होतं, जसं वांग्यामध्ये सेंडा आळी येते किंवा फळपोखणे आळी येते, टोमॅटोमध्ये फळावरची आळी येते, मिरचीमध्ये फळावरची आळी येते, अशा वेगवेगळ्या किडी येत असतात. आणि याचसोबत काही रोगसुद्धा येत असतात, जसं मर रोग सुरुवातीपासून येत असतो, झाडं मरत असतात किंवा पानांवरती ठिपके पडतात, त्याला लवकर येणारा करपा, उशीर येणारा करपा आहे, भुरी रोग आहे, असे वेगवेगळे रोग येत असतात. किडी पण येत असतात, वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये हे येत असतात. तर त्यामुळं शेतकऱ्यांना कीड आणि रोग केव्हा येतं हे माहिती पाहिजे, पिकाची कोणत्या स्थितीला येत असतं, कोणत्या हवामानात येत असतं, आणि त्याचं लक्षणं बघून ते ओळखता आलं पाहिजे, आणि मग नियंत्रण. या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना जर अवगत झाल्या तर कीड नियंत्रण पण सोपं होतं आणि वेळीच केलं तर नुकसान कमी होत असतं.
0: शेतकरी कीड नियंत्रणासाठी रासायनिक खतांचा वापर करतात, तर तो कितपत योग्य आहे?
1: रासायनिक कीडनाशक जे वापरतात शेतकरी, याच्यामध्ये रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक, याच्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा हे वापरत असताना जसं किडीला तापण मारतो पण माणसासाठी सुद्धा ते तेवढंच घातक आहे. असं जो माणूस स्प्रे करतो त्याच्या हाताला, अंगाला किंवा श्वासामधून जात असतं, त्याला सुद्धा घातक आहे. आता कालच मी एक शेतकऱ्यांशी बोलत होतो, माणगाव मध्ये मिरची होते पालघर जिल्ह्यामध्ये, तर ते सांगत होते की जे शेतकरी 15-20 वर्षापासून स्प्रे पंप वापरून औषध वापरतात ते आजारी पडायला लागले. पण हीच घटना मला वाटतं 2016-17 साली यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाली होती, आणि तिथं 6 महिन्यात साधारण जवळजवळ 30-35 तरुण दगावले होते केवळ कीटकनाशकच्या चुकीच्या पद्धतीनं स्प्रे, किंवा त्यांनी काही वापर म्हणजे जे संरक्षक कपडे असतात जसं ग्लोव्ह असतं, मास्क, हे न वापरल्यामुळे विष बाधा झाली. हे वापरण्यासाठी घातक आहे. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा केमिकल वापरतो आणि समजा भाजीपाल्यावरती वापरला आणि तोच भाजीपाला आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तोडून आपण ग्राहकांना देत असतो किंवा विक्री करत असतो, हे खाणारे जे लोक आहे त्यांच्या शरीरामध्ये ते कीडनाशक जातं, रसायन जातं, त्यामुळे ते सुद्धा त्याच्यामुळे बाधित होत असतात किंवा त्यांची इम्युनिटी कमी होते, अर्थात ते लवकर आजारी पडत असतात. आज जे काही प्रमाण वाढतंय कॅन्सरचं, खूप मोठ्या प्रमाणात पेशंट वाढत आहे, किंवा इतरही आजार म्हटलं डायबिटीज, बीपी आणि इतर शारीरिक आजार, याचं कुठं ना कुठं वेगवेगळ्या कारणात, पण एक कारण निश्चित म्हणताय की रासायनिक कीडनाशकाचा जो अंतर्भाव. मग प्रश्न येतो, रासायनिक कीडनाशक न वापरता आपण कीटकांना कसं मारायचं, पीक संरक्षण कसं करायचं? तर त्यासाठी आपण जैविक पद्धत ही खूप महत्वाची.
0: जैविक पद्धतीने जर आपल्याला कीड नियंत्रण करायचं आहे तर मग ते कसं करायचं?
1: जसं संस्कृतमध्ये एक वाक्प्रचार आहे, जीवो जीवस्य जीवनम, म्हणजे एक जीव हा दुसऱ्या जीवाचा अन्न आहे, किंवा एका जीवाचं अस्तित्व दुसऱ्या जीवावरती अवलंबून असतं. त्याच पद्धतीनं जे काही शाकाहारी प्राणी असे त्यांना मांसाहारी प्राणी खातात, त्यांना दुसरे प्राणी खातात, असं तसं कीटकांमध्ये सुद्धा एक कीटकाचं अन्नही दुसऱ्या कीटकाचं असतं. त्याच्यामध्ये सुद्धा जसं आपण जंगलामध्ये म्हणतो की वेगवेगळे प्राणी असतात, नाही का, सस्यापासून हरणापर्यंत किंवा शाकाहारी, त्यांना खाणारे वाघ, सिंह, लांडगे हे सुद्धा असतात.
0: तसं साखळी आहे,
1: अन्न साखळी. तसं कीटकांच्या जंगलामध्ये असे जे काही हानिकारक जे कीटक आहे, जे नुकसान करतात, त्यांना खाणारे बरेचसे कीटक आहेत, जसं की लेडीबर्ड बीटल आहे, क्रायसोप आहे, नेपॅन्टेलिस आहे, ब्रेकॉन आहे, असे अनेक शेकडो कीटक असतात. तर हे कीटक जर आपण वाचवले किंवा प्रयोगशाळेमध्ये निर्माण केले आणि ते जर शेतामध्ये सोडले तर ते या हानिकारक कीटकांचं भक्ष्य बनून आपल्या नियंत्रित करतात. तो हा एक प्रकार, म्हणजे कीटकांची निर्मिती. दुसरा प्रकार काय की वेगवेगळे जीवाणू किंवा विषाणू, फंगस म्हणजे काय म्हणतो, बुरशी, यांचा उपयोग करून आपण कीटकांना मारू शकतो किंवा रोगाला सुद्धा मारू शकतो. जसं की व्हर्टिसिलम नावाची बुरशी आहे, व्हर्टिसिलम लेक्यानी, ही बुरशीचा प्रयोगशाळेमध्ये आपण बनवतो आणि ती जेव्हा फवारणी करतो आणि फवारणी करताना जेव्हा ते कीटकांच्या शरीरावरती जातं तर त्यावेळेला ते कीटकांच्या शरीरावरती ही बुरशी वाढते आणि तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी हा कीटक मरत असतो.
0: अच्छा.
1: तर असं जे काही सॉफ्ट बॉडीड इन्सेक्ट, ज्याला आपण मावा, तुडतुडे, रसशोषक किडी ज्याला म्हणतो, यासाठी व्हर्टिसिलम चांगला आहे. आळीवर्गात त्या कीटकासाठी जसं बिवेरिया बॅसियाना, मेटारायझियम हे खूप चांगलं काम करत असतं. तर याचा स्प्रे केल्यानंतर आळीला रोग होतो, म्हणजे तिच्या अंगावरती बुरशी वाढते आणि ती चौथ्या पाचव्या दिवशी मरत असते. आता काही म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी असतात, काही मातीमध्ये काम करणाऱ्या बुरशी, जसं की मिरचीचं रोप लावलं आणि क कटवम लागतं. एक अळी मातीमध्ये जाऊन ती मुळ कट करते, खोड कट करते, मग त्यासाठी मेटारायझियम चांगलं काम करतं.
0: अच्छा,
1: अशा मध्ये वेगवेगळे बुरशी वापरतो. विषाणूमध्ये जर म्हटलं तर NPV व्हायरस, न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिस व्हायरस किंवा बॅक्युलर व्हायरस, हे व्हायरस हे कलेक्ट केलेले असतात. म्हणजे आता कलेक्ट पण करताना काय, जंगलामध्ये किंवा असं निसर्गामध्ये काही नॅचरली आजार होत असतात कीटकांना, असे आजारी पडलेले कीटक गोळा करून त्यांच्या शरीरातून

0: विषाणू काढले जातात आणि त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन करून ते पुन्हा शेतामध्ये स्प्रे केले जातात आणि मग ते कीटक मरतात. ते विषाणूचा वापर होतो. या पद्धतीने अजून बघितलं तर काही जे कीटक असतात मित्र कीटक ज्याला म्हणजे उपयोगी आपल्यासाठी उपयोगी कीटकांसाठी घातक असतात त्याला मित्र कीटक आपण म्हणतो. हे कीटक दुसऱ्या कीटकांना खातात.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये आपण क्रायसोपाची निर्मिती करू शकतो किंवा ट्रायकोग्रामा चिलोनीज ट्रायकोग्रामा नावाचा कीटक असतो छोटासा एकदम सूक्ष्म असतो. तो कीटक काय करतो बाहेर शेतामध्ये जे काही आळीच्या आधी अंडी अवस्था जी असते कीटकांची हे अंडी शोधून स्वतःचं अंड त्याच्यामध्ये टाकत असतो.
1: अच्छा.
0: म्हणजे कीटकाच्या अंड्यामध्ये तिथे बसून स्वतःच अंड त्याला पंचर करून टाकत असतो म्हणजे अळ्यांची अंडी मारण्याचं काम हा ट्रायकोग्रामा नावाचा जो मित्र कीटक आहे तो करत असतो. मग त्याचं प्रोडक्शन प्रयोगशाळेमध्ये करताना शेतकऱ्यांना ते दिलं जातं. तर अशा पण काही वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोगशाळा आहेत. तर याचा जर जेव्हा जेव्हा आपण वापर करतो तर अर्थातच आपल्याला नैसर्गिक पद्धतीनं नियंत्रण होतं आणि ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या जैविक पद्धतीनं जे काही जीवाणू आहेत किंवा बुरशी आहेत किंवा जे काही व्हायरस किंवा कीटक हे माणसासाठी सुरक्षित आहे.
1: अच्छा.
0: त्यामुळे त्याचा उपयोग आपण सहज करू शकतो.
1: आता तुम्ही म्हणालात की जे काही कीटक आहेत ते मरतात आणि त्यांना शोधून पुन्हा मग त्याच्यातून काही विषाणू काढून ते केले जातात. तर ते कसे केले जातात म्हणजे काय त्याची पद्धत आहे आणि ते कुठे केलं जातं.
0: मी एक उदाहरण सांगतो. जसं न्यूक्लिअर पॉलीहाइड्रोसिस व्हायरस नावाचा जो विषाणू आहे हे निसर्गामध्ये ज्या आळ्या मरतात त्यांची एक विशेष लक्षण असतं म्हणजे अशी ती आळी एखाद्या फांदीला लटकून उलटा व्ही आकार जसं असतं तशी लटकलेली असते आणि अशा पद्धतीच्या आळ्या त्या गोळा केल्या जातात. त्या गोळा केल्यानंतर त्याची जी बॉडी असते पूर्ण व्हायरस युक्त असते. मग अशा आळ्या काढून आपण मिक्सर सारखं एक युनिट येतं त्याच्यामध्ये क्रश करतो त्याचं पाणी करतो आणि त्याचं मग डायल्युशन करतो म्हणजे एक लिटर जे द्रावण मिळतं त्याचं 100 लिटर पाणी करून मग ते आपण शेतामध्ये फवारतो. समजा आता हरभऱ्याचं शेत आहे त्याच्यामध्ये आळ्या खूप पडलेल्या आहे म्हणजे हिरवी बोंड आळी ज्याला आपण होते त्या पडलेल्या आहे किंवा दुसरं लष्करी आळी पडलेली आहे. आता हे स्प्रे केल्यानंतर काय होतं त्या आळीच्या शरीरात गेल्यानंतर त्या सगळ्या आळ्यांना रोगबाधित होतील. मग त्या रोगबाधित झाल्या आळ्या आपण पुन्हा गोळा करतो आणि त्याचं पुन्हा क्रश करून परत आपण वापर करू शकतो. तर असे जे प्रयोगशाळेमध्ये असं की राहुरी कृषी विद्यापीठ आहे दापोली कृषी विद्यापीठ आहे या ठिकाणी अशा प्रयोगशाळा आहेत आणि त्या ठिकाणी ते बनवतात आणि शेतकऱ्यांना ते देत असतात.
1: बरं. आणि शेतकऱ्यांना जर अशा पद्धतीने फवारणी करायची असेल तर मग त्यांना जी फवारणीसाठी मिळणारी उत्पादनं आहेत ती कुठे मिळतात.
0: हां कृषी विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत. काही खाजगी कंपन्या सुद्धा त्याचं उत्पादन करत असतात त्यामुळे ते सुद्धा मिळत असतात बऱ्याच ठिकाणी. आणि कृषी विज्ञान केंद्रामध्ये काही ठिकाणी बनवतात तिथं सुद्धा मिळत असतात. तर शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला कारण कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांशी बऱ्यापैकी जोडलेले आहेत त्यामुळे ते मार्गदर्शन करतील. त्यांच्याकडे पण प्रयोगशाळा आहेत आणि कृषी विद्यापीठात सुद्धा प्रयोगशाळा आहेत आणि खाजगी कंपन्या सुद्धा आहेत.
1: जैविक कीड नियंत्रणामध्ये सापळा पद्धतीचा सुद्धा उपयोग होतो तर तो कसा त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: वेगवेगळ्या प्रकारचे सापळे असतात जसं की हिरवी बोंडाळीसाठी किंवा भाताचं खोडकीड आहे त्याच्यासाठी कामगंध सापळे असतात. त्यानंतर नारळामध्ये ज्या काही किडी असतात रेड पाम व्हील म्हणजे सोंडे भुंगा किंवा गेंडा भुंगा त्याच्यासाठी सापळे असतात. स्टिकी ट्रॅप म्हणजे चिकट सापळे असतात. त्यानंतर अजून फळमाशीसाठी सापळे असतात. असे वेगवेगळ्या किडीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सापळे उपलब्ध आणि मार्केटमध्ये आहेत उपलब्ध. त्या सापळ्यांचे विशिष्ट काय जसं मी सांगितलं भाताचा खोडकिडा आहे तर ह्या खोडकिड्यासाठी जो सापळा आपण लावतो कामगंध सापळा त्याला एक फनेल असतं आणि खाली प्लास्टिकची पिशवी असते आणि फनेलच्या वरती एक औषध त्याला ल्यूर्स किंवा गंध म्हणतात तो गंधाची एक गोळी लावलेली असते. त्या गोळीमुळे काय होतं त्या शेतामध्ये असलेले जे नर पतंग असतात आता ज्या काही आळ्या तयार होतात समजा मी सांगितलं की भाताचा खोडकिडा आता खोडकिडीची आळी तयार होते ती पतंगापासून होते तर त्या पतंगामधले जे नर पतंग असतात ते तिथं आकर्षित होतात त्या वासामुळं आणि जे फनेल जे असतं नरसळ त्याच्यामध्ये फिरता फिरता पडून खाली एक प्लास्टिकची पिशवी बांधली असते पिशवीमध्ये येतात आणि मग त्यांना पुन्हा बाहेर जाता येत नाही. म्हणजे त्या नरांना फसून अडकून मारायचं. मग त्या परिसरामध्ये किंवा त्या शेतामध्ये नर जर संपले तर मादीला नर मिळत नाही आणि त्यांचं प्रजनन थांबत असतं. अशा पद्धतीने करता येतं. आता दुसरं जर बघितलं की काही सापळ्यामध्ये पाणी टाकलेलं असतं म्हणजे जसं की वांग्याचा शेंडातली जी आळी असते आणि फळामधली आळी असते त्यासाठी त्या सापळ्यामध्ये ते लूर लावलेला असतो आणि पाणी असतं. मग ती पाकळी काय ते फिरता फिरता फिरता पाण्यात पडून मरत असते.
1: अच्छा.
0: मग त्यात नर मादी दोन्ही येतं. दुसरं प्रकाश सापळा जो असतो म्हणजे लाईट ट्रॅप ज्याला आपण म्हणतो याच्यामध्ये काय असतं की रात्री एक लाईट लावला जातो आपला साधा बल्ब असतो तो आणि त्याच्या खाली साधारण अर्धा किंवा एक फुटावरती पाण्याचं भांडं ठेवायचं असतं. तर जेव्हा रात्री जे निशाचर कीटक असतात ते येतात त्या बल्बच्या आजूबाजूला असे फिरत फिरत फिरत काय होतात पाण्यात पडले की ते मरतात मग ते बाहेर जाता येत नाही. असंच एक फळमाशीसाठी आंबा फळमाशी किंवा पेरूमध्ये फळमाशी येते वेगळ्या फळांमध्ये येत असते. ह्या फळमाशीला मारणं म्हणजे ती आळी जी असते ती कठीण आहे. फळामध्ये एकदा गेल्यानंतर आपण बाहेर काढू शकत नाही किंवा औषध पण पोहोचू शकत नाही. मग त्याचे जे माशीची अवस्था असते, कारण कोणत्या कीटकाचे जे अवस्था असतात, अंडी, आळी, कोश आणि माशी, तर माशीची अवस्था असते त्या नर माशा अट्रॅक्ट करण्यासाठी मिथाइल इजिनॉल नावाचं केमिकल युक्त एक सापळा येतो. आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते. दापोली कृषी विद्यापीठानं सुद्धा संशोधित करून रक्षक नावाचा सापळा काढलेला आहे आणि इतर विद्यापीठानं सुद्धा वेगवेगळे नावं आणि कंपन्यांनी पण काढलेले. काम एकच आहे त्यांचं. त्या केमिकलमुळं काय होतं, नर माशा असतात ते अट्रॅक्ट होतात आणि आत त्या सापळ्यामध्ये एकदा आल्या की त्यांना बाहेर जाता येत नाही आहे. म्हणजे त्या परिसर नर कमी करायचे या पद्धतीनं. आता हे जे सापळे लावतो त्याचा एक सीझन किंवा एक वेळ असते महत्त्वाची. जसं की आंब्यामध्ये जर विचार केला आपण, तर आंबा निघतो आपला एप्रिल, मे, जून हा साधारण. पण त्याच्या आधी जर आपण 3 महिने जर सापळे लावले, म्हणजे साधारण जानेवारीमध्ये जर लावले, जानेवारी फेब्रुवारीमध्ये, तर त्या भागातलं जी संख्या असते कीटकांची ती एकदम कमी होऊन जाते आणि पुढे मग त्याचा प्रसार होत नाही किंवा ते कीड वाढत नाही. आता आम्ही कृषी विज्ञान केंद्रातर्फे वेगवेगळ्या पद्धतीने प्रात्यक्षिक घेत असतो ह्या पद्धतीनं आणि शेतकऱ्यांना आपण देत पण असतो त्या प्रयोगामधून आणि शेतकरी पण घेत, म्हणजे याचा प्रसार जास्तीत जास्त करणं. कारण ह्या सापळ्या पद्धतीनं जर कीड मारता आली तर आपल्याला कीटकनाशक मारण्याची गरज नाही.
1: बरोबर.
0: आणि विषमुक्त भाजीपाला, विषमुक्त फळं आपल्याला येत असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे सापळे आहेत. लाईट ट्रॅप झालं हे फळमाशी सापळा. चिकट सापळ्यामध्ये काय असतं, पिवळ्या रंगाचा चिकट सापळा, निळ्या रंगाचा चिकट सापळा आणि पांढऱ्या रंगाचा. हे जे एक पेपर असतो त्या पेपरवरती एक गम सारखं चिकट द्राव लावलेला असतो, केमिकल असतं, आणि तो जो कलर असतो, समजा निळा कलर, निळा कलर असे जर आपण बोर्ड लावले तर काय होतं, त्याच्याकडं फुलकिडी आकर्षित होते आणि ती चिकट असेल ती चिटकून मरते. आता सफेद माशी बरेच भाजीपाले होते, मग त्यासाठी पिवळ्या रंगाचा चिकट सापळा, मग पिवळ्या रंग आकर्षित होते. असे जर सापळे आपण 1 एकराला समजा 30-30 जर लावले तर बऱ्यापैकी नियंत्रण होतं. असं मी म्हणत नाही की 100% नियंत्रण होईल, परंतु 50-60% केवळ सापळ्यामुळे नियंत्रण होतं आणि उरलेलं मग आपण दुसऱ्या पद्धतीने नियंत्रित करू शकतो.
1: बरोबर. जैविक पद्धतीने जेव्हा आपण कीड नियंत्रण करतो तेव्हा रसायनांची अजिबात गरज पडत नाही का?
0: जर व्यवस्थित जर नियंत्रण केलं आपण अगदी सुरुवातीपासून, आपल्याला पहिले माहिती पाहिजे की कीड केव्हा येते, म्हणजे सुरुवातीला कोणती येते, नंतर कोणती येते, त्या पद्धतीने जर आपण सापळे लावले किंवा जैविक जे घटक मी सांगितले, जी कीटकनाशक, जैविक कीटकनाशक हे जर वापरले तर मग रसायनाची गरज येत नाही.
1: बरं.
0: आणि थोडी जर कीड असेल, म्हणजे ज्याला आपण तो इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल, एक शब्द म्हणजे आर्थिक नुकसान पातळीच्या खाली जर असेल तर ती नुकसान करत नाही. म्हणजे आपण म्हणतो की आता भाताचं उदाहरण घेतलं, अगदी 1-2% नुकसान आहे खोडकिडीचे तर ते नुकसान करत नाही, पण 5-10% झालं तर ते नुकसान. म्हणजे एक पातळी असते किडीची, ती असली पण पाहिजे.
1: अच्छा.
0: पूर्णच कीड मिली तर मित्र कीटकांना खायला काही मिळणार नाही, ते पण जगले पाहिजे म्हणून थोड्या प्रमाणात कीड असते, पण ती शेतकऱ्याला नुकसान करत नाही,
1: मर्यादा
0: ओलांडते. हा.
1: ओके. फळांमध्ये तुम्ही म्हणालात की आंबा आहे, नारळ आहे, यामध्ये चिकट सापळ्यांचा वापर होतो किंवा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर होतो, तर हेच भाजीपाला पिकाला सुद्धा लागू आहे का?
0: हो हो हो. त्या पिकानुसार जे सापळे आपण जे लावतो, चिकट सापळे सगळ्याच याला भाजीपाल्यामध्येच येतच, अर्थात पांढरी माशी, मावा, तुडतुडे ह्या किडी येतात, त्यामुळे चिकट सापळे येत असतात त्याच्यामध्ये. आणि आळीमध्ये जे असतं ना, ज्या प्रकारची आळी त्या पद्धतीचा जो लूर गंध असतो तो लावायला लागतो. म्हणजे जसं की वांग्यामधली जी आळी असते, सेंड्यातली आळी, त्याच्यामुळे लुसिनोड आर्बोनेलिस नावाचं एक शास्त्रीय नाव आहे त्या किडीचं, त्याचा लूर लावा लागतो. तसं टोमॅटोमध्ये जी आळी त्या फळाला छिद्र करते त्यासाठी हेली लूर, हेलिकोवर्पा नावाची आळी असल्यामुळे हेली लूर म्हणतात. लष्करी आळी असेल तर स्पोडोलूर नावाची तो गंध असतो. कोबी फ्लावर असेल तर त्यामध्ये डायमंड बॅक नावाची कीड असते, त्यामुळं त्यासाठी त्या पद्धतीचा लूर असतो. म्हणजे शेतकऱ्यांनी जेव्हा ते खरेदी करतील हे सापळे आणि ती जी गोळी, तर ते कोणत्या पिकासाठी आणि कोणत्या किडीसाठी हे सांगणं महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण ते लावत असतो शेतामध्ये, ते एक पोडीमध्ये किंवा पॅकेटमध्ये येतं, ते पॅकेट फोडल्यानंतर ती जी गोळी असते ती लावायची. आता हे लावत असताना आपले ओले हात त्याला लागले नाही पाहिजे, कारण त्याला जो गंध असतो तो फार सेन्सिटिव्ह असतो, म्हणून हात स्वच्छ आपले पाहिजे. जो सापळा आपण लावतो, आता पावसाळ्याचा सीझन येईल, मी सापळा लावतो आणि त्याच्यामध्ये पाऊस नाही गेला पाहिजे, नाहीतर त्या गंधाची गोळी असते ती जर पाऊस लागला तरी पण त्याचा परिणाम येत नाही. आणि दुसरं, प्रकाश सापळा मी सांगत होतो ना, प्रकाश सापळा लावल्यानंतर तो लाईट आपण जो चालू करतो त्याचा एक वेळ आहे, म्हणजे संध्याकाळी आपण 7 वाजता किंवा दिवस मावळ्यानंतर चालू करायचा आणि तिथून पुढे 3 तास किंवा 4 तास चालू ठेवायचा, रात्री समजा फार तर 10:30 किंवा 11 वाजता बंद करायचा.
1: अच्छा.
0: कारण काय होतं, याच्यामध्ये ज्या किडी असतात, किडींचे पतंग रात्री त्या 3 तासामध्ये येतात, पण रात्री 11 नंतर काही मित्र कीटक ते सुद्धा येऊन मरतात.
1: अच्छा,
0: म्हणून आपल्याला तो जो वेळ महत्वाचा आहे.
1: आपल्या या क्षेत्रामध्ये येणारे युवा शेतकरी जे आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी काही वेगवेगळे

0: शिबीर किंवा मेळावे आयोजित केले जातात का?
1: हो मॅडम, आपण कृषी विज्ञान केंद्र कोसबाड इथे आपण वेगवेगळे शिबिर मेळावे ते आयोजित करतो, त्यांचे प्रशिक्षण घेत असतो. आम्ही दर महिन्यात प्रशिक्षण असतंच आपलं, परंतु आम्ही शेतावरती जात असतो, काय प्रयोग घेत असतो, म्हणजे पालघरच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आमच्या काही फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन किंवा ऑन फार्म टेस्टिंग असे काही आमच्या प्रयोग असतात. तिथं आम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांना घेत असतो, प्रायोगिक शेतकरी म्हणजे 20-20 शेतकऱ्यांचा गट असतो, तिथं जाऊन आपण सांगत असतो माहिती. किंवा कृषी विभाग जे आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये, त्यांचे पण शिबिर असतात किंवा त्यांचे ट्रेनिंग असतात, त्यांचे शेतीशाळा असतात, त्या शेतीशाळा मार्गदर्शन म्हणून आम्ही जात असतो. आमचं दोघांचं कोलॅबोरेशननी बरेचसे काम असतात. काही एनजीओ भरपूर काम करतात आपल्या भागामध्ये, तर ते सुद्धा रिसोर्स पर्सन जे तज्ज्ञ म्हणून बोलतात, तिथं पण आपण ह्या जैविक पद्धतीची माहिती देत असतो. कारण आज सेंद्रिय शेतीकडे लोकांचा कल आणि गरज आहे सेंद्रिय शेतीची, त्यामुळे आपल्याला कुठेतरी ह्या रासायनिक कीडनाशकापासून बाहेर येऊन आपण सेंद्रिय ज्या पद्धती आहेत त्या जास्तीत जास्त त्याच्यामध्ये गेल्या पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. म्हणून सतत आपण वेगळ्या पद्धतीनं, जसं आपण आता आकाशवाणीमधून बोलतो, इथून सुद्धा एक प्रसार होत असतो, वेगळ्या शिबिरांमधून होत असतो, किंवा वेगवेगळे जसे जे माध्यम असतात न्यूजपेपर वगैरे, याच्यातून आपण त्या त्या सीझनला त्या त्या हंगामात आपण कोणत्या पिकाचा हंगाम आहे त्यानुसार आपण ॲडवायझरी देत असतो. शिवाय आपले व्हॉट्सअप ग्रुप्स असतात, त्याच्यातून सुद्धा आपण प्रत्येक आठवड्याला सल्ला देत असतो. तर आपला जास्तीत जास्त कल की रासायनिक कीडनाशकाला पर्यायी ज्या काही गोष्टी आहेत या सेंद्रियमध्ये, याचा उपयोग करून आपण ते करायचं असतं.
0: बरं, आणि ही जैविक घटक हाताळताना कोणती काळजी घ्यायची असते?
1: जैविक घटक जेव्हा आपण बाजारातून आणतो किंवा प्रयोगशाळेमध्ये आणत असतो, तर एखादी समजा बाटली आहे, त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे किंवा व्हर्टिसिलियम असे जे काही बुरशी आहे, त्याच्यामध्ये एक जीव आहे एक प्रकारचा, म्हणून ते आणल्यानंतर जितकं लवकर आपल्याला वापरता येईल त्याचा वापर होईल ते आपल्याला वापरायचं असतं. ते आणल्यानंतर उन्हामध्ये ठेवायचं नाहीये, उन्हात ठेवल्यामुळे पण त्याची कार्यक्षमता कमी होत असते.
0: बरं,
1: आणि जेव्हा आपण वापर करतो, समजा फवारणी आपल्याला जर करायची असेल आणि त्या फवारणी पंपामध्ये आधी जर दुसरं एखादं रासायनिक औषध वापरलेलं असेल किंवा बुरशीने वापरलं असेल, तर तो पंप पूर्ण धुवून घेतला पाहिजे मग वापरायचं. किंवा ज्या टाकीमध्ये आपण ते मोठं औषध बनवत असतो, तर ती टाकी रासायनिक बुरशीने अशी नको आहे, ती व्यवस्थित स्वच्छ करून मग वापरायचं. या साध्या गोष्टी आपण करायच्या.
0: वेगवेगळ्या प्रकारचे सापळे आहेत किंवा जैविक बुरशीनाशक आहेत, तर ती शेतकऱ्यांना ती कुठे उपलब्ध होतील?
1: बाजारामध्ये तर वेगवेगळ्या कंपन्या बनवतातच, शिवाय कृषी विज्ञान केंद्र, आता आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण ट्रायकोडर्मा नावाचं जैविक बुरशीनाशक बनवत असतो, व्हर्टिसिलियम, बिवेरिया, मेट्रायझम हे जैविक कीटकनाशक ते आपण बनवत असतो. तिथं संपर्क जवळच्या लोकांनी साधावं किंवा ज्या ज्या भागातले शेतकरी असतील तर त्या त्या जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र तिथं संपर्क साधावा, किंवा कृषी विद्यापीठाशी जर जवळ असतील शेतकरी त्यांनी कृषी विद्यापीठ संपर्क साधून तिथं त्यांना उपलब्ध असतील. फक्त हे जे प्रोडक्ट फ्रेश असावं, फार जुनं नसावं, म्हणजे त्याची एक्सपायरी जर 1 वर्ष असेल तरी पण आपण जितकं लवकर वापरता येईल तर ते जर वापरले त्याची कार्यक्षमता अधिक चांगली असते.
0: बरं, जैविक कीटकनाशक वापरल्यामुळे उत्पादनावर काही परिणाम होतो का?
1: नाही, बिलकुल उत्पादन चांगलं येतं. म्हणजे उत्पादन म्हणजे आपण कीड मारतो किंवा रोग मारतो त्याच्यामुळं, त्यामुळं उत्पादन कमी होण्याचा काही प्रश्नच याच्यामध्ये नाही. फक्त ते विषमुक्त आपल्याला अन्न मिळतं, चांगलं अन्न मिळतं.
0: अच्छा,
1: याच्यामध्ये एक आहे रासायनिक कीटकनाशक आपण फवारणी करतो त्यावेळेस असं वाटतं की अगदी 90% कीड मिली, इकडे जैविकमध्ये तेवढं होत नाही. कीड मारण्यासाठी आपल्याला वेळ घ्यावा लागतो, म्हणजे 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस इतका वेळ लागतो.
0: कीड नियंत्रणामध्ये सापळा पीक पद्धत ही काय पद्धत आहे?
1: सापळा पिकं म्हणजे जेव्हा आपण भाजीपाला लावतो, समजा एखादा मिरची, टोमॅटो, कोणताही भाजीपाला लावला, तर त्याच्या बॉर्डरला जर आपण मका लावली 2 लाईनी 3 लाईनी, तर ते मका सापळा पीक झालं. म्हणजे काय, जी काही बाहेरून येणारी जी कीड आहे ती मक्यावरती थांबेल, नंतर आतमध्ये शेतात. आता बाहेरून बऱ्याचशा कीड येतात, पांढरी माशी, तुरतुडे, बाहेर दुसऱ्या शेतातून, शेजारी शेतातून पण येत असतात. आणि ह्या मक्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे मित्र कीटक असतात तिथे, कारण मक्याचे जे पराग असतात, पराग खाण्यासाठी तिथं मित्र कीटक, कारण मित्र कीटक हे मांसाहारी असतात जनरली, जसं लेडीबर्ड बीटल, क्रायसोपा, नेपॅन्टेलिस, ब्रेकॉन. पण ज्यांना तेव्हा कीटक मिळत नाही खाण्यासाठी त्यावेळेस ते तात्पुरते शाकाहारी होतात आणि मक्याचे पोलन खात असतात. किंवा दुसरं पीक आहे तुळस, रान तुळशीला फुलामध्ये खूप पोलन असतात आणि ते खाण्यासाठी तिथे भरपूर मित्र कीटक असतात. मग असे जर पिकं शेताच्या बांधाला लावले तर आपल्याला काय होतं, आपण मध्ये स्प्रे करतो कीटकनाशक, त्यावेळेस किडी पण मरतात, मित्र कीटक पण मरतात, पण बाहेर मक्यावरती हे सतत जिवंत असतात, त्यामुळे तो एक त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. तसंच दुसरं एक पीक आहे झेंडू. समजा आपण भाजीपाला लावल्यानंतर दर 15 किंवा 20 ओळीनंतर एक झेंडूची जर लाईन लावली, तर त्या झेंडूच्या फुलाकडं जे काही हिरवी जी अळी असते त्या अळीचा जो पतंग असतो तो आकर्षित होऊन झेंडूच्या फुलावरती अंडी देत असतो.
0: अच्छा,
1: तर त्यामुळे काय होतं, जी अळी तयार होते ती झेंडूच्या फुलावरतीच तयार होते. आणि नियमितपणे जर आपण 3-4 दिवसांनी झेंडूची फुलं जर तोडत राहिलो तर त्या आळी अवस्था किंवा अंडी अवस्था त्या किडीची शेताच्या बाहेर निघून जाईल. म्हणजे मुख्य जे पीक आहे आपल्या भाजीपाला ते कीड मुक्त राहील. असंच एक पीक आहे अजून एरंडाचं झाड. तर एरंडा झाड एक दोन झाड जर शेताच्या बांधाला जर असतील तर त्या एरंडा झाडावरती लष्करी आळीचा पतंग अंडी देत असतो आणि हे पान आपल्याला सहज दिसतं ते. म्हणजे तिथं जर अंडी घातली तर आळ्या तयार होतात आणि त्या आळ्या त्या पाण्यातला मधला भाग खाऊन त्याची जाळी तयार करतात अक्षरशः. मग ते दिसल्यानंतर आपण तिथल्या तिथं आळीला मारू शकतो आपण. आणि जर आपण आता समजा सगळं बघितलं आणि जर आपण लक्ष नाही दिलं तर काय होईल, त्या पानातून त्या आळ्या खाली येतील आणि शेतामध्ये जातील.
0: अच्छा.
1: तसंच झेंडू पण आपण लावला पण जर फुलं नाही तोडले तर ती आळी पुन्हा आपल्या मुख्य जे पीक आहे तिकडे जाईल. त्यामुळं म्हणजे हे पिकं पण लावले पाहिजे सापळा पिकं आणि निरीक्षण करून ती कीड आपल्याला आटोक्यात करता आली पाहिजे.
0: बरं, शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही?
1: शेतकऱ्यांनी आज सेंद्रिय पद्धतीकडे वळताना जैविक कीड नियंत्रणाचा उपयोग केला पाहिजे, कीड असेल रोग असेल त्याच्यामध्ये. कारण आपण जे काही अन्न खातो हे विषमुक्तच असलं पाहिजे. आज आपण बघतो की एवढे पेशंट वाढलेले कॅन्सर सहित कोणत्या पण आजाराचे, एकदम मनुष्य जातीची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे. त्यामुळे आपल्याला एक हातभार लावता येईल ह्या लोकांना त्यांचं जीवन चांगलं होण्यासाठी. तर आपण काय करू शकतो शेतकरी म्हणून, तर आपण त्यांना विषमुक्त भाजीपाला विषमुक्त अन्न देऊ शकतो आणि ते पण आपणच खातो ना, जे काय पिकवतो ते आपण शेतकरी खातो. तर आपलं सुद्धा स्वास्थ्य सांभाळायचं असेल तर आपल्याला विषमुक्त अन्न आणि त्यासाठी आपल्याला जैविक पद्धतीनं कीड आणि रोग नियंत्रण ह्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच सगळ्यांचाच फायदा होईल आणि या देशाचा फायदा होईल. आणि ह्या ज्या जैविक निविष्टा ह्या बऱ्याचशा आपण घरगुती बनवू शकतो घरच्या घरी. याच्यामध्ये समजा आता कीडनाशकाचा विचार केला आपण तर दशपर्णी अर्क हे आपल्याला घरच्या घरी बनवता येतं, त्याला खर्च पण नाही. याच्यामध्ये कसं असतं, दशपर्णी म्हणजे 10 वेगवेगळ्या पानांचा अर्क. म्हणजे आपल्या परिसरामध्ये ज्या वनस्पती असतात ज्याला शक्यतो गुरं खात नाही, जनावर खात नाही, जसं की एरंडी आहे, पपईचा पाला आहे, सीताफळाचा पाला आहे, निरगुंडीचा पाला आहे, लिंबाचा पाला, करंजाचा पाला, असे जे कडवट तुरटच्या वनस्पती त्यांचा पाला गोळा करायचा, दोन दोन दोन दोन किलो गोळा करायचा. त्या देशी गाईचं सेन 5 किलो, 10 लिटर गोमूत्र हे सगळं मिक्स करायचं. मिरचीचा ठेचा 2 किलो, लसूण ठेचा 1/2 किलो आणि अद्रक 1/2 किलो असं सगळं एकत्र करायचं. 200 लिटरच्या ड्रम मध्ये टाकायचं आणि रोज ते हलवायचं सकाळ संध्याकाळ. आणि ते एक महिना आपण सावरीत झाकून ठेवलं, रोज हलवलं, त्याचा जो अर्क येतो हा अर्क आपण नंतर कीटकनाशक म्हणून वापरू शकतो. आता हे जर औषध आपण दर 8-8 दिवसाला जर फवारणी केली तर बाहेरून कोणतीच कीड येत नाही. कारण त्या पिकावरती जो कडवट तुरट जो वास आहे त्यामुळे बाहेरून किडी अंडी घालण्यासाठी येत नाही, त्यामुळे कीड तयार होत नाही. आता मी चिकट सापळे सांगितले मगाशी तुम्हाला, चिकट सापळे मार्केटमध्ये मिळतात. पण घरगुती जर बनवायचं असेल, आपण पिवळ्या रंगाचे पेपर्स घेतले आणि त्याला ग्रीस जर लावलं, जुनं वापरलेलं ग्रीस म्हणजे जे वेस्ट आहे ते जरी लावलं आणि अशी चिकट जरी आपण लावून दिले तरी सुद्धा त्याच्यावरती किडी येऊन चिटकतात. ह्याचमध्ये काही शेतकरी काय करतात की समजा भाजीपाले खूप पांढरी माशी झाली किंवा तुडतुडे वाढले तर ते काय करतात की मोहरीचं तेल असतं, चिकट असतं, ते एका बादलीवर पाण्यामध्ये साधारण 200-300 मिली तेल टाकतात, ते पाणी सगळं चिकट होतं, त्याच्यामध्ये एक सुती कापड बुडवतात आणि ते कापड दोघं धरून असं त्या भाजीपाले ओढत ओढत ओढत नेतात. आता ते कापड ओढल्यामुळे काय होतं, झाडं हलतात, त्याच्यावरची जी काही कीड असते पांढरी माशीवर ती वरती उडते आणि त्या कापडाला चिटकते. म्हणजे असे जे उपाय आहे ना, साधे उपाय आहे कमी खर्चाचे, हे जर केले तर खर्च वाचेल आणि कीड पण नियंत्रित होत असते.
0: शेतकऱ्यांसमोर कीड नियंत्रण हे आव्हान तर आहेच, पण यावर वेगवेगळे उपायही आहेत. सर, तुम्ही आज आलात आणि खूप छान पद्धतीने हे उपाय आम्हाला समजून सांगितलेत, वेगवेगळे मार्ग सुचवलेत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे तुमचे खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, माझा आभार माझं शिवार या कार्यक्रमात आत्ताच आपण भाजीपाला पिकातील एकात्मिक पीक संरक्षण याविषयी उत्तम सहाणे यांच्याकडून महत्त्वाची माहिती ऐकलीत. श्रोते हो, उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल जैविक बुरशीनाशक ट्रायकोफार्मा याविषयी माहिती. आणि उद्याच्या माझा आभार माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल हॅलो शंका समाधान, यात दुधाळ गाई म्हशींसाठी एकत्रित खाद्य मिश्रण. तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुरेश जगदाळे. उद्याचा माझा आभार माझं शिवार हा कार्यक्रम तुम्ही फक्त मोबाईल ॲपवरच ऐकू शकाल. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक अस्सल मराठी मातीतलं गीत.

पिंजरा या चित्रपटातील हे गीत गायलं होतं विष्णू वाघमारे आणि सहकारी यांनी. गीत होते जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी. या गीताबरोबरच माझा आवार माझे शिवार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. तुम्ही आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरून देखील ऐकू शकता. रात्रीचे 8:36 झाले आहेत.

0: श्रोते हो, आत्ताच आपण स्वच्छ भारत अभियान गीत ऐकलंच. स्वर होता पामेला जैन यांचा. यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. या परिषदेत जगभरातल्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. G7 परिषदेत सहभागी होण्याची प्रधानमंत्र्यांची ही 13 वेळ आहे. या परिषदेत ते ग्लोबल साऊथ देशांचे मुद्दे उपस्थित करतील, त्यामुळे भारतासाठी ही महत्वाची परिषद आहे. या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी कॅनडा, ब्रिटन यांच्या प्रधानमंत्र्यांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ते उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशिया संघर्षात लक्ष घालावं अशी इच्छा युरोपियन राष्ट्रांनी आज एव्हियन इथं सुरू असलेल्या G7 परिषदेत व्यक्त केली. रशिया युक्रेन युद्धात आपण लक्ष घालू, तसंच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करू, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितलं. या युद्धामुळे अमेरिकेवर फारसा परिणाम झाला नाही असं ते म्हणाले. मात्र या युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 केवळ 27.4 पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला महाराष्ट्र शासनानं दिला आहे. या 15 सरासरी 103.8 पावसाची नोंद होत असते. त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं आज मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल असंही बैठकीत सांगण्यात आलं. शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीची कामं हातात घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर

प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल असं इराणनं म्हटलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघशी म्हणाले की इस्रायलनं लेबनॉनवर ठेवलेला ताबा हा अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं उल्लंघन ठरेल. अंतिम करारात लेबनॉनचा समावेश आहे की नाही हे अमेरिकेनं स्पष्ट केलेलं नाही असं अराघशी म्हणाले. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्यू यांनी काल या कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय म्हटलं होतं. इस्रायलचे स्वतःचे प्राधान्यक्रम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहनं यांसारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत इंधन तेलांच्या दरांनी आज गेल्या 3 महिन्यातला तळ गाठला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन तेलाची वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी दर कमी केले. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 2.7% घसरून प्रति बॅरल 80 अमेरिकन डॉलर आणि 89 सेंट्स इतके झाले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या कच्च्या तेलाचे दर 3.1% घसरून प्रति बॅरल $78.25 आले. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकी यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळ यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कैद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू, बटुकेश्वर दत्त, अशफाक उल्ला खान यांनी अशा प्रकारच्या दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले.
2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षात येस बँकेच्या कर्जाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मुंबई खंडाळा आणि दिल्ली इथं 17 ठिकाणी छापे टाकले. सुरक्षा अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, सुरक्षा रियालिटी लिमिटेड, ख्याती रेल्टल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कार्यालयावर त्यांचे प्रवर्तक, संचालक आणि कर्मचाऱ्यांवर तसंच येस बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी

0: खाली हे छापे टाकण्यात आले. चालू खरीप हंगामातल्या पीकस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. एल निनोचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कापूस उत्पादन वाढवणं, डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवणं तसंच कमी पावसाच्या जिल्ह्यांसाठी आधीच योजना तयार करणं या बाबींवर चौहान यांनी बैठकीत भर दिला. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तृणमूलच्या 20 खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी झाल्याचा निर्णय 2 दिवसापूर्वी जाहीर केला होता. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास विशेष पथकानं सुरू केला आहे. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. दार्जिलिंगच्या डोंगराळ भागातल्या गोरखा समुदायाचे बऱ्याच काळापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरच संविधानाच्या चौकटीत राहून सोडवले जातील असं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे. ते आज दार्जिलिंग जिल्ह्यात कुरसुंग इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. गोरखालँड प्रांतातल्या प्रशासनामधल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरच्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 mm पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया श्री श्रीमंत रामासागर पार्टी यांनी गायलेलं हे लोकसंगीत.

Ada.

0: संपले असताना
1: आणि ब्रेका आपल्या मनात ना
0: रे चालला सहला
1: या श्रीरामाच्या पाया

0: स्वतंत्र ऋषी
1: काही सांगत होता त्यावेळेला
0: हे चमत्कार कसा
1: झालाय बर का
0: त्याचे कारण आम्हाला बोला
1: सांगा लवकर
0: विश्वामित्र ऋषी
1: काय करत असायला
0: आणि गोष्ट होऊन

0: सांगितलं असेल ना त्यावेळेला
1: आणि मुलीला
0: बोलत असेल
1: आणि शाप होता।

0: बाबा
1: ह्याचे
0: कारण
1: सांगा
0: आणि बरे का बर म्हणजे वाटची मुलगी गौतमाची राणी
1: असायला त्या वेळेला
0: आणि यानं बरे काय शाप
1: दिलेला असायला त्या वेळेला
0: शाप मुळशी होऊन पडली
1: होय
0: आणि पडल्यामुळं

0: जिंकण्यासाठी
1: तयारी चालली असायला,
0: घेऊन थटून
1: चालल्या असताना त्यावेळी

0: गौतम ऋषी अंघोळ सवळ करून
1: अगदी त्या वेळेला
0: वन शिकण्यासाठी
1: तयारी केली बर का त्या वेळेला
0: एवढ्या वेळात ब्रिका
1: बर
0: गई आपली त्याला भेटली
1: भेटली असायला मनामध्ये
0: आणि त्या गैला पाच
1: परदिसल्या घातल्यासाठी
0: आणि घालून गरबडी काय केलं.

0: आणि त्या राजाला सांगितलं,
1: होय
0: बाबा मी बरे का असा प्रतिज्ञा
1: घालून आलोय बरे काय ह्या वेळेला.
0: त्या ब्रह्मदेवाने सांगितलं, बाबा तुला हे मुलगी मी देणार,
1: होय
0: आणि तुला हार
1: घालणार,
0: एवढ्याच बरे का दोघांचं
1: चाललेलं असेल बोल.

0: केला गेला असेला राजवाड्याला
1: आमच्या ब्रिकाम आला नीले
0: नीले असताना त्या वेळेला बरं
1: एवढ्यात काय झालं
0: असेल त्या वेळेला
1: आणि ब्रिकाच्या तीस कोटी

0: लागणे काय केलं
1: आणि इंद्रात लग्नाच्या ठायला आलं
0: आलं असताना त्यावेळेला
1: एवढ्याच पत्नी कळली लग्न झालं
0: असं म्हणून शिना समजला असताना त्यावेळेला
1: आणि गौतमान पंजिंकूर बर का मुलगी नेली
0: घेऊन गेलो आपल्या राजवाड्याला
1: एवढ्यात रागाला कुणाला
0: कुणाला बरं
1: इंद्र माझ्या देवा।

0: वेळेला
1: आणि रूप कुणाचं धरायला
0: कुणाचं

0: वाचायला बरं.
1: स्वतः गौतम अज्ञा आश्रमात
0: गेला असायला त्यावेळेला
1: आणि इंद्रान राग अज्ञा भरात
0: काय केलं
1: या वृक्षाचा मी उदार
0: करणार
1: आणि बदला घेणार
0: होय.
1: म्हणून कृता तिच्या वृक्षा आश्रमात रूप धरलं आपल्या पतीच
0: रूप धरून गेला असायला त्यावेळेला
1: आणि वृक्षा वाड्यात जाऊन
0: गेला असायला वाड्याला
1: आणि गौतमाचा आवाज काढून
0: पण
1: हळीहू

0: गडबडीन उठली
1: होय.
0: हिच्या मनातली बर का काही
1: नसायला
0: आणि ह्याच्या मनात काळवासना आली
1: असताना त्या वेळेला
0: काळवासनाच्या प्रक्रिया निमतान
1: गेले असायला कुठ
0: आणि दरवाजावर थाप टाकली गौतमाच्या
1: होय.
0: एवढ्या त्या माऊलीन
1: काय केलं या
0: आवाजात ऐकून दरवाजा खोलला
1: आणि बघितल्या बरोबर
0: घरात गेला
1: होय.
0: एवढ्यात काय केलं
1: त्या वेळेला.

0: आणि संपली सुरत्या
1: होय
0: संपल्याबरोबर
1: काय केलं या त्या वेळेला
0: आपल्या आश्रमाला आला एवढ्यात
1: बर
0: गरीब प्रकार वाढून ठेवलेला
1: होय
0: एवढ्याच अंतरात कुणी जाणलं
1: कोणी जाणलं बरं
0: गौतमान
1: जाणला असायला
0: एवढ्यात काय केलं असायला
1: काय केलं त्या वेळेला
0: आपल्या वाड्यात येऊन शिना
1: बर
0: आणि उभा

0: पडलेला असायला.
1: गौतम ऋषी आपला दारात गेला
0: होय
1: आणि आपल्या राणीला स्वतः अहिल्याला हळी मारली.
0: बोलत असायला
1: वसन, जसे राणीने आपला आवाज
0: ऐकल्या बरोबर
1: पतीचा आवाज ऐकून गरबडीन
0: उठले असायला
1: आणि बाहेर येऊन शिना
0: अगदी बघायला लागली असायला
1: तिच्या मनात काय झाली आलं
0: काय झालेलं
1: एवढ्या बाबा.

श्रोतेहो, आत्ताच आपण श्री श्रीमंत रामासागर आणि पार्टी यांनी गायलेलं हे लोकसंगीत ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत प्रकाश बोर्डेकर.

श्रोते हो, आत्ताच आपण उत्तरा केळकर यांनी गायलेलं प्रकाश बोरदावेकर यांचं गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं राजा उपाध्ये यांनी. आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रवीण दवणे यांचं गीत. स्वर आहे मेघना धायगुडे यांचा.

श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेली, डॉक्टर महेश केळुसकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे अजय जोगळेकर यांनी.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात 558 kHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मीनल देशपांडे यांचं गायन राग दुर्गा. त्यांना तबला साथ आहे भूषण परजुरे यांची आणि हार्मोनियम साथ आहे अनंत केमकर यांची. विलंबित ख्याल 3 तालात निबद्ध आहे आणि द्रुत आणि तराणा 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया मीनल देशपांडे यांचं गायन राग दुर्गा.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मिनल देशपांडे यांचं गायन ऐकलं, राग होता दुर्गा. विलंबित आणि द्रुत तराणा दोन्ही तीन तालात निबद्ध होतं. त्यांना तबला साथ भूषण परचुरे तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर. श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: रात्रीचे ठीक 10:30 आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली भाग पहिला.
2: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली भाग पहिला. लेखक सुंदरकुमार भुरण. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ऐकूया तर नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली.

0: सरसते. अग मावळ तिकडं बघ तरी, आ हा हा, लई झाक दिसतय बघ. अग ये सरस्वती, काय झालं ग बया तुला आज? आ चित्थाऱ्यावर दिसना तुझं मला.
1: अग परती एक संध्याकाळ सुंदरच दिसते ग काशी.
0: वैत अग म्हणूनच म्हणते बघ.
1: सकाळ दुपार संध्याकाळ अग देवानं घालून दिलेला नियम हाय हा.
0: वै तर अग सरस्वते, गंमत सांगते बघ तुला. कोड घाली ते हा, ओळखतेस का बघू दे मला. अक्षी ऐकतेस नव का?
1: वै वै,
0: एक प्राणी आहे बरं का, तो सकाळच्याला चार पायांवर चालतो आणि दुपारी दोन पायांवर चालतो आणि संध्याकाळी तीन पायांवर चालतो. आता ओळख बघू कोणतो सांग बर.
1: अग माणसाशिवाय आणखी कोण असणार ग?
0: सरस्वते लई हुशार आहेस बया तू, तुला लईच माहिती आहे ग.
1: का अशी? अग तू काय आणि मी काय, आपण यातूनच गेलोय बघ दोघी बी. अग बालपण, तरुणपण आणि आताच हे म्हातारपण,
0: लईच गंमत आहे नाही का ग सरस्वते? चार पायांवर रांगणं, मग दोन पायांवर चालणं, आणि मग शेवटी आधारासाठी काठीचा तिसरा पाय घ्यायचा. सरस्वते अग तुझा तिसरा पाय कुठं आहे ग बया?
1: आता कुठं?
0: ही बघ, घे घे ही काठी, यंदळी ग बाई यंदळी कुळी कुठची. अग काठी कशी सोडतीस हातात न तू? आ धर धर बया धर.
1: वय
0: सरस्वते काय झालंय ग आज तुला? मन नाही लागत वे. अग बोल की काय तरी,
1: आपला प्रवास संपायची वेळ आली आहे जवळ.
0: आता बया सुरू झालेला प्रवास कधीतरी संपायचंच की ग. चल बया चल, आज झालंय काय तुला? अगदी प्रवास संपायच्या इशावर आलीस ती. अग सरस्वती माणसानं कसं आनंदानं मरणाच्या दारापर्यंत जायचं असतंय.
1: अग मरणाला नाही घाबरत ग म्या काशी.
0: मग हे हुप्प करून बसली असते तू आणखा?
1: अग प्रवासात साथ सोडून गेलेली माणसं आठवायला लागलीत आता.
0: मनोहर रावांची आठवण झालेली दिसते तुला. सरस्वते ती सर्ष झाली असतील नाही का ग त्या गोष्टीला?
1: वय जवळ जवळ.
0: तू तवा तिशीत होतीस आणि मनोहरराव पस्तीशीत नाही का ग?
1: वय
0: वाईट झालं बघ, लई वंगाळ झालं. तरुणपणातच डाव उधळला. मला एक गोष्ट खटकली बाया तुझी, तू बाळकृष्णाला हो म्हणायला हवी होतीस.
1: बाळकृष्ण
0: विसरलीस वय ग त्याला?

0: नाही ग, विसरेन कशी.
1: अग सदा सकट तुला घेत होता तो आपलेस करून, नाही म्हणून बसलीस त्याला.
0: अग पण नाही, मला नाही पटलं बघ.
1: मी सांगते बघ सरस्वते, अगदी येडेपणा केलास तू.
0: अग माझा विश्वास नव्हता ग त्याच्यावर, आणि माझ्या मनाला बी पटत नव्हतं ते.
1: तुझ्या आई बाबांनी देखील आग्रह धरला होता, तू त्यांचं ऐकायला हवी होतीस का नाय.
0: अग अग पण सदा सदा
1: आता सदाला पण सांभाळीन म्हणला होता का नाही तू.
0: अग तारुण्याच्या जोशात माणूस काय हवं ते बोलतो.
1: पण बाळकृष्णावर माझा विश्वास होता, अजूनही तो बिन लग्नाचा राहिलाय बघ. कमावून पण बसलाय, लई बक्कळ कमावलंय त्यानं.
0: अग म्हणजे अजून मी त्याच्याशी लग्न करायचं म्हणतीस का काय. अग या म्हातार पण
1: काहीतरी तुझं आपलं. अग मी अशी कशी म्हणत, पण काहीतरी बोल काहीतरी बोल. अग बाळकृष्णानं तुम्हा दोघांना चांगलं सांभाळलं असतं असं म्हणते मी.
0: नाही म्हणाल माझ्या कधी पटलं बघती, यांच्या पश्चात दुसरं घर करायचं म्हणाला पटलंच नाही कधी. अग सदाला मोठा करण्यात सगळं आयुष्य घालवायचं, आणि त्याच्या सुखात प्रत्येक सुख अनुभवायचं असंच ठरवलं होतं बघ मी.
1: आणि तो साधा बायकोच्या बुद्धीचा झालाय नसता.
0: नाही ग नाही, मनानं तसा फार चांगला आहे ग.
1: उगाच काहीतरी बोलू नको सरस्वती, दिसत नाही मला असं तुला म्हणायचंय वे.
0: अग काय दिसत नाही तुला,
1: उगाच लाडक्या पोराची बाजू घेऊ नको. तसं सांगून ठेवते.
0: अग तसं नाही ग.
1: हे बघ काय तसं नाही ना असं नाही बोलते आज. आता कालच्याच धरणं बघ की त्या मिठावर न बायकोची बाजू घेऊन बोललास ना तुला जेवताना. आता थांब, काय तू बोलू नको, तो जातोय कुठं. मी बोलणार म्हणजे बोलणार त्याला. अरे माणसं म्हातारी झाली म्हणजे कवडी मोलाची होत नसते बाबा.
0: अग पण काशे म्या काय म्हणते.
1: मर मग तिकडं मर. अग म्हातारपणी खा बोलणी मग पोराची, आणि काल आलेल्या सुनची पण खा बोलणी. तुला हवस तसं हायसच तू तशी.
0: अग पण हो का.
1: आणि हे बघ घरातली रडगाणी सांगत जाऊ नकोस मला आता ह्याच्या पुढं कधी सुद्धा.
0: आग पण अशी अशी रागाव नग.
1: अग खस्ता खाऊन लहानाचं मोठं केलंस त्या पोराला, त्या पोरानं बोलावं तुला बेईमान आवलत.
0: अग नाही ग चूक माझीच होती.
1: काही तुझी चूक नव्हती, सांगते मला माझी चूक होती. मोठी आली मोठी आली पोराची बाजू घेणारी.
0: अग पण
1: काल तुझी सून भेटली होती रस्त्यामध्ये, बोलले मी त्याला सोडते.
0: काय बोललीस
1: काय बोललीस काय काय बोललीस काय बोलतीस. आता अशी बोलले बघ, म्हणलं सासूला इसरू नगस, ती होती म्हणून हा सोन्यासारखं पोर तुला नवरा म्हणून मिळाला, आईसारखं वागव तिला चांगलं ठणकावून सांगितलं बघ.
0: मग काय म्हणली.
1: बोलते काय माझ्या पुढं जी मुंडी खाली घातलं ना ती घरात जाईपर्यंत तशीच.
0: नाही ग पण तशी सून माझी चांगली आहे बघ.
1: अग मी तरी कुठं म्हणते सून एकदमच वाईट आहे म्हणून तुझी. आ म्हणले का म्या.
0: नाही पण
1: सून म्हणत होती काटेकालच्या पेटीत सासूबाई सारखं काहीतरी धुंडाळीत असत्यात.
0: आ
1: नाही म्हणजे हाय काय एवढं डबोलं त्या पेटीत, पोरासाठी काय राखून ठेवलेस ग सरस्वते. नाही म्हणजे काय असलं तर देऊन टाक त्याच्या ताब्यात येळेवारी.
0: अग नाही ग काय भी नाही.
1: मी सांगते बघ, काय ठेवलं असलंस राखून पोराच्या नावानं तर हवाली करून टाक त्याच्या. काय
0: अग म्या सांगते बघ, काय पण नाही त्याच्या.
1: मग सारखी सारखी रापत काय असतीस ग बया त्या पेटीत. काय नाही म्हणतीस मग.
0: नाही अग कुठं काय
1: कुठं काय बघ सरस्वती, तुझं काय असेल ते असून दे त्या पेटीमध्ये, पण तू जी काय रापराप लुडबुड खुडबुड करत असतीस ना ती काय चांगली दिसत नाही.
0: अग पण
1: अग आता ये बघ, येणाऱ्या जाणाऱ्याचं घर तुझं, चार माणसं येत्यात जात्यात उठत्यात बसत्यात, पाहणाऱ्याला काय वाटल सांग बघू.
0: आता त्याच्यात काय वाटायचं.
1: अग सहजच कुणाला तरी वाटणार ना का मुलगा सून म्हातारीचे हाल करत्यात बरं का.
0: अग पण ते ग कस.
1: अग लागणाऱ्या गोष्टी

0: त्याच्या येळी मिळत नाहीत म्हणून म्हातारी अशी काय बाई पेटीत लपवून ठेवीत असते असं जो तो म्हणणार का नाय? मला सांग सरस्वते, आता ह्याच्या मध्ये इज्जत कोणाची जाणार?
1: आग पण म्या काय भी लपवून ठेवलेलं नाही आणि मला गरज पण नाही अशी काही लपवून ठेवायची. हा सांगून ठेवती. आग मला व्यवस्थित देतोय लागेल ती वस्तू माझा पोरगा.
0: हो माझा पोरगा मग शोधित काय असतीस ग पेटी मध्ये रातंदी?
1: शोधते माझं नशीब.
0: तुझं नशीब म्हणजे? म्हणजे
1: सांगीन कवा तरी?
0: कधीतरी नाही, आता सांग सरस्वते.
1: आता माझ्यावर जबरदस्ती करू नकस बघू. अगं सांगेन मी कधीतरी, सांगेन म्हटलं ना एकदा.
0: ए सांग बाया, तसं काय डबोल बिबोल असलं तर मला सांग. आता हितच बसून सांग म्हणजे मी काय करेन.
1: आता आधीच पुन्हा तू त्या पंथावर हसू नको काय. ए बरी आठवण झाली.
0: काय झालं?
1: अग म्हाताऱ्या वयस्क माणसाने शिकवायचे वर्ग सुरू होणार आहेत म्हण समाज मंदिरात.
0: तुला शिकायचे वय आता म्हातारपणी?
1: अग म्हाताऱ्यासाठी तर आहेत ते वर्ग.
0: अग लाख असून दे ग बया, म्हणून म्हाताऱ्यांना आता जायचं कुठं ग त्यांना शिकून सवरून करायचं काय त्यांनी?
1: अग मला शिकावसं वाटतंय बघ.
0: काहीतरी तुझं सरस्वती, हसतील बघ लोक.
1: हसू दे.
0: अग कसंही चित्र दिसणार ते. लोक म्हणतील हातात पाठी घेऊन चिमोरडी म्हातारी कशी लुटू लुटू लुटू लुटू शाळत चालली या बघा. म्हणून म्हणते सरस्वती, आता या वयात शिकण्याचा म्हातारा हट्ट सोड. काय
1: हसू देत लोकांना? मला शिकायचंय. तू येणार आहेस माझ्या बरोबर? चल की
0: सरस्वते. तस मला बी वाटतंय शिकावस म्हणून, पण तुला सांगायला मला कसं वाटायला लागले म्हणजे कस की जरा लाज वाटते.
1: त्यातच एवढं वाटण्यासारखं भारी हाय काय?
0: हा भारीच कसं नाही ग, पण
1: खरं सांगू
0: काय,
1: लिहायला शिकावं वाचायला शिकावं असं मला खूप दिवसापासून वाटतंय बघ. एक वेळ मला शिकावं असं सांगायचं आलं होतं मनात सदाल, पण नाही धीर झाला बघ. अग कमीकडनं पण शिकून घ्यावंसं वाटत होत बघ मला, पण नाही झाला बघ धीर.
0: सुनाला घाबरली असशील तू. माहित आहे माहित आहे, समज काही माहित आहे, सुनालाच घाबरली असशील. अग काय घाबरायचं तिला?
1: तस नाही ग,
0: ए मग
1: वाचायला येण्यापुरतं शिकू शकन का ग मी?
0: आणि लिहायला नाही वय शिकायचंय?
1: नाही
0: नुसतंच वाचायचंय वय.
1: वय नुसतं वाचायला आलं की बस.
0: आता म्हातारपणी त्या कोल्या कुत्र्याच्या गोष्टी वाचायच्या आहेत वय तुला?
1: नाही ग. हाय असंच आपलं एक हाय काय तर.
0: आता मला नाही सांगणार वय तू?
1: नाही आता नाही सांगन बघ कवा तरी.
0: अग काय काय म्हणून सांगणार आहेस तू कवा तरी कवा तरी? ते पेटीत कसलं डबोल ठेवलेस ते सांगायचं बाकी ठेवलेस. आता हे शिकून झाल्यावर काय वाचणार आहेस ते सांगायचं बी बाकी ठेवलेस. आता सांगणार कधी ग तू? मी वर गेल्यावर की काय?
1: नाही नाही त्याच्या आधीच सांगन. सांगन ग बाई सांगन. मग उद्यापासनं जायचं नवं? अग वर्ग सुरू होत आहेत उद्यापासून.
0: शिकाया जायचं म्हणतीस वय?
1: वय
0: जाऊया.
1: नुसतं जाऊया ना ग, नक्की काय ते बोल. मी आता नक्कीच जाणार आहे.
0: अग अग सरस्वते अशी काय करतीस? हा तुला सांगू का गम्मत? मी बी येणार आहे तुझ्या संगत.
1: ठरलं ठरलं ठरलं ग बाई ठरलं.

0: अननसातला, आ आ रे आईतला, ई ई रे इजारीतला, ई ई रे इडलिंबूतला, ऊ ऊ रे उखळीतला, ऊ ऊ रे उसातला, ए ए रे एडक्यातला, ऐ ऐ रे ऐरणीतला, ओ ओ रे ओझातला, औ औ रे औषधातला, अम अम रे अंभारीतला, आणि आहा आहा रे आहा आहा। आता काय बरं वाचू? हा, एकी एक, दूर की दोन, तीर की तीन, चौकी चार, पाची पाच, सही सहा, साती सात, आठी आठ, नऊवी नऊ, आणि दहिंद। हा अभ्यास माझा झाला, अभ्यास माझा झाला, ला ला ला ला ला ला, अभ्यास माझा झाला। हा, मनी मनी म्याऊ म्याऊ, तिकडून आले उंदीरराव, उंदीरावांनी मारली दडी, मनी भाऊची आमली कढी।
1: कमी कमी अगं, माझी पेन्सिल खावली का ग तुला?
0: मनी मनी म्याऊ,
1: अगं ए कमी,
0: काय गो आजी?
1: अग माझी पेन्सिल कुठं गावली का ग तुला?
0: नाही नाही नाही नाही नाही नाही, पेन्सिल तुझी मला गावली नाही, नाही नाही नाही।
1: आता कुठं शोधू आई पेन्सिल?
0: नाही। टप टप टप टप पाऊस पडतो, जमीन सगळी ओली करतो, धो धो धो धो पाऊस पडतो, नदीला मग पूर येतो, टप टप टप टप पाऊस पडतो।
1: अगं तुझी पेन्सिल देतेस का गं मला आजच्या दिवस?
0: टप टप पाऊस।
1: अगं कमी,
0: नाही ग बाई, नाही ग बाई, सिस पेन्सिल न मिली ते बाई।
1: अगं दे ना असली तर, माझी छोनी गती।
0: अहो नाही म्हटलं ना मी आजे, सिस्पेन्सिल ना लिहिते ना मी वहीवर।
1: बर बर बर,
0: नाही
1: बर बाई, असू दे असू दे, लिव।
2: तळण्याच झालं कोळस आणि म्हातारा ना आलं बाळस, आता ह्या म्हातार पण इथे बंद करा म्हणावं, काय मेलं खूळ म्हणावं एक एक तरी। लाकड पुढे गेल्यावर आता शाण पण आठवतय शिकायचं। कमे हे कमे, त्यांना सांग वाड्यातली लोक हसतात इथेर बघून। कुठली गोष्ट करताना माणसानं आपल्या वयाचा विचार करायला हवा।
1: आग विद्येचा आणि वयाचा काय बी संबंध नसतो बघ,
2: हे तुम्ही मला सांगताय?
1: आग तसं असतं तर सरकारनं म्हाताऱ्यांना शिक्षण देण्याची मोहीमच काढली नसती ग।
2: बरोबर आहे बरोबर आहे, सरकार एक खुळ आणि शिकणारी सात खुळ।
1: आग आग काय बोलतेस काय तू?
2: आग लावीन पाटीने पेन्सिलला पुन्हा बोल लागत।
1: आग आग
3: आई
1: पाटीनी पेन्सिलीला आग लावून तुझ समाधान झालंय ना व
3: सरस्वती?
2: या
4: अगे सरस्वती,
2: या या, तुम्ही पण आलात ना, आता जोडीनं दिवे लावायला जायचं असेल।
4: दिवेच लावायला चाललोय, आणि काय गे सरस्वती, अग एवढा वेळ झाला तरी तुझी अजून तयारी नाही वय ग।
1: अग पेन्सिलच नाही गावत बघ कुठं।
4: अग पेन्सिलीच काय घेऊन बसलीस? ही घे पेन्सिल। आणि काय ग माले, समजा ऐकलंय म्या बाहेरून?
2: ऐकलत ना, बरं केलं।
4: हा लई माजुरी झाली की। अग बाई हायस का कोण हायस? अग सासूला अद्वा तद्वा बोलतीस म्हणजे वाटत का काय तुझ्या जीवाला काही का नाही?
2: काय काय हा काय काय मी बोलले सांगा बर, काय बोलले?
1: खरंच काय बी बोलली नाही गोती?
4: अस का?
1: वय वय,
4: काय बी बोलली नाही का?
1: नाही।
4: अग सरस्वती, एवढं खाली मुंडी घालून वागणं बरं नाही।
1: अग पण
4: आणि काय ग, अग ये माले, अग तुझ्या संगट बोलतीये म्या, सासू म्हातारपणी लिहाय वाचायला शिकते तर तुझं काही नुसकान आहे वय ग त्याच्यामध्ये का? तिच्या शिकण्यानं तुझ्या मानेवर वजं पडायला लागले ग।
2: लोक हास्यात वाढ्यात।
4: अगं कोण लोक हास्यात, दाखव बघू मला। आण त्यांना माझ्या समोर, आण हित माझ्या समोर. अग म्हाताऱ्यानं शिकवणार सरकार एक खुळ आणि आम्ही शिकणारी सात खुळ आहेत नाही का?
5: हा हा कोण म्हणाला?
4: अग तूच म्हणालीस, ऐकलंय मी समद
5: वरांड्यातनच ऐकलं ना?
4: होय बाहेरनच ऐकलंय. म्हटलं ऐकावं तरी सरस्वतीची सून कशी काय बांधती आहे.
1: काशी काशी आता राहू दे ग.
4: अग गभ ग तू, सारा दिवस आपलं राहू दे राहू दे राहू दे राहू दे.
1: अग पण असू दे.
4: अग बया सरस्वती, अग 550 खाल्लं नाहीस कोणाच. अग एवढी खाली मुंडी घालायला समजलीस काय तू? तुला धर ही घे पेन्सिल, चल उठ चल बघू.
1: आता जायचं आपण? नाही पण
4: नाही मग काय राहायचं. हा चल चल बया चल, आता हुशार होतय कलासाला. मास्तर रागवलं ना तर नाही मग चल बघू.
5: जा
4: अग जाते ग जाते. चल ग सरस्वती.
1: वय
4: काय बया माणसं तरी म्हातारीला नीट जगून म्हणून देत नाहीत. सारखं बोचून बोचून बोचून बोचून खात्यात खात्यात म्हातारीला. चल ग सरस्वती.
6: आई आई कशी अक्का? हे कशी अक्का आई? मालू अग आई कशी अक्का?
5: गेल्या शिकायला, लेकाची इज्जत वेशीवर टांगायला. लाकडं पुढं गेल्यावर आता शिकायची अक्कल आली.
6: मालू
5: एवढं मोठ्यानं ओरडून आपल्या आईला सांगा जा.
6: अग एवढीच हौस आहे तर शिकू द्या तिला. मालू
5: शिकू द्या की होऊ द्या ग्रॅज्युएट. लोक हसतात वाड्यातली.
6: हसू दे हसू दे.
5: हसू दे हसू दे. माझं काय जातंय? ती म्हातारी चौ बाजून इज्जत घालायला बसलीये.
6: मालू तोंड सांभाळ, आई आहे ती माझी.
5: हो आईच नाही कोण म्हणताय, पण इज्जतच घालवायला बसलीय ना. आता सुद्धा जाण्यापूर्वी खाटेखालच्या पेटीत खुडबुड करत होत्या. मी म्हणते आहे तरी काय एवढं त्या पेटीत? तांबड्या फडक्यात काहीतरी बांधून ठेवलंय. हो
6: तुला कसं माहित?
5: दाराच्या आडनं बघितलं मी आज.
6: असं? असू दे असेल काहीतरी.
5: थांबा बघूयाच आज काय आहे ते.
6: कुलूप आहे.
5: अहो तांबड्यानं उघडण्यासारखं आहे.
6: नको मालू नको.
5: नको का? नको
6: नको.
5: अहो चार माणसं सुद्धा धर्मबंध पाळत नाही ती बाई. बाहेरची चार माणसं असताना ती बाई पेटीशी खुळबुळ करत असते, बरोबर नाही दिसत ते?
6: आपण सांगू दिला
5: काय?
6: हेच बाहेरची चार माणसं आलेली असताना तरी पेटी उघडू नकोस.
5: किती सांगा प्रकाश पडणार नाही. आहे ते आहेच आपलं शेवटी. बघेन बघेन आणि ती जळली पेटी एकदा उचलून टाकीन बघा खराब आहे. अहो तसं आली आहे त्या पेटीमुळे खराब.
6: हॅलो

0: हा साजरा बाई, आता तुम्ही वाचा बघू फळ्यावर काय लिहिलंय ते.
1: थांबा किंवा वाचते की आहो, थांबा गाय काय धमाके जरा. ग
0: हा पुढं
2: गुरुजी गुरुजी गुरुजी साजराबाईला ये लय येळा होत्या, मी वाचू का?
0: गणपतराव नको, साजराबाईनाच वाचू दे.
1: गणपत
3: गणपत काय गणपतराव, तुमचं नाव फळ्यावर आलं.
4: गणपतराव
2: गणपतराव गणपतराव.
0: गडबड नको गडबड नको. हा काशीबाई आता तुम्ही वाचा बघू पुढं.
5: गुरुजी गुरुजी मी वाचून दाखवू.
0: नको नको, काशीबाईनाच वाचू द्या. हा वाचा बघू काशीबाई.
6: मी वाचू मास्टर. सरस्वतीबाईनाच वाचू दे की हो.
0: अहो असं कसं, तुम्हाला वाचायला सांगितलंय
6: मास्तरानो. ते वाटोळे वाटोळे दांडी दिली अक्षर.
0: कोणतं कोणतं
6: मास्तरी बघा
0: कोणतं कोणतं.

0: हे
1: त्या नवो हो मास्टर तिते वाटोळे वाटोळिया
2: हे म्हणजे काय
3: ना म्हणून
0: दिसत आहे. अ हसू नका
4: आई बाई.
0: अ हसू नका, कोणता अक्षर कळत नाहीये हे.
1: तेच की हो मास्टर.
0: अहो सोपं आहे ते, कळायला हरकत नाही.
5: पण ते
2: काशीबाना कळत नाहीये.
0: गडबड नको गडबड नको. सांगा कोण ओळखू शकेल अक्षर कोणतं आहे ते.
5: मी मी मी मी मी गुरुजी गुरुजी अहो गुरुजी मी सांगू का.
0: हा सांगा बघू
4: गुरुजी. ब
0: गुरुजी ब
3: गुरुजी ब
0: की नुसताच ब काय
1: गुरुजीने पकडून टाकले की
4: नाही नाही ब. गुरुजी मी वाचू.
0: नाही नको, काशीबाई वाचणार आहेत. हा आता वाचा बघूया काशीबाई.
1: माझा काय पिशा सोडत नाहीत मास्तर. वाचते ग ग ग ग कण प
0: अहो अहो अहो हे मगाशी सासराबाईंनी वाचलं, पुढचं वाचा.
1: असं म्हणताय पुढचं वाचू. काय ग मास्तरांनो आला आलो गणपत वर बघ.
2: गणपत आता वर बघा.
4: ओ खाली बघे कुठले वर बघा वर बघा.
5: ए गपे तुम्ही दिनो मारते कुठले कुठले.
0: हा आता सरस्वती बाई वाचतील. वाचणार की नाही सरस्वती बाई.
1: वाचणार की वाच की.
0: शाबास, मग आता काशीबाईंनी वाचलं त्याच्या पुढचं वाचा बघू.
1: पुढचं
5: वय वय
0: हो हो पुढचं.
1: म द न ब द क ध र मदन बदक धर.
0: शाबास शाबास शाबास. आता पुढे वाचा बघू.
1: क म ल
0: पुढे वाचा.
1: ह र न.
0: हा हा वाचत रा.
1: ध र आता म्हणजे कमल हरण धर. बरोबर आहे ना.
0: शाबास शाबास. पाहिलं सरस्वती बाईंना सगळ्यात चांगलं जमतंय वाचायला, तसा तुम्ही प्रयत्न करायला हवा. कळलं.
5: वय वय वय वय वय वय वय गुरुजी.
0: नुसतं नुसतं होय गुरुजी नको, प्रयत्न करा प्रयत्न करा. काय प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. तुम्ही प्रयत्न केलात तुम्ही प्रयत्न केलात तर सरस्वती बाईंसारखं तुम्ही नक्कीच वाचू शकाल. तेव्हा अभ्यास
2: करायचा.
0: लोक हसतील कुचेष्टा करतील लोक. आता या वयात तुम्ही शिकताय म्हणून त्यांना डरायचं
2: नाही.
0: उलट जे कोणी हसतील कुचेष्टा करतील त्यांना सरकारनं काढलेल्या या मोहिमेत सामील व्हायला
2: सांगायचं.
0: हा आता सरस्वती बाई एकी एक म्हणतील. त्यांच्या मागणं तुम्ही म्हणायचं. काय सरस्वती बाई म्हणताय ना.
1: वय वय म्हणते की एकी एक
2: एकी

मंडळी आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली, भाग पहिला. लेखक सुंदरकुमार भुरण, यातील कलाकार प्रगती रूपजी, वीणा जामकर, मधुरा नाडगौडा, अभय परळीकर, कृष्ण

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आता आमची दुसरी सभा समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान ए आय आर मुंबई या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

रात्रीचे ठीक 11:12 झाली आहेत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर AIR DTH उपग्रह वाहिनी. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज मुंबई आणि उपनगरात हवामान मुख्यतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा 36 तर किमान तापमान 30° सेल्सिअस इतकं होतं. तर सांताक्रूज कमाल तापमान 35 तर किमान तापमान 29° सेल्सिअस इतकं होतं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा 70 तर सांताक्रूज 72% इतकी नोंद झाली. येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरात हवामान मुख्यतः ढगाळ असेल. तसंच रात्री ते पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 35 तर किमान तापमान 30° सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. रात्रीचे ठीक 11:13 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

आशा भोसले यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वरांची ही रचना हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमात ऐकूया हे शेवटचं गीत.

शांता शेळके यांचं हे गीत हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं आशा भोसले यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या AIR DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 11:30 वाजले आहेत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीची AIR DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत विदुषी झरीन शर्मा यांचं सरोदवादन राग जोग. त्यांना तबला साथ आहे वैभव नागेशकर यांची. ऐकूयात विलंबित आणि विलंबित गत झपताला तर द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात विदुषी झरीन शर्मा यांचं सरोदवादन राग जोग.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण विदुषी झरीन शर्मा यांचं सरोदवादन ऐकलत, राग होता जोग. त्यांना तबला सावत होती वैभव नागेशकर यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या AIRDTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 12:01 होत आहेत. आपण ऐकत आहात AIRDTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालिकेचा भाग 57.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी भावगीत हा आपल्या भावजीवनाचा अविभाज्य भाग तर आहेच आणि त्यातील झालेले बदल या मालिकेतून आम्ही आपल्यापुढे ठेवत आहोत अनेक भावकविता आणि गाण्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोचवलेले आहेत भारत तांबे माधव ज्युलियन यांच्या कवितांपासून ते 40 अनुरूप अशी चाल देण्यामध्ये किंवा त्यानुसार रचना करण्यामध्ये हातखंडा असलेल्या शांता शेळकेंसारख्या कवयित्रींपर्यंत आपण हे सर्व बदल पाहिलेले आहेत आजच्या आपल्या कार्यक्रमात सुरुवातीला जे गाणं ऐकणार आहोत त्या अशोकजी परांजपे यांची एक रचना आपण ऐकणार आहोत अशोकजी परांजपे हे लोककलांचे अभ्यासक होते लेखक होते कवी होते शिल्पकार होते नाटककार होते अनेक प्रकारे त्यांनी कलाक्षेत्रामध्ये चौफेर कामगिरी केलेली आहे भावगीतांचा पहिला दौर संपता संपता त्यांनी दिलेलं हे नवजीवन नवसंजीवनी भावगीतांच्या या एकंदरीत वाटचालीस खूप पूरक अशीच होती असं नक्कीच म्हणता येईल कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोरं या गाण्यांमुळे ते आपल्या लक्षात राहिलेले आहेत आज आपण जे गाणं ऐकणार आहोत ते सुमन कल्याणपूर यांचं
2: ते आहे आणि याचे संगीतकार अशोक पत्की
1: पत्की
2: आता अशोक पत्की यांच्याबद्दल सांगायचं पंडित चिमोटे यांच्याकडनं त्यांनी अल्पकाळ हार्मोनियमचं शिक्षण घेतलं अनेक कार्यक्रमातून वादनही केलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याबरोबर मत्स्यगंधा या नाटकापासून त्यांचे सहाय्यकही अशोक पत्की झालेले होते सुमन कल्याणपूर यांच्यासोबत भारतात आणि परदेशात त्यांनी हार्मोनियमची साथ केलेली होती आणि सुमन कल्याणपूर यांच्याच सांगण्यावरनं संगीत रचना करायला सुरुवात केली अशोकजी परांजपे या लेखक कवी गीतकाराबरोबर अनेक रचना अशोक पत्कीने केलेल्या आहेत आणि विशेषतः त्या सुमन कल्याणपूरनी गायलेल्या आहेत 1972 सालापासून अशोक पत्कींनी संगीत द्यायला सुरुवात केली आणि पहिली जी रचना केली ती वाट इथे स्वप्नातील संपली जणू ही त्यांची रचना आहे आणि अशोकजी परांजपे यांनी या चालीवरनं हे गाणं लिहिलेलं आहे
1: क्या बात आहे
2: तर ही सुरुवातीला आपण ऐकूया वाट इथे स्वप्नातील

0: यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते उषा मंगेशकर यांचं गाणं आहे, थकले रे डोळे माझे. उषा मंगेशकर यांच्याबद्दल आपण मागच्याच भागामध्ये भरपूर तो बोललेला आहेस, आणि किती तर व्यक्तिमत्व बहुपिढी होतं हे देखील श्रोत्यांपर्यंत आपण पोचवलं. पण आणखीन एक गोष्ट मला वाटतं आपण श्रोत्यांपर्यंत पोचवायला पाहिजे, म्हणजे त्या उत्तम चित्रकार देखील होत्या. अनेक मला वाटतं एलपी कव्हर्स
1: केलेले
0: त्यांनी केलेली आहेत, म्हणजे शिवकल्याण राजा वगैरे मला काही एलपी कव्हर्स
1: चार एक एलपी तरी तरी केलेले आहेत
0: त्यांनी केलेले आहेत.
1: आणि आता जी आपण रचना निवडलेली आहे ती आहे कवी अनिल यांची, आणि कवी अनिल यांच्या अनेक कवितांची गाणी झालेली आहेत. पु ल देशपांडे, वसंतराव देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेली काही गाणी आपण याआधी ऐकवलेली आहेत. वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातली गाणी ऐकलो आहेत, आणि पु ल देशपांडे यांनी गायलेलंही आपण ऐकलेलं आहे. आणि आज जी रचना निवडलेली आहे ती अनिल यांची, यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेली आहे. थकले रे डोळे माझे रात्रंदिन जागता, वाट तुझी पाहता रे वाट तुझी पाहता, ही संगीत रचना यशवंत देव यांची आहे, आणि आपण उषा मंगेशकरांच्या आवाजामध्ये ऐकूया.

0: आत्ताच तू सांगितलंस की अशोक पत्कींची कारकीर्द ही साधारण 1972 सुमारास सुरू झाली. म्हणजे यशवंत देव आणखी खळे काकांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर हे तसे नंतरचे
1: संगीतकार,
0: कारण खळे काकांनी आणखी यशवंत देवांनी मात्र या संपूर्ण भावगीतांच्या याच्यातल्या सर्व युगाचे ते साक्षीदार होते. आणि यशवंत देव यांच्यानंतर आपण आत्ता जी रचना ऐकणार आहोत ती खळे काकांची रचना आहे. अरुण दत्ते यांनी गायलेलं हे गाणं पाडगावकरांनी लिहिलेलं आहे. पाडगावकर आणखी अरुण दत्ते मला वाटतं देखील अनेक गाणी आपल्याला दिसतात हे अगदी चकित करणार आहे. म्हणूनच मला वाटतं पाडगावकर गेल्यानंतर अरुण दत्तेने सांगितलं होतं की आता अरुण दत्ते नावाचा गायक संपला असे त्याने उद्गार
1: नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये गायलेलं आहे. आणि खळ्यांचीही गाणी अरुण दत्तेनी गायले आहेत, हृदयनाथांची गाणी गायली आहेत, यशवंत देवांनी स्वरबद्ध केलेली ऐकलेली आहेत आपण.
0: आत्ताची गाणं आपण
1: निवडलेली आहे ती आहे ऊन असो वा सावली काटे अथवा फुल असू दे या वाटेवर तुझ्या संगती जीव जडवूनी मला हसू दे. ही सहसा न ऐकणारी रचना आपण निवडलेली आहे आणि हे युगलगीत आहे.
0: बर,
1: आशा भोसले आणि अरुण दत्ते यांच्या आवाजातली ही रचना आहे आणि याचे गीतकार आहेत पाडगावकर आणि संगीत खळे यांचं आहे.

सुरेश भट आणि गझल हे समीकरण तर आहेच, आणि त्यांच्या अनेक गाण्यांमधून कवितांमधून त्यांची अस्पष्ट का होईना ही छटा आपल्याला दिसतेच. शृंगार हा त्यांनी अनेक ठिकाणी त्यांचा काव्याविषय केलेला आहे, आणि तरी देखील त्यांच्या

0: गाण्यांना किंवा कवितांना कधीही त्यांनी पिसाटपणाचा स्पर्श होऊ दिला नाही. गझल हे पूर्ण भावगीत असतेच असं नाही. भावगीतात एखाद्या कल्पनेचा विस्तार असतो तर गझल एखादा विचार मांडणारी असते असं सुरेश भटांनी एका ठिकाणी म्हटलेलं होतं. तरल आणि नेमके शब्द हे भटांच्या गाण्यांचं वेगळेपण नक्कीच आहे. तरुण आहे रात्र अजूनही राजसा निजला सकारे, एवढ्यात त्या कुशीवर हाय तू वळला सकारे, ही त्यांची रचना आपल्याला सांगावं लागत नाही की ही भटांची रचना आहे.
1: भटांची रचना आहे आणि ही शृंगारिक आहे हे तर तुम्ही सुरुवातीला म्हणलेलंच आहे. पण एका बैठकीमध्ये म्हणजे ह्या गाण्याचं कंपोज केल्यानंतर सुरेश भट, हृदयनाथ आणि आशा भोसले बसलेले होते. त्यावेळेला आशाभाई म्हणाले की हे चावट गाणं आहे म्हणजे, आणि हृदयनाथांच्या मताने हे गाणं शृंगारिक होतं. तर सुरेश भट म्हणले नाही, म्हणले हे आध्यात्मिक गाणं आहे. आणि त्यांचं जे हे जे मी सांगितलेलं आहे ते एका पुस्तकात छापून आलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता श्रोत्यांनीच ठरवायचं की ही कशा प्रकारची रचना आहे. तरुण आहे रात्र अजूनही राजसा निजलास्कारी ही रचना आपण ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत हृदयनाथ मंगेशकरांचं आहे.

0: श्रोते हो, यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते अनुराधा पौडवाल यांचं गाणं आहे. या गाण्याच्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल? अनुराधा पौडवाल यांची देखील कारकीर्द.
1: अनुराधा पौडवाल यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांनी संगीतकार अनिल अरुण यांच्या संगीतामध्ये अनेक रचना गायलेल्या आहेत आणि अनिल अरुण हे अभिमान या चित्रपटाचे एस डी बर्मन यांच्याकडं काम करत होते आणि त्यावेळेला बर्मन दादांनी सांगितलं की मला एक श्लोक म्हणण्यासाठी गायिका पाहिजे. तर या चित्रपटामध्ये अभिमानमध्ये अनुराधा पौडवाल यांनी एक श्लोक गायलेला आहे आणि त्या श्लोकांनी त्यांची सुरुवात झाली आणि त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं आणि मराठीमध्ये अनेक गाणी त्यांनी गायलेली आहेत आणि ती आजही लोकप्रिय आहेत. त्यापैकी एक रचना आपण निवडलेली आहे, सजणा कशासी अबोला, ही रचना आपण ऐकणार आहोत.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालिकेचा भाग 57वा आताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIRDTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 12:32 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

उन्हाळी या चित्रपटातील गुलजार सिंग आणि शशी त्रिपाठी यांच्या स्वरात क्षितिज पटवर्धन यांचं हे गीत गुलजार सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं.

हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.

आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं हे गीत श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं बोलकी बाहुली या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं.

आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं हे गीत, श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं लक्ष्मीची पावले या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच आजचा आपला गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचं ठीक 1 वाजला आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अर्चना कान्हेरे यांचं गायन राग कौसी कानडा. विलंबित गत आणि द्रुतगत दोन्ही एकतालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे अभय दातार यांची, तर हार्मोनियम साथ आहे ज्ञानेश्वर सोनावणे यांची. ऐकूयात अर्चना कान्हेरे यांचं गायन राग कौसी कानडा.

0: वय वादळबीजांचं या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या या भागात आपण ऐकणार आहात गुरु प्रेरणास्थान याविषयी. प्राध्यापक प्रवीण दवणे, विठ्ठल चोरमले आणि चैताली कांबळे यांनी मारलेल्या गप्पा.
1: नमस्कार मित्रांनो, वय वादळबीजांचं या आवडत्या प्रोग्राममध्ये आपलं स्वागत. आज आपल्याबरोबर पुन्हा एकदा आहेत लेखक आणि प्राध्यापक श्री प्रवीण दवणे सर. मित्रांनो, आपल्या आयुष्याच्या वळणावरती अनेक चढ उतार असतात, यामध्ये आपल्याला अनेक लोक भेटतात. तर सर, मला तुम्हाला विचारायची खूप उत्सुकता आहे की तुम्हालाही अशी काही लोकं भेटली असतील ना की ज्यांच्याकडून तुम्हाला खरंच खूप प्रेरणा मिळाली असेल, की तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं असेल, तर त्या लोकांबद्दल सर थोडंसं.
2: खरं म्हणजे चैताली आणि विठ्ठल, वय वादळ विजांचं या मैफलीत जवळजवळ आपण 12-13 वेळा भेटलो आणि योग आला, पुढे जर संधी आली आपण पुढे पण भेटण्याची शक्यता आहे. पण मला खूप बरं वाटलं, याचं कारण असं की या नुसत्याच गप्पा झाल्या नाहीत. गप्पा तर झाल्याच, पण त्या गप्पा सुद्धा तुम्हाला आणि मला सुद्धा दिशा देणाऱ्या अशा होत्या.
3: हो सर.
2: आणि त्यामुळे आपल्या या सगळ्या गप्पांचं जे सूत्र होतं ते आपण एका नावामध्ये गुंफलंय की वय कसं आहे तुमचं, वादळ विजांचं. पण वादळ विजांचं याचा अर्थ हे नुसतं कडकडाट करण्याचं किंवा कोसळण्याचं वय नाही, तर वादळामध्ये एक ऊर्जा असते, विजेमध्ये एक ऊर्जा असते. ती ऊर्जा जर योग्य दिशेला गेली तर दीपोत्सव होतो, आणि जर योग्य दिशेला नाही गेली तर दशा करते. आणि त्यामुळे या वेगवेगळ्या प्रकारच्या गप्पांतून आपण हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि मला खूप बरं वाटलं की कशा प्रकारे 2.5-3 महिने निघून गेले कळलं नाही. गावोगावी आपण मुसाफिरी केली, छोट्या छोट्या गावामध्ये अजूनही आकाशवाणी किती तीव्रतेने ऐकली जाते, वेगवेगळ्या तऱ्हेच्या दृक माध्यमांना तोंड देत हे प्रभावी माध्यम किती काना मनापर्यंत पोहोचलंय याचा अनुभव मी घेतला. व्याख्यानाला मी जिथे जिथे जातोय तिथे तिथे मला मुद्दामून आम्ही युववाणी मधला हा कार्यक्रम ऐकतो आहोत आणि आम्हाला एकदा चैताली आणि विठ्ठल यांनाही भेटायचंय असंही सांगितलंय.
3: भाग्यच असेल सर,
2: आणि मजा असते ना, किती आनंद आहे. ते सगळं करता करता मला असं वाटतं की विठ्ठलने असं ठरवलंय की शिखराचा विषय एखादा काढावा, कारण या गप्पा रंगत चालल्यात. त्यांनी हे सूत्र घेतलंय आणि मला वाटतं चैताली त्या दृष्टीने आज

0: थोड्याशा गप्पा करूया त्या मैफलीमध्ये. तू म्हटलं की तुमची पण काही प्रेरणा असताना होती का? खरं म्हणजे मी असा काही फार मोठा घडलेला किंवा विद्यार्थ्यांना काहीतरी सांगायला आलेला महागुरु किंवा गुरु असं कोणी मी नाहीये. एक तुमचाच एक मी एक मित्र आहे. पण प्रेरणास्थानं तर असतातच प्रत्येकाची. मी आधी म्हटल्याप्रमाणे अगदी महत्वाची गोष्ट सांगायची की व्यक्तींकडून मिळणारी प्रेरणा, बघा तुम्ही फार प्रेमाने ऐकतात म्हणून सांगेन की व्यक्तींकडून मिळणारी प्रेरणा ही एक प्रेरणा असते आणि परिस्थितीतून मिळणारी एक प्रेरणा वेगळी असते. परिस्थितीतून, आता परिस्थितीतून ज्याला प्रेरणाच मिळत नाही त्याला कशातूनच प्रेरणा मिळणार नाही. अगदी फारच मोठं उदाहरण, जागतिक विराट उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे. केवढं तरी की त्यावेळेची जी परिस्थिती होती ती सगळी परिस्थिती डोळसपणे ते पाहत असल्यामुळे त्यांच्या तेजस्वी मातोश्री जिजाबाई यांनी त्याची जाणीव करून दिली. स्वतः त्यांच्यात ती जाणीव जागी झाली आणि त्याच्यातून स्वराज्य निर्माण झालं. हे इतक्या मोठ्या विराट माणसाबद्दल, एका महान व्यक्तिमत्वाबद्दल घडू शकतं. अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण मी देईन. केवढं मोठं उदाहरण आहे. त्यांनी तरुणांनो जागृत व्हा या नावाचं एक भाषण केले आणि इतकं महत्वाचं भाषण आहे ते. मला तर वाटतं की त्या भाषणाची पारायणं झाली पाहिजेत घराघरामध्ये. नाही खरंच आहे. आपल्याला डॉक्टर आंबेडकर, भारतरत्न आपण पुन्हा पुन्हा म्हणतो पण ते भारतरत्न का? याचं कारण त्यांनी प्रेरणा घेतली ती परिस्थितीतून. तुझ्या प्रश्नाकडे मी आलेलो आहे, तुझ्या बोलण्याकडे, तेथून त्यांनी घेतली. त्यांनी काय म्हटले माहितीये का की आमच्या बालपणी, त्यांनी तरुणांना म्हटलंय, आमच्या बालपणी घरामध्ये काळोख असायचा, दिवा रॉकेलचा असायचा आणि त्याचा रॉकेल पण संपायचं, हे सगळं होतं आणि तरी सुद्धा त्या एका दिव्यामध्ये आम्ही अभ्यास करायचो 16-16 तास, 17-17 तास आम्ही अभ्यास करायचो. आता मला सांगा की एक छोटा भीम, तो लहान मुलगा, त्यावेळेच्या परिस्थितीतून प्रेरणा घेऊन भारतरत्न इतके ते मोठे झाले, हा प्रवास आहे की नाही एका व्यक्तीचा? मग तसंच आपण तर खूप लहान माणसं आहोत, छोटी आहोत, पण आपण छोटी असलो तरी सुद्धा आपण आपल्या पुरता काहीतरी काम करतो. तू मलाच थेट विचारलेस पण मी आधीच सांगतो की त्या हे सांगण्याची एवढी माझी योग्यता नाही, पण तुम्ही माझे मित्र झालात म्हणून मी सांगेन की लहानपणची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनी आपोआपच विचार करण्याची एक शक्ती दिली, शक्ती दिली आणि वाचन पुस्तकांतून तर प्रेरणा इतकी मिळाली. अनेकांना असं वाटतं की मी कवी असल्यामुळे बहुतेक मी कविताच वाचत असेन, पण खरं म्हणजे मी चरित्र पुष्कळ वाचतो. अब्राहम लिंकन, टॉलस्टॉय, स्वातंत्र्यवीर सावरकर ह्या सगळ्या पुस्तकांनी मला प्रचंड प्रेरणा दिली. आंबेडकरांचं चरित्र तर मी वाचलंच, महात्मा फुलेंचं चरित्र मी वाचलं, नंतर अलीकडच्या काळातली जे चार्ली चॅपलिन किंवा ही सगळी मंडळी आहेत, ही सगळी चरित्र वाचायला मला आवडतं कारण चरित्रामध्ये काल्पनिक नसतं, वास्तव असतं. खऱ्या अर्थाने तो रियालिटी शो नसतो, ती रियालिटी असत, तो शो नसतो, ते घडणं असतं. आणि मी खरंच सांगतो की या सगळ्यामुळे खरंच प्रेरणा मिळाली आणि आजही मला असं वाटतं की ती पुस्तकं, ती परिस्थिती आणि अर्थात गुरु तर आहेतच, शिक्षक तर आहेतच, प्रत्यक्ष आई वडील हे आपलं प्रेरणास्थान असतं आणि आपल्या समोर काही माणसं अशी असतात की जी आपल्याला साधी वाटतात पण ती प्रेरणा देतात. काय झालं, आमच्या शेजारी औरंगाबादला माझं बरंच बालपण गेलं औरंगाबादला, त्या ठिकाणी आमच्या शेजारी एक ग्रहस्थ होत, त्यांचं आडनाव घुमे पण होते बोलके नाव घुमे. आणि मी त्यांना एकदा विचारलं की काका वाचायचं कसं, वाचायचं कसं? मी असेन त्याला 5-6 वर्षाचा. त्यांनी मला एकच संदेश दिला, या टोकापासून त्या टोकापर्यंत. काय म्हणाले? या टोकापासून त्या टोकापर्यंत. मला असं वाटतं की ही प्रेरणाच आहे. केवळ पुस्तकाबद्दलच ते बोलले का? नाही, जगायचं सुद्धा कसं, या टोकापासून त्या टोकापर्यंत. म्हणजे याचा अर्थ शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बिंदू पर्यंत आपण समृद्ध जगलं पाहिजे, हे त्यांचं बोलणं ही पण प्रेरणा असू शकते.
1: हो सर. सर आता जसं तुम्ही म्हणालात की जगायचं कसं, तर जगताना आपल्याला भरपूर मित्रमैत्रिणी भेटतात, भरपूर लोक भेटतात आणि हे लोक आपल्याला भरपूर काही शिकवून जातात. तुम्ही जसं म्हणालात की गुरु आपल्याला प्रत्येक पावलावर, प्रत्येक क्षणात मिळतात, मग ह्या सर्व लोकांना आपण गुरुच मानायचं
0: काय समजते का? गुरु मानणं असं काहीतरी एक पोस्ट नाही, कुठलं पद नाहीये. शेवटी तुम्ही ज्याच्याकडून शिकता तो त्या क्षणाचा तुमचा गुरु असतो. एखादं झाडही तुमचा गुरु होऊ शकतं, एखादा प्राणीही तुमचा गुरु शकतो, काही तुम्ही तुमचे गुरु होऊ शकता. त्यामुळे वयावर किंवा असं काही नसतं. पुष्कळदा असतो तो एखादा मित्रही गुरु होऊ शकतो. त्यामुळे गुरु ही एक ऊर्जा आहे, गुरु एक तत्व आहे आणि एक आदराची भावना निर्माण होते आपल्यात, एक लीनता होते. अनेकदा काय होतं की पुष्कळदा काय असं वाटतं की मी समृद्ध आहे, मी संपूर्ण आहे, आता माझ्या पुढे कोण आहे, मीच कोणीतरी आहे असं नाही. केव्हा तरी तुम्ही विमानातून प्रवास करा, केव्हा तरी तुम्ही बोटीतून प्रवास करा, अवतीभोवतीचा विशाल समुद्र पाहून आणि विशाल आकाश पाहून तुमच्या लक्षात येईल की या विराटा पुढे आपण कुणी नाही आहोत. आपला अहंकार निघून जाईल. गुरु हे एक आकाश असतो, गुरु एक समुद्र असतो ज्ञानाचा, गुरु करुणेचा आकाश असतो. ही भावना तुम्हाला मोठं करते. आज होतंय काय माहितीये का, या सगळ्या माध्यमांच्या मुळे, कमी वाचनामुळे, केवळ इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी हेच तुमचं जीवन झालंय. मला काही दोष द्यायचा आहे किंवा हे बदल मला मान्य नाहीत असं नाही, पण ही जी लीनता आहे, ही जी नम्रता आहे, कुणीतरी मोठं आहे. म्हणजे आजही आम्हाला आमच्या जर शिक्षक वर्गात आमचे रस्त्याचे गुरु भेटले, आमचे आमचे जुने शिक्षक भेटले, तर कितीही गर्दीमध्ये चटकन हात असा त्यांच्या पायाजवळ जातोच. मला कुणी सांगत नाही की नमस्कार कर, पण माझ्या मुलाला त्यांच्या शिक्षिका भेटल्या तर त्याला हाताला धक्का द्यावा लागतो, अरे जरा नमस्कार कर. हे पिढीतलं अंतर आहे. मी त्यालाही दोष देतो असं नाही. संस्कार असतात, मनात आदराची भावनाही असते. दरवेळी नमस्कार केलाच पाहिजे असंही काही नाही, पण तो आदर गुरुला मोठा नाही करत, तो आदर तुम्हाला मोठा करतो.
1: हो सर.
0: त्यामुळे हे जे संस्कार आहेत ते तुम्हाला कोण सांगणार, काय करणार. आताही आपण कार्यक्रम ऐकू, थोडा वेळ बरं वाटेल आणि सोडून देऊ असं होतं का म्हणे?
1: नाही सर.
2: सर, आता आम्ही सगळे कॉलेजला जाणारे तरुण मुलं आणि आमचे शिक्षकच आमचे गुरु असतात. म्हणजे आणि त्यांचा लेक्चरला बसण्याचा आग्रह असतो आमचा. आणि आम्हाला बाहेरचं एवढं ज्ञान उपलब्ध झालं की बाहेरचे गाईड्स वगैरे, कोचिंग क्लासेस, तर मग शिक्षकांनी एवढा आग्रह आम्हाला का करावा?
0: याचं कारण असं असतं की हा सगळ्याच युवकांच्या बद्दल प्रश्न असतो की अनेकदा ऍडमिशन घेतलं जातं, कॉलेजमध्ये नाव नोंदलं जातं आणि नंतर एक काही दिवसांनी एक यादी लागते, ज्याला काळी यादी म्हणतात,
2: ब्लॅकलिस्ट.
0: बरोबर आहे. म्हणजे पुष्कळदा कितीतरी मुलं आपलं नाव यादीत आहे ना हे शोधतात आणि त्याची काही लाजही वाटत नाही, अनेकांना संकोच वाटत नाही, कारण एकदा दोनदा समज देतील आणि सोडून देतील असं वाटतं. अनेकदा काय होतं, आता मी केवळ एक अध्यापक आहे म्हणून बोलतोय असं नाहीये, पण मी माझ्यावरून सांगतो की माझ्या तासाला जी मुलं बसलेली असतील, जी बसलेली असतील त्यांनाच कळतं की आपण बसलो नसतो तर कशाला मुकलो असतो. हे मी प्रतिकात्मक सांगतो, हे केवळ प्रवीण दवणे बोलतायत असं नाही. त्या जागी तुम्ही तुमच्या शिक्षकांची नावही ठेवा, कारण अनेकदा पुस्तकांच्या पानात जे मावत नाही, अनेकदा तुमच्या संगणकाच्या तावडीतही सापडत नाही, ते जिवंत संवादात मिळत असतं.
2: हा बरोबर.
0: तो जिवंत संवाद असतो. पटकन तुम्ही प्रश्न विचारता, शिक्षक पटकन सांगतात, तुमचे डोळे लकलकतात, काही वेळेला विनोद होतो, प्रॅक्टिकल काहीतरी आपल्याला कळतं, काही वेळेला शिक्षकाचं आपल्याला पटतही नाही, तेव्हा आपण सांगूही शकतो काय की सर हे जर पटत नाही, हा मतभेद आहे आमचा तुमच्याशी. मग काही शिक्षक म्हणतात, अरे मग तू काय वाचलंयस, मग मी हे वाचलंय, मग हे वाच, त्याच्यातून हे मिळेल. हे सगळं तुम्हाला वर्गात बसल्याशिवाय मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे गंमत अशी की तुम्हाला गाईड्स वाचून किंवा बाहेरच्या पद्धतीने मार्क्स मिळतील, भरपूर मार्क्स मिळतील. तुम्हाला फक्त मार्क्स मिळवायचे असतील तर गोष्ट वेगळी, पण तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला गुरु पाहिजे. नुसतं तुम्हाला कागदावर जे मार्क्स पाहिजे असतील तर बाहेर बऱ्याच गोष्टी आहेत, पण तुम्हाला त्याच्या पलीकडे चिंतन ऐकायचं असेल, जीवनाचं ज्ञान हवं असेल, तर मला असं वाटतं की वर्गात येऊन शिक्षकाचं ऐकायला पर्याय नाहीये. म्हणून मी म्हटलं की हे सगळं काय माहितीये का, हे प्रत्येक विद्यार्थ्यावर अवलंबून आहे. मी असं सांगितल्यावर लगेच उद्या वर्गातली गर्दी वाढेल असं नाहीये, त्या भ्रमात मी मुळीच नाहीये, पण निदान तुम्ही ऐकायची सवय तर करा. आता असं होतं की एखादी कविता आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची, एक कविता अभ्यासाला आहे, पण मी वर्गात जेव्हा प्रस्तावना करतो तेव्हा त्यांच्या 25 कविता सांगतो. पुल देशपांडेंचा धडा आहे, पुलंचे अनेक विनोद, पुलंचे अनेक पुस्तकं मी प्रस्तावनेत सांगतो. मुलं तुडुंब हसतात, कधी अंतर्मुख होतात. हा सगळा जो आनंद सोहळा आहे हा तुम्हाला नुसता गाईड मधून नाही मिळणार, त्यासाठी तुम्हाला वर्गात यावंच लागेल.
1: हो सर.
0: पण मग आपण 15-16 वर्षाचे आहोत, समोर एक शिकलेला, पोस्ट ग्रॅज्युएट झालेला, आपल्यापेक्षा जीवनाचं ज्ञान असलेला असा मनुष्य आपल्याला जर उपलब्ध आहे तर त्याला नाकारायचं करंटे पण तरी कशाला. आता काही वेळेला काय होतं की एखादा शिक्षक आहे त्याच्याशी आपला संवाद नाही होत किंवा आपल्याला मनातून तो नाही आवडत, पण तरी सुद्धा अनादर असता कामा नये, कारण तो जो आवडत नाही असं वाटतं त्याच्याशी जर जुळवून घेतलं, त्याच्या तंत्राशी त्याच्या पद्धतीशी आपण जुळवलं तर तो सुद्धा आपल्याला खूप काही देऊ शकतो. पण आपण जरा नम्र असलं पाहिजे असं मला वाटतं.
1: सर आपण आतापर्यंत गुरु बद्दल जे बोलत आलो ते आपण व्यक्तींबद्दल बोलतोय, पण सर माझ्या मनात एक शंका आली की आता 10 वर्ष आपण शाळांमध्ये शिकतो आणि त्याच्या पुढे आपण महाविद्यालयांमध्ये शिकतो, ह्या वास्तू किती आपल्या जवळच्या होतात ना.
0: वा.
1: आणि आपण जेव्हा कधी कुठे फिरायला जातो तेव्हा ते किल्ले, त्या लेण्या, ती देवस्थळे, तो निसर्ग, हे सुद्धा आपल्याला भरपूर नॉलेज देतात.
0: खरंय.
1: मग हे सुद्धा आपले गुरु असू शकतात का?
0: उत्तमच आहेत. म्हणजे तारुण्यातली प्रेरणास्थानं ही जी आपल्या सगळ्या आताच्या बोलण्यामधल्या, की जसं चैतालीने अतिशय मुद्दा छान केला, जसं आम्ही एकदा तुझं अभिनंदन केलं होतं तसं आता मी तिचं अभिनंदन करतो, अतिशय महत्वाचा मुद्दा निर्माण केला. किल्ला केवढं प्रेरणास्थान. शिवरायांचे किल्ले बघणं याच्यासारखा आनंद नाही आणि याच्यासारखं स्फूर्ती केंद्र नाहीये. रायगड, विशाळगड, प्रतापगड, सिंहगड हे गड पाहिल्यावर आजही आपल्याला असं कळतं की 350 वर्षापूर्वी महाराजांनी कशा प्रकारे तिथे या सगळ्या फौजांना आक्रमणाला तोंड कसं दिलं असेल. जवळ कुठली साधन सामुग्री नाही, काही नाहीये, तरी पण कशा रीतीने त्याने आक्रमण थोपवली असतील, स्वराज्य निर्माण कसं केलं असेल. प्रेरणास्थान काय नाही की
1: नाही.
0: बघा तुम्ही एखादा किल्ला बघणं, अरे अंगावर थरार येतो, काटा येतो,
2: काटा येतो अंगावर.
0: प्रेरणास्थानच आहे. ज्याप्रमाणे किल्ल्यांची उदाहरण तू दिलीस त्याप्रमाणे विशालता बघणं, जसं मगाशी मी उल्लेख केला समुद्राचा किल्ला, केव्हा तरी तुम्ही आता काय झालंय मुंबईचे वगैरे किनारे गजबजलेले आहेत, माणसांनी गजबजले आहेत, भेळवाल्याने गजबजलेले आहेत, म्हणजे इतकी भेळ आहे की निर्भेळ आनंद गेला. पण तुम्ही वेंगुर्ल्याच्या समुद्राकाठी जा, तिथे तुम्ही लांब गुहागरच्या समुद्रावर जा आणि एकटे बसा, केव्हा तरी एकटे मित्राबरोबर बसा तुम्ही, पण एकटे बसा आणि तुम्ही तो समुद्र बघा आणि बघा केवढी विशालता आहे. केव्हा तरी तुम्ही रानात जा, जंगलात जा, काही काही वृक्ष ते एवढे प्रचंड आहेत की विठ्ठल मला असं वाटतं 1000 वर्ष ते उभे आहेत, त्यांची मुळं आहेत, ती जमिनीमध्ये खोलवर गेलेली आहेत. असे जेव्हा वटवृक्ष मी पाहतो, असे पिंपळ, अशी झाडं मी पाहतो, तेव्हा मला वाटतं की शतकांचे साक्षीदार आहेत.
1: हो सर.
0: तेव्हा त्यांना पाहणं हा सुद्धा एक आयुष्यातला खूप मोठा आनंद असतो आणि स्फूर्ती त्याच्यामुळे येते. म्हणून मला वाटतं की तेही गुरुच आहेत.
2: सर असं म्हणतात की आयुष्यात तुम्ही आलात तर एकदा तरी गुरु करावा, एक तरी गुरु करावा. तर या गुरूंचा अनेक आपल्या व्यक्तिमत्व घडण्यात किती वाटा असतो?
0: फारच मोठा वाटा असतो. कारण आयुष्यामध्ये तुम्हाला आरंभी कोण लाभतं हे फार महत्वाचं आहे. जर तुम्हाला उत्तुंग आणि विराट व्यक्तिमत्वाची माणसं जर दिसली तर आपोआपच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले बदल घडतात. जर नाही मिळाली तर मग नाही घडत. त्याच्यामुळे तशी माणसं मिळणं पण खूप महत्वाची आहे. माझ्या सुदैवाने काय झालं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे योग्य ग्रंथ आणि ग्रंथकार आयुष्यामध्ये आले. उदाहरणार्थ आचार्य अत्रे यांच्यासारखे अतिशय खंद आणि मोठं व्यक्तिमत्व हे माझ्या आयुष्यामध्ये आलं पुस्तकांच्या रूपाने. करेचे पाणी हे आत्मचरित्र त्यांचं वाचलं, मी कसा झालो या नावाचं आत्मचरित्र त्यांचं वाचलं. हे सगळं वाचल्यानंतर आपोआपच त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी ओढ निर्माण झाली. त्या बालपणी आई वडील व्याख्यानार न्यायचे, या व्याख्यानांच्या मधून सुद्धा प्रचंड मोठी माणसं जवळून पाहिली. पुरुषोत्तम भास्कर भावे म्हणजे पोबा भावे यांच्यासारखे लेखक पाहिले, नासी फडके पाहिले, नंतर एस एम जोशी प्रसिद्ध समाजवादी कार्यकर्ते एस एम जोशी ही नावं पण तुम्ही काही जणी ऐकली नसतील ती ऐकायला पाहिजेत. ही सगळी मोठी माणसं पाहिली आणि त्यातून जडण घडण्यासाठी खूप मदत झाली.
1: हो सर.
0: त्यामुळे मला वाटतं की योग्य वयात योग्य गुरु लाभणं त्याचा परिणाम पुष्कळ आपल्यावर होतो आणि अक्षरशः बोट धरून तो आपल्याला भरपूर देण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रसंगी तो रागावतो, ओरडतो. आता तुमच्यासारखी मुलं ही इतकी नको त्या बाबतीत सेन्सिटिव्ह आहेत. अरे दवडस रागावले किंवा एखादा शिक्षक रागावल्यानंतर ताबडतोब स्वतःला काय समजतो रे तो. ही गोष्ट चुकीची आहे. अमुक आहेत किंवा एक तरीची एक लीनता गेली म्हटल्याप्रमाणे कमी झाली या सगळ्या गोष्टींमुळे. मी पुन्हा म्हणतो की 100% विधान बरोबर नाही, कारण अजूनही तुमच्यासारखे काही नम्र गुणी मुलं आहेतच, पण एक मान्य कराल की कमी होत चाललंय. एका कानामध्ये काहीतरी भिकबाळी घातलेली आणि तोंडात च्युईंगम चघळणारी आणि शिक्षक आले तरी सुद्धा कॉलेजच्या त्या भिंतीवरून न उतरणारी, तिथे त्या एका मोटरसायकलवर तरुण तरुणींचा ग्रुप बसलेला असतो आणि तो कसाही प्रकारचा बसलेला असतो. प्राचार्य आले, शिक्षक आले की आपण निदान उठल्यासारखं करणं, निदान त्यांना मान देणं, रिस्पेक्ट देणं, जिन्यावरून जर ते आले तर पटकन त्यांना बाजू करून, ही डिसेन्सी आहे वागण्यातली, हे सौंदर्य आहे. हे काही गुरुला आणि शिक्षकाला हवंच असतं असं नाही, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपलं वागणं हे आपल्या पुढच्या आयुष्याचं प्रतिबिंब असतं. आणि त्यामुळे जर योग्य गुरु जर तुम्हाला मिळाला आणि सगळ्यात महत्वाचा गुरु म्हणजे आपली आई,
1: हो
0: आपली आई, शेवटी पुष्कळदा माझ्या एका लेखात मी असं लिहिलं होतं की ज्याप्रमाणे एक विद्यार्थ्याचं प्रगती पुस्तक असतं त्याप्रमाणे आई वडील सुद्धा प्रगती पुस्तक असतं मुलाचं. पुष्कळदा आई वडिलांकडे पाहिल्यावर मला कळतं मुलं कशी असतात, मुलांकडे बघितल्यावर कळतं की यांची आई

0: आई वडील
1: आणि लक्षात ठेवा चैताली आणि विठ्ठल येथे गरिबी आड येत नाही. परिस्थिती गरीब असो का श्रीमंत असो आई वडिलांच्या मध्ये संस्कार असतील निर्व्यसनी असतील जर ती जिद्दी असतील तर ती मुलं पण त्यांची वेगळी होतात. घरामध्ये जर स्वच्छ मार्गाने येणारा पैसा असेल चारित्र्य उत्तम असेल तर ती मुलं घडतात. कारण मुलांना कळत असतं की आई वडील कशा तरी वागतायत. जर समजा तिथेच नसेल काही तर उपयोग काय घर गुरु असत म्हणून मोठा भाऊ गुरु असतो मोठी बहीण गुरु असते. सगळीच मंडळी मला वाटतं प्रेरणादायी आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्यांकडून आपल्याला प्रेरणा मिळत असतेच.
2: हा सर आपल्या सर्वांना जसं माहितच आहे की पूर्वी गुरु शिष्य पद्धती होती आणि या पद्धतीमध्ये शिष्य गुरूंकडे राहत होते त्यांची सेवा करत होते त्यांचं प्रत्येक काम शिष्य करत होते. आणि आज आपल्या बोलण्यातून सारखा सारखा प्रश्न तोच येतोय की मुलं अनादर करतायत शिक्षकांचा तर त्याबद्दल पुन्हा तुम्हाला काय बोलावं असं वाटेल.
1: मी आता मी म्हटल्याप्रमाणे गुरुकुल पद्धत काय आता पुन्हा काही आश्रम आहेत किंवा सांदीपनी वशिष्ठ सारखे ऋषी आता असा अर्थ आपण घ्यायचा नाही.
2: सेवाभाव नष्ट होतोय ना
1: सेवाभाव कमी होतोय तो. मी म्हटल्याप्रमाणे कमी आहे कमी होतोय तो. याचं कारण काय झालंय की अलीकडे जे शिकवलं जातंय सगळ्या माध्यमांतून ते यूज अँड थ्रो असं शिकवलं जातंय.
2: परफेक्ट वर्ड वापरला सर.
1: उपयोग झाला की लगेच ती वस्तू टाकून द्यायची. ज्याप्रमाणे वस्तू टाकून देतो त्याप्रमाणे व्यक्ती पण टाकून देतो आणि त्याच्यामुळे आता वृद्धाश्रम फोफावले. हे बघा एखाद्याला अपत्य नाही किंवा एखाद्याचं मूल अपंग आहे किंवा गतिमंद आहे अशांसाठी वृद्धाश्रम ठीक आहेत. काही जणांचे परदेशी आहेत तर ठीक आहेत पण आई वडील आहेत सासू सासरे आहेत आणि तरी सुद्धा आपल्याला ते आपल्याजवळ नको आहेत. ही जी वृत्ती आहे ती वृत्ती आपल्याला कुठे ना कुठेतरी लाजीरवाणी आहे. आणि मला वाटतं की शिक्षणाचा परिणाम हा नाही आहे ना. आज जर विचार करा की तुम्ही आज तरुण आहात तुमचं वय 18 वय आहे 19 आहे 20 आहे 22 आहे 25 आहे 30 आहे तुम्ही तरुण आहात पण आपण पण केव्हा तरी होणारच होत 65-70 असं होणारच होत. मग आज जे 70 आहेत आज जे 65 आहेत त्यांना आपण दूर लोटण्याचा अर्थ काय आहे. अर्थ असा आहे की आपण पण तशीच तयारी करण्यासारखं आहे. आता मी विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अमेरिकेत गेलो होतो तिथे मी पाहिलं की ते 18 वर्षीच मुलगा लगेच वेगळा होतो स्वतःच एकटा कुठेतरी निघून जातो आई वडिलांना टाकून आणि आई वडिलांना काही वाईट वाटत नाही कारण ते आई वडील पण त्यांच्या 18 असेच निघून गेलेले असतात आणि त्यामुळे निराश माणसं एकाकी माणसं सायकोलॉजिकल डिस्टर्ब माणसं या सुखी दिसणाऱ्या जगात पुष्कळ आहेत.
2: तुमच्या शब्दांतूनच दुःख कळून येते.
1: कारण काय माहितीये का तिथे काय झालंय वरवरचे बदल झाले. माणसं चंद्रावर सूर्यावर पोहोचली मंगळावर पोहोचली आणखी कुठे जगात पोहोचली पण ती हृदयापर्यंत पोहोचली
0: नाही.
1: मला असं वाटतं मित्रमैत्रिणीनो तुम्हाला दोघांनाही मी सांगतोय आणि सगळ्यांना मी सांगतोय की किती जरी तुम्ही मोठे झालात आज तुम्ही तरुण आहात तुम्ही शिकता आहात तुम्ही जिद्दी आहात वादळ विजांचा हा सूर घेऊन तुमच्या आयुष्याची निरांजन उजळणार आहे. पण कितीही मोठे झालात तरी आपले गुरु आपले आई वडील यांना खरंच विसरू नका. मग अशी तुझ्या बोलण्यात शाळेचा उल्लेख आला. शाळा तुला अजूनही आवडते कॉलेज तुला अजूनही आवडतं या वास्तूनं तुम्ही विसरू नका. याचं कारण या सगळ्यांच्या मधून तुमची जीवनशैली ठरत जाईल. तुम्ही खूप मोठे होणार आहात सगळे. या निमित्ताने लाखो मित्र आपले झाले त्या मित्रांनी पण जिद्दीने ठरवलं. अनेक जणांनी पत्र पाठवून आम्ही काहीतरी घडणारच असा निश्चय व्यक्त केला. त्या सगळ्यांचा निश्चय पूर्ण होईल अशी मी शुभेच्छा देतो. आणि आपापली प्रेरणास्थानं आपापले गुरु आपले सद्गुरु हे आपल्या तारुण्यातच मनापासून त्यांची पूजा आपल्या कर्मातून करायची आपल्या प्रयत्नांतून करायची आणि खूप मोठं तुम्ही व्हा ही शुभेच्छा मी देतो. आणि पुन्हा लवकरच भेटूया अशा तऱ्हेचं एक एकमेकांना आपण आश्वासन देतो आणि नक्की भेटूया. खूप दोघांनी तुम्ही खूप चांगलं सहकार्य केलं वेळेवर आलात छान बोललात आणि अगदी मिसळून तुम्ही गेलात. तुम्हा सगळ्यांचं आणि युवावाणीच्या निर्मात्यांनी इथल्या अधिकाऱ्यांनी इतक्या महत्वाच्या विषयावर जवळजवळ 13 आपल्याला बोलण्याची जी संधी दिली त्या संधीबद्दल आपण तिघेही त्यांचे आभार मानूया. धन्यवाद.
2: धन्यवाद.
3: आत्ताच आपण वय वादळविजांचं या कार्यक्रमात प्राध्यापक प्रवीण दवणे विठ्ठल चोरमले आणि चैताली कांबळे यांनी मारलेल्या गप्पा ऐकल्यात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुनीता गावडे यांनी आणि सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित.
4: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, जून महिना हा दोन ऋतूंना जोडणारा असा महिना असतो, कारण या महिन्यात उन्हाळा संपायला आलेला असतो आणि पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झालेली असते. तर अशा या ऋतूसंधी काळात आपल्या ज्येष्ठ मंडळींना आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं. असं होऊ नये, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी, आणि विषय आहे ऋतू बदल आणि ज्येष्ठांची काळजी. डॉक्टर नमस्कार.
0: नमस्कार
4: डॉक्टर. आत्ताच मी म्हटलं तसं हा ऋतू संधी काल आहे, उन्हाळा संपत आलेला आहे आणि पावसाळ्याची सुरुवात आहे, तर अशा वेळी वातावरणामध्ये खूप बदल होत असतात, तर हा ऋतू संधी काल म्हणजे नेमकं काय आणि शरीरावर याचा कसा परिणाम होतो?
0: आयुर्वेद जे काय शास्त्र आहे ते जीवनाविषयी ज्ञान देणारं शास्त्र आहे, त्याच्यामुळे आयुर्वेदात केवळ औषधच असं नाही आहे तर दिनचर्या ऋतुचर्या अशा वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आयुर्वेदामध्ये एकूण 6 ऋतूंचं वर्णन केलं आहे आणि पर्टिक्युलरली ऋतुसंधी म्हणून एक विशेष भाग वर्णन केलेला आहे, म्हणजे जो ऋतू संपत आहे त्याचा शेवटचा आठवडा आणि जो ऋतू सुरुवात होणार आहे त्याचा पहिला आठवडा. तर यात काय होतं नेमकं, पहिला ऋतू आपली लक्षणं सोडत असतो आणि नवीन ऋतूची लक्षणं दिसायला लागतात, त्याच्यामुळं शरीरामध्ये जे वात पित्त कफ जे दोष असतात त्यांच्यामध्ये बराच बदल होतो आणि साधारणतः आपल्याला याच ऋतूमध्ये वेगवेगळे त्या दोषांमुळं होणारे विकार होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं त्याला ऋतूसंधी असं म्हणतात. त्याच्यासाठी वेगळं वागणूक वेगळी चर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे.
4: आता हा जो ऋतू बदल होतो आहे त्याच्यामध्ये कुठले आजार उद्भवतात सामान्यपणे या ज्येष्ठ मंडळींना?
0: ज्येष्ठांचं आरोग्य हा खरंच महत्वाचा विषय आहे, कारण आयुर्वेदानुसार ज्येष्ठांचं जे वात प्रकोपचा काळ असं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये, वयानुसार दोषांचे प्रादुर्भाव असं सांगितलेले आहे. साधारण लहान मुलांना कफाचा प्रादुर्भाव असतो, तरुण व्यक्तीमध्ये पित्त प्राधान्य असतं आणि जसं वृद्धत्व यायला लागतं तसं वाताचं प्राधान्य असतं. त्याच्यामुळं काय होतं नेमकं, आत्ता हा ग्रीष्म ऋतू संपतोय, ग्रीष्म ऋतू हा कोरडा उष्ण अशा पद्धतीनं असतो, त्याच्यामध्ये काय होतं वाताचा चय होतो, म्हणजे एखादा दोष वाढण्याची प्रक्रिया जी असते ती सुरुवात होते आणि नेमकं वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा आपण म्हणू त्याच्यामध्ये वाताचा प्रकोपाचा काळ असतो. नेमकं वृद्धांमध्ये वातप्रकोप स्वतःच वयानुसार असतो आणि हा वाताचा काळ, त्याच्यामुळं जास्तीत जास्त वाताचे विकार म्हणजे संधिवात आहे, संधी दुखणं, नंतर सर्दी खोकला, त्याच्यासोबत असलेला कफ, कफ पातळ होणं, कफ घट्ट होणं, शरीर दौर्बल्य, वेगवेगळे वाताचे विकार या ऋतूत होण्याची शक्यता असते, त्यामुळं वर्षा ऋतूमध्ये विशेषतः वाताच्या दृष्टीनं आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं.
4: सर, या आजारांबद्दल तुम्ही सांगितलं की संधिवात लवकर होतो किंवा बळावतो ज्यांना असेल त्यांना या वातावरणामुळे, पण या व्यतिरिक्त जर कुणाला मधुमेह, रक्तदाब आणि यासारखे विकार असतील किंवा हृदय विकार असतील तर त्यांनी काय करायला हवं आणि कशी काळजी घ्यायला हवी?
0: आता बघतोय आपण साधारण ज्येष्ठांना अगदी खूपच मधुमेह असणं आणि हृदय विकार असणं हे कॉमन झालेलं आहे सध्याच्या लाईफस्टाईल आणि याच्यामुळं. तर यात काय होतं, मेनली आपण बघतो की हा वाताच्या प्रकोपाचा काळ आहे, त्याच्यामुळं हृदय गती असणं, रक्तवाहिन्यांची गती असणं, रक्तदाब याच्यामध्ये खूप चेंजेस किंवा बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, म्हणजे आपल्या यकृताचा आणि अग्नी म्हणजे पचन शक्तीचा संबंध आहे आणि वर्षा ऋतूत नेमकं अग्निमांद्य होतं म्हणजे पचन संस्था स्लो होऊन जाते आणि त्यात काय होतं की चमचमीत खावंसं वाटणं, ऋतूनुसार काहीच्या काही पदार्थांच्या बाबतीत आपली खाण्याची इच्छा होते आणि नेमकं तिथं सगळी गडबड सुरू होते आणि त्याच्यामुळं अग्निमांद्य होतं आणि एकदा मेटाबॉलिझम बिघडला की मधुमेहाला वाढायला काही वेळ लागत नाही. आणि साधारण मधुमेह, हृदयविकार, वृक्काचे म्हणजेच किडनींचे विकार, फुफ्फुसाचे विकार हे सगळे एकामेकाचे भाऊ असल्यासारखं, एक आला की तो दुसरा त्याच्यासोबत यायला तयार असतो. त्यामुळे विशेष करून या काळामध्ये आपण खाण्यापिण्याच्या सवयी आणि आपला अग्नी कसा आहे म्हणजेच पचनक्षमता कशी आहे कडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. अग्निमांद्याचा सीझन असल्यामुळं आपण थोडंसं कमी खाणं, पथ्यकर खाणं हे खूप आवश्यक आहे. तसं झालं तर मग फार आरोग्याच्या तक्रारी निर्माण नाही होणार.
4: सर, तापमानात जे बदल होतात या दिवसांमध्ये त्यासाठी विशेष अशी काळजी या ज्येष्ठांनी काय घ्यायला हवी, कारण काय होतं की उन्हाळ्यामध्ये कूलर एसी इतके सुरू असतात आणि अचानक वातावरणामध्ये

0: गारवा यायला लागतो.
1: आपण हा विशेष ठेवलाय ऋतुसंधी काळ हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे पहिल्या ऋतूच्या सवयी ज्या आहेत किंवा जी ऋतुचर्या आहे आपली वागणूक आहे ती हळूहळू सोडायची आणि नवीन ऋतूला ॲक्सेप्ट करायचं. पण दुर्दैवाने काय होतं, आपल्याला सवय होऊन जाते कूलरची म्हणा एसीची म्हणा थंड खाण्याची. तर या सगळ्या ह्याच्यात ऋतू बदलला तरी बऱ्याच वेळा या गोष्टी स्वीकारल्या जात नाहीत आणि त्याच वातावरणात आपण राहायचा प्रयत्न करतो. तो मोह टाळणं खूप आवश्यक आहे. ऋतू बदलला आहे, टेम्परेचर कमी झालं आहे, वातावरणातलं तापमान कमी झालं आहे, तर ते आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि शांतपणे याच्या सगळ्या सवयीत हळूहळू हळूहळू त्याच्यातून बाहेर पडणं आणि येणाऱ्या ऋतूच्या दृष्टीनं काळजी घेणं आवश्यक आहे. असं जर आप ह्या 15 दिवसात जर नीट काळजी घेतली तर शक्यता आहे की या ऋतूच्या बदलामुळे होणारे आजार आपल्याला होणारच नाहीत, पण आपण तो मोह सोडणं आवश्यक असतं.
0: या लोकांची तशीही वाढत्या वयामुळे रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी झालेली असते, क्षमता कमी झालेली असते, तर या काळामध्ये विशेष अशी काळजी त्यांनी काय घ्यायला हवी खानपानामध्ये किंवा विहारामध्ये आहारामध्ये?
1: याच्यामध्ये काय होतं की प्रतिकार क्षमता कमी असणं हे साहजिक आहे. वयानुसार हाडांची झीज होणं, ज्याला आपण म्हणतो इम्युन सिस्टीम आहे, ती वीक होते. त्याच्यामुळं छोटे इन्फेक्शन पटकन होतात, जसं काही वातावरणातल्या बदलामुळं असेल. आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला तर अनेक जसे फंगल इन्फेक्शन्स म्हणा किंवा बॅक्टेरिया व्हायरसेस यांचा प्रादुर्भाव होतो, साथीचे रोग असतात. मग अशा वेळेस नेमकं स्वतःहून वयानुसार थोडीशी प्रतिकारशक्ती कमी असणं आणि दुर्दैवानं आहारामधल्या विहारामधल्या चुकांमुळं मग तसे आजार पटकन होतात. त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या प्रतिकारशक्तीनुसार आहार विहार ठेवणं आवश्यक आहे. आणि प्रतिकारशक्ती काही एका दिवसात तयार होत नाही, त्याच्यामुळं साधारणतः सुरुवातीपासूनच आपण आपला प्रतिकारशक्ती चांगली कशी राहील याचा प्रयत्न केला पाहिजे. थोडंसं आहाराच्या बाबतीत स्वच्छता, नंतर शांत झोप असणं आवश्यक आहे, खाण्यामधली काळजी, आपल्या ज्या मानसिक भावनांमधली काळजी, असं जर केलं ना तर नक्की प्रतिकारशक्ती चांगली राहते. आणि कॉमनली जे काही आपण त्याला विक्टीम म्हणतो, आपण जसं एपिडेमिकचं विक्टीम म्हणतो, ज्याला आपण सार्वजनिक विकारांच्या किंवा जे काही संसर्गजन्य विकाराला विक्टीम कोण असतं असं, तर लहान मुलं आणि वृद्ध लोक. तर नक्कीच जर अशा पद्धतीची काळजी घेतली तर ज्येष्ठांना हे त्रास नाही होणार, त्यांनी आपल्या प्रकृतीनुसार खावं. सणवार ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जरा सांभाळून खाल्लं, प्रकृतीनुसार खाल्लं, पचनक्षमतेनुसार खाल्लं, तर नक्की हे त्रास नाही होत.
0: म्हणजे एकूणच काय तर स्वतःची आपली तब्येत लक्षात घेऊन, प्रकृती लक्षात घेऊन तुम्ही राहायचं आहे सगळ्यांनी. सर, या ऋतुसंधी कालामध्ये सगळ्यात बळावणारे आजार म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप.
1: बरोबर.
0: तर यापासून संरक्षण करायचं असेल तर कसं राहील?
1: अगदी. म्हणजे आता समजा आपण त्या काळात एपिडेमिक म्हणतात, व्हायरल फीवर म्हणतात, आमच्या आयुर्वेदामध्ये त्याला वातजज्वर म्हणतात, म्हणजे वर्षा ऋतूत येणारा कॉमन आजार असतो. मग अशा वेळेस काय होतं की साहजिकच आहे आपण काय काळजी घेणं आवश्यक आहे, तर सगळे रोगा सर्वेपी मंदाग्नो, म्हणजे मंद अग्नीमुळेच सगळे रोग होतात असं सांगितलं. तर सर्वात चांगली पचनक्षमता ठेवणं आवश्यक आहे. जो काही थोडासा मोह असतो आहाराचा तोच सांभाळणं आवश्यक आहे, एक भाग. दुसरा काय होतं की आता सर्दीचा विकार आहे, समजा सर्दी खोकला आहे, तर तसं वातावरण आहे, पावसाळी वातावरण आहे, थोडंसं सगळीकडे ह्युमिड आहे, मग अशा वेळेस आपण कफ तयार होऊ नये, सर्दी होऊ नये म्हणून छोटे छोटे घरगुती उपाय आहेत. म्हणजे वेलची आणि लवंग जर आपण जाळून त्याची राख केली आणि त्याचं चाटण घेतलं समजा, तर ते व्हॅझोडायलेशनचं काम करतं, म्हणजे ठसक्याचा खोकला नाही येणार. सर्दीच्यासाठी साधारणतः दालचिनी, लवंग, वेलची, धणे, काळी मिरे 2 याचा जर काढा घेतला तर त्याने काय होतं की कफाची प्रवृत्ती थोडीशी कमी होते. तसंच जर सांधे दुखत असतील म्हणा किंवा थंडीचा खूप संसर्ग झालेला असेल तर तेव्हा स्वतःचं शरीर शेकणं, पाण्यामध्ये खडे मीठ टाकून ते पाय शेकणं, अगदी छोटे छोटे रोज अभ्यंग करणं हा सर्वात म्हणजे महत्त्वाचा उपयोग. अभ्यंग तर इतका छान आहे संधिवातासाठीचा, तो एक फायद्याचा आहे. ठसका लागून खोकला असेल तर तिळाच्या तेलात थोडंसं मीठ टाकून छातीला गरम गरम चोळणं, याने पुन्हा फुफ्फुसाचं विस्फारण होतं आणि ठसका लागून खोकला येत नाही. हे असे घरगुती उपाय अगदी करू शकतात. आणि थंड हवेत जाताना स्वेटर, मफलर, बाकी जे आवरणं सांगितलेली आहेत ते घालणं आवश्यक आहे, शक्यतो न जाणं थंड वातावरण.

0: ऋतूबदल आणि ज्येष्ठांची काळजी या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत. सर, मघाशी तुम्ही सांगितलं की व्यवस्थित आहार आणि विहार तुम्ही ठेवला, तर आहारामध्ये नेमकं काय घ्यायला पाहिजे या काळामध्ये या लोकांनी, आणि एकूणच आहाराची त्यांची दिनचर्या कशी असायला हवी?
1: पहिल्यांदा आहार हा दोन गोष्टीवर अवलंबून असतो. एक असतं की ऋतूनुसार आहार काय आहे तो, आणि वयानुसार म्हणजेच आपल्या त्या जे काय वयाची अवस्था आहे त्याच्यानुसार अवस्था. तरुणांचा आहार वेगळा असू शकतो, लहान मुलांचा आहार वेगळा असू शकतो, आणि ज्येष्ठ लोकांचा आहार वेगळा असू शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, वर्षा ऋतू हा अग्निमांड्याचा काळ असतो, त्याच्यामुळं पहिल्यांदा आपला अग्नि कसा आहे ह्याचं परीक्षण करणं आवश्यक आहे. आपल्याला आहार घेतलेला पचतो का हे पाहणं आवश्यक आहे. आणि तसं असेल तर जसं आता हिवाळ्यामध्ये सकाळी लवकर भूक लागते, पण वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यात सकाळी लवकर भूक लागत नाही, मग नेहमीची सवय आहे मला गोळ्या घ्यायच्यात म्हणून नाश्ता करायचा आहे किंवा काहीतरी नाश्ता केलाय म्हणून खायचं आहे, अशापेक्षा खरोखरच आपल्याला भूक आहे का, किती प्रमाणात भूक आहे हे बघणं आहे. आणि जर अशी अवस्था असेलच, अगदी काही गोळ्यांसाठी म्हणा नाश्ता करायचा असेल, तर तो थोडासा हलका घ्यावा. हलका घेणं म्हणजे ते एखादं फळ खाऊ शकतो आपण, किंवा उपम्यासारखं भाजलेल्या गोष्टीचा काही विषय असू शकतो, कणकेचा उपमा वगैरे अशा पद्धतीनं की जे पचायला थोडंसं हलकं आहे. पण जर त्यात आंबवलेलं अन्न किंवा तळलेलं अन्न जर नाश्त्यात घेतलं तर ते नक्कीच पचणार नाही. दुपारच्या जेवणातसुद्धा आपण साधारणतः वर्षा ऋतूमध्ये मी सांगितलं की वाताचा काळ आहे, वातासाठी कोणते जे रस महत्त्वाचे असतात, मधुर, आम्ल आणि लवण, तर थोडंसं जेवणामध्ये या आहाराचा विषय आपण ठेवावा. हलका आहार असावा, भरजित अन्न खावं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुनं धान्य खावं. इथं अडचण काय होती की आजकाल नवीन धान्य लगेच बाजारात येतं आणि थोडंसं आर्थिकरित्यासुद्धा ते परवडणारं असतं म्हणूनसुद्धा, आणि दुकानदारसुद्धा त्याच्यावर भरपूर सूट लावलेली असते, त्यामुळं कदाचित आपल्याला मोह होतो की ते नवीन धान्य घेतलं जातं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की नवधान्य हे आयुर्वेदाने वर्ज्य सांगितलं आहे, क्लेदकारक म्हणजे शरीरामध्ये दोषांचं वाढवणारं आहे आणि अग्निमांद्य करणारं आहे. त्यामुळे या वर्षा ऋतूमध्ये नवीन आहार खाऊ नये. जून आहार म्हणजेच जुना, एक वर्ष जुन्या काळी आपल्याकडे कसं धान्य घेऊन 6 महिने 8 महिने ठेवलं जायचं आणि
0: साठवण
1: केली जायची, तर तो प्रकार महत्त्वाचा आहे. तो त्या अन्नामधला जो क्लेद असतो, जो जडपणा असतो, तो कमी होतो. त्याच्यामुळे जून आहार वापरला पाहिजे. कच्च्या भाज्या शक्यतो खाऊ नये त्याच्यावेळेस. बऱ्याच वेळा काय होतं की काही डाएटच्या गोष्टीसाठी म्हणा किंवा सवय म्हणा, क्रेज म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की ते कच्चा आहार खाल्ला जातो. यावेळेस कसं असतं, या ऋतूमध्ये कच्चा आहार वर्ज्य असतो. सृष्टीमध्ये आम तयार असतो, आम म्हणजे अपाचित अवस्था असते, आम्लता असते, त्यामुळे कच्च्या भाज्या, कच्चा आहार खाऊ नये. शक्यतो उकडलेलं, शिजवलेलं व्यवस्थित आहार खावा, हलका खावा. खूप पाणी टाकलेला आहार, पाणीदार आहार खाऊ नये. पचायला हलका असेल असा आपण आहार जर घेतला तर नक्कीच हे त्रास कमी होतात.
0: सर, आपण आहाराविषयी इतक्या वेळ बोललो, पण व्यायाम आणि झोप तेवढीच महत्त्वाची आहे या मंडळींसाठी, तर ती कशा पद्धतीने, व्यायाम कशा पद्धतीने केला पाहिजे? 21 जून योग दिन आहे, त्याही संबंधित थोडंसं तुम्ही सांगा. आणि झोप किती महत्त्वाची आणि कशी घेतली पाहिजे?
1: 21 जून आहे, योग दिन आहे. खरंच योग ही भारताची सगळ्या जगाला दिलेली खूप मोठी देण आहे. योग हा कर्मसुकौशल्यम असा विषय आहे, आणि पुन्हा चित्तवृत्ती निरोध हा योग हा, म्हणजे दोन, एक मानसिकतेच्या संदर्भात योग मदत करतो आणि आपलं जे काय कर्म आहे त्याच्यात जे कौशल्य निर्माण करण्याचं कामसुद्धा योग करतो. त्याच्यामुळं योगाची एक स्टेज आहे की आसन, त्यामुळं जरूर योगाचा वापर सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी करावा. असं काही अपेक्षित नाही आहे की खूप एक्झर्शन, इतक्या वेळात एवढा व्यायाम करणं असं आहे, कारण हा व्यायाम हा

0: प्रकोपक असतो. म्हणजे असं सांगितलेलं आहे की अर्धशक्त्यानिशय वस्तू बलभी स्निग्ध भौजीभी, म्हणजे आपल्या शक्तीपेक्षा अर्धाच व्यायाम करावा आणि स्निग्ध आहार ठेवून व्यायाम करावा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं व्यायाम करताना अतिशय सांभाळून आपल्या क्षमता, म्हणजे कोणीतरी 5 किलोमीटरची रेस पळालं, कोणी 50 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला, किंवा एवढी 108 सूर्यनमस्कार घातली या वयातसुद्धा, असल्या काही आपण भानगडीत पडू नये. आपल्या ज्या क्षमता आहेत, आपली प्रकृती आहे, त्याच्यानुसार करावा. आणि प्रत्येक व्यायामामध्ये शांतता आणि स्थिरता असणं अपेक्षित आहे. आसनं जी करतानासुद्धा खूप त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी म्हणू आपण, किंवा ते आसनसिद्धीसाठी खूप धडपडून प्रयत्न करणं असं अपेक्षित नाही आहे. थोडंसं शांतता अपेक्षित आहे आणि प्राणायाम, ध्यान, योगनिद्रा याचा डेफिनेटली वापर त्याच्यात जास्त असावा.
1: सर, झोपेविषयी काय सांगाल?
0: नक्की, आयुर्वेदात तर झोपेला खूप भूधात्री म्हणून सांगितलेले आहे. म्हणजे आपली आई जशी महत्वाची, तशी आपली धात्री, दुसरी धात्री निद्रा असं सांगितलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये झोपेचे डेफिनेशन सांगताना सांगितलेलं आहे, यदा तू मनसी क्लांते कर्मात्मन क्लमणविता विषयोभ्यो निवर्तन्ते तदा स्वपती मानवा. म्हणजे काय, मनसी क्लांते, मन जेव्हा क्लांत होतं, थकतं, विषयोभ्यो निवर्तन्ते म्हणजे विषयापासून परावृत्त होतो, कर्मात्मन क्लमणविता सगळे शारीरिक जे इंद्रिय आहेत वगैरे ते निवृत्त होतात, तदा स्वपती मानवा. म्हणजे याच्यामध्ये फक्त शरीर थकून झोप घेणं अपेक्षित नाही आहे. आपण कंटिन्यू रात्री झोपताना टी व्ही पाहणं, स्क्रोलिंग करणं, मोबाईल, सोशल मीडिया म्हणा किंवा काय, या विषयात आपण इन्वॉल्व्ह असतो, त्यामुळे ते मन क्लांत होत नाही, थकत नाही तिथे, तो आपण सारखं त्या विषयामध्ये इन्वॉल्व्ह होत राहतं. मग आपल्याला असं अपेक्षित आहे की झोपेच्या पूर्वी 1/2 पाऊण तास या सगळ्या गोष्टी बंद करणं, ईश्वराचं चिंतन करणं, जप करणं अशी अपेक्षा आहे, किंवा काही सकारात्मक विचार मनात आणणं आणि शांतपणे झोपणं. वृद्धापकाळामध्ये झोप थोडीशी कमी असते, 5 तासाच्या आसपास साधारणतः झोप होते पूर्ण, पण शांत 5 तास झोप लागली तरी चांगले. बऱ्याच वेळा काय होतं की झोपतात म्हणतो 7 तास 8 तास, पण त्यातले 2-3 तास सगळी अस्वस्थता असते. शांत झोप 5 ते 6 तास किंवा 7 तास मिळाली तर खूप छान आहे. त्याच्यासाठी जर या छोट्या छोट्या काळजी घेतल्या तर नक्की शांत झोप होते. आणि आपल्या आई जशी काळजी घेते आपली, तशी निद्रा आपली काळजी घेत असते, त्यामुळे ती खूप आवश्यक आहे. निद्रा एकदम सुखम दुःखम पुष्टिकारश बलाबलम, म्हणजे निद्रेवरच सुख अवलंबून आहे असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. आणि निद्रेवरच दुःख अवलंबून आहे, म्हणजे नीट झोपलं नाही तर दुःख आहे आणि नीट झोपलं तर सुख आहे, किंवा पुष्टी, शरीर चांगलं बलवान होणं, इम्युनिटी चांगली होणं हे निद्रेवर अवलंबून आहे. पुष्टिकारश, कारश म्हणजे आजारपण, बारीकपणा, हे पण निद्रेवरच अवलंबून, म्हणजे एक झोप ही तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचा रोल प्ले करते. त्यामुळे झोप शांत आणि चांगली असणं हे खूप आवश्यक आहे याच्यात.
1: म्हणजे शांत झोप आणि यथाशक्ती व्यायाम हे दोन्ही खूप पूरक आहेत त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी. सर, आत्तापर्यंत आपण शारीरिक आरोग्याचा विचार केला, पण या मंडळींचं मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं असतं, आणि या ऋतुसंधी कालामध्ये ते कसं सांभाळलं पाहिजे.
0: अगदी बरोबर आहे. आता सर्वात महत्त्वाचं काय होतं आहे आजकाल, न्यूक्लिअर फॅमिलीमुळं, या सगळ्या कंडिशनमुळं थोडंसं ज्येष्ठांच्यासाठी एकलकोंडेपणा हा वाढलेला आहे. नेमकं ऋतुसंधीच्या काळामध्ये पावसाळी वातावरण वगैरे याच्यामुळं बाहेर जाता येत नाही, जे काय त्यांचं ग्रुप असेल, हे असेल, यांना भेटायला थोडी अडचण येऊ शकते. त्यामुळं एकलकोंडेपणामुळं, आजारपणामुळं, शारीरिक क्षमता कमी थोडी झाल्यामुळं थोडीशी चिडचिड होणं, वैतागणं अगदी साहजिक आहे. पण ही परिस्थिती आहे कारण यांना एवढ्या चांगल्या गोष्टींचा अनुभव आहे ज्येष्ठांना, त्यामुळे ही परिस्थिती बदलत असते हे त्यांनी डोक्यात ठेवावं. मग जास्त चिडचिड करणे म्हणा किंवा वैतागणे किंवा त्याला आपण एकदम नाराज होणे या गोष्टी टाळाव्यात, कारण या शरीराच्या दृष्टीनं त्रासदायक आहेत आणि मनाच्या दृष्टीने पण त्रासदायक. आणि शरीर आणि मन कसं राहतं, दोघं एक सोबत आहेत. जेव्हा मानसिक त्रास होतो तेव्हा इनडायरेक्टली शारीरिक त्रास होतो, आणि शारीरिक त्रास होतो तेव्हा मानसिक त्रास होतो. त्यामुळं आपण मन सांभाळणं खूप आवश्यक आहे. आणि एवढा अनुभव संपन्न ज्येष्ठांचं आयुष्य असतं तर छान ग्रंथांचं वाचन आहे, ज्यात आपले छंद आहेत, आवडीनिवडी, याच्यात जर मन रमवलं, आणि जे काय तरुण आहेत त्यांच्यापेक्षा लहान आहेत त्यांना मार्गदर्शक आपला मानसिकता कशी राहील याचा जर विचार केला तर या थोड्याशा भोगवाताच्या त्रासांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्यातून शांतता त्यांना नक्कीच मिळू शकते.
1: हे लोक लवकर हताश होतात, निराश होतात, त्यासाठी काय करायला?
0: हां, तो फार महत्त्वाचा विषय आहे. कारण दोन गोष्टी आहेत, म्हणजे सायकोलॉजीच्या नुसार एन्व्हायरमेंट टीचर्स म्हणतात, म्हणजे आपलं जे वातावरण असतं ते आपल्याला शिकवत असतं. बऱ्याच वेळा काय होतं की आत्ता जे काय घरातले जे तरुण आहेत किंवा मध्यमवर्गीय आहेत ते कामात असतात खूप, आणि लहान मुलं त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात असतात, त्यामुळं थोडंसं असं वाटायला लागतं की माझा काही उपयोग आहे की नाही या पद्धतीचं होतं. पण एक जी आपला एक्सपिरियन्स आहे, अनुभव संपन्नता आहे, तिचा वापर खूप छान होऊ शकतो. मोस्ट रिस्पेक्टेबल पर्सन असं आपण म्हणू, म्हणजे आपण ज्याला सिनियर म्हणून आपण त्याला, एक तर स्मार्ट आहेत, एक्सपिरियन्स्ड पर्सन आहेत, नंतर नोबल आहे त्यांच्या ह्याच्यात, नंतर इन्थुजियास्टिक आहेत, ऑप्टिमिस्टिक आहेत म्हणजे आशावादी आहेत, आणि रिस्पेक्टेड पर्सन म्हणजे त्या सिनियरमध्येच एवढे गुण आहेत. तर त्यांनी कदाचित घरामध्ये त्यांना वेळ नसेल किंवा घरच्यांना वेळ नसेल त्यांच्या भावना जाणायला, पण नक्कीच त्यांनी स्वतःचा ग्रुप, स्वतःचा अनुभव शेअर करण्यासाठी सामाजिक गोष्टीत इन्वॉल्व व्हावं. आणि ती हताश एक अवस्था आहे, प्रत्येकाची क्षमता आहे. वृद्धापकाळामध्ये किंवा ज्येष्ठांमध्ये अनुभव संपन्नता हा सर्वात मोठा हिरा त्यांच्याकडे असतो, त्यामुळे त्याचा वापर करून नक्कीच नवीन लोकांना मार्गदर्शन करावं. आणि आपण आज समाजात अशी उदाहरणं पाहतो की मला तरी वाटतं असं की या कामामध्ये तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकच जास्त मार्गदर्शक आहेत, आणि त्यांचीच कामं आपण माननीय पंतप्रधानांपासून बघतो आहे की खरा कामाचा उत्साह तर उलटं ज्येष्ठ नागरिकांमध्येच जास्त आहे.
1: अनुभवाचा फायदा त्यांना मिळत असतो, वयाचा आणि अनुभवाचा दोन्ही. सर, जाता जाता आपल्या ज्येष्ठांना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: मी सल्ला देणं ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे थोडासा वेगळा विषय ठरतो, पण मी नक्कीच एक सांगू शकतो की ही तुमच्या आयुष्याची सुवर्ण संध्याकाळ आहे. आपल्याला दुपारच्या उन्हाचा चटका बसतो, सकाळचं ऊन फक्त कोवळंच असतं, पण संध्याकाळचं जे ऊन असतं ना ते अतिशय शांत, नदीच्या कुठंतरी किनारी बसून, त्याला सोनेरी संध्याकाळ म्हणतात. म्हणजे तेव्हा भावनांची एक थोडी शांतता झालेली असते, एक पूर्ण दिवसभराचा अनुभव आपल्या गाठीशी असतो. तसं तुमचं आयुष्य एक सोनेरी संध्याकाळ आहे, त्या सोनेरी संध्याकाळमध्ये भरपूर रमा, बाकी कुठलाही विचार करू नका. त्या ज्या काय ज्येष्ठत्वाचा परिपूर्ण आनंद घ्यावा एवढंच महत्त्वाचं आहे.
1: सर, इतक्या महत्त्वाच्या विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि आपल्या ज्येष्ठांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: ऋतूबदल आणि ज्येष्ठांची काळजी या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।

0: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: रात्रीसाठी 2:25 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: ठीक है
1: काय काय
0: इंस्पेक्टर तुंगारे,
1: यस सर,
0: मला तुमच्याकडून ह्या मर्डर बद्दल कंप्लीट रिपोर्ट हवाय.
1: यस सर.
0: व्हॉट इज द स्टेटस
1: सर? सर
0: बसू
1: कमी. बर सर, मी माझ्या एरियामध्ये 24 तास गस्त सुरू केली आहे आणि सर्व संशयित तरुणांना धडाधड ताब्यात घेतलंय.
0: त्यांना आत घालून काय करताय? ह्यांना आत घाला.
1: हे कोणी साहेब?
0: हे तिघही खतरनाक खुनी आहेत आणि नुकते जेलमधून फरार झालेले आहेत.
1: हे कुठे फरार झालेत काय कल्पना आहे साहेब?
0: इन्स्पेक्टर, ते काय मला सांगून गेलेत?
1: नाही गेलेत, आत गेले लोक सांगून.

या पावसात मिलन झालं असतं तुझं आणि माझं, आणि झाली असतीस फक्त माझीच. पण छे, आज हिणवतात मज या पावसाच्या सरी. मग मीच माझं सांत्वन करतो, घेऊन आठवणींचे ओझे उरी. कळून चुकलं मला.

गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 3 वाजता आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. वनिता मंडळ या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग याविषयी वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोतेहो नमस्कार. लहानपणी आपल्याला सूर्यनमस्कार घालायला सांगितले जात असत. 12 नमस्कार त्या वयात पटापट घालून होत. मुलगे आणि मुली सर्वांसाठीच हा व्यायाम असायचा. त्याचप्रमाणे खेळसुद्धा लंगडी, डॉजबॉल, बॅडमिंटन, दोरीच्या उड्या, आट्यापाट्या असे सगळे खेळ असायचे. घरातली मोठी माणसं म्हणजे स्त्री पुरुषसुद्धा काही प्रमाणात का होईना शारीरिक श्रमाची कामं करत असत. परंतु आता अभ्यास, जेवण, ऑफिसचं काम सगळंच खुर्ची टेबलवर आलंय. यामुळे शारीरिक कष्ट कमी झालेत, तसंच आपल्या आहारातसुद्धा बदल झाले आहेत. आपल्याला दीर्घकाळ कार्यरत राहायचं असेल तर योगमार्ग तर सर्वात उत्तम. याशिवाय कुणी जिम लावतं, कुणी एखाद्या खेळाचं प्रशिक्षण घेतं, त्याचा सराव करत असतं. एकूण काय तर आपला आहार आणि विहार याचा विचार व्हायला हवा. यापैकी विहार हा मुद्दा लक्षात घेऊन कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार आज आपण करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केलंय योग शिक्षिका, योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित यांना. गेली 10 वर्ष त्या योग मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः योगशास्त्राचं 4 वर्षांचं औपचारिक शिक्षण पूर्ण केलंय आणि सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात. अगदी 9 वर्षापासून

0: 70-72 वर्षापर्यंत. 2015 ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष योगवर्ग आणि योगथेरपिस्ट म्हणून सुद्धा त्यांना अनुभव आहे. योगविद्या निकेतनतर्फे आयोजित योग प्रशिक्षकांच्या वर्गामध्ये त्यांनी योग शिक्षण विषयक जो डिप्लोमा केला त्यात शुद्धिक्रिया विषयात उत्कृष्ट कामगिरी, डिप्लोमामध्ये द्वितीय क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आणि योगशास्त्रामध्ये सर्वाधिक गुण तसंच शरीर रचना आणि शरीर क्रियाशास्त्रामध्ये सुद्धा सर्वाधिक गुण त्यांना मिळालेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यशाळा आणि कार्यसत्र ही योगविषयक घेत असतात, त्याबद्दलचं मार्गदर्शन करत असतात. वर्षाते नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाते, कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्य रक्षणासाठी योग कसा उपयुक्त आहे?
1: कुटुंबाच्या सगळ्यांचं स्वास्थ्य आरोग्य रक्षण हा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यासाठी की आहार विहार आचार आणि विचार हे चार मुद्दे येतात जेव्हा आपण कुटुंबाच्या स्वास्थ्याचा विचार करतो. पण आता योगशास्त्रामध्ये या चार मुद्द्यांवर काय दिलंय ते आपण पाहू. त्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणता तसं विहार या मुद्द्यावर काय आहे हा मुद्दा लक्षात घेऊन योगशास्त्रात काय काय सांगितलंय आपण त्याचा विचार करू. तर विहार हा शब्द सर्वात पहिल्यांदा आप मनात काय येतं, तर जैन मुनी आणि बुद्ध धर्माचे गुरु हे जेव्हा विहार म्हणजे जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जातात, स्थलांतर करतात, तेव्हा तिथे विहार हा शब्द वापरला जातो.
0: बरोबर.
1: ते हे स्थलांतर का करतात की एका जागी राहून त्यांच्या साधनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, कारण त्या जागेत त्यांचं मन गुंतू शकतं. मन गुंतलं की क्लेश आले, क्लेश आले की साधनेत अडथळे आले,
0: म्हणून आसक्ती सोडायची.
1: आसक्ती सोडायची तर ह्यासाठी ही जी धर्मगुरु आहेत हे स्थलांतर करीत असतात, तर याला आपण विहार म्हणतो ऍक्च्युली.
0: बरं,
1: आता आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये हा विहार म्हणजे काय आहे, तर इथे फिरणं होऊ शकतं, दिनचर्या होऊ शकते. आणि अजून एक खूप महत्वाचा मुद्दा जो कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी शिकण्यासारखा या धर्मगुरूंच्या कडून, की कुटुंबाचा चेहरा मोहरा हा जसा काळ पुढे जाईल तसा बदलत जातो. आपलं वय वाढतं, रंगरूप बदलतं, तसं कुटुंबाचा पण चेहरा बदलत असतो.
0: बरं.
1: मग तेव्हा आपल्या ड्युटीज बदलत असतात, आपली कर्तव्य बदलत असतात, आपली आपल्या कुटुंबियांबरोबरचे जे संबंध आहेत त्याच्यातही फरक पडत असतो. आणि आपण ज्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू हौसे मोजेने घेऊन ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आपलं मन अडकलेलं असतं, तर अशा वेळेला हे जे बदल घडत असतात ह्या बदलांना अतिशय आनंदाने स्वीकारणं आणि हे जे वस्तू आपण जमा करून ठेवल्यात त्याच्यामध्ये न अडकता आपला उपभोग घेऊन झाल्यावर इतरांनीही त्याचा उपभोग घ्यावा म्हणून त्या वस्तू सोडता आल्या पाहिजेत, हे आपण या धर्मगुरूंकडनं शिकण्यासारखं आहे. की जे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाताना काहीही न घेता पुढे जातात, तर ही जर वृत्ती आपल्यामध्ये आली तर हा पुढे यमनियम आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यात हा मुद्दा येणारच आहे. पण हे आपण जर प्रत्येक कुटुंबातला सदस्य शिकला तर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान राहील आणि तेच आरोग्याची मुख्य गुरुकिल्ली असं मला वाटतं.
0: अरे वा, हा किती विशाल दृष्टिकोन आहे भारतीय संस्कृतीने दिलेला असं म्हणायला हवं, नाही का? मुळात योग ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला दिसतो आपल्याला.
1: यामध्ये अजून काही गोष्टी अशा आपल्याला सांगता येतील विहार या मुद्द्या अंतर्गत, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये शतपावलीचा उल्लेख केलाय. की ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की तुम्ही जेवण झाल्यावर 100 पावलं संथ गतीने चाला म्हणजे तुमचं पचन चांगलं होईल. पचन चांगलं असेल तर आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी तशाच दूर होतात. तर ही एक साधी गोष्ट आहे जी आपण आपल्या कौटुंबिक जीवनात सामावून घेतली तर सगळ्यांचं पचन चांगलं होऊ शकतं घरामध्ये
0: आणि
1: सहज करण्यासारखं आहे. आता कोरोनानंतर आपण बरेच जण वर्क फ्रॉम होम, बरीच मुलं करतायत, मोठी माणसंही करतायत,
0: बरेच
1: वेळा बैठी जीवनशैली आहे आणि बरेच वेळा असं दिसतं की बाजूला डबा ठेवला, चमच्यानी खातो, इकडे काम चालू आहे, वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. तर मग अशा वेळेला आपल्याला ही गोष्ट कटाक्षनी केली पाहिजे की अर्धा तास जो आपल्याला ऑफिसमध्ये जेवणासाठी दिलेला आहे त्यातला 15 मिनिटं जेवण आणि 15 मिनिटं फेरफटका मारून या. तशी जागा नसेल तर जिन्यामध्ये चढ उतार करा सावकाश. याच्यामध्ये तुमच्या जे चलनवलन होईल त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होईल. म्हणजे दिवसा काम करताना सुद्धा हे आपण सामावून घेऊ शकतो. ही एक छोटीशी गोष्ट. मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवा.

व्हायला शिकलं पाहिजे. करुणा म्हणजे आपल्यापेक्षा जे दुःखात आहेत, जास्त कष्ट करणारे लोक आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांच्याबद्दल आपल्याला करुणा वाटली पाहिजे, ती भावना आपण जोपासली पाहिजे. त्यानंतर मैत्री करुणा मुदितोपेक्षण. मुदिता म्हणजे काय, तर आपल्यापेक्षा जेव्हा सक्सेसफुल लोक आपल्याबरोबर असतात तेव्हा त्यांच्याकडनं शिकण्याची आपली भावना असली पाहिजे. पुढे येतं उपेक्षा, म्हणजे अतिशय मनाला

0: हे महर्षी पतंजलीने आपल्याला सांगितलं आहे समाजात वावरताना.
1: हे खूप छान सांगितलं, म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये छोटासा बदल केला तरी त्याचा चांगला फायदा होऊ
0: चांगला फायदा होऊ शकतो. त्यानंतर दिनचर्या म्हटलं की आजकाल असं दिसतं की सकाळी बरेच आपल्या घरात पण असा एखाद दुसरा मेंबर असतो जो 9 ऑफिस असेल तर 8 उठणार, घाईघाईने तयार होणार आणि 9 ऑफिसमध्ये पोचणार सुद्धा, वेळेवर पोचेल. पण 8 ते 9 मध्ये सगळे सकाळचे सोपस्कार पूर्ण करून सकाळचा ब्रेकफास्ट जो आपला खूप महत्वाचा असतो कारण आपण 8-10 तासांनी खात असतो, तर तेव्हा आपण तरुण मुलं पण बघत असो की कॉफीचे मग घेऊन गाडीत बसतात, मुली हातामध्ये सँडविच घेऊन खात खात ट्रेन पकडतात, ऍपल खात ट्रेन पकडतात. तर आपण हे सगळं बघतो तेव्हा लक्षात येतं की ही मुलं सकाळची सुरुवातच किती ताणात करतायत आणि हा सुद्धा अनावश्यक ताण. म्हणजे इथेच थोडं असं घरातल्या मोठ्यांनी लक्ष देऊन की जी काही वेळ आहे थोडा अर्धा तास अजून आधी उठलं तर हेच सगळं सकाळचं आवरणं खाणं हे जर वेळेवर झालं तर सकाळची सुरुवात चांगली होईल आणि हा जो अनावश्यक ताण आहे हा आपल्याला टाळता येईल. कारण ताणामुळे सुद्धा अनेक आरोग्याच्या तक्रारी सध्या आपल्याला दिसत आहेत.
1: खरे, आणि हे आपलं निसर्ग चक्राच्या विरुद्ध वर्तन होत आहे की रात्रीची जागरण खूप जास्त आणि त्यामुळे सकाळी उठायला उशीर हा जीवनाचा भाग झालेला आहे, विशेषतः नव्या पिढीचा असं म्हणता येईल.
0: हो,
1: त्यात हा बदल करता
0: येऊ शकतो. अजून एक तुम्हाला 2 छान उदाहरणं सांगते. एक अनुभवी योग शिक्षक आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की त्यांच्या योग वर्गामध्ये एक व्यावसायिक गृहस्थ, ज्यांचा व्यवसाय आहे असे गृहस्थ, नियमितपणे आसन आणि प्राणायामाच्या प्रॅक्टिसला यायचे. 3-4 महिने ते आले आणि नियमित यायचे. 3-4 महिन्यांनी त्यांनी योग शिक्षकांना सांगितलं की मला छान वाटतं आसनं प्राणायाम करून, पण माझी बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे ती काही दूर होत नाहीये.
1: बरं,
0: मग मार्गदर्शक त्यांना बसवतात आणि त्यांच्याशी बोलतात, पूर्ण त्यांची दिनचर्या जाणून घेतात, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतात आणि नंतर त्यांना एक सल्ला देतात की तुम्ही रोज 1/2 तास आपल्या कुटुंबियांसमवेत पत्ते खेळा.
1: अच्छा,
0: 1/2 तास वेळ काढा तुमच्या सगळ्या बिझी दिनक्रमातून आणि 1/2 तास तुम्ही पत्ते खेळा. आता कसं असतं, योग वर्गात येणाऱ्या साधारण मंडळींचा आपल्या शिक्षकावर विश्वास असतो तेव्हाच ते एवढे येऊ शकतात, त्यामुळे त्यांनी ऐकलं आणि ते त्यांनी ते केलं की ते 1/2 तास आपले कधी पत्नी बरोबर कधी घरातल्या मुलांबरोबर ते पत्ते खेळायला लागले आणि 2 महिन्यांनी त्यांनी मार्गदर्शकांना सांगितलं की माझी बद्धकोष्ठतेची समस्या संपली, आता मला नाहीये त्रास.
1: काय संबंध?
0: तर आसन आणि प्राणायाम करून उपयोग झाला नाही, पण ह्यानी का उपयोग झाला, कारण की त्यांना पत्ते खेळायची आवड आहे हे मार्गदर्शकांना कळलं.
1: बर,
0: तर आपल्या दिनचर्येमध्ये आपला असा 1/2 तासाचा तरी वेळ असावा, काही मिनिटांचा, की जो फक्त स्वतःसाठी असेल.
1: अरे वा,
0: की ज्याची आपल्याला आवड आहे ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण बाकीच्या सगळ्या समस्या विसरून जातो आणि मग आपल्या मनावरचा ताण निघून जातो. आता योगशास्त्रामध्ये काय सांगितलंय की शरीरातल्या व्याधी या सर्वप्रथम तुमच्या मनातल्या ज्या चिंता असतात, समस्या असतात, जे नकारात्मक विचार असतात, तेच शरीरावर प्रतिबिंबित होतं आणि मग आजार होतात. तर मग आता तिथेच पहिल्यांदा आपल्याला दुरुस्ती करायची. मग त्या माणसाला तशी सवय लागली की आपण आपल्यासाठी 1/2 तास काढायचा आणि एवढ्या छोट्या बदलांनी त्याचा मोठा प्रॉब्लेम जो तो त्याला त्रास होत होता तो सुटला,
1: दूर होऊ शकला.
0: आणि बद्धकोष्ठता ह्या एका गोष्टीमुळे किती आजार होतात ते साधारण आता आपल्याला माहिती आहे.
1: बरोबर,
0: तर हे एक असं उदाहरण आहे की ज्याच्यावरनं लक्षात येतं की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अनेक लेबलं लागलेली असतात, कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, वकील आहेत. तर ह्या लेबलांबरोबर आपल्याला अहंकार असतो. जसे आपण घरी येतो तशी आपण ही लेबलं काढून ठेवली पाहिजेत, म्हणजे त्याच्याबरोबर आपला अहंकार आपोआप कमी होतो. आणि एक वेळ असा पाहिजे की जिथे लहान मुलांबरोबर घरातल्या व्यक्तींबरोबर आपण एक फक्त कुटुंबातला सदस्य बनून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा. तुमचा काय छंद आहे तो जोपासा, कुटुंबियांबरोबर कुठल्याही प्रकारचा छोटासा खेळ खेळा, जेणेकरून तुमचं मन फक्त तुमचंच नाही घरातलं सगळंच वातावरण निवळेल आणि एक छान हलका वेळ जाईल तुमचा, आनंदी वेळ जाईल आणि सगळ्यांचा ताण कमी होईल.
1: म्हणजे असं म्हणतात तसं की ऑफिसमधला कोट आहे तर ऑफिसमध्ये तिथे उतरवून मग गेटच्या बाहेर पडा.
0: अगदी बरोबर,
1: तुम्ही कुटुंबात आल्यानंतर घरात आल्यानंतर तुम्ही त्या घरातले एक आहात, तर हे जमलं पाहिजे,
0: हे जमलं पाहिजे. किंवा ह्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक जण घरातलं हे करेल. त्यानंतर अजून एक छान उपाय असा आहे की योग वर्गामध्ये जर तुम्ही जात असाल किंवा गेला असाल किंवा माहिती असेल की सुरुवात ही ओंकारानी आणि प्रार्थनेनी होते, तर ही जी प्रार्थना आहे ही सामूहिक प्रार्थना असते जी सगळ्यांच्या

0: करण्यासाठी दिलेली असते. पण सामूहिक प्रार्थना केली जाते योगामध्ये, योगाच्या वर्गामध्ये. तर तशीच सामूहिक प्रार्थना समजा आपण घरी केली, जेव्हा संध्याकाळी सगळे सदस्य घरी येतात तेव्हा एक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये सगळ्यांनी बसून डोळे मिटून ओंकाराचा उच्चार आणि प्रार्थना केली तर त्याची एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातल्या वातावरणात निर्माण होते आणि त्याचाही आपल्या शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो.
1: म्हणजे सगळं कुटुंब टीव्हीच्या समोर जसं एकत्रितरित्या
0: बसतं, हो,
1: तर त्याऐवजी बाकीच्या आपल्या दिनक्रमात सुद्धा आपण एकमेकांना साथ देणं हे खूप गरजेचं आहे. जसं की जेवायला सुद्धा एकत्र सगळे बसले तर दोन घास अधिक जाऊ शकतात आणि टीव्ही बंद असेल त्यावेळेला तर तुम्ही पूर्णपणे जेवणामध्ये त्याचा आनंद घेऊन जेवू शकतात. अष्टांग योगामध्ये आसन, प्राणायाम याच्याबरोबरच यम नियम सांगितलेले आहेत, तर हा भाग जरा स्पष्ट करून सांगाल का मला?
0: असं आहे की महर्षी पतंजलींनी अष्टांग योग जो सांगितलाय तो आपल्या गृहस्थांसाठी, जे कुटुंबात राहतात त्यांच्यासाठी सांगितलाय. आता आसन प्राणायाम हे आपण दिवसातील किती वेळ करू, जास्तीत जास्त एक किंवा दीड तास, आणि मग उरलेले 22 तास जर आपण कसेही वागत असू, आपल्या वागण्यामध्ये अनुशासन नसेल आणि परत बाहेरच्या जगात वेगवेगळे अनुभव येतात त्याच्यामुळे आपलं मन दूषित होत असतं, नकारात्मक गोष्टी मनात येत असतात, मग या 1 तासाच्या आसन प्राणायामाचा आपल्याला उपयोग खूप कमी होतो. कारण उरलेले 22 तास वेगळ्याच विषयांचा भडीमार आपल्या मनावर होत असतो. म्हणून अशा वेळेला स्वतःला कसं वाचवायचं किंवा ह्या गोष्टींना सामोरं कसं जायचं, 22 तास जगाला सामोरं कसं जायचं, याच्यासाठी त्यांनी यमनियम दिलेत.
1: अच्छा,
0: तर यमनियमांचं पालन केलं की आपलं कौटुंबिक स्वास्थ्यही चांगलं राहणार, आपली प्रगती पण होणार, वैयक्तिक प्रगती पण होणार, आणि ओव्हरऑल आपल्या घरातलं वातावरण सुख शांती समाधानात राहीलच, पण समाजातही ते वातावरण निर्माण होईल, म्हणून त्यांनी यमनियम दिलेले आहेत. तर हे यम काय आहेत, तर 5 यम सांगितलेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे 5 यमांचं पालन करून आपण समाजात कसं वागायचं ते शिकतो. आणि 5 नियम दिलेत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रेरणा. हे 5 नियम हे आपल्या समाजात राहून वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांनी दिले. तर ह्याचं पालन केलं की सगळ्या समाजाचं कल्याण, त्याबरोबर आपलं स्वतःचंही कल्याण.
1: मला वाटतं पहिला भाग अहिंसा ना, तर अहिंसा म्हणजे कशा प्रकारची?
0: तर अहिंसा हा पहिला यम आहे. तर त्याचं पालन कसं करायचं, तर अहिंसा 3 प्रकारची होऊ शकते, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. आता आपण कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी शारीरिक हिंसा करण्याची शक्यता फार कमी, एकमेकांना मारणं वगैरे, पण मानसिक आणि वाचिक हिंसा आपल्याकडनं होऊ शकते.
1: म्हणजे एखादा अपशब्द बोलणं,
0: अपशब्द बोलणं, कसं वाचिक हिंसा म्हणजे रागवणं, पालक मुलांना रागवतात काही वेळेला, पटकन ओरडतात. तर कसं आहे की शारीरिक ज्या जखमा होतात त्या बऱ्या होतात, पण मानसिक हिंसा जी होते म्हणजे आपण काहीतरी कोणाला वाईट शब्द बोललो घरात की तो लक्षात राहतो, ते विसरणं फार कठीण आहे. त्याचबरोबर मानसिक हिंसा म्हणजे कसं की वाईट विचार मनात येणं, बरे आपण बोलणार नाही, घरातले काही सदस्य असतात आदराने आपण त्यांच्या, म्हणजे आपण वाईट शब्द काढणार नाही, पण मनात काही वाईट विचार समजा आला तर कसं असतं. पतंजलींनी सांगितलं की तुम्ही मनामध्ये काय विचार करता ते जास्त पॉवरफुल आहेत. तर ते जेव्हा त्या विचारांची स्पंदनं ही वातावरणात निर्माण झाली की मी भले तुमच्याशी आत्ता खूप छान गोड बोलते, पण माझ्या मनात जर तुमच्याबद्दल वाईट विचार आहेत की ह्या, म्हणजे जे काही वाईट विचार असतील तेच तसेच विचार मी अट्रॅक्ट करते.
1: बरं,
0: म्हणजे समोरची व्यक्ती पण तसेच वाईट विचार मनात आपल्यासाठी तिच्या मनात पण
1: द्यावं तसं घ्यावं,
0: द्यावं तसं घ्यावं. त्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि वाचिक सर्व प्रकारची हिंसा टाळायची आहे, जेणेकरून आपण जी काही प्रयत्न करतोय चांगलं आयुष्य काहीतरी आयुष्यात घडवायचं त्याच्यात कमीत कमी अडथळे निर्माण व्हावे.
1: बरोबर,
0: अशा तऱ्हेने त्यांनी अहिंसेचं पालन करायला जायचं. दुसरा यम दिला त्यांनी सत्य. सत्य म्हणजे काय, एक संस्कृत म्हण आहे त्याचा मराठीत अर्थ आहे की सत्य आणि प्रिय आहे ते लगेच बोला, पण सत्य आणि ऐकायला अप्रिय आहे ते बोलू नका, ते तिथे शक्यतो मौन पाळा. आणि दरवेळेला काही मौन पाळून आपण पुढे नाही जाऊ शकत, मग मार्ग शोधा, पण भावनिकरित्या गुंतायचं नाही त्याच्यात. अशा तऱ्हेने तुम्ही सत्याचं पालन करा. तर हे 2 यम झाले अहिंसा, सत्य. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग, म्हणजे चोरी न करणे. आता ॲक्च्युअल फिजिकल चोरी घरात तर होऊ नाही शकत, पण कुणी काही चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट त्याला लगेच द्यायचं, ह्याला अस्तेय म्हणतात.
1: ज्याचं श्रेय त्याला द्या,
0: त्याचं श्रेय त्याला आणि ते ताबडतोब द्या. तेव्हा आपण तो मोठेपणा दाखवून घरातल्या सदस्यांनी ताबडतोब त्याला ते श्रेय दिलं पाहिजे.
1: व्यक्त होत नाही,
0: व्यक्त होत नाही काही वेळेला, मुद्दामून पालक व्यक्त होत नाहीत की नाही थांब त्याला अजून करू देत चांगलं काहीतरी. तर हे महर्षीने सांगितलं की तुम्ही अस्तेयाचं पालन करा, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण बरेच वेळा पाहतो की ऑफिसेसमध्ये असं खूप होतं की एक जण काम करतो, श्रेय दुसरा घेऊन जातो. तर हे जर नाही झालं तर जास्त चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं ऑफिसमध्ये सुद्धा. साधी गोष्ट म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतेय, मी काहीतरी विवेकानंदांच्या पुस्तकातलं काहीतरी वाचलंय योगाबद्दल, तर मी जेव्हा त्याचं उदाहरण तुम्हाला देईन सांगेन तेव्हा मी विवेकानंद असं म्हणतात असं म्हटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर हे अशा तऱ्हेने आपण अस्तेयाचं पालन केलं पाहिजे. तर हा तिसरा यम झाला अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य म्हणजे काय, की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करायचा नाही. आता आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे वेगवेगळी ऍप्स आहेत, तर आपण वाटेल तेव्हा वाटेल ते मागून खाऊ शकतो
1: म्हणजे.
0: पण मग
1: अगदी खरं, अलीकडे एक उदाहरण पाहिलं होतं की रात्रीच्या वेळेला विशेषतः 1:30-2 वाजता पोटॅटो चिप्स, बटाट्याचे वेफर्स वगैरे मागवले जातात आणि याच्यामध्ये तरुण मुली दिसतात.
0: खरंय. तर ह्या सगळ्या अतिरेकामुळे काय होणारे तब्येतीवर फार वाईट परिणाम ह्याचे होतात. आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो. तर हेच महर्षींनी सांगितले की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करू नका. तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर त्या त्या वेळेला खा.
1: बरोबर.
0: योग आपल्याला अनुशासन शिकवतो, म्हणजे एक वेळा ठरवा जेवणाच्या खाण्याच्या आणि तेव्हा तुम्हाला काय हवंय ते कधीतरी मागवून खाल्लं तर ठीक आहे.
1: बरोबर.
0: पण जो हा सध्या अतिरेक दिसतोय तो आपल्याला टाळायला,
1: त्याची सवय नाही होता,
0: सवय होता कमाने. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचा असाही अर्थ होतो की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये ब्रह्माचा अंश आहे. ह्याची जाणीव जर आपण ठेवली तर आपण त्या माणसाला जास्त चांगल्या रीतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू.
1: वा.
0: आणि मग घरामधलं वातावरण जास्त चांगलं राहील.
1: म्हणजे प्रत्येकामध्ये ईश्वराचा
0: अंश आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे वागताना बोलताना. तर हा एक ब्रह्मचर्याचा अर्थ आपण कुटुंबाशी संबंधित घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतरचा यम आहे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह हा खूप महत्वाचा विषय आहे. जसं की आपल्याकडे खूप साड्या असतात कपाटात, जेवढ्या रिक्वायर्ड आहेत त्याच्यापेक्षा थोड्या जास्तच असतात, पण तरीसुद्धा आपण काही सण आला, काही एक्झिबिशन्स आली की आपण अजून 2 घेऊन येतो आणि घरात साठवून ठेवतो. तर ह्याच्यामुळे आपल्या घरात खूप संग्रह झालेला असतो. तो संग्रह झाला की तिथे आपलं मन अडकतं, मग आपण आपला स्वतःचा व्यक्तिविकास बाजूला राहतो आणि घरातल्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. महर्षी सांगतात की हे करू नका. अपरिग्रह म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं जवळ ठेवा, तरच तुमचं लक्ष पुढे कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये लागेल. तर असे त्यांनी 5 यम आपल्याला सांगितलेत.
1: म्हणजे आजकाल मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल म्हणतात, तिथपर्यंत पोहोचणं तर कठीण आहे, पण निदान आपल्या गरजा काही प्रमाणात आपण कमी करू शकतो तरी उपयोग होऊ शकतो. खरंच आहे. हा, हे झाले यम,
0: हे 5 यम झाले. अशा तऱ्हेने जर आपण हे यम पालन केलं, ऍटलीस्ट जाणीव ठेवली की हे असं असं आपल्याला वागायला हवं, तरी सुद्धा आपल्या वागण्यात बराच फरक पडेल, घरातल्या सगळ्यांच्या वागण्यात फरक पडेल आणि घरातलं वातावरण चांगलं राहील. आता याच्याच बरोबर आपला स्वतःचा व्यक्तिशः विकास होण्यासाठी पण महर्षींनी काही गोष्टी सांगितल्या, त्याला नियम म्हणतात. असे 5 नियम दिलेत. त्यात पहिला नियम आहे शौच. शौच म्हणजे स्वच्छता. शारीरिक स्वच्छता तर आपण करतोच, आंघोळ करतो, साबण लावतो. आंतरिक स्वच्छतेसाठी काही क्रिया दिलेल्या आहेत, त्या क्रिया केल्यामुळे आपलं शरीर आतूनही आपण स्वच्छ करू शकतो. त्या क्रिया योगामध्ये शिकवलेल्या आहेत
1: आणि त्या मार्गदर्शकांकडून
0: आपण शिकू शकतो. इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन शिकू शकतो, योगाच्या इन्स्टिट्यूट्समध्ये. तर त्याच्यामुळे शरीराची आंतरिक स्वच्छता होईल. हे झालं शरीराच्या स्वच्छतेबद्दल. मनाच्या स्वच्छतेबद्दल त्याच्यासाठी जागरूक राहणं जास्त गरजेचं आहे, कारण आपण काय बघतो काय ऐकतो दिवसभर त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे ते पण त्या बाबतीत पण सजग राहायला पाहिजे की आपण आपली मुलं काय ऐकतायत काय बघतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय. तर हे शौचामध्ये येतं. दुसरं झालं संतोष. संतोष म्हणजे कसं की आपण सगळेच जण काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं, त्यासाठी कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो. ते केल्यानंतर जेव्हा आपल्याला फळ मिळतं तर ते फळ जे काही असतं त्याचा आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे. हे आपल्याला शिकायला प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं. संतोष
1: बरोबर, म्हणजे कधी अपेक्षे इतकं यश मिळेल, कधी त्यापेक्षा कमी मिळेल, बरोबर, त्याचा सुद्धा स्वीकार करता,
0: स्वीकार करता यार. तर तो स्वीकार केल्यानंतरच आपला अडथळा दूर होईल. मनामध्ये जे द्वंद्व सुरू होतं की अरे असं का झालं, त्यातनं बाहेर पडण्यासाठी संतोषाचं पालन करणं जरुरी, तरच आपण पुढे अजून प्रयत्न करू शकतो. तर हे झालं शौच संतोष. त्याच्या पुढे तप. तप हा नियम दिलाय महर्षींनी. तप म्हणजे काय की खूप थंडी आणि खूप उष्णता दोन्ही आपल्याला सहन करता आलं पाहिजे. तर सध्या आपण मुंबईत पाहतोय किती उष्णता आहे, तर ह्या अशा भयंकर उष्णतेमध्ये सुद्धा आपली सगळी कार्य कर्तव्य आपण शांतपणे करू शकतो का. तर इथे हे तपाचं पालन करायला आपल्याला सांगितलंय. त्याबरोबर अति सुख आणि अति दुःख ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याला पेलता आल्या पाहिजेत. तेव्हाच आपला भावनिक समतोल ढळणार नाही. तोही कुटुंब स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो. हे तप झालं. त्याचबरोबर असं म्हणतात ना की रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर. तर ते न होण्यासाठी आपल्याला हे मनुष्य जीवन जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण काही ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते साध्य होईपर्यंत, यालाही आपण तप म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे त्यांनी तपामध्ये सांगितलंय. तर शौच संतोष तप, त्यानंतर येतं स्वाध्याय. हे पण कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचं. कसं, दिवसभर तुम्ही काम करून आलात, जेवण झालं, आता तुम्ही झोपायला गेलात, तर तिथे गादीवर बसून डोळे मिटून तुम्ही सगळ्या घडामोडी आठवाल. सकाळपासून
1: दिवसभरात घडलं, ते
0: चांगल्या घटना घडल्या तेव्हा तुम्ही असं अनालिसिस करू शकता की याहून चांगलं होण्यासाठी मी काय करू शकलो असतो, आणि वाईट घटनांना सामोरं जाऊ तेव्हा इथे माझं काय चुकलं, की काय केलं असतं तर ही घटना टाळता आली पाहिजे, याचा आपण विचार करू शकतो. हा स्वाध्याय झाला. त्याचबरोबर एखादा चांगला ग्रंथ,
1: आत्मपरीक्षण करणं,
0: आत्मपरीक्षण करणं बरोबर. त्यानंतर एखादा चांगला ग्रंथ, जसं भगवद्गीता घ्या, आपलं ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, अशा ग्रंथांचं एक दोन पानं का होईना वाचन करा. त्याच्यामुळे तुमच्या मनावर सतत चांगले संस्कार होत राहतील, ज्याच्यामुळे आपल्याला वाईट काय चांगलं काय, बरेच वेळा आपण असं
1: द्विधा
0: मनस्थितीत असतो की हे करू की हे करू नको. तर ह्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला या स्वाध्यायाचा उपयोग होईल. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान, अजून एक नियम दिलाय तो असा की आपण ईश्वराचं अस्तित्व मानून आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतायत त्या ईश्वराच्या इच्छेने घडतायत असं जर आपण मनात भावना ठेवली तर दुःख येतं त्याचीही तीव्रता कमी होईल आणि सुख येतं तेव्हा आपला अहंकार वाढणार नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला ईश्वर प्रणिधान, मी जे काही करतोय ते ईश्वर चरणी अर्पण करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे.
1: श्रीकृष्णार्पणमस्तू,
0: श्रीकृष्णार्पणमस्तू बरोबर. कारण की काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे फार मोठे कठीण असे पेपर आपल्याला आयुष्याने दिले, तर ते जेव्हा आपण संतुलित ठेवू तेव्हा आपली प्रगती होईल, हे आपल्याला योगशास्त्र सांगतं.
1: कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करताना यम नियम असं आधी वाटायचं की हे फार कठीण काहीतरी आहे, पण तुम्ही आत्ता ते खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की अगदी छोटे छोटे बदल हे निश्चितच घरातलं वातावरण बदलण्यासाठी आणि व्यक्तीचा विकास करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. योगशास्त्रामध्ये अर्थातच सातत्य ह्याला खूप महत्त्व आहे, आणि तुम्ही म्हणालात तसं शिस्तबद्ध जीवन जगणं. तर आजकाल तर एकूण सगळी दिनचर्या जी आहे ती खूप बिघडलेली आहे, की बरेच जण परदेशातल्या काही वेळा त्यानुसार आपल्या वेळा आपल्याला ॲडजस्ट करायला लागतात नोकरी व्यवसायाच्या, विशेषतः तरुणांच्या बाबतीत. तर त्यांना सुद्धा सांभाळून घेणं ही घरातल्या इतरांची जबाबदारी असते, तर हे स्वास्थ्य अधिक राखणं सोयीचं होईल का.
0: खरं आहे, बरोबर आहे. आता हे जे बदल घडत आहेत म्हणजे कालानुरूप बदल घडत आहेत, तर हे आपल्याला आनंदाने स्वीकार करून त्यांच्याप्रमाणे थोडीशी आपल्या आयुष्यात बदल घडवून त्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचंय. पूर्ण रात्रभर काम करणारी माझी मुलगी आहे, ती सकाळी झोपणारच आहे, तिथे आपण काही करू शकत नाही. मग ती माझी मुलगी संध्याकाळी योग करू शकेल, धावणं चालणं करू शकेल तिच्या आरोग्यासाठी.
1: कुठच्याही पद्धतीचा व्यायाम,
0: कुठच्याही पद्धतीने,
1: म्हणजे आजकाल मुलं जिममध्ये
0: जिममध्येही जाऊ शकतात. तर ते आता हा अपरिहार्य बदल आहे, ह्याच्यात आपण काही करू शकत नाही. तेव्हा घरातल्या कुटुंबियांना ते सगळं सामावून घेतलंच पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना.
1: बरोबर. आणि अर्थातच त्या अशा दिनक्रमामुळे मानसिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम होत असतो. ते सुद्धा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं फार गरजेचं ठरतं, नाही का?
0: इथे योगाचा खूप चांगला उपयोग होतो, तो म्हणजे मानसिक आरोग्य. तुम्ही जे म्हणालात की मुली खूप अवेळी काम करतात किंवा सगळेच जण, तर तेव्हा हार्मोन्स असंतुलन होतं आणि त्याच्यामुळे खूप शरीरामध्ये फेरफार होत असतात. तर इथे आपल्याला योगाची आसनं आणि प्राणायाम खूप मदत करतात.
1: बरं,
0: की तुमचं असं म्हटलंय की पहाटेच्या वेळेला तुम्ही आसनं प्राणायामाचा सराव करा, पण आता ते शक्य नाही आहे, तर 4 तास पोट रिकामं ठेवून करा. तर संध्याकाळच्या वेळेला जरी अशा वेळेला जे अशा रुटीनमधनं जात आहेत, रात्री काम, पहाटेपर्यंत काम, त्यांनी जेवण झाल्यानंतर 4 तासांनी जर सराव केला तरी सुद्धा हार्मोन्सचं संतुलन राहील त्यांच्या शरीरात आणि आरोग्य चांगलं ठेवायला त्यांना मदत होईल. तर इथे योगाचा खूप मोठा भाग आहे.
1: आजकाल मधुमेह, ब्लड प्रेशर असे विकारही खूप वाढलेले दिसतात जे जीवनशैलीशी निगडित आहेत. ताणतणावाचा भाग तर निश्चितच आहे त्यामागचं एक कारण, परंतु त्यावरचा उपाय म्हणून चालण्यावरती खूप भर दिला जातो. तर असं खूप मैलोन मैल चालत राहणं किंवा धावणं पळणं हे आणि योगमार्ग याची सांगड काही घालता येऊ शकते का?
0: चालणं धावणं याचे एक योगाचे वेगळे फायदे आहेत, जिमचे वेगळे फायदे आहेत, हे सगळं एकमेकाला पूरकच आहे. तुम्ही चालता धावता तेव्हा काय होतं, मेंदूचा एक भाग हायपोथॅलमस, तिथून एन्डॉर्फिन्स नावाचे हार्मोन्स रिलीज होतात चालण्याने धावण्याने. आणि एन्डॉर्फिन हे नॅचरल वेदनाशामक आहे, नैसर्गिक वेदनाशामक.
1: अच्छा.
0: त्यामुळे चालण्या धावण्याचा हा एक मोठा फायदा आहे की आपल्याला आनंदी वाटायला लागतं ते केल्यानंतर. तर फक्त एवढंच नाही, हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचं कार्यक्षमता सुधारण्यासाठी चालणं धावणं खूप चांगलंच, ते तर करायलाच हवं. त्याबरोबर जिममध्ये जाणाऱ्या मंडळींचं स्नायूंची मजबूती, हाडांची बळकटी हे फायदे आहेत. आणि तुम्ही योग जेव्हा करता तेव्हा तुम्हाला स्थिरता, आत्मविश्वास, अनुशासन, शिथिलता ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतो. त्यामुळे हे सगळं एकमेकाला पूरक आहे, कुठेही काही ओव्हरलॅप होत नाही आहे.
1: बरं,
0: फक्त असं आहे की तुम्ही चालत असाल तर तुम्ही सकाळी चाला आणि योगाचा सराव संध्याकाळी करा. तुम्हाला फक्त सकाळीच वेळ आहे तर तुम्ही सकाळी धावून आल्यानंतर 30 मिनिटं थांबा, अर्धा तास कमीत कमी, आणि मग योगासनं करायला लागा. अशा तऱ्हेने तुम्ही सगळे प्रकार करू शकता.
1: शेड्यूल बसवावं लागेल. आपल्या अवतीभोवती खरं तर खूप प्रदूषण आहे किंवा इतरही वेगवेगळे आजार ऐकायला येत आहेत, त्या आजारांवर उपचार उपायही आहेत आणि त्यामुळे एकूणच माणसाचं आयुर्मान हे खूप वाढलेलं आहे. तर हे आजार येऊ नयेत आणि आपला फिटनेस दीर्घकाळ चांगला राहावा याच्यासाठी कोणत्या वयात आणि कसे प्रयत्न सुरू करायला हवेत? कारण आता साधारण 90 पर्यंत आयुष्य हे सर्रास झालेलं आहे.
0: जसं आपण आता म्हणालो की आयुर्मान वाढलंय, तर मग ह्याचा आयुर्मान वाढलंय म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा घरातली वरिष्ठ मंडळी डोळ्यासमोर येतात आणि एक साधारण समज असतो की एका ठराविक वयानंतर व्यायाम नको, आता सांभाळून राहायला पाहिजे, आता मी पडलो तर काय होईल, माझं हाड मोडेल, हातपाय दुखायला लागतील, अशी भीती वाटत असते. अशांसाठी योगशास्त्रामध्ये सूक्ष्म व्यायाम दिलेले आहेत. तर हे सूक्ष्म व्यायाम जेव्हा नियमितपणे सराव करतील वरिष्ठ मंडळी घरातली, तेव्हा त्यांचे सांध्यांचं आरोग्य चांगलं टिकवणं अगदी सहज शक्य आहे. तर सांध्यांचं आरोग्य नीट राहिलं की तुमचे हातपाय दुखत नाहीत, स्नायूंवर ताण येत नाही आणि त्यामुळे आपलं चालणं फिरणं
1: हिंट फिरतं राहू शकतं
0: माणूस, आणि त्यामुळे तो माणूस आनंदी राहू शकतो. नाही तर मुख्य कारण हेच होतं की माझे गुडघे दुखतायत, मी आता कुठे जात नाही, मग एका जागी बसणं सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जीवनातला आनंद हळूहळू कमी व्हायला लागतो. साठीच्या अलीकडचे लोक असे जे मध्यमवयीन असतात त्यांनी जरूर सूक्ष्म व्यायाम शिकून घ्यावेत. सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, काही आसनं, काही प्राणायाम असा सगळा सराव करावा. साठीपर्यंत अगदी सगळ्या योगमार्गामध्ये तुम्हाला जे काही शिकवलंय, जेवढी काही तुम्ही तंत्र शिकलात, सगळ्यांचा सराव तुम्ही करू शकता. आणि लहान मुलं आहेत त्यांनी सूर्यनमस्कार करावे, ज्यामुळे त्यांची एनर्जी वापरली जाईल आणि मग अभ्यासात लक्ष लागेल.
1: घरामधल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मंडळींसाठी म्हणजे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठीच्या ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स आत्ता तुम्ही आम्हाला दिल्या.
0: तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की माझ्या क्लासमध्ये एक मुलगा येत होता, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. तो आसनं प्राणायाम छान करायचा. मी त्याला 2-3 दिवस ऑब्झर्व केलं आणि मग त्याला विचारलं की तू क्लासमध्ये आलायस, त्याच्या मागे तुझी काही विशेष अपेक्षा आहे का, की का तू योग शिकायला आलायस. तर तो म्हणाला माझा अभ्यासात लक्ष लागत नाही.
1: बरं,
0: मी 15-20 मिनिटं अभ्यास करू शकतो, नंतर माझं लक्ष विचलित होतं. हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. तर मला डॉक्टर म्हणाले की तू योगासनाच्या क्लासला जा, कारण बाकी सगळं तो खूप छान करायचा, सूर्यनमस्कार छान घालायचा, त्याचं शरीर लवचिक होतं.

0: मग आम्ही त्याला त्राटक करायला बसवलं. तर त्राटक ही एक क्रिया योगशास्त्रात दिलेली आहे की जिथे तुम्ही एका ज्योतीकडे जास्तीत जास्त वेळ लक्ष केंद्रित करून पाहता. ते टेक्निक आहे आणि ती पद्धती आम्ही त्याच्याकडनं करून घेऊ लागलो. अर्धा तास त्याला त्राटक करायला आम्ही बसवू लागलो आणि त्याला त्या त्राटकाचा इतका चांगला फायदा झाला की परीक्षेच्या दिवशी पण तो सकाळी आधी क्लासला आला होता. नाहीतर अगदी शाळेतली मुलं घ्या, कॉलेजमधली मुलं घ्या, परीक्षा असली की 10-15 दिवस ते येत नाहीत. आता परीक्षा आहे, आता परीक्षा झाल्यावर आम्ही येणार. पण हा मुलगा परीक्षेच्या दिवशी पण सकाळी त्राटक करून गेला,
1: कारण त्याला त्याचा चांगला परिणाम,
0: इतका चांगला फायदा त्याला झाला होता की फक्त कॉन्सन्ट्रेशन नाही तर आत्मविश्वास पण वाढतो. तर अशाही काही अनेक पद्धती योगामध्ये दिल्यात जिथे आपला आत्मविश्वास वाढू शकतो त्या पद्धती केल्यामुळे, सराव केल्यामुळे.
1: वर्षा, ते तुम्ही स्वतः या योग मार्गाकडे कशा वळला?
0: ऍक्च्युली माझी बॅकग्राऊंड, मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग केलेलं आहे.
1: बरं.
0: तर मी डिझायनर होते, पीसीबी डिझायनिंग करायचे मी.
1: अच्छा.
0: तासन तास बसून कॉम्प्युटरवर डिझायनिंगचं काम करायचे, अनेक तास म्हणजे. त्यामुळे मला पाठदुखीचं दुखणं सुरू झालं आणि पाठ भयंकर दुखायचे. तर डॉक्टर तात्पुरतं पेनकिलर द्यायचे आणि मग सांगितलं की आता तू स्कूटर चालवू नकोस, पाठीला पट्टा लावून तू किचनच्या प्लॅटफॉर्मवरच्या तिथे थांब आणि स्वयंपाक कर वगैरे अशी लिमिटेशन्स यायला लागली. तेव्हा माझ्या परिचितांपैकी एकाने मला सांगितलं की तू योगासनाच्या वर्गाला जाऊन बघ. तर अशा रीतीने मी योगासनाला गेले आणि तिथे एका वर्षात माझी पाठदुखी पूर्ण बरी झाली. त्याच्या पुढे मी 10 वर्ष स्कूटरही चालवली आणि सर्व तऱ्हेची आसनं मी करत होते. आणि जे पूर्वी प्रॉब्लेम बारीक बारीक जे माझ्या शरीरात होते, मला मायग्रेनचा त्रास व्हायचा कॉम्प्युटरवर सतत काम करून, तोही असाच म्हणजे माझ्या नकळत निघून गेला. तेव्हा मी ठरवलं की आता हे शास्त्र जास्त नीट शिकायचं आणि मग मी त्याच्या थिअरीकडे वळले आणि मग पूर्ण खोलात जाऊन तो विषय शिकायला घेतला. अजूनही शिकण्यासारखं खूप आहे.
1: हा विषय फार मोठा आहे, म्हणजे आज आपण त्यातल्या फक्त काही मुद्द्यांना स्पर्श करू शकलो इतकंच म्हणता येईल. पण अर्थातच तुम्ही स्वतः जे शारीरिक कष्ट, शारीरिक त्रास सहन केलात, त्यातून तुम्ही या मार्गाकडे वळलात आणि इतरांचेही त्रास कमी व्हावे या प्रकारचे, यासाठी तुम्ही योगविषयक मार्गदर्शन करत असता. वर्षा दीक्षित, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 3:35 झाली आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 4 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत हरशंकर भट्टाचार्य यांचं सतारवादन राग फरगना. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे दिलशाद अहमद खान यांची. ऐकूया हरशंकर भट्टाचार्य यांचं सतारवादन राग फरहना.

श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

सकाळचे 5:03 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत गीत बहार.

दैवत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, सुरेश वाडकरी यांनी गायलं होतं. मा दा देवकाती यांचं हे गीत होतं आणि संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. याबरोबरच गीतवहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. भावधारा.